311.5 मीटर्स अर्थात 963 किलोहर्ट्स तसंच FM 102.1 मेगाहर्ट्स आणि मोबाईल ॲप न्यूज ऑन AIR आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 11 आषाढ शके 1948 म्हणजेच 2 जुलै 2026. आमच्या प्रातकालीन प्रसारण सभेत मी अपूर्वा वाणी आपलं मनपूर्वक स्वागत करते. सकाळची 5:57 होत आहेत. सभेला सुरुवात करूया मंगल वाद्यानं.

तो तसा नाही। करुणा म्हणजे दया नाही, करुणा म्हणजे भीक नाही, करुणा म्हणजे याचना नाही। करुणा म्हणजे जीवनातली अथांग कृतिशीलता अनुभवाच्या अशुद्ध अधिष्ठानावरून प्रकट करणं। करुणा ही जीवनाच्या क्रियात्मकतेतून जन्मते, ती सर्वव्यापक असते। गौतम बुद्धांना बोधी वृक्षाखाली ज्या अथांग जाणीवेचा साक्षात्कार झाला ती त्यांची करुणा होती। जगातल्या दुःखांना सामावून घेऊन माणसावर एक समंजस जाणीवेतून प्रेम देणारी करुणा ही एक दिव्य शक्ती आहे। महावीरांच्या जीवन साधनेतली करुणा अंत

0: जगातल्या दुःखांना सामावून घेऊन माणसावर एक समंजस जाणीवेतून प्रेम देणारी करुणा ही एक दिव्य शक्ती आहे. महावीरांच्या जीवन साधनेतली करुणा अंतर्बाह्य माणसातले वैराग्य जागवणारी आहे. पैगंबरांनी चंद्राजवळ रोजानंतर करुणाच मागितली. ख्रिस्ताचा क्रूस करुणा बनला. अग्निपूजकांनी करुणा अग्नीतून कायम पूजली. ही सारी करुणेची रूपे आहेत. महाभारतीय युद्ध संपलं, कौरव नाहीसे झालेत, धर्मराजाला हस्तिनापूरचा सम्राट म्हणून राज्याभिषेक झाला, श्रीकृष्णाला वाटलं आता आपलं कार्य झालं, आपण आता द्वारकेला प्रस्थान करावं, तेव्हा त्याला कुंती भेटायला आली. श्रीकृष्ण तिला म्हणाला, कुंती मी आता परत जातोय, तुला हवं ते मागून घे. यावर कुंती कृष्णाला म्हणाली, हे प्रभो, हे श्यामसुंदरा, जीवनामध्ये माझ्यावर पुन्हा पुन्हा संकट येऊ दे. तू भगवत स्वरूप आहेस, संकटात वारंवार तुझं दर्शन घडतं. हे मागणं ऐकताच कृष्णाला मोठं आश्चर्य वाटलं. तो तिला म्हणाला, अगं जीवनात दुःख कुणी मागतं का, हे तू काय मागितलंस? कुंती म्हणाली, कृष्णा जेव्हा संकट येतं तेव्हा तू आमचं रक्षण करण्यासाठी धावतोस, त्यामुळं तुझ्या दर्शनाचा लाभ नित्य होतो. तुझं दर्शन झालं की जीव संसारात रमतोय कशाला, म्हणून संकट मला हवीत. संकटामुळे माझ्यातली करुणा खोल खोल सागराच्या खोलीसारखी होत जाते. कुंतीच्या मागणीत जीवनाचं सार आलंय. जीवनात करुणा असेल तर जगण्याला अर्थ प्राप्त होतो. काय वैचारिक पातळी असेल कुंतीची? नाही, भर उन्हातनं पैठणहून आळंदीला ज्ञानोबादी भावंड पायी चालत चालत आलीत. मामाच्या वाड्यापाशी उभे राहिलीत. वाड्यातल्या चौकात उतरणार तोच मामी कडाल्डी म्हणाली, तुम्ही संन्याशाची पोरं वाड्यात येऊ नका, वाडा भ्रष्ट होईल. ज्ञानोबा आहेत त्याच जागेवर उभा राहत म्हणाला, मामी पाणी मिळेल. मामीनं आपला दोर बादली काढली, पखाल्याला बोलवलं. त्याच्या चामड्याच्या पखालीतनं ज्ञानोबा राय पाणी पित पित म्हणाले, ज्यानं पाणी दिलं तो सुखी हो, ज्यानं नाकारलं तोही सुखी हो. ज्याला पाणी म्हणजे जीवन नाकारलं, त्या ज्ञानदेवांची घन करुणा आभाळाच्या अथांग निळाईसारखी गगनव्यापी आणि गहन होती. आणि म्हणूनच ज्ञानदेवांनी करुणेला सहनसिद्धी असा सुरेल शब्द योजलाय. तो फक्त ज्ञानदेवांनाच लागू पडतो. असं करुणाघन झालेलं मनच विश्वाचं आर्त मनोमन लावतं. त्याच्या प्रकाशाचा किती जणांना आधार होतो. त्याच्या प्रकाशातल्या करुणा सावल्या पिढ्यानपिढ्या ज्ञानाच्या वस्तीस येतात. करुणा हे ईश्वरतेचं सुंदर रूप आहे. ईश्वरतेच्या अष्टमीच्या चंद्राची भावकोर आहे. आपण त्यात कितीही विसावा घ्या, पुन्हा पुन्हा आळंदीचे आर्त डोळे अंगभर व्यापून आपल्याला सांगतात, तुम्ही कितीही मोठे व्हा, किंचित करुणेनं यापेक्षा मोठे व्हाल.
1: विचार पुष्प आपण ऐकलं. लेखन केलं होतं यशवंत पाठक यांनी. वाचक स्वर नरेंद्र कुमार ठाकूर यांचा होता. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळची 6:10 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आराधना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाची सुरुवात संत कवी दासगणू महाराज यांच्या भक्तिरचनेनं गात आहेत उषा मंगेशकर आणि सहकारी.

आराधना या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, आता ऐकूया रवींद्र साठे आणि सहकार्यांनी गायलेलं भक्तिगीत.

आराधना या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया संत ज्ञानेश्वरांची रचना. गात आहेत लता मंगेशकर.

श्रोतेहो, आराधना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेलं हिंदी साई भजन.

आराधना या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी सुमन कल्याणपूर, दशरथ पुजारी आणि सहकार्याने गायलेली वसंत बापट यांची देशभक्तीपर रचना ऐकूया.

सुमन कल्याणपूर, दशरथ पुजारी आणि सहकार्यांनी गायलेली वसंत बापट यांची देशभक्तीपर रचना आत्ताच आपण ऐकलीत. आणि श्रोते हो, या देशभक्तीपर रचनेसह आजचा आराधना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 6:35 होत आहेत. आता जाणून घ्या आमच्या आज प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

या रूपरेषेनंतर लगेचच सकाळी 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात जुलै महिन्यात करायची शेतीची कामं ही माहिती वाचक स्वर किशोरी वाघुळदे यांचा सादर करते ज्ञानेश्वर बोबडे. सकाळी 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी माहिती तज्ज्ञ डॉक्टर भालचंद्र जयकर. सकाळी 6:50 आणि 2:10 परिसर या कार्यक्रमात नदीचे पुनर्जीवन आव्हानं आणि दिशा याविषयी माहिती मार्गदर्शक स्नेहल धोंडे. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:00 अवतीभवती स्थानिक घटना आणि घडामोडींवर आधारित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, सकाळी 7:40 प्रायोजित कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. आज सकाळी 8:40 वनमहोत्सव सप्ताहानिमित्त समन्वित कार्यक्रम संरक्षण आणि संवर्धनाचा बारीपाडा पॅटर्न याविषयी पद्मश्री चैत्राम पवार यांची मुलाखत आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. वेळ आहे सकाळी 8:40. सकाळी 9:00 लखलख चंदेरी यात हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल, तर 9:30 हिंदी सुगम संगीत आपण ऐकू शकाल. श्रोते हो, आज सकाळी 9:55 प्रायोजित कार्यक्रम दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगे आणि सन्स.

0: श्रोते हो, सकाळी 10 वाजता चित्रगंगा या कार्यक्रमात आज मराठी चित्रपट संगीत. 11:05 गाता रहे मेरा दिल, निवेदन अपूर्वा वाणी यांचं. सकाळी 11:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित राजन आणि साजन मिश्रा यांचं शास्त्रीय गायन राग ललत. श्रोते हो, दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यात ठीक दुपारी 12:00 महिलांसाठी वनिता मंडळ हा कार्यक्रम. दुपारी 1:40 अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकू शकाल. सायंकालीन सभेत 5:30 युवक मित्रांसाठी युववाणी, 6:30 कामगार सभा, 7:15 आजचं विधिमंडळ. आज संध्याकाळी 7:30 गृहलक्ष्मी या कार्यक्रमात संवाद कचरा नाही संधी आहे. लेखिका राजश्री पाठक. लेखिकेसह भाग घेतलाय पूर्णिमा सूर्यवंशी यांनी, सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड, 9:45 इनसाईट्स हे कार्यक्रम, रात्री 10:00 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, रात्री 10:30 ICC वुमन्स T20 वर्ल्ड कप 2026 अंतर्गत इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका महिला संघांदरम्यान ओव्हल लंडन इथे खेळल्या जाणाऱ्या T20 सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन सामना संपेपर्यंत आम्ही सहक्षेपित करू. रूपरेषा आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे सुवर्णमहोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळची 6:40 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत कृषीवाणी. या कार्यक्रमात ऐकूया जुलै महिन्यात करायची शेतीची कामं. वाचकस्वर किशोरी वाघुळदे यांचा, सादर करते ज्ञानेश्वर बोबडे. ऐकूया कृषीवाणी.
1: जुलै महिन्यात करायची शेतीची कामं. शेतकरी बंधूंनो, जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच खरीप पिकांची राहिलेली पेरणी लवकरात लवकर आटोपून घ्यावी. मागच्या महिन्यात पेरणी केलेल्या खरीप पिकांची वेळेवर विरळणी, निंदणी आणि डवरणी करण्यासोबतच एकीकृत कीड व्यवस्थापन करावं. खरीप पिकांची राहिलेली पेरणी समतल रेषेला समांतर किंवा मुख्य उताराला आडवी करावी. 7 जुलैनंतर कपाशी, ज्वारी, मूग, उडीद या पिकाऐवजी सोयाबीन, तूर, सूर्यफूल, मका, बाजरी, एरंडी या पिकांची पेरणी करावी. 15 जुलैनंतर सोयाबीन पीक घेऊ नये. पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवण शक्ती घरच्या घरी तपासावी आणि त्यानुसार एकरी बियाण्यांचं प्रमाण ठरवावं. पेरणीपूर्वी बियाण्याला रासायनिक कीटकनाशकांच्या बीजप्रक्रियेनंतर ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम, PHD 25 ग्रॅम, रायझोबियम 25 ग्रॅम प्रति किलोप्रमाणे बीजप्रक्रिया करून बियाणं सावलीत वाळवून पेरणी करावी. सलग पिकाऐवजी सोयाबीन आणि तूर 2:1 किंवा 4:2 ओळी या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. पीक फेरपालट करण्यावरती भर देण्यात यावा. खरीप पिकं रोपा अवस्थेत असताना पावसाळ्यामध्ये खंड जर पडला तर डवरणी करून जमीन भुसभुशीत करावी. बीटी कपाशीमधील गुलाबी बोंड अळीच्या संरक्षणासाठी एकरी 5 ते 6 कामगंध सापळे लावावेत आणि सापळ्यामध्ये 2 ते 3 दिवस सलग 8 ते 10 पतंग जर आढळून आले तर त्वरित इतर उपाय करावेत. शेतकरी बंधूंनो, पावसाचं पाणी जागेवरच जर मुरलं तर मातीची धूप कमी होते. तसंच पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी खरीप पिकांच्या पेरणीनंतर 30 दिवसांनी डवरण्या जानकोडाला नांगरी दोरी बांधून दर 2 ओळीनंतर सरी काढावी. जास्त पाणी शेताच्या उतारानं शेवटी शेततळ्यात गोळा करावा. आंब्याच्या केशर, दशहरी, आम्रपाली, पायरी, लंगडा या जातीच्या कलमाची 8x8 किंवा 10x10 मीटर अंतरावर 1-1 मीटरच्या आकारानं खड्डे करून लागवड करावी. बसराय केळीची 5x5 फूट लागवड करावी. तलवारीच्या पात्याप्रमाणे पानं असलेल्या 2 ते 3 महिन्यांचे निरोगी दवे निवडावेत. बागायती फळपिकं संत्री, मोसंबी, लिंबू, चिकू,

0: तसंच कोरडवाहू फळपिकं पेरू, सीताफळ, चिंच, जांभूळ, आवळा यांची लागवड करावी. झेंडू, शेवंती, मोगरा या फुलझाडांची लागवड करावी. मिरची, टोमॅटो, वांगी, फुलकोबी या खरीपाच्या भाजीपाला पिकांची 4 ते 6 आठवडे वयाच्या रोपांची लागवड करावी. योग्य बाजारपेठ शोधून आणि खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांशी कायदेशीर ठराव करून सदाफुली, सर्पगंधा, रानवांगी, कस्तुरी भेंडी, कोरफड, गवती चहा, खस, सफेद मुळशी या औषधी आणि सुगंधी वनस्पतींची मर्यादित क्षेत्रामध्ये लागवड करावी. साग, बांबू, शिसम, जटरोपा तसंच बिबा, हिरडा, बेहरडा, चारोळी, बेल, शिकेकाई, रिटा, कढीपत्ता, शेवगा यांची बियाणं तसंच रोपं उपलब्धता आणि योग्य बाजारपेठ या सगळ्यांचा विचार करून लागवड करावी.
1: आत्ताच आपण कृषीवाणी या कार्यक्रमात जुलै महिन्यात करायची शेतीची कामे ही माहिती ऐकलीत. वाचक स्वर किशोरी वाघुळदे यांचा होता. सादर करते होते ज्ञानेश्वर बोबडे. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे.

आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. सकाळची 6:45 होत आहेत. थोड्याच वेळात आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, तर सकाळी 6:55 संस्कृत बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण पीयूजे ऑब्स्ट्रक्शन म्हणजे किडनी आणि लघवीच्या नळी जोडण्याची जे ठिकाण आहे तिथे असलेल्या अडथळ्यावरती माहिती घेऊन येऊया. किडनीमध्ये लघवी जिथे तयार होते आणि ज्या नळीशी ती लघवीच्या पिशवीमध्ये येते त्या ठिकाणी एक फनेलसारखा भाग असतो. या भागाला रिनल पेल्विस म्हणतात. हा कधीकधी इथे अडथळा होऊ शकतो ज्याच्यामुळे किडनीला सूज येते आणि किडनीमध्ये लघवी तुंबून राहते. याला आपण पीयूजे किंवा पेल्वी युरेट्रिक जंक्शन ऑब्स्ट्रक्शन असं म्हणतो. साधारणपणे 1000 ते 1500 नवजात बालकांपैकी एका बालकामध्ये हा विकार दिसून येतो. जवळपास 7 ते 70% रुग्णांमध्ये डावी किडनी अफेक्टेड असते. सर्वप्रथम प्रत्येक किडनीची सूज म्हणजे पीयूजे ऑब्स्ट्रक्शन नसते. सर्वप्रथम हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की हायड्रोनेफ्रोसिस म्हणजे किडनीला आलेली सूज ही स्वतः एक आजार नसून त्यामागे असलेल्या एखाद्या कारणाचे लक्षण आहे. हायड्रोनेफ्रोसिससाठी बरीच कारणं आहेत, जसं वेसाको युरेट्रिक रिफ्लक्स, मेगा युरेटर, पोस्टिरियर युरेथल वाल्व. या सगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने यांचा इलाज करणं गरजेचं असते. पीयूजे ऑब्स्ट्रक्शनची लक्षणं कोणती? तर मोठ्या मुलांमध्ये पोटात किंवा कमरेच्या बाजूला दुखणे, उलटी होणे, वारंवार युरिनमध्ये इन्फेक्शन होणं, मात्र अनेक मुलांमध्ये कोणतीही तक्रार नाही असंही असू शकते. यासाठी पुढील तपासण्या म्हणजे सोनोग्राफी, MCU किंवा रिनल स्कॅनची आवश्यकता पडते, ज्याने आपल्याला किडनीचे कार्य, अडथळ्याची तीव्रता आणि लघवीचा प्रवाह कसा चाललाय हे समजू शकते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे

0: प्रत्येक पीयूजेला ऑपरेशनची गरज पडत नाही. काही लहान मुलांमध्ये ही समस्या वेळेनुसार सुधारू शकते आणि फक्त नियमित फॉलोअप आवश्यक असतो. पण जर किडनीचं कार्य कमी होत असेल, सूज वाढत असेल किंवा मुलाला त्रास होत असेल तर शस्त्रक्रियाचा सल्ला दिला जातो. प्रत्यक्षात जन्मापूर्वी निदान झालेल्या फक्त सुमारे 20-30% मुलांमध्ये शस्त्रक्रियेची गरज पडते. या शस्त्रक्रियेचा यशाचं प्रमाण 95% जास्त आहे. हायड्रोनेफ्रॉसिस म्हणजे निदानाचा शेवट नाही तर योग्य कारण शोधण्याची सुरुवात आहे. योग्य वेळी तज्ज्ञ बालशल्य विशारदांचा सल्ला घेतल्यास बहुतेक मुलांना उत्कृष्ट उपचार आणि चांगले परिणाम मिळतात. किडनी सुजलेली दिसली म्हणजे लगेच ऑपरेशन लागेल असं नाही, पण योग्य तपासणी आणि फॉलोअप मात्र आवश्यक आहे. उद्याच्या भागात आपण लहान मुलांमधील लॅप्रोस्कोपी आणि रोबोटिक सर्जरीवर चर्चा करूया.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन

आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2:05 ऐकू शकता.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आपण ऐकत आहात 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, गेल्या अनेक वर्षांपासून जलसंधारण, सांडपाणी व्यवस्थापन आणि नदी पुनरुज्जीवनासाठी अत्यंत मोलाचे काम करणाऱ्या जलनायक डॉक्टर स्नेहल दोंडे आज आपल्यासोबत आहेत. मॅडम, नद्यांच्या पुनरुज्जीवनाच्या कार्यामध्ये तुम्ही GIS आणि रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा आणि एकूणच त्या पाणलोट क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी कसा वापर करून घेतला?
1: आता मी सांगू, मी काही इंजिनियर नाही आहे किंवा मी GIS रिमोट सेन्सिंगची एक्सपर्ट नाही आहे, पण मी MIT एक कोर्स झाला होता पुण्यात, त्याच्यातलं मी एक वर्कशॉप अटेंड केलं. त्यातनं मला असं समजलं की एक खूप गरज आहे की जो फील्डमध्ये काम करणारा माणूस आणि जो ॲक्च्युली हा रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाईट इमेजिंगवर काम करणारे जे आहेत त्यांचा एक इंटिग्रेशन होणं खूप गरजेचं आहे, ते एक कलेक्टिव्ह अप्रोच होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मी काय केलं की गुगल अर्थचा जो आपण जर वापर केलं त्याच्यात आपल्याला दिसतात की आपण मागे मागे जाऊ शकतो. सपोज आज 2026 आहे, आपण 2010 त्याच्या आधीच्या पिरियडला पण नदी कशी होती, कशी वाहत होती आणि तिथे कसं ग्रीनरी होता, ग्रीन झोन कसं होता, म्हणजे किती वन क्षेत्र किती होता किंवा कांदळवन किती होता, आणि या सगळ्याच्या मार्फत आपण समजू शकतो की आपल्या नदीवर एन्क्रोचमेंट आहे की आपला ॲग्रिकल्चरल लँड कमी झाला आहे की आपला ग्रीन कवर कमी झाला आहे किंवा आपल्या कुठला एरिया, म्हणजे सपोज एक नदीची स्ट्रेच जर 32 किलोमीटरची आहे तर आपण समजू शकतो कुठला पॅचला, म्हणजे कुठली स्ट्रेचला सर्वात जास्त पोल्युशन आहे. कारण त्यात एक सेन्सर्स ची जी प्रोव्हिजन आहे ह्या रिमोट सेन्सिंग आणि GIS मध्ये, ते त्यातनं आपल्याला स्वॉट ॲनालिसिस जेव्हा आपण करतो त्यातनं किती पोल्युशन आहे किंवा कशासाठी आहे, कुठला केमिकल्सचा वापर होतो आहे तिथे, किंवा त्या ती माती कशा प्रकारच्या आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाईट इमेजिंग थ्रू माहिती पडतं. म्हणजे आपल्याला एक स्तोप जर सांगितलं तर गॅप ॲनालिसिस, हा एक गॅप ॲनालिसिस असतो की कुठे आपल्याला कसं प्रकारचं काम करणं गरजेचं आहे. तर

0: प्रत्येक आपल्याला इनिशियल प्रायमरी सर्वे जे करायला फील्डवर जाऊन फाइंड आउट करा किंवा 10 जागेत जा तुम्ही डेटा कलेक्ट करा सर्वे करा, पण हा जेव्हा आपण रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाईट इमेजेसचा आपण जेव्हा वापर करतो ऑटोमॅटिकली ते काय करतात आपल्या जो भुवन पोर्टल किंवा गव्हर्नमेंटच्या कुठलाही वेबसाईट किंवा पब्लिकेशन जे झालेले त्यातला डेटा आपल्याला ऑटोमॅटिकली प्रोक्युअर करून आपल्याला ते एक प्रॉपर एक अनालिसिस मॅप करून देतात. तर त्या मॅप थ्रू मग आपल्याला काम करायला.
1: या पद्धतीचा वापर करून तुम्ही आतापर्यंत जे काही कामं केले आहेत त्यापैकी एखाद्या कामाबद्दल आम्हाला सांगा.
0: हां, तर आता मी जेव्हा आता आपण मुंबईत बसलेलो आहोत तर मुंबईच्या जेव्हा मी मला मँग्रोव्हचा क्रीक एरिया म्हणजे जे मी म्हटलं आता नदी उगम ते संगम, आता संगम कुठे आहे क्रीक एरिया, तर त्या क्रीक एरियात असतात आपले मँग्रोव्स कांदळवन. आता आपल्याला दिसत आहेत की जेव्हा कुठलाही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होते तर त्याच्यासाठी कांदळवन कापलं जातो. कांदळवन कापताना आपण त्याच्या नुसतं ते काय करतात की किती झाडं कापले, पण झाडं कापले म्हणजे हे काही टेरेस्ट्रियल झाडं नाही आहे जे आपल्याला जमिनीत दिसतात झाडं तसे नाही आहेत. एक एक कांदळवनचं झाडचं खाली पण हजारो कांदळवनचे छोटे छोटे रोपं असतात ते काउंट होत नाही. दुसरं त्या रोपावर डिपेंड राहणारे जेवढे क्रिएचर्स असतात म्हणजे जसं मायक्रोब्स आहे म्हणजे हे सूक्ष्मजीव आहे किंवा क्रॅब्स आहेत बायवाल्व्स आहेत असे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे ऑर्गॅनिझम्स आहे त्याच्या कसल्याही प्रकारचं रेकॉर्ड केलं जात नाही. म्हणून मग मी काय केलं की हा जो रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाईट इमेजिंग थ्रू पूर्ण मी हे मॅपिंग केलं आपल्या मुंबई रिजनचं की किती मँग्रोव्स 20 वर्ष 50 वर्ष आधी होते आणि तसंच म्हणजे 5-5 वर्षाच्या गॅपमध्ये बघितलं की किती कमी होत गेले आणि त्याचं कारण काय आहे हे सगळं आपल्याला ह्या रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाईट थ्रू समजते. आणि त्याच्यात आपण कम्युनिटीला पण एंगेज करतो कारण जेव्हापर्यंत कम्युनिटी एंगेज होत नाही कुठलाही सोल्युशन आपल्याला मिळणार नाही आहे. कारण हे काय 1-2 माणसाचं काम नाही आहे, सगळ्यांना मिळून जेव्हा आपण एकत्र येऊन जेव्हा पर्यावरणाला वाचू तेव्हाच काम होणार.
1: श्रोते हो, आजच्या भागात आपण इथेच थांबूया. उद्या आपण मॅडमांकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की सांडपाण्यावर प्रक्रिया करताना कोणकोणत्या महत्त्वाच्या निकषांचा आपल्याला विचार करावा लागतो. धन्यवाद.

अर्क। या नाटकामुळे प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल यांचा स्मृतिदिन आहे। दिनविशेष आपण ऐकलत।

श्रोतेहो, आता जाणून घेऊया अवतीभोवती घडणाऱ्या काही घटना घडामोडी. सगळ्यांना आषाढी वारीचे वेध लागले आहेत. अंबळनेर येथील सद्गुरू संत सखाराम महाराज विठ्ठल रुक्मिणी संस्थांची सुमारे 250 वर्षांची परंपरा लाभलेली पायी दिंडी पुंडलिक वरदे हरी विठ्ठलच्या जयघोषात, टाळ मृदुंगांच्या गजरात आणि भगव्या पताकांच्या साक्षीनं पंढरपूरला रवाना झाली आहे. 23 दिवसात सुमारे 550 किलोमीटरचा पायी प्रवास करून ही दिंडी 23 जुलैला पंढरपूर इथं दाखल होणार आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये दाखल होणाऱ्या विविध दिंड्यांचं स्वागत करण्याचा मान संत सखाराम महाराज संस्थानला आहे.

श्रोते हो, एक महत्त्वाची बातमी. वाघूर येथील वाहिनी दुरुस्ती करण्यात येणार असल्यामुळे जळगावचा पाणी पुरवठा एक दिवस लांबणीवरती पडला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाघूर धरण परिसरातील पंपिंग स्टेशनला पाणी पुरवठा करणाऱ्या वीज वाहिनीची देखभाल आणि दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे आणि त्यामुळे 4 जुलैला शटडाऊन असेल आणि वीज पुरवठा बंद असल्यामुळे शहरात पाण्याचा उपसा होऊ शकणार नाही आहे. त्यामुळे जळगाव शहराचा पाणी पुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे असं कळवण्यात आलं आहे.

श्रोते हो, राजर्षी शाहू महाराज जयंती पर्वानिमित्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे 26 जून ते 3 जुलै या दरम्यान विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. इयत्ता 12वी विज्ञान शाखेतील शैक्षणिक वर्ष 26-27 प्रवेशित तसंच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पात्रता परीक्षा अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी विशेष उपक्रम राबवण्यात येतो आहे. आपण सगळे पावसाची प्रतीक्षा करतो आहोत आणि हा आलेला आठवडा आपल्या सगळ्यांसाठी सुखद असणार आहे, कारण मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासाठी जुलै महिन्यात दोन वेगवेगळी वातावरणं अनुभवायला मिळणार असली तरी आता येत्या आठवड्यात मात्र मुसळधार पाऊस कोसळेल असं हवामान विभागाने कळवलं आहे. आजच्या अवतीभोवती कार्यक्रमात इतकंच, थांबूया. नमस्कार. अवतीभोवती हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळची 7:07 झाली आहेत. आता पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वा ग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
1: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
2: दोन डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू, स्वच्छ घर स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
0: मग
2: मग काय,
0: स्वतः पासून सुरुवात कर.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, दीपा भंडारे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी कायदा देशभर लागू. महिला शेतकरी आणि शेतमजुरांना शेतकरी दाखला देणारं महिला सक्षमीकरण विधेयक विधानसभेत सादर. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी. मुंबईत कृषी पुरस्कारांचं वितरण. वस्तू आणि सेवा कराचं सर्वाधिक संकलन महाराष्ट्राकडून. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. आणि राज्याच्या बहुतांश भागात पावसाची हजेरी. आजही कोकणासह काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज. सविस्तर बातम्या. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान ग्रामीण अर्थात विकसित भारत जी रामजी कायदा 2025 कालपासून देशभर लागू झाला. या कायद्याअंतर्गत पात्र ग्रामीण कुटुंबांना आता 125 दिवसांच्या रोजगाराची हमी मिळणार आहे. काम न मिळाल्यास बेरोजगार भत्ता मिळण्याची सुविधा या कायद्यामध्ये आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेईल. हा कायदा लागू झाल्याच्या निमित्तानं आंध्र प्रदेशातल्या तिरुपती जिल्ह्यात आज एक राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. राज्यातल्या महिला शेतकरी आणि शेतात काम करणाऱ्या महिला शेतमजुरांना त्या शेतकरी असल्याचा दाखला देणारं शेतकरी महिला सक्षमीकरण विधेयक कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी काल विधानसभेत सादर केलं. अशा दाखल्यामुळे शेती आणि त्यासंबंधित असणाऱ्या सर्व सेवा सुविधांचा फायदा या महिला शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे. यामध्ये शेतीविषयक कर्ज, कर्जमाफी, शेतीविषयक सवलती, बी बियाणं, खतं, पीक विमा आदी सेवांचा समावेश आहे. राज्यातल्या ठेवीदारांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचं संरक्षण सुधारणा विधेयक काल विधानसभेत सादर करण्यात आलं. फसवणूक करणाऱ्यांच्या संपत्तीचा वर्षभरात लिलाव करून ठेवीदारांचे पैसे जलद परत करणं यामुळे शक्य होईल असा विश्वास गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केला. फसवणूक करणाऱ्यांनी वेळकाढूपणा करू नये म्हणून जास्तीत जास्त 2 वेळा सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती करण्यात येईल अशी तरतूद या विधेयकामध्ये आहे. याशिवाय डिजिटल चलनातून ठेवीदारांची फसवणूक झाली तर त्यांचं रक्षण करण्याची तरतूद या विधेयकात असून प्रथमच डिजिटल फसवणूक झालेल्यांना संरक्षण मिळणार आहे. प्रसूतीपूर्व गर्भलिंग तपासणी करणारी सोनोग्राफी केंद्र तसंच आयव्हीएफ केंद्र यांची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये झालेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणी ते बोलत होते.

0: यासंदर्भातल्या प्रकरणांमध्ये संघटित गुन्हेगारी विरोधी कायदा अर्थात मकोका लावण्याविषयी विचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची काल बिनविरोध निवड झाली. ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर बिनविरोध होणं ही सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली. त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर आवाजी मतदानानं सचिन अहिर यांची एकमतानं उपसभापती म्हणून निवड झाली. हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती काल राज्यात कृषी दिन म्हणून साजरी करण्यात आली. कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठं आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीनं शेतकरी मेळावे, कृषी प्रदर्शन, पीक प्रात्यक्षिक, मृदा परीक्षण, नैसर्गिक शेती, ठिबक सिंचन, पीक विविधीकरण आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करण्यात आलं. कृषी दिनाचं औचित्य साधून मुंबईत काल राज्यस्तरीय कृषी पुरस्कार 2023-24 यांचं राज्यपाल जिष्णुदेव शर्मा यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं. दिवंगत वसंतराव नाईक यांनी 70च्या दशकात महाराष्ट्र भीषण दुष्काळाचा सामना करत असताना कृषी क्षेत्राला नवी दिशा दिली. राज्यात कृषी विद्यापीठांच्या स्थापनेत त्यांचं मोठं योगदान असल्याचं प्रतिपादन राज्यपालांनी केलं. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह इतर मंत्रीगण उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातले तळसंदे इथले डॉ संजय पाटील आणि पालघर जिल्ह्यातले ब्राह्मणगाव इथले यज्ञेश सावे यांना डॉ पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. विविध योजनांद्वारे राज्य शासन सातत्यानं काम करत असून महाराष्ट्राच्या पुढील पिढीला दुष्काळाची झळ बसू देणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशात वस्तू आणि सेवा कराचं सर्वाधिक संकलन महाराष्ट्र राज्य करतं, त्यामुळे जीएसटी व्यवस्थेमध्ये महाराष्ट्र ही देशाची राजधानी आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत काढले. 9व्या वस्तू आणि सेवा कर दिवस समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. देशामध्ये कर चोरी रोखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित यंत्रणा उभारणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,
1: महाराष्ट्र ही जीएसटीची राजधानी आहे. देशामध्ये सर्वाधिक जीएसटी जमा होणारं राज्य महाराष्ट्र आहे. जवळपास मागील वर्षी 3,60,000 कोटी रुपये जीएसटी महाराष्ट्राने जमा केला. आपल्या नंतरचे दोन्ही राज्य जे आहेत कर्नाटक आणि गुजरात यांनी एकत्रित जमा केलेला जीएसटी हा 3,00,000 कोटी आहे. म्हणजे त्यांच्या दोघांपेक्षाही जास्त आपण जीएसटी जमा केलाय. अशाच पद्धतीनं दरवर्षी 15% वाढ 14-15% जर महाराष्ट्राला मिळत राहिली तर आपली अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल.
0: लष्कराचे नवे उपप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लेफ्टनंट जनरल संदीप जैन हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे विद्यार्थी असून 1988 लष्करात दाखल झाले आहेत. ते याआधी लष्कराच्या पुण्यातल्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख होते. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख अर्थात आर्मी कमांडर म्हणून लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर यांनी काल पदभार स्वीकारला. लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे विद्यार्थी असून 1988 लष्करात दाखल झाले आहेत. भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघादरम्यान काल इंग्लंडमधल्या चेस्टर ले स्ट्रीट इथं नियोजित असलेला मर्यादित 20 षटकांचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे 5 सामन्यांची ही मालिका सध्या 0-0 अशी बरोबरीमध्ये आहे. पाऊस. राज्यात मान्सून सक्रिय झाला असून अनेक जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. मात्र खरीपाची पेरणी करण्यासाठी उपयुक्त पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे. ऐकूया सोलापूर जिल्ह्यातल्या पीक पाणी परिस्थितीचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
2: सोलापूर शहर व जिल्ह्यात आद्रा नक्षत्राच्या पावसाचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, करमाळा, मोहोळ, माडा, पंढरपूर, सांगोला या तालुक्यात काही अंशी समाधानकारक पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सोलापूर

0: जिल्ह्यात जून महिन्यातील पावसाची सरासरी 102.5 मिलीमीटर असली तरी यंदा मात्र आतापर्यंत 78.7 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे अनेक भागातील पिकांच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील खरीपाचे 3,37,986 हेक्टर आहे. त्यापैकी आतापर्यंत 2,833 हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच 2% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक मका, तूर, उडीद आणि सोयाबीन पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे आणखी दमदार पावसाची गरज सोलापूर जिल्ह्याला आहे. तर दुसरीकडे किमान 100 मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस पडल्याशिवाय खरीपाच्या पेरण्या करू नका, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी तथा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसरे यांनी केले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणखी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी महेश पांढरे, सोलापूर.
1: मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबई परिसरात जोरदार पावसामुळे काल जनजीवन विस्कळीत झालं. नवी मुंबईमध्ये साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्यामुळे विजेचा धक्का बसून 2 मुली जखमी झाल्या, तर दक्षिण मुंबईत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या घाट माथ्यावर आज मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्यामुळे पालघरमध्ये शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात 7 तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही भागात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी कायदा देशभर लागू. महिला शेतकरी आणि शेतमजुरांना शेतकरी दाखला देणारं महिला सक्षमीकरण विधेयक विधानसभेत सादर. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी. मुंबईत कृषी पुरस्कारांचं वितरण. वस्तू आणि सेवा कराचं सर्वाधिक संकलन महाराष्ट्रातून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. आणि राज्याच्या बहुतांश भागात पावसाची हजेरी. आजही कोकणासह काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: साठी तुमच्या आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
1: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
0: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या
2: किंवा संपर्क करा 8600 20 21 21. आकाशवाणीवर युवावाणीच्या स्वर चाचणीसाठीचे निवेदन. आकाशवाणी जळगावच्या युवावाणी विभागात नैमित्तिक सहाय्यक कंपेअररच्या स्वर चाचणीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या संदर्भातील अटी पुढील प्रमाणे आहेत. उमेदवार जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असावा. उमेदवाराचं वय 5 जून 2026 रोजी 18 ते 30 वर्षाच्या आत असावं. उमेदवार 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवाराची स्वर चाचणी झाल्यावर पात्र उमेदवारांना आवश्यकतेनुसार नैमित्तिक करारावर ड्युटीवर बोलवण्यात येईल. ही स्थायी स्वरूपाची सरकारी किंवा निमसरकारी नोकरी नाही याची नोंद घ्यावी. अर्ज करण्यासाठी ₹100 NEFT मार्फत शुल्क रूपात देणं आवश्यक आहे. उमेदवार शासकीय कर्मचारी नसावा. अर्ज प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती करता आकाशवाणी जळगावच्या युववाणी विभागाशी कार्यालयीन वेळेत दिनांक 5 जून 2026 पासून प्रत्यक्ष संपर्क साधावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2026 आहे. त्यानंतर येणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत याची दखल घ्यावी.
3: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळची 7:25 होत आहेत. आता प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. महाराष्ट्राच्या कृषी विकासात दर्जेदार बियाणांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. गेली जवळपास 5 दशकं शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे रास्त दरात उपलब्ध करून देत बियाणे क्षेत्रात विश्वासार्हता, गुणवत्ता आणि दर नियंत्रणाचा आदर्श निर्माण करणारी संस्था म्हणजे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अर्थातच महाबीज. यावर्षी महाबीज आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. या यशस्वी प्रवासाचा आढावा घेण्यासाठी आणि महाबीजच्या कार्याचा वेध घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद. धन्यवाद.
2: सरांची अगदी थोडक्यात ओळख करून देते. सर 2011 बॅचचे IAS ऑफिसर आहेत. सोलापूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच छत्रपती संभाजीनगर चे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी सेवा बजावलेली आहे. या सर्व कामांमध्ये कृषी क्षेत्राकडे सरांनी विशेष लक्ष दिलेलं आहे. अनेक पुरस्कारांनी त्यांना आजवर सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि नुकतंच सेवा हक्क अधिनियमांमध्ये उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांना विशेष सन्मानाने गौरवण्यात आलेलं आहे. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि या सगळ्या चर्चेमधून आपल्या शेतकरी बांधवांना या सगळ्या बी बियाणांबद्दल उत्तम माहिती मिळेल अशी आपण आशा करूया. सर पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या कार्यक्रमामध्ये. आणि सर महाबीजचं जे उद्दिष्ट आहे की शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं, तर उत्तम बीज त्यांना मिळावं यासाठी काय उद्दिष्ट आहेत?
1: नमस्कार सर्व शेतकरी बंधू भगिनी आणि सर्व श्रोते वर्गांना माझा नमस्कार. मुळातच महाबीज जे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ म्हणून परिचित आहे, हे मुळातच जे स्थापन झालेलं आहे ते शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे रास्त भावामध्ये आणि वेळेवर मिळालं पाहिजेत आणि त्याच्यात

0: शेतकऱ्यांचं संवर्धन झालं पाहिजेत याच्यासाठीच महामंडळाची स्थापना झालेली आहे. 1976 महामंडळाची स्थापना झाली, आज 50 वर्ष महामंडळाला पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे मला सर्वांचंच अभिनंदन करावं वाटतं. पण 50 वर्षामध्ये शेतकऱ्यांनी जो विश्वास महामंडळावर दाखवलेला आहे त्या विश्वासावरच महामंडळ काम करत आहे. आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी, उत्पन्न वाढवण्यासाठी मूळ गाभा काय असेल तर तो बियाणं आहे. आणि ते दर्जेदार बियाणे शेतकऱ्यांना रास्त भावामध्ये मिळावं. आणि जे बाजारामध्ये बोगस बियाण्याचा प्रकार आहे किंवा चढ्या भावानं बियाणे विकणे आहे, या सर्व गोष्टीला आळा मिळण्यासाठीच मुळात ही महामंडळाची स्थापना झालेली आहे. आणि 50 वर्ष झालं सातत्यानं महामंडळ शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आहे.
1: सर, 50 वर्ष झाली आणि स्थापनेपासून खरं तर वेगवेगळे टप्पे यामध्ये आहेत, तर हे वेगवेगळे टप्पे तुम्ही सांगू शकाल का, कुठले विकासाचे टप्पे आहेत?
0: निश्चितपणे, जेव्हा 1976 महामंडळ स्थापन झालं तेव्हा इनमेन 3 ते 4 जिल्ह्यामध्ये बीजोत्पादन कार्यक्रम घेतला जायचा आणि अतिशय कमी प्रमाणावर महामंडळाचं कामकाज होतं. परंतु जसंजसं शेतकऱ्याकडून मागणी वाढली आणि शेती उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी शासनाने अनेक उपक्रम सुरू केले आणि त्यामध्ये मध्यंतरी त्या काळामध्ये मग काही बोगस बियाणाचे प्रकार झाले, खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर हळूहळू महामंडळाने कात टाकण्याचं काम केलं आणि मग आता आज मला अभिमानानं सांगितलं पाहिजेत की आज संपूर्ण राज्यामध्ये बीज उत्पादन कार्यक्रम होतो. फक्त आपल्याच राज्यात नाही तर राज्याच्या बाहेर जाऊन इतर 5 राज्यांमध्ये सुद्धा बीजोत्पादनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये राबवला जातो. आणि अतिशय दर्जेदार बियाणे या माध्यमातून निर्माण करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत असताना फक्त बियाण्यापुरतं मर्यादित न राहता आता बियाण्याच्या पलीकडे सुद्धा महामंडळ गेलेलं आहे. आणि असे वेगवेगळे टप्पे सातत्यानं महामंडळ यशस्वीरित्या पार पडत आहेत आणि ते शेतकऱ्यांच्या विश्वासामुळे.
1: नक्कीच सर, विश्वास आहे, शेतकऱ्यांचा विश्वास आहे आणि एक महाबीज म्हटलं की आपण म्हणू शकतो की एक ब्रँड आहे. तर ही सगळी दर्जेदार जे आहे तुम्ही म्हणताय की तो एक विश्वास किंवा तो दर्जा मेंटेन करण्यासाठी आपण काय नक्की यंत्रणा राबवत असता,
0: ते अत्यंत महत्त्वाचा बऱ्याच शेतकऱ्यांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे. किंवा शेतकरी जे महाबीजवर विश्वास दाखवतात त्यामुळं इतरांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे. त्याचं मला विस्ताराने सर्वांना सांगितलं पाहिजेत. कारण महाबीज जेव्हा बीज उत्पादन कार्यक्रम राबवतो तो अत्यंत काटेकोरपणे राबवतो. एकंदरीत 3-4 टप्प्यावर त्या बियाण्याच्या उत्पादकतेची खात्री केली जाते, त्या बियाण्याची उगवण क्षमता किती आहे याच्याबद्दल खातरजमा केली जाते. आणि आमचे जे सर्व अधिकारी आहेत, वैज्ञानिक आहेत, यांच्या माध्यमातून मला हे पण सांगितलं पाहिजे की राज्यभरामध्ये आमचे जवळजवळ 23 ठिकाणी प्रक्रिया केंद्र आहेत.
1: बरं, 23 प्रक्रिया केंद्र
0: जे बियाण्यावर प्रक्रिया करतात. आणि जे सीड टेस्टिंग लॅब्स आहेत ते महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 3 ठिकाणी, ज्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची मान्यता आहे आणि अतिशय अद्ययावत अशा उपकरणाद्वारे त्या ठिकाणी बीज प्रमाणीकरण सुद्धा केलं जातं.
1: नक्कीच सर, कारण हा कुठेतरी एक विश्वास संपादन होणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण बियाणं म्हणतो तेव्हा त्याच्या खूप वेगवेगळ्या प्रक्रिया असतात, म्हणजे निर्मिती आहे, साठवणूक आहे, गुणवत्ता चाचणी आहे जे तुम्ही आत्ता सांगितलं आणि वितरण आहे. तर ही संपूर्ण जी एक प्रक्रिया आहे, ही साखळी आहे, ती कशा पद्धतीने केली जाते?
0: महामंडळाचे जे आपण स्टेक होल्डर्स म्हणतो यामध्ये एक महामंडळ महत्त्वाचं आहे, त्यानंतर डीलर्स आहेत जे हे सर्व बियाणे पोहोचवू देतात आणि शेतकरी आहे. आणि या सर्वांसोबत महाराष्ट्र शासन ज्यांचं नियंत्रण म्हणा, मदत म्हणा, मार्गदर्शन म्हणा, महाराष्ट्र शासनाचा जो उद्देश आहे शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास, शेती उत्पादनात वाढ आणि मग शासनाचे जे काही निर्देश आहेत, मग केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल आणि त्यांची जे काही ध्येयधोरणं आहेत त्याला लागूनच महामंडळ काम करत असतं. आणि यामध्ये एका बाजूंना बीजोत्पादन करणे हा एक मोठा कार्यक्रम आमचा असतो. त्याच्यासाठी जवळजवळ 40,000 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये, म्हणजे 1.5 लाख हेक्टरपेक्षा जास्त हेक्टरवर दर्जेदार बियाणे निर्माण करण्याचा कार्यक्रम एका बाजूनं होत असतो आणि दुसऱ्या बाजूनं त्याच वेळेस जे मागच्या वेळेस बीज उत्पादन झालेलं आहे मागच्या वर्षी, ते बीज शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मार्केटिंगच्या माध्यमातून बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जातं. आणि महामंडळ आणि शेतकरी याच्यामधला महत्त्वाचा दुवा जर कोण असेल तर ते आहेत डीलर्स, विक्रेते, जे कृषी सेवा केंद्रधारक आहेत. त्यांचं सुद्धा मला मनापासून अभिनंदन करावं वाटतं. कारण त्यांच्याच माध्यमातून मी तर त्यांना ब्रिज म्हणतो, महामंडळ आणि शेतकरी यांच्यामधला ब्रिज आहे, दुवा आहे असं म्हटलं तर वावगं होऊ नये. आणि त्यामुळं आम्ही आता महामंडळ आणि त्या डीलर्सवर पण लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्यांना

0: सुद्धा काही थोडा फायदा या माध्यमातून मिळाला पाहिजेत आणि शेतकऱ्यांना उत्तम उत्तम दर्जेदार बियाणे वेळेवर मिळाले पाहिजेत याच्यासाठी या तिन्ही लोकांना एकत्र सांगड घालून तिन्ही लोकांकडे चांगल्या पद्धतीनं लक्ष देऊन महामंडळ काम करत आहे.
1: नक्कीच सर, आणि महामंडळाचं हे 50 वर्षांचं काम आहे. सर, 2026 खरीप हंगामासाठी ॲग्री स्टॅकद्वारे वितरण व्यवस्था केली जाते, तर त्याबद्दल जरा आम्हाला सांगा ना.
0: ॲग्री स्टॅक हा अतिशय महत्त्वाचा उपक्रम शासनानं आहे. जसं की आपण आता सगळ्या क्षेत्रामध्ये संगणकाचं काम मोठ्या प्रमाणामध्ये झालंय, मग शेती आणि शेतकरी कशासाठी दूर राहायचं आणि ॲग्री स्टॅकच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला एक आय डी दिलेला आहे आणि संपूर्ण शासनाचं जे धोरण आहे की त्याच्यामध्ये पारदर्शकता प्रशासनामध्ये आली पाहिजेत आणि जे काही शेतकऱ्यांना मदत आहे, अनुदान आहे, सबसिडी आहे, ते सबसिडी सगळ्या पोर्टलच्या माध्यमातून संगणकीकरणाच्या माध्यमातून दिलं गेलं पाहिजेत आणि त्याचाच भाग म्हणून जे ॲग्री स्टॅकच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी त्याच्यावर केलेली आहे, आता जवळजवळ काम हे पूर्ण झालेलं आहे आणि बियाण्याच्या सध्यासुद्धा केंद्र शासन आणि राज्य शासन काही सबसिडी काही बियाण्याच्या बाबतीमध्ये देतं आणि मग ते जी बियाण्याची सबसिडी आहे ती डीबीटी पोर्टलवरच शेतकऱ्यांना मिळते. डीबीटी पोर्टलद्वारेच ते त्यांना दिलं जातं. त्यामुळं ॲग्री स्टॅकच्या माध्यमातून शासनाचे जे काही धोरणं आहेत सबसिडी देण्याबद्दल, अनुदान देण्याबद्दल किंवा शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात, ते तंतोतंत महामंडळ अंमलात आणतं आणि जे शेतकरी बियाणे महामंडळाकडून घेतात त्यांना त्या ॲग्री स्टॅकच्या माध्यमातून सबसिडी त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाते.
1: बरोबर आहे सर. आणि साथी पोर्टल पण आहे शेतकऱ्यांसाठी, तर यामध्ये शेतकऱ्यांचा जो सहभाग आहे तो कशा पद्धतीने असतो, कारण आता हे सगळं ऑनलाईन झालेलं आहे, त्यांना कितपत हे सोपं जात आहे?
0: नाही, साथी पोर्टलबद्दल खरंच फार महत्वाचा प्रश्न आहे कारण सर्व शेतकऱ्यांना सुद्धा तो माहिती झाला पाहिजेत. साथी पोर्टल हे शासनाने याच्यासाठी तयार केलं की शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं मिळालं पाहिजेत, त्याच्यासोबत जबाबदारी पण निश्चित झाली पाहिजे, ट्रेसेबल झालं पाहिजेत कोणी बी तयार केलं होतं आणि याच्यासाठी साथी पोर्टलवर जे कोणी बियाणे निर्माण करते आणि शेतकऱ्यांना विक्री करते त्यांनी या साथी पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं पाहिजेत आणि साथी पोर्टलवर त्याची संपूर्ण नोंद केली पाहिजेत.
1: बरं,
0: परंतु सध्या मला सांगायला आनंदही आहे आणि अभिमान पण आहे, साथी पोर्टलवर फक्त महाबीजची नोंदणी झालेली आहे आणि साथी पोर्टलवर महाबीज जे जे बियाणे निर्माण करते ते साथी पोर्टलच्या माध्यमातूनच सर्व प्रक्रिया केली जाते. त्याचा एक फायदा असा आहे की शेतकऱ्यांनी डोळे झाकून बियाणे खरेदी करू शकतात कारण साथी पोर्टलवर एकदा एंट्री केल्यानंतर त्याच्यानंतर त्याच्यात नोंदी केल्यानंतर त्याचे टॅग निर्माण केले जातात आणि बियाण्याच्या प्रत्येक पिशवीला, प्रत्येक थैलीला, प्रत्येक पोत्याला ते वेगवेगळे टॅग लावले जातात आणि तुम्ही जर बियाणे खरेदी करत असाल तर त्या टॅगवरचा जो QR कोड असतो, QR कोड जर तुम्ही ट्रेस केला तर तुम्हाला ते बियाणे कुणाच्या शेतात तयार झालेलं आहे, त्याच्यावर प्रक्रिया कोणी केलेली आहे, त्याची खातरजमा कोणी केलेली आहे, ही सगळी माहिती, म्हणजे एखाद्याने जर कामचुकारपणा केला असेल किंवा एखाद्याच्या दुर्लक्षतेपणामुळे बियाणे भोगत झाला असेल तर ते लगेचच त्या QR कोडच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लक्षात येऊ शकतं आणि हा QR कोड आणि हे टॅग लावण्याचं काम फक्त महाबीज करत आहे. ही अतिशय अभिमानाची आणि आमच्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा आहे आणि म्हणून मी सातत्यानं शेतकऱ्यांना आग्रह करतो की बियाणे खरेदी करायच्या तर महाबीजचं करा आणि डोळे झाकून खरेदी करा कारण त्या साथी पोर्टलच्या माध्यमातून 100% सत्यतेची गॅरंटी पोर्टल देत.
1: वा, नक्कीच. आणि या माध्यमातून आपण सगळ्या शेतकऱ्यांना देखील हे सांगितलेलं आहे, साथी पोर्टलचा अनेक जण आता वापर करतच आहेत. महाबीजच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या वाटचालीत गुणवत्ता, विश्वास आणि शेतकरी हित हेच केंद्रस्थानी राहिले असल्याचे आपण जाणून घेतले. संस्थेने शेतकऱ्यांचा विश्वास कसा जपला आणि बियाणे क्षेत्रात आपली वेगळी ओळख कशी निर्माण केली याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेतली. या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल श्री दिलीप स्वामी सर यांचे मनपूर्वक आभार. पुढील भागात महाबीजच्या विविध योजना, बियाणे उत्पादन प्रक्रिया आणि शेतकऱ्यांसाठी उपलब्ध सेवांविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. तेव्हा भेटूया दिलखुलासच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपली रजा घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे.

0: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळची 7:40 झाली आहेत. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली हा सुमधुर मराठी गीतांचा कार्यक्रम.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाची सुरुवात करूया अजित कडकडे यांनी गायलेल्या या स्वामी तारक मंत्राने.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ.
3: तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय
1: आहे. कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये.
3: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
4: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली हा सुमधूर मराठी गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता ऐकूया मन्नाडे आणि सहकार्यांनी गायलेलं ग दि माडगुळकरांचं गीत. वरदक्षिणा या चित्रपटातील हे गीत संगीतबद्ध केलं आहे वसंत प्रभू यांनी.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. हा सुमधुर मराठी गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता ऐकूया ते माझे घर या चित्रपटातील रवींद्र भट यांची रचना. गायक संगीतकार सुधीर फडके.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली.

आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: आकाशवाणी पुणे प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जपानच्या पंतप्रधान सानाए ताकायची भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आज नवी दिल्लीत होणाऱ्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा देशभर लागू. भारतात व्हॉट्सअपवर युजर नेम हे फीचर सुरू करण्याबाबत केंद्र सरकारची काल मेटा कंपनीला नोटीस. अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पहिली तुकडी आज रवाना. आणि पुढील 2 दिवसात देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत जपानच्या पंतप्रधान सानाए ताकायची यांच्याशी वार्षिक शिखर परिषदेच्या स्तरावरील चर्चा करतील. या भेटीदरम्यान दोन्ही देशातील विविध बाबींसंदर्भात अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात येईल. जपानच्या पंतप्रधान 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर काल संध्याकाळी नवी दिल्लीत दाखल झाल्या. त्यांची ही भेट भारत आणि जपान यांच्यातील विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीला पुढे नेण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. नवी दिल्लीत काल झालेल्या 12व्या उपसमितीच्या बैठकीत भारत आणि मलेशियानं द्विपक्षीय लष्करी सहकार्याच्या सर्व पैलूंचा आढावा घेतला. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता सुरक्षा आणि नौकानयनाच्या स्वातंत्र्याप्रती असलेली आपली सामायिक कटिबद्धता यावेळी अधोरेखित झाली असं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. लष्करी स्तरावरील देवाणघेवाण द्विपक्षीय सराव प्रशिक्षण कर्मचारी स्तरीय चर्चा क्षमता बांधणी सागरी सहकार्य आणि उदयोन्मुख क्षेत्रांमधील सहकार्य आदी मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान ग्रामीण अर्थात VBGRAMJI कायदा 2025 कालपासून देशभर लागू झाला. या कायद्यांतर्गत पात्र ग्रामीण कुटुंबांना आता 125 दिवसांच्या रोजगाराची हमी मिळणार आहे. काम न मिळाल्यास बेरोजगार भत्ता मिळण्याची सुविधा या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेईल. हा कायदा लागू झाल्याच्या निमित्तानं आंध्र प्रदेशातल्या तिरुपती जिल्ह्यात आज एक राष्ट्रीय शुभारंभ कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंग चौहान या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. केंद्र सरकारनं दिल्ली आणि उत्तर प्रदेशातल्या 14,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 2 मोठ्या महामार्ग पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल ही माहिती दिली. या प्रकल्पांमध्ये दिल्लीतील 6,969 कोटी रुपयांचा बोगदा प्रकल्प आणि उत्तर प्रदेशातील 7,145 कोटी रुपयांचा ग्रीनफील्ड महामार्ग कॉरिडॉर यांचा समावेश आहे असंही अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. एक राष्ट्र एक निवडणुकीमुळे आदर्श आचारसंहितेची वारंवार करावी लागणारी अंमलबजावणी कमी होईल प्रशासन सक्षम होईल आणि अर्थव्यवस्थेला फायदा होईल असं मत एक राष्ट्र एक निवडणूक या संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष PP चौधरी यांनी व्यक्त केलं. ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या दशकांमध्ये लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या गेल्या मात्र अनेकदा विधानसभा वेळेआधीच विसर्जित झाल्यामुळं किंवा काही राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळं निवडणूक चक्र विस्कळीत झालं असंही चौधरी यांनी यावेळी सांगितलं. भारतात व्हॉट्सअपवर युजर नेम हे फीचर सुरू करण्याबाबत केंद्र सरकारनं

काल मेटा कंपनीला नोटीस बजावली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं मेटाला या युजरनेम वैशिष्ट्याबाबत 3 दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती आकाशवाणीच्या वार्ताहरांनी दिली. व्हॉट्सअप वापरताना केवळ युजरनेमचा वापर झाला तर ऑनलाईन फसवणूक, फिशिंग, डिजिटल अरेस्टचे प्रकार आणि दुसऱ्यांचा युजरनेम वापरून होणारे सायबर हल्ले वाढण्याची शक्यता आहे, अशी चिंता मंत्रालयानं व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली काल दिल्लीत डेंग्यूच्या सज्जतेबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी राज्य आणि नगरपालिका संस्थांनी आपली पूर्वतयारी करावी असे निर्देश या बैठकीत देण्यात आले. या बैठकीत देशातील डेंग्यूची सद्यस्थिती आणि देशभरात करण्यात आलेल्या तयारीच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. झारखंडमधल्या पूर्व सिंगभूम जिल्ह्यात मलेरियाच्या 4 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर झारखंड सरकारनं राज्यव्यापी आरोग्य सतर्कतेचा इशारा काल जारी केला आहे. बाधित क्षेत्रांमध्ये तापाचं सर्वेक्षण करणं, मलेरियाची जलद चाचणी आणि त्वरित उपचार सुविधा पुरवणं तसंच गंभीर आजारी रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल करणं अशा सूचना आरोग्य विभागानं संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात काल दोहा इथं मध्यस्थांद्वारे चर्चा झाली. इराणचे माजी सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या 9 जुलैला होणाऱ्या अंत्यसंस्कारानंतर चर्चा पुढे सुरू ठेवण्यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली असल्याचं कतार सरकारनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. दोहा इथल्या वाटाघाटी समाधानकारकपणे पुढे सरकत आहेत आणि तांत्रिक पातळीवरील चर्चा आधीच सुरू झाली आहे असं अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वान्स यांनी सांगितलं. रशियानं काल किऊवर जोरदार क्षेपणास्त्र हल्ले केले, त्यामुळे ठिकठिकाणी आग लागली आणि निवासी इमारतींचं नुकसान झालं. रशिया एका मोठ्या हल्ल्याची तयारी करत असल्याचा इशारा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी दिला होता. त्यानंतर लगेचच किऊमध्ये हे हल्ले करण्यात आले आहेत. जम्मू आणि काश्मीरमधल्या श्री अमरनाथ यात्रेसाठी भाविकांच्या पहिल्या तुकडीला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज सकाळी जम्मू इथल्या भगवतीनगर बेस कॅम्पवरून हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. 57 दिवस चालणारी ही वार्षिक यात्रा 28 ऑगस्टपर्यंत सुरू राहील. कडक सुरक्षा व्यवस्थेत भाविकांचा पहिला ताफा आज पहाटे जम्मूवरून रवाना करण्यात आला. यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून उच्च तंत्रज्ञान आधारित CCTV कॅमेरे आणि RFID ट्रॅकिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. सामाजिक सुरक्षा संहिता 2020 अंमलबजावणीचा एक भाग म्हणून केंद्र सरकारनं भविष्य निर्वाह निधी म्हणजेच EPF योजना 1952च्या जागी EPF योजना 2026 अधिसूचित केली आहे. डिजिटल अनुपालन बळकट करणं, प्रशासकीय कार्यक्षमता सुधारणं, खात्यांची पोर्टेबिलिटी वाढवणं आणि भविष्य निर्वाह निधीची रचना नवीन कामगार संहितेशी सुसंगत करणं ही या नवीन योजनेची उद्दिष्ट आहेत. ऑपरेशन सिंदूर दरम्यान इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफचे प्रमुख म्हणून काम पाहणारे एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी काल व्हाईस चीफ ऑफ एअर स्टाफ अर्थात वायुदलाच्या उपप्रमुख पदाचा पदभार स्वीकारला. त्यांनी एअर मार्शल नागेश कपूर यांच्याकडून सूत्र हाती घेतली. एअर मार्शल दीक्षित यांची 6 डिसेंबर 1986 रोजी भारतीय वायुसेवेत नियुक्ती झाली होती. ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहेत. लष्कराचे नवे उपप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांनी काल पदभार स्वीकारला. ते याआधी लष्कराच्या पुण्यातल्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख होते. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख अर्थात आर्मी कमांडर म्हणून लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर यांनी काल पदभार स्वीकारला. लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे विद्यार्थी असून 1988 ते लष्करात दाखल झाले आहेत. भारतानं आंध्र प्रदेशातील उंडावली इथं हेलिकॉप्टर संचलनासाठी देशातील पहिल्या खासगी पॉइंट इन स्पेस इन्स्ट्रुमेंट अप्रोच प्रक्रियेला मंजुरी मिळवून एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. पिन्स प्रक्रियेमध्ये प्रगत उपग्रह आधारित नेव्हिगेशन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, ज्यामुळे या हेलिपॉटवर पारंपरिक लँडिंग पायाभूत सुविधा नाहीत तिथं हेलिकॉप्टर सुरक्षित आणि अचूकपणे उतरू शकतं. ही यंत्रणा भारतीय विमानतळ प्राधिकरणानं विकसित केली आहे. भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघांदरम्यान काल इंग्लंडच्या चेस्टर ले स्ट्रीट इथं नियोजित असलेला 20 षटकांचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यामुळे 5 सामन्यांची ही मालिका सध्या 0-0 अशी बरोबरीत आहे. काल सामना सुरू झाला तेव्हा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत भारतानं निर्धारित 20 षटकात 7 बाद 189 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंड संघाकडून साकीब मेहबूदनं 3 बळी घेतले, मात्र पावसामुळे सामना थांबवावा लागल्यानं यजमान इंग्लंडला दुसऱ्या डावात फलंदाजीची संधी मिळाली नाही. फिफा फुटबॉल विश्वकप स्पर्धेत काल बेल्जियमनं सेनेगलला 3-2 हरवत जोरदार पुनरागमन करत प्रमुख 16 संघांमध्ये स्थान पटकावलं आहे. दुसऱ्या एका सामन्यात इंग्लंडनं कोंगोला 2-1 हरवलं. अंतिम 16 संघात स्थान मिळवण्यासाठी आता येत्या 6 जुलैला इंग्लंडचा सामना मेक्सिकोशी होणार आहे. हवामान. देशाच्या विविध भागात

0: जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पुढील 2 दिवसात कर्नाटक, गुजरात, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. छत्तीसगड, हिमाचल प्रदेशसह विविध राज्य आणि महाराष्ट्रातील विदर्भातही पुढील 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची स्थिती राहण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जपानच्या पंतप्रधान सानाए ताकायची भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आज नवी दिल्लीत होणाऱ्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा देशभर लागू. भारतात व्हॉट्सअपवर युजर नेम हे फीचर सुरू करण्याबाबत केंद्र सरकारची काल मेटा कंपनीला नोटीस. अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पहिली तुकडी आज रवाना. आणि पुढील 2 दिवसात देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: प्रसारित करत आहोत वन महोत्सव सप्ताहानिमित्त वन संरक्षण आणि वन संवर्धनाचा बारीपाडा पॅटर्न याविषयी पद्मश्री माननीय चैत्राम पवार यांची कृष्णा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. निर्मिती सहाय्य मेघा बुरकुले. सादर करते कृष्णा शिंदे.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये पद्मश्री चैत्राम पवार यांना आमंत्रित केलेलं आहे आणि जल संवर्धनाचा, शेती संवर्धनाचा, माती संवर्धनाचा, वन संवर्धनाचा वेगळा असलेला बारीपाडा पॅटर्न जो पूर्ण देशभर गाजतोय, पूर्ण देश त्याचा अनुकरण करू पाहतोय, असा पॅटर्न ज्यांनी राबवला आणि यशस्वी करून दाखवला ते नाव म्हणजे चैत्राम पवार. पद्मश्री चैत्राम पवार यांचा बारीपाडा पॅटर्न नेमका काय आहे ते आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. चैत्राम पवार सर, आकाशवाणीच्या वतीने आपली मुलाखत ऐकणाऱ्या असंख्य श्रोत्यांच्या वतीने आपलं मी स्वागत करतो. नमस्कार.
2: नमस्कार.
1: पवार सर, 90च्या दशकातला जो काळ होता, शिक्षणाचा अभाव, आरोग्याच्या समस्या, हुगडा डोंगर, बोळका माळ माथा, जल जमीन जंगल याचा कुठेतरी होणारा ऱ्हास, पाण्याची कमतरता, मजुरांचं स्थलांतर, असा तो काळ होता आणि त्यात तुम्ही उच्च शिक्षित होता. तुमचं पदव्युत्तर पदवी झालेली होती वाणिज्य शाखेतली. तुम्हाला तशी नोकरी वगैरे मिळू शकणार होती, तुम्ही देखील स्थलांतरित होऊ शकणार होता, पण तसं न करता तुम्ही बारीपाड्याला एक वेगळ्या दिशेने नेण्याचं काम सुरू केलं.
2: त्यावेळेस जी स्थिती होती ना, लक्षात यायचं की गावाकडे कुठलीच सुविधा नव्हती. किमान पहिली ते चौथी पर्यंत शाळा पण नियमित नव्हत्या. आरोग्यामध्ये सुविधा नव्हती, शिक्षणाची व्यवस्था नव्हतीच, रस्ते नव्हते आणि आपण म्हणतो की रोजगाराची कुठली संधी नव्हती, कारण शेती विकसित नव्हती. हे जर ह्याच पद्धतीने चाललं तर हा समाज जो आहे तो संघटित कधी होईल, या गोष्टींमध्ये त्याची सुधारणा कशी होईल हे मनात विचार यायचे, पण त्याला दिशा नव्हती. पण तरी आम्ही 90 साधारणतः गावाने एकत्र येऊन 5,000 वृक्ष खरेदी केलेत आणि लावलेत आम्ही गावाच्या उर्वरित जागेवर. आणि लक्षात आलं की अरे हे अशी प्रकारची कामं आपण घेऊ शकतो का भविष्यामध्ये, असे मनात विचार यायचे, पण त्याला दिशा नव्हती. आणि 91 आमची पहिली भेट झाली वनवासी कल्याणाच्या कार्यकर्त्यांची, त्याच्यामध्ये डॉक्टर आनंद फाटक जे MD मेडिसिन आहेत, त्यानंतर त्यांच्या सोबत जे होते रवी सहारे जे नाशिकमध्ये असतात, सुरगाणा तालुक्यातले आहेत ते, आणि एक शंकर राजपूत, असे तिघांची टीम होती ती. आणि टीमने त्यांनी आरोग्य प्रकल्प इथं वनवासी कलाश्रमाच्या माध्यमातून सुरू केला. आमची ज्या डॉक्टर फाटकशी भेट झाली, वन संवर्धनासाठी प्रयत्न करणारी टीम आहे त्यांच्याशी नक्कीच आपलं काहीतरी चांगलं काम जुळू शकतं. त्यावेळेस मग त्यांनी आम्हाला आणून दिलं लक्षात की आपल्याला भविष्यामध्ये पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि तुम्ही ते करतात तर आपण बरोबरीने काम करूया. आणि तेव्हा आम्हाला कळलं की वनवासी कलाश्रम सारखी एक देशव्यापी संघटना म्हणून, संस्था आहे म्हणून, यांच्याशी आमचा संपर्क झालेला होता हे आम्हाला माहित नव्हतं. कारण आम्ही कल्याश्रम हे आम्हाला कुठल्याही प्रकारची रचना माहित नव्हती. आणि योगायक त्या टीमशी संपर्क झाला आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.
1: मग लोकसहभाग, लोक चळवळ,
2: त्याच्यामध्ये आम्ही काय केलं की टीम आहे आपली, आणि त्या टीमने असं लक्षात आणून दिलं की व्यक्तिगत काम केलं तर लोक सहकार्य करत नाही, त्यामुळे सामूहिक काम कुठलं आहे त्याला आपण सुरुवात करू शकतो का. असं ना, मी शेजारचं जे वनक्षेत्र आहे ते सांभाळायला सुरुवात केली. आता वनक्षेत्र म्हणजे तसं वन विभाग तर आहेच, पण वन विभागातल्या जोडीला लोकांनी पण मदत करावी, लोकांनी पण त्या कार्यक्रमात सहभागी

0: व्हावं वन संवर्धनमध्ये, तेव्हा आम्ही जे केलं ते वन विभाग आणि गावकरी यांचा समन्वय साधायचा प्रयत्न केला आणि त्याला कल्याणश्रमाने मध्यस्थी केली. लक्षात आलं की वन विभाग कर्मचारी आपण म्हणू ना की एका रेंजमध्ये 30 ते 40 संख्या असते
1: बरोबर,
0: आणि एवढं मोठं वन क्षेत्र ते कसे सांभाळ, त्यामुळे आपण पण त्यांना हेल्प केलं पाहिजे असं म्हणून आम्ही ते वन संवर्धन या विषयाला सुरुवात केली. ते करताना आपण काय करू शकतो, म्हणजे सरकार त्याचं काम करतंय, आपण गाव म्हणून काय करू शकतो, म्हणून आम्ही वन संवर्धनासाठी एक नियमावली तयार केली की वॉचमन आपल्या गावातला असला पाहिजे. हे सरकारी नियमात नाही, वॉचमन गावाचा असला पाहिजे, त्याला मानधन गावकऱ्यांनी दिलं पाहिजे, सरकारकडे मागायचं, त्यांचं काम त्यांचे वॉचमन आहे, त्यांची रचना आहे, पण आपण वॉचमनला मानधन आपण द्यावं. गावाने अशी एक नियमावली उभी केली गेली 91, 92, 93 या 3-4 वर्षामध्ये की मुख्य झाड कोणी तोडू नये, तोडलं त्याला दंडात्मक कारवाई. म्हणजे नियम असा केला की डोक्यावर मुळे आणली तर 551 रुपये दंड, राखीव जंगलात बैलगाडी नेली तर 751 रुपये दंड, मुख्य झाड तोडताना कोणी सापडला तर 1051 रुपये दंड. हे गावाने केलेले नियम, हे सरकारने आमच्यावर लादलेले नियम नाहीत, त्यामुळे गावानेच नियम केले आहेत, गावकरीच पाळतायत. पण याच्यामध्ये मोठा प्रश्न होता की आपलं स्वयंपाकाचं जे सरपणाचा विषय हा कसा सोडवायचा, त्यामुळे महिलांमधून आवाज आला की तुम्ही कुराडबंदी चराईबंदी सगळं करतायत, चूल कशी पेटवायची. त्यावेळेस आपण वन विभागाच्या सहकार्याने पूर्ण गावामध्ये एलपीजी गॅस आणलेत, साधारणतः 22 वर्ष पूर्वीची घटना आहे. एलपीजी गॅस आणल्यानंतर लक्षात आलं की अरे ते एलपीजी म्हणजे हांडा संपला की परत भरायला पैसे लागतात, आणि 92-93 काळ तुम्ही म्हटल्याप्रमाणे तेव्हा आमच्याकडे पैसा बिलकुल नव्हता, त्याला आम्ही पर्याय शोधायचा प्रयत्न केला. हे सगळं चक्र टप्प्याटप्प्याने घडत गेलं. मग आम्ही आयआयटी पवईशी संपर्क केला आपल्या कार्यकर्त्यांनी, आणि त्या आयआयटी पवईशी संपर्क केल्यानंतर सितारा नावाचा जो ग्रुप आहे त्यांनी आम्हाला सोलर चूल दिली. मग आम्हाला गावकऱ्यांना ते आवडले की अरे सोलर चूल चांगले आपण आणले पाहिजे. आम्ही 50 सोलर चूल विकत घेतल्यात, कमी किमतीत दिल्या त्यांनी आम्हाला. विकत घेतल्यानंतर लक्षात आलं अरे याच्यामध्ये बॉईल करता येते, फोडणी देता येत नाही, हा एक प्रश्न आला. मग आणखी थोडं पुढे जाऊन आम्ही युनायटेड नॅशन UNDPशी संपर्क केला आणि स्मोकलेस चुलाचं युनिट आणलं, बिनधुराची चूल, ज्याला आपण ऍग्रिकल्चर वेस्टेज जे असतात ना तो काडी कचरा आपण त्याचे ब्रिकेट बनवायची आणि वापरायची. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की आपण जंगल तोड होऊ नये म्हणून पर्याय देत गेलो, लोकांनी त्याची सवय करून घेतली.
1: बरोबर,
0: असे नियम गावाने एकत्र केलेत, गाव संघटित झाला आणि वन संवर्धन हा विषय खूप चांगल्या पद्धतीने सुरू झाला. त्याच्यात आम्ही वन विभागाला पण सहभागी केला, कारण शेवटी कसं आहे की समन्वयाने एकमेकांना पूरक काम केल्याशिवाय हे सिद्ध होणार नाही.
1: बरोबर,
0: असं म्हणून आम्ही वन संवर्धन हा विषय सुरू केला. नाही, आम्ही काय केलं, आमचा मूळ उद्देश होता की वन सांभाळता सांभाळता शेती विकसित करणं.
1: बर,
0: कारण 70% शेती 30% वन आहे, तर वन सांभाळण्यासाठी गावकरी एकत्र आलेत आणि लक्षात आलं की आपल्याकडे जमीन आहे पण पाणी नाही, पाण्यासाठी आपण काय करू शकतो. मग आम्ही पहिला बांध बांधला श्रमदानातनं, बांध म्हणजे तो लूज बोल्डर, दगडी आणायच्या आणि रचायच्या. त्यावेळेस एक रेंज ऑफिसर होते PH वाघ म्हणून, त्यांना खूप फोटो वगैरे घ्यायची सवय होती. आम्ही थोडं काम केलं की फोटो काढणार, तर ते बांध बांधायला स्वतः उपस्थित होते. आणि त्यावेळेस आम्ही वन क्षेत्रामध्ये पहिला एक बांध बांधला, छोटा 2-3 मीटर लांबीचा, 1-1.5 मीटर उंचीचा. त्याच्यामध्ये पाणी अडवलं जात नाही पण पाण्याचा स्पीड कमी होतो, वाहून जाणारी जी माती ती थांबते. ते आदिवासी माणसाच्या कदाचित त्यावेळेस लक्षात नाही आलं की आपण काय काम करतोय. एक बांध बांधला, दुसरा बांधला, तिसरा बांधला, आम्ही बघता बघता 700 पेक्षा जास्त बांध बांधले,
1: छोटे छोटे
0: छोटे बांध. मग नुसतं बांध बांधायचं का, त्याला जोडून आम्ही CCT जे म्हणतो आपण समतल चर, त्याची साईज असते 1 मीटर खोल, 1 मीटर रुंदी आणि सोयीनुसार त्याची लांबी असते.
2: जलसंधारणाची कामं सुरू
0: झाली. 5 किलोमीटर म्हणजे साधारणतः 5000 रनिंग मीटर एवढा चर खोदला. आम्हाला त्याच्यात किती पाणी साचतं हे माहित नव्हतं, पण आमच्याकडे NSS कॅम्पचे खूप विद्यार्थी येतात, तर मराठवाडा विद्यापीठातनं 16 प्राध्यापक आलेत आमच्याकडे आणि ते अभ्यासासाठी आलेत. त्यांच्या समोराविषयी मांडल्यानंतर आम्हाला पाणी किती आढळतं हे कळत नाही, ते म्हणे की साधं गणित आहे आम्ही काढून देतो. 5000 रनिंग मीटर चर जर खोदला, एका वेळेस जर त्याच्यात पाणी साचलं म्हणजे भरला तो चर, तर एका वेळेस 50 लाख लिटर पाणी अडवलं जातं.
1: बर,
0: एका वेळेस तो चर तेवढा जो खोदलाय त्याच्यामध्ये
2: एका सर मध्ये 5000 रनिंग मीटर
0: सर मध्ये. आम्ही म्हटलंय तर आमच्याकडे पावसाळ्यामध्ये कमीत कमी 25 ते 30 वेळा भरतो, 30 वेळा जरी भरला तर 30 गुणिले 50 लाख एवढं पाणी आपण अडवतो हे तिथल्या लोकांच्या लक्षात नव्हतं. तेवढं अनेक जलतज्ञ आमच्याकडे आले, त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम आले ते डॉक्टर माधवराव चितळे संभाजीनगरवरनं. आणि त्यांनी ज्यावेळेस गावात व्हिजिट केली ते म्हणले अरे हे काम खूप चांगलं चाललंय, याच्यात तुम्ही मी एक सूचना करेल तर चालेल का. म्हटलं सांगा. ते म्हणे पहिला जो बांध आपण रचतो ना त्याचा पुढच्या बांधाचा पायथा मागच्याचा माथा तर पुढच्याचा पायथा ही सिस्टम तुम्ही वापरा. तेवढं लोकांनी ऐकलं आणि त्या पद्धतीने काम सुरू केलं. डॉक्टर माधवराव चितळेने आमच्या गावाला 2 वेळा व्हिजिट दिल्यात.
2: बरं,
0: त्यानंतर जागतिक जलतज्ञ आपण

0: राजेंद्र सिंह जी ते पण आलेत आमच्याकडे. त्यांनी तर दिवसभर जंगलात बसून राहिलेत. नंदुरबार कलेक्टर कल शेट्टी साहेबांच्या सोबत होते आणि ते असे म्हटले की नदी को अगर जिंदा करना है तो हमें ये सिस्टम ही करना पडेगा. कारण आपण टॉप टू बॉटम जे बांध बांधत आलो ना हे खूप चांगलं तंत्र तिथं उभं राहिलं. त्यामुळे जंगल संवर्धनाबरोबर जलसंवर्धनाविषयी सुरू झाला. मग हळू ते झाल्यानंतर लोक आपाप शेतीकडे वळले. आमच्या गावामधनं 55 कुटुंबांपेक्षा जास्त कुटुंब हे ऊस तोडणीला जायचे गुजरातमध्ये. आम्हाला वारडोली जवळ पडतं. त्यामुळे शेती कोणीच करायचं नाही. शेती न केल्यामुळे मायग्रेशन आणि त्याला जोडून मुलांचं शिक्षण नाही, आरोग्य नाही, या सगळ्या गोष्टी जोडलेल्या होत्या. त्यामुळे जसजसं जंगल आणि जल मध्ये काम होत गेलं लोक हळूहळू गावाकडे यायला लागले आणि तिथली शेती विकसित व्हायला लागली. मग शेतीमध्ये आम्ही राहुरी आणि दापोली ह्या दोन कृषी विद्यापीठाची मदत घेतली. आणि शेतीमध्ये स्ट्रॉबेरीची शेती होऊ शकते का, तिथं कांद्याचं सीड प्लॉट होऊ शकतो का, तिथं मधुमक्षिका पालनाचा विषय होऊ शकतो का, असे छोटे छोटे प्रयोग सुरू केलेत. आणि याला सपोर्ट जो मिळत गेला तर पहिले कलेक्टर आमच्याकडे आलेत श्री भास्करराव जी मुंडे, धुळ्याचे कलेक्टर, त्यांनी पहिली व्हिजिट केली. त्यानंतर लवंगाडे मॅडम आल्यात. ज्या जे कलेक्टर आले ते बारीपाडाला व्हिजिट करत गेले ते आम्हाला प्रोत्साहन मिळत गेला. त्यामुळे जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन असे 5 बिंदू आपण जोडलेत. हे सगळं जे काम आहे हे वनवासी कल्याणाश्रमाच्या प्रेरणेतून सुरू झालं आणि आम्ही ते सातत्याने पुढे न्यायचा प्रयत्न.
1: जलसंवर्धन जी कामं सुरू झाली की लोकांनी जमीन कसायला सुरुवात केली. जमीन कसायला सुरुवात केली की मग त्यांनी जनावरं,
0: 5 सूत्र जोडलेत आपण. जंगल, जल, जमीन, जन म्हणजे माणूस,
1: माणूस बरोबर,
0: आणि जनावर. कारण सगळ्यात महत्वाचा हा जन आहे. माणसाला केंद्रबिंदू धरून हे 4 बिंदू आपण विकसित करायचा एक प्रयत्न केला.
1: बरं, मग स्थलांतरित मजुरांची संख्या कमी झाली.
0: काय होतं की 45-55 कुटुंब जे जायचेत ना, म्हणजे विहिरींना पाणी यायला लागलं तसे गावाकडे थांबायला लागलेत. आम्ही सरकारची योजना तर घेतोच, तो का भाग वेगळा, पण काही कुटुंबांनी एकत्र येऊन स्वतःच्या विहिरी खोदल्यात, लँड लेवल स्वतः केले, नंतर सरकारच्या योजना घेतल्यात. आमच्या गावात 55 जास्त विहिरींची संख्या आहे. बोरवेल जवळपास 5 ते 6-7 असतील, मला आकडा सांगता येणार नाही, पण 7-8 बोरवेल आहेत. बाकी सगळ्या विहिरी आहेत, कारण वॉटर टेबल ही 70-80 फुटाच्या वरती आहे. त्यामुळे एकत्र 4-5 कुटुंब एकत्रात की फिर होते. त्यामुळे आम्हाला ते सूत्र सापडलं.
1: बर,
0: की जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन हे स्थानिक संसाधन आहेत, हेच विकसित करणं आणि याच्यावर आधारित आपल्याला आपल्या गरजा सोडवता येतील का, असा एक तो चांगला प्रयोग आपण सुरू केलाय.
1: बरोबर. पवार साहेब, तुम्ही वाणिज्याचे पदव्युत्तर पदवीधर आहात, मग हे सगळं सुरू असताना शिक्षण?
0: नाही, मी 93 M.Com पूर्ण केलं. नाही, त्या परिसरामध्ये खूप शिक्षणाचं प्रमाण कमी होतं. मी शिक्षणामध्ये वडिलांच्या हातचा खूप मार खाल्ला. M.Com व्हायच्या आधीच मला वनवासी कल्याणाश्रमशी संपर्क आला. त्यानंतर माझं 1-2 ठिकाणी नोकरीसाठी सिलेक्शन पण झालं. पण ह्या सगळ्या टीमच्या वतीनं असं लक्षात आलं की आपण नोकरी करू, आपण स्वतःच्या गरजा सॉल्व्ह करू, पण ह्या कुटुंबांचं, गावांचं, परिसराचं काय होईल हे मनात क्लिक झालं. तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट आणि त्याच्या माध्यमात मी या कामाशी जोडले गेलो.
1: बरोबर. जल, जमीन, जंगल, जनावर आणि जन यांचा विकास होत गेला. या विकासासोबत आरोग्य, शिक्षण याचा प्रचार प्रसार.
0: नाही, कसं आहे की पर्यावरण हा खूप व्यापक शब्द आहे. पर्यावरणाला आपण बघितलं तर पर्यावरणामधले हे छोटे छोटे 5 बिंदू आहेत, जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन. आता जंगल मुद्दा घेतला की त्याच्यात नुसतं वनाचं रक्षण नाही केलं आम्ही, त्या जंगलाचं बॉटनिकल सर्वे केला की किती क्षेत्र आपण सांभाळ ते पण आलं, किती प्रकारचे झाड आहेत, किती प्रकारचे पक्षी आहेत, किती प्रकारचे प्राणी आहेत, हा सगळा डाटा आपण जमवायचा प्रयत्न केला. आणि त्याच्यात मोहाचे झाडं किती डायरेक्ट उत्पन्न देऊ शकतात, आम्ही त्याचं वनधन विकास केंद्र एक केंद्र सरकारची योजना घेतली आणि त्याच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या कुटुंबांना कसं सक्षम करू शकतो हा मुद्दा पण त्याला जोडलाय. तसं जल विषयामध्ये फक्त पाणी अडवलं एवढंच काम केलेलं नाही, तर लोकांनी स्वतःच्या जमिनी लेवल केल्या आहेत, त्याचा बांध बंदिस्त केला, त्याच्यामध्ये पाणी अडवलं गेलं, म्हणजे अॅग्रिकल्चरचा विषय आपोआप आपण जोडला. अॅग्रो फॉरेस्ट्रीमध्ये आपण बांधावरची फळझाड याला थोडासा जोर द्यायचा प्रयत्न केला. वेगळ्या संस्थांची आपण मदत घेतली. तसं आपण शेतीमधला जो बदल, तिथं शेती जी होते ते मिलेट्सचे काही प्रकार होते की ज्याला आपण बिलकुल त्यावेळेस किंमत दिलेली नाही, आता मिलेट्सचा विषय खूप पुढे येतोय झपाट्याने. तर मिलेट्समध्ये परंपरागत शेती जी आम्ही ऑर्गॅनिक शब्द नाही वापरू शकतो टाळतो, त्यामुळे परंपरागत शेती आपण केली आणि त्याचं व्हॅल्यू ॲडिशनसाठी काय करता येईल असा एक प्रयत्न आपण सातत्याने करू. म्हणजे प्रत्येक बिंदू हा खूप महत्वाचा आहे. जसं तुम्ही जन शब्द ना, जनमध्ये शिक्षण पण आलं, जनमध्ये बचत गटाचा विषय आला, त्यांचा आरोग्याचा विषय आला, हे सगळे बिंदू आपण व्यापकप्रमाणे आपण हे 5 बिंदू जे आहेत ना हे प्रत्येक बिंदूवर आपण एक एक पुस्तकाचं लिखाण असे मोठे बिंदू ते पर्यावरण व्यापक शब्द त्यात नाही 5 बिंदू.
1: वनाचा विकास होत गेला. आपल्याला महाराष्ट्र शासनाचा वनभूषण हा प्रथम पुरस्कार देखील मिळालेला आहे, त्याचा देखील आम्हाला अभिमान आहे. वन संवर्धन, जलसंवर्धन आणि इतर या ज्या गोष्टींचा विचार करत असताना या वन संवर्धनात मिळणारं जे उत्पन्न आहे तर त्याचा लोकांना कसा फायदा होईल?
0: पण काय विचार करत, कुठलंही काम करताना आपण त्यातनं आपल्याला रिटर्न काय मिळणार आहे याची अपेक्षा करून

0: सुरू केलं तर ते कधी फेल होत ते. हे आपलं कर्तव्य आहे, हे राष्ट्रीय संपत्ती आणि सांभाळली पाहिजे आपण. वन संवर्धित करताना त्यातनं आपल्याला काय मिळणार अशी भावना ठेवली तर ते काहीच मिळणार
1: नाही.
0: पण निसर्ग आपोआप आपल्याला देत असतो. प्रत्येक जण आम्हाला हा प्रश्न करतो की तुम्ही 1100 एकरचं जंगल सांभाळ, तुम्हाला काय मिळालं? लोक विचार करतात अरे खर्च आपल्याला काय मिळालं, आपल्याला काय नाही मिळालं. पण आपण दुसऱ्या अँगलने बघितलं तर तिथं जो ऑक्सिजन निर्माण होतो तो आपल्या सगळ्यांना उपयोगाचं आहे.
1: बरोबर.
0: त्याचं व्हॅल्यू कसं काढणार आपण? त्या छोट्याच्या गावाने केलेलं काम आहे. तिथला ऑक्सिजन आपण बलून मध्ये तरी भरू शकत.
1: बरोबर.
0: ते सगळ्यांसाठीच आहे. ते जंगल वाढल्यामुळे आमचा सरपणाचा प्रश्न संपला. याचं व्हॅल्यू कसं ऍड करणार? जंगल वाढल्यामुळे जंगलात पडणारं पाणी जमिनीत मुरतं आणि ते पर्क्युलेशनने शेतीला मिळतं.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे 250 एकरपेक्षा जास्त शेती आमची दुबार पिका खालची. याचं व्हॅल्यू कसं करणं हे ज्यांना कळतं तो असा प्रश्नच करत नाही की तुम्हाला यातनं काय मिळतं, कारण ते आपोआप मिळतं.
1: बरोबर.
0: मी मगाशी बोलल्याप्रमाणे वनधन विकास केंद्र स्थापन केलं आणि आम्ही मोहाच्या झाडाचा बिझनेस प्लॅन केलाय.
1: बरं.
0: त्याला आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त जे आहेत बनसोड मॅडम यांनी खूप मेहनत घेतली आणि गावाला प्रत्यक्ष भेटी देऊन या सगळ्या ग्रुपला एक वेगळी दिशा द्यायचा एक प्रयत्न केला.
1: एक बाजारपेठ मिळेल,
0: बाजारपेठ मिळेपर्यंत. पण आम्ही असं म्हणतो की आमच्या गरजा कमी आहेत, त्या गरजा भागून आमचं मायग्रेशन थांबलं पाहिजे. यासाठी काय करता येईल? हे 5 बिंदू जे आहेत ना, हे जगातनं कुठेही आपल्याला आयात करायची गरज नाही. पण आपण एक विचार केला ना की जगाला ह्या सगळ्या बिंदूंची गरज भासणार आहे. ऑक्सिजन बंद झालं तर काय होईल? पाणी संपलं तर काय होईल? जमीन बंजर झाली तर माणूस जगेल कसा? माणसाला लागणारी जी एनर्जी तिथं जमिनीतनं मिळते. त्यामुळे जंगल, जल, जमीन हे आपलं बँक बॅलन्स आहे असं समजून आपण ते वापरलं पाहिजे.
1: अगदी बरोबर.
0: याचं जर आपण नासाडी केली तर पुढच्या पिढीचा प्रश्न आहे. म्हणजे विकास विकास काय तर आम्ही असं म्हणतो की लोकांचे विचार बदलले पाहिजे. सोच बदलो बाकी सब बदल जायगा. विचार बदलायची गरज आहे. आम्ही गेल्या 14 मार्चला गाव एकत्र बसलं आणि आम्ही 300 कनेक्शन बंद केलेत गॅसचे. गॅस मागवतोय, पेट्रोल मागवतोय. आपण जे आपल्याकडे जे आहेत आपण सोडू शकतो ना. आम्ही वर्षभर लाकडांच्या चुलीवर स्वयंपाक करून जगू शकतो. हे आमचं गेली 35 वर्षाचं प्लॅनिंग आहे. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ही जी स्थानिक संसाधन आहेत ना हे विकसित करणं म्हणजे काय ते सांभाळले पाहिजेत आणि हे ओरबडून न घेता हे पुढच्या पिढीसाठी आपण ठेवू शकतो का?
1: अगदी बरोबर.
0: याचं भान ठेवून जर आपण आपलं जीवन जगलो तर ते अति उत्तम होईल असं मला.
1: तर आपण 1100 एकर जमीन सांभाळतायत, आपलं बारीपाडा हे गाव, त्याच्यामध्ये इतर काही स्पेसिस होत्या त्या दुर्भिक्ष झाल्या होत्या, दुर्मिळ झालेल्या होत्या, त्यांचं देखील संवर्धन झालंय. बऱ्याच ज्या पशु पक्षी यांचं देखील संवर्धन झालेलं आहे.
0: बारीपाड्या गावावर दोघांनी PhD केली. एक कॅनडामधून आला विद्यार्थी आणि एक जर्मनीमधून जी पुण्यातली विद्यार्थिनी. कॅनडातल्या विद्यार्थ्याच्या लक्षात आलं की इथल्या महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये परंपरागत ज्ञान खूप आहे, त्यातल्या त्यात वनस्पतींचं. मग वन भाजी स्पर्धा
1: हा
0: विषय सुरू झाला. आज 21 वर्ष पूर्ण झालेत. 250 प्रकारच्या भाज्या आमच्या जंगलात मिळतात. ते सगळं मेडिसिन आहेत. लोक म्हणतात की ते आम्हाला मिळतील का? आम्ही विक्री नाही करत. विक्री केली ते आम्ही संपवू.
1: बरोबर.
0: हे आमचं बँक बॅलन्स आहे पुढच्या पिढीसाठी. ते म्हणजे मोदीजीने घोषणा केली ना 2047 मध्ये विकसित भारत असेल, त्यावेळेस या समाजाचा पण त्याच्यात योगदान असावा.
1: अगदी बरोबर.
0: हा उद्देश घेऊन आम्ही ते सगळं काम करतोय. त्यामुळे वन संपदा सांभाळता सांभाळता आपल्याला अनेक बिंदू त्याला कशा जोडता येतील हा मुद्दा आम्ही त्याला जोडलाय. तर त्याच्यामधनं बायोडायव्हर्सिटी हा विषय चांगल्या पद्धतीने पुढे आलाय. याच्यावर छोटी पुस्तिकाचं लिखाण पण झालंय आणि NCERT आपलं दिल्लीचं जे सेंटर आहे गणित आणि विज्ञान विभागाचं.
1: बरोबर.
0: त्याच्या सुनीता फराक्के मॅडम आमच्याकडे आल्या होत्या 5-6 वर्षापूर्वी आणि ते आता दरवर्षी आम्हाला NCERT मध्ये बोलवतात. तिथल्या महिलांच्या नावाने ज्या ज्या वन भाज्यांची माहिती त्याचं पुस्तकात नावासह प्रकाशित केलंय. मला वाटतं हे खूप मोठी उपलब्धी
1: आहे.
0: म्हणजे आपल्याला रिटर्न मिळण्यापेक्षा आपण राष्ट्राला काय देऊ शकतो?
1: अगदी.
0: आपलं पण कर्तव्य. आम्ही काय देऊ शकतो? तर आम्ही चांगलं ऑक्सिजन पार्क तयार केलाय. आम्ही तुम्हाला ऑक्सिजन देऊ शकतो. त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला काय द्यायचं ते तुम्ही ठरवा. पण आम्ही आमच्या पाशी जे ते देऊ शकता. सामुदायिक वन अधिकार हक्क जो आहे, कायदा जो आहे 2006 तो नीट अभ्यासून आम्ही आता 45 गावांना 11,200 हेक्टर वनक्षेत्र त्या त्या ग्रामसभेला मिळून दिलाय.
1: क्या बात आहे.
0: म्हणजे मला वाटतं की सगळ्यात मोठी म्हणजे क्लस्टरमध्ये काम करणार हा एक चांगला ग्रुप आपला देशभरामध्ये
1: जोडून
0: राहतोय.
1: म्हणजे
0: काम करता आपण अनेक ठिकाणी काम उभं करू शकतो.
1: बरोबर.
0: सरकार त्याचं काम करेल. त्यांनी किती खड्डे खोदायचे, किती झाडं लावायचे त्यांच्या रचनेत होईल. आपण नागरिक आहोत या देशाचे आणि आपलं कर्तव्य आपण काय करू शकतो या हेतूने आम्ही हे सगळं काम करतो. विकास म्हणजे काय हो? विकास आपल्या अवतीभोवतीचं वातावरण आपल्याला चांगलं निर्माण करायचे, जे आपल्यापाशी संसाधन ती योग्य पद्धतीने वापरायचे. हे करत आपल्याला पुढे जायचंय. याच्या दृष्टिकोनाने आपण या सगळ्या गावांमध्ये हा सगळा विषय रुजवायचा प्रयत्न करतोय. या सगळ्यामध्ये मुख्य प्रश्न हा आहे की आपल्यापाशी जी संसाधनं आहेत त्याचा योग्य वापर करणं.
1: बरोबर.
0: हे काम मी केलेलं नाही, हे आपलं टीमवर्क आहे.

0: म्हणजे बारी पडायला ज्यांनी ज्यांनी व्हिजिट केले त्या सगळ्यांचं योगदान आहे. ही विचारधारा रुजवायचं आपण काम करतोय.
1: काय बात आहे, निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. पद्मश्री चैत्राम पवार साहेब, आपण आकाशवाणी नाशिकच्या स्टुडिओत आलात. बारीपाडा पॅटर्न नेमका काय आहे या दृष्टीने आम्हाला सखोल मार्गदर्शन केलं आणि जल जमीन जंगल जन आणि जनावर या पाच बिंदूंवर जर कधी लक्ष केंद्रित केलं तर आपला विकास कसा होऊ शकतो हे समजून सांगितलं. मार्गदर्शनाबद्दल आकाशवाणीच्या वतीने, आपली मुलाखत ऐकणाऱ्या असंख्य श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानतो आणि आजची मुलाखत इथं संपवतो. नमस्कार.
0: नमस्कार.
2: आताच आपण वन महोत्सव सप्ताहानिमित्त वन संरक्षण आणि वन संवर्धनाचा बारीपाडा पॅटर्न याविषयी पद्मश्री माननीय चैत्राम पवार यांची कृष्णा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. निर्मिती सहाय्य होतं मेघा बुरकुले यांचं, सादर करते होते कृष्णा शिंदे आणि निर्मिती होती आकाशवाणी नाशिक केंद्राची.
3: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
4: 311.5 meters अर्थात 963 kilohertz तसंच FM 102.1 megahertz आणि मोबाईल ॲप न्यूज ऑन AIR आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे ठीक 9 वाजले आहेत. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

लख लख चंदेरी या कार्यक्रमात सुरुवातीला अरिजित सिंग यांनी गायलेलं मनोज मुंतशिर यांचं गीत ऐकूया. संगीत अमाल मलिक यांनी दिलंय आणि चित्रपट आहे MS धोनी.

0: मुक्त भारत अभियान।
1: निक्षय मित्र तो हम सबका साथ निभाते, टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते। जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जी और टीबी की हार।
2: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है। आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
0: जन-जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान।
1: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: वेळेवर पेरणी, भरपूर उत्पादनाची खात्री।
4: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली।
3: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय।
4: सर, हे एनपीएस संचय काय?
3: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल। आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा। अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा। रहा भविष्यासाठी तयार, एनपीएस संचय सोबत।
5: आकाशवाणीवर युवावाणीच्या स्वर चाचणीसाठीचे निवेदन। आकाशवाणी जळगावच्या युवावाणी विभागात नैमित्तिक सहाय्यक कंपेररच्या स्वर चाचणीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत। या संदर्भातील अटी पुढील प्रमाणे आहेत। उमेदवार जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असावा। उमेदवाराचं वय 5 जून 2026 रोजी 18 ते 30 वर्षाच्या आत असावं। उमेदवार 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे। उमेदवाराची स्वर चाचणी झाल्यावर पात्र उमेदवारांना आवश्यकतेनुसार नैमित्तिक करारावर ड्युटीवर बोलवण्यात येईल। ही स्थायी स्वरूपाची सरकारी किंवा निमसरकारी नोकरी नाही याची नोंद घ्यावी। अर्ज करण्यासाठी ₹100 NEFTच्या मार्फत शुल्क रूपात देणं आवश्यक आहे। उमेदवार शासकीय कर्मचारी नसावा। अर्ज प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती करता आकाशवाणी जळगावच्या युववाणी विभागाशी कार्यालयीन वेळेत दिनांक 5 जून 2026 पासून प्रत्यक्ष संपर्क साधावा। अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2026 आहे। त्यानंतर येणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत याची दखल घ्यावी।
6: लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून। कार्यक्रमात आता ऐकूया अलका याज्ञिक आणि SP बालसुब्रमण्यम यांनी गायलेलं समीर यांचं गीत। संगीत नदीम श्रवण यांनी दिलंय आणि चित्रपट आहे साजन।

0: ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका, तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा।
3: दिल खुलास महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शनिवार सकाळी 7:25
4: आकाशवाणीवर युवावाणीच्या स्वर चाचणीसाठीचे निवेदन। आकाशवाणी जळगावच्या युवावाणी विभागात नैमित्तिक सहाय्यक कंपेअररच्या स्वर चाचणीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत। या संदर्भातील अटी पुढील प्रमाणे आहेत। उमेदवार जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असावा। उमेदवाराचं वय 5 June 2026 रोजी 18 ते 30 वर्षाच्या आत असावं। उमेदवार 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे। उमेदवाराची स्वर चाचणी झाल्यावर पात्र उमेदवारांना आवश्यकतेनुसार नैमित्तिक करारावर ड्युटीवर बोलवण्यात येईल। ही स्थायी स्वरूपाची सरकारी किंवा निमसरकारी नोकरी नाही याची नोंद घ्यावी। अर्ज करण्यासाठी ₹100 NEFTच्या मार्फत शुल्क रूपात देणं आवश्यक आहे। उमेदवार शासकीय कर्मचारी नसावा। अर्ज प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती करता आकाशवाणी जळगावच्या युववाणी विभागाशी कार्यालयीन वेळेत दिनांक 5 June 2026 पासून प्रत्यक्ष संपर्क साधावा। अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 15 July 2026 आहे। त्यानंतर येणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत याची दखल घ्यावी।
5: श्रोते हो, लख लख चंदेरी या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं असद भोपाली यांचं गीत। संगीतकार राम लक्ष्मण, चित्रपट आहे मैंने प्यार किया।

0: शब्द सुमनांचा दरवळणारा सुगंध म्हणजे आकाशवाणी जळगाव,
1: ऋणानुबंध जोडणारा दुवा आणि आनंदाचं भाव विश्व विस्तारणारं नाव म्हणजे आकाशवाणी जळगाव।
0: सोहळा सुवर्ण महोत्सवाचा एक आनंद पर्वणी,
1: सोहळा सुवर्ण महोत्सवाचा एक आनंद पर्वणी।

दिल तो पागल है या चित्रपटातील शीर्षक गीत आपण ऐकलं, गायलं होतं लता मंगेशकर आणि उदित नारायण यांनी. आनंद बक्षी यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती उत्तम सिंग.

यांनी. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे सुवर्णमहोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे ठीक 9:30 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम.

0: दिल खुलास महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शनिवार सकाळी 7:25
1: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमची आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
2: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
1: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या किंवा संपर्क

रूना लैला यांनी गायलेली काही गीतं आपण आत्ता ऐकत आहात हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमात आकाशवाणीच्या सुवर्णमहोत्सवी जळगाव केंद्रावरून.

0: आकाशवाणीवर युवावाणीच्या स्वर चाचणीसाठीचे निवेदन. आकाशवाणी जळगावच्या युवावाणी विभागात नैमित्तिक सहाय्यक कम्पेअरच्या स्वर चाचणीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या संदर्भातील अटी पुढील प्रमाणे आहेत. उमेदवार जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असावा. उमेदवाराचं वय 5 जून 2026 रोजी 18 ते 30 वर्षाच्या आत असावं. उमेदवार 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवाराची स्वर चाचणी झाल्यावर पात्र उमेदवारांना आवश्यकतेनुसार नैमित्तिक करारावर ड्युटीवर बोलवण्यात येईल. ही स्थायी स्वरूपाची सरकारी किंवा निमसरकारी नोकरी नाही याची नोंद घ्यावी. अर्ज करण्यासाठी ₹100 NEFT मार्फत शुल्क रूपात देणं आवश्यक आहे. उमेदवार शासकीय कर्मचारी नसावा. अर्ज प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती करता आकाशवाणी जळगावच्या युववाणी विभागाशी कार्यालयीन वेळेत दिनांक 5 जून 2026 पासून प्रत्यक्ष संपर्क साधावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2026 आहे. त्यानंतर येणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत याची दखल घ्यावी.
1: कौटुंबिक श्रुतिका झुंबर
2: आकाशवाणी जळगाव केंद्रावर दर शनिवारी सकाळी ठीक 9:30
1: झुंबर
2: आनंदी कुटुंब
1: मित्रमंडळी
2: त्यांचं रोजचं जगणं
1: भेटीगाठी
2: आणि खुशखुशीत मजेशीर गप्पा म्हणजेच
1: झुंबर आपल्या सर्वांना आवडणारी कौटुंबिक श्रुतिका म्हणजे
2: झुंबर.
1: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 झुंबर.

श्रोते हो, हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमात आज आपण रुना लैला यांनी गायलेली काही गीतं ऐकत आहात आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून.

रुना लैला यांनी गायलेली काही हिंदी गीतं आत्ताच आपण ऐकलीत. आणि या गीताबरोबरच हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे सुवर्णमहोत्सवी जळगाव केंद्र आहे. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम काही क्षणात.

0: आकाशवाणीचं हे सुवर्णमहोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळची 9:55 होत आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दागिना सोन्याचा असोवा हिऱ्यांचा. दागिना म्हणजे पू ना गाडगे आणि सन्स.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असोवा हिऱ्यांचा. दागिना म्हणजे फक्त पू ना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पू ना गाडगीळ आणि सन्स, बहिणाबाई गार्डन जवळ, रिंग रोड, जळगाव.
3: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुन्हा गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
2: श्रोते हो, आपण सोन्याच्या बांगड्यांचे विविध प्रकार आणि त्यांच्या वैशिष्ट्यांची माहिती या कार्यक्रम मालिकेत घेत आहोत. आज आपण गोकाक बँगल्स म्हणजे काय, त्यांचं डिझाईन, त्याला लागणारी मजुरी यांची माहिती घेणार आहोत. ही माहिती आपल्याला देण्यासाठी पूना गाडगे आणि सन्स या सराफी पेढीचे संचालक श्रीयुत अमित मोडक यांना आमंत्रित केले. मोडक सर, नमस्कार.
4: नमस्कार. गोकाक हे जे गाव आहे तिथून ही कला आली. त्या तिथून या पहिल्यांदा बांगड्या बाजारामध्ये इंट्रोड्यूस झाल्या, त्यामुळे त्याला गोकाक बँगल्स असं म्हणतात किंवा गोकाकची डिझाईन्स म्हणतात.
2: बर.
4: गोकाकच्या डिझाईन मध्ये एक तर गेरू पॉलिश असतं, म्हणजे आपलं जसं एक तांब्याचं तांबडेपणाचं एक पॉलिश असतं किंवा येलो पॉलिश असतं, तर हे गेरू पॉलिश असतं.
2: बर.
4: आणि या बांगड्यांवरती साधारणपणे वेगवेगळ्या नैसर्गिक छटा किंवा चेहऱ्याचे आकार, टेम्पल किंवा आपल्या सांस्कृतिक चिन्हांचे आकार, तर हे त्याच्यावरती एलिव्हेट केले जातात, आयदर एम्बॉस करून किंवा एलिव्हेट करून, आणि त्याला गेरू पॉलिश केलं जातं. ते गोकाक असल्यामुळे गोकाक म्हटलं जातं, पण आता ते कलकत्त्यातही बनते, पुण्यातही बनते, सगळीकडे बनते, पण मूळ त्याचं इंट्रोडक्शन आहे ते गोकाक मधून झालेलं आहे. सेट म्हणाल तर 4 बांगड्या 12-13 ग्रॅम पर्यंत बनतात आणि 25 ग्रॅम पर्यंत एक पाटली बनते, कारण त्यात विविध आकार दाखवताना त्याची क्लॅरिटी येण्याकरता म्हणून. तर साधारणपणे 50 ग्रॅम ते आणि हे साधारणपणे 60 ग्रॅम, तर 100-110 ग्रॅम पर्यंत 2 पाटल्या आणि 4 बांगड्यांचा सेट होतो. फक्त याच्यात काम जास्त असतं, कारण की टेम्पल आणि इतर नैसर्गिक चिन्ह जी आहेत ती इलेव्हेट करायची असतात प्रॉपर, त्यामुळे याची मजुरी साधारणपणे 16%-20% असते. साधारणपणे प्रत्येकच दागिन्यामध्ये जिथे कलाकुसर आहे ना
2: जास्त,
4: तिथे मजुरी थोडी जास्त असते. तुम्ही गोकाक विचारलं, पण त्याच्या आधी कलकत्ती बांगड्याचं पण एक प्रकार आहे.
2: बर.
4: तिथे रसमलाई मिळते, आपल्याला सगळ्यांना माहितीये बंगाली, तर तिथे एक रसरवा कलकत्ती बांगडी म्हणून पण येतं. रसरवा याचा म्हणजे त्यांना विचारलं की रसरवा का म्हणतात, ते म्हणतात रवा मुक्तपणे त्याच्यात वापरलेला असतो फॅब्रिकेट करताना, ती बांगडी निर्माण करताना. तर साधारणपणे इक्वल 4 आकारामध्ये, म्हणजे एक समजा 20 सेंटीमीटरचा डायमीटर असेल पूर्ण, तर दर 5 सेंटीमीटरवर आडव्यामध्ये 3-3 रेघांमध्ये किंवा 2-2 रेघांमध्ये खांबाच्या आकाराचे डिव्हिजन केले असतात, आणि त्याच्यामध्ये हे रवा काम केलं जातं, ज्याच्यातून आकार आणि इतर डिझाईन क्रिएट केले जातात. आणि हे बारीक रव्याचं डिझाईन खूप छान दिसतं. बांगडी पाटली दोन्ही साधारणपणे जरा वजनाला जास्त होते, 15 ग्रॅमची बांगडी बनते, पाटली साधारण 20-25 ग्रॅमची बनते, त्यामुळे 60 ग्रॅम आणि 50 ग्रॅम म्हटलं तर 110 ग्रॅम पर्यंत बनतं. याच्यात काम खरं तर जास्त असतं रस, पण तरी देखील मजुरी मात्र 14-16% मजुरी पर्यंत या बांगड्या बनतात, आणि खूप छान ग्लॉस त्याचा असतो, चमक चांगली दिसते, आणि हे जरा आता पॉप्युलर होत चाललंय रसरवा बांगडी.
2: बरोबर. आणि तुम्ही मागेही सांगितलं होतं तसं या पण बांगड्या बनवायला वेळ लागत असेल.
4: कुठली बांगडी म्हणाल ना तुम्ही, तर खियाची बांगडी, पैलू पाटली किंवा होडी बांगडी, या जरा तुम्ही ऑर्डर दिल्यापासून 4-7 दिवसात बनवू शकतात. पण या बाकीच्या सगळ्या बांगड्या जर खरोखर चांगल्या कलाकाराकडून करून घ्यायच्या असतील, चांगल्या कारागिरांकडून करून घ्यायच्या असतील, तर 3-4 आठवड्याचा वेळ द्यायला पाहिजे. खूप घाईत असाल तर 2 आठवड्यात पण आपण बनवून मागू शकतो, पण तुम्हाला जर व्यवस्थित बनवून हवे असेल तर 3-4 आठवड्याचा वेळ देणं,
2: म्हणजे एवढं महत्वाचा आणि प्रेशस दागिना आपण बनवतोय तर त्याच्या

0: साठी तेवढा वेळही द्यायला पाहिजे.
1: नक्कीच.
0: मोडक साहेब, गोकाक बांगड्या, कलकत्ती बांगड्या, बंगाली डिझाईन्सच्या बांगड्या, या सगळ्या बांगड्यांचे प्रकार कसे आहेत, त्यांचं सौंदर्य, वैशिष्ट्य, त्यांची सविस्तर आणि इंटरेस्टिंग अशी माहिती आज आपण आम्हाला दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळ आणि सन्स, बहिणाबाई गार्डन जवळ, रिंग रोड, जळगाव.
2: आत्ताच आपण प्रायोजित कार्यक्रम दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पू ना गाडगे आणि सन्स हा कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत चित्रगंगा. आजच्या कार्यक्रमात मराठी चित्रपट संगीत ऐकूया.

श्रोतेहो, कार्यक्रमाची सुरुवात अजय गोगावले आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या लई भारी या चित्रपटातील गीतानं करूया. संगीत अजय अतुल यांचं.

0: आकाशवाणीवर युवावाणीच्या स्वर चाचणीसाठीचे निवेदन. आकाशवाणी जळगावच्या युवावाणी विभागात नैमित्तिक सहाय्यक कम्पेअरच्या स्वर चाचणीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या संदर्भातील अटी पुढील प्रमाणे आहेत. उमेदवार जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असावा. उमेदवाराचं वय 5 जून 2026 रोजी 18 ते 30 वर्षाच्या आत असावं. उमेदवार 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवाराची स्वर चाचणी झाल्यावर पात्र उमेदवारांना आवश्यकतेनुसार नैमित्तिक करारावर ड्युटीवर बोलवण्यात येईल. ही स्थायी स्वरूपाची सरकारी किंवा निम सरकारी नोकरी नाही याची नोंद घ्यावी. अर्ज करण्यासाठी ₹100 NEFTच्या मार्फत शुल्क रूपात देणं आवश्यक आहे. उमेदवार शासकीय कर्मचारी नसावा. अर्ज प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती करता आकाशवाणी जळगावच्या युववाणी विभागाशी कार्यालयीन वेळेत दिनांक 5 जून 2026 पासून प्रत्यक्ष संपर्क साधावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2026 आहे. त्यानंतर येणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत याची दखल घ्यावी.
1: हॅलो आकाशवाणी, फोन इन कार्यक्रम दर बुधवारी आणि दर शुक्रवारी सकाळी 10 वाजता. या कार्यक्रमात सहभागी होऊन आपलं मनपसंत गीत कळवायचंय मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. यासाठी आमचे फोन नंबर आहेत 0257-222-4570 आणि 222-4571. अवश्य फोन करा आणि आपलं आवडतं गीत कळवा. फोन नंबर्स पुन्हा एकदा सांगते 0257-222-4570 आणि 222-4571. हॅलो आकाशवाणी.

नाधो महानोर यांचं गीत आपण ऐकलं, जयश्री शिवरामे यांच्या स्वरात, संगीत आनंद मोडक यांनी दिलं होतं. चित्रपट होता मुक्ता. श्रोते हो, चित्रगंगा या कार्यक्रमात आता ऐकूया अगबाई अरेच्या या चित्रपटातील गुरु ठाकूर यांचं गीत. गायलं आहे शंकर महादेवन यांनी, संगीत अजय अतुल यांचं आहे.

0: पुस्तक जीवनाला आकार देतात.
1: पुस्तक जीवनाचं सार सांगतात.
0: पुस्तक इतिहासाची भविष्याशी सांगड घालतात.
1: पुस्तक जीवन समृद्ध करतात.
0: पुस्तक एक सच्चा सोबती खरा मित्र असतात.
1: पुस्तक आचार विचार आणि संस्कार समृद्ध करतात. म्हणून सांगतो, मोबाईलच्या जंजाळातून बाहेर पडूया आणि पुस्तक वाचूया.
0: कारण
1: वाचाल तर वाचाल.
2: पहाटेच्या भक्तिमय सुरुवातीला असते आराधना, तर शेतकरी बांधवांसाठी कृषी वाणी, त्यासोबतच माहिती मनोरंजन आणि साहित्याचा खजिना, महिलांचं खुलं आकाश वनिता मंडळ, तर युवकांसाठी युववाणी. सगळेच ऐकतात आकाशवाणी. आकाशवाणी.

अर्धांगिनी या चित्रपटातील अनुराधा पौंडवाल, विनय माणके आणि सहकाऱ्यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीत अशोक पत्की यांनी दिलं होतं. चित्रगंगा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया झिम्मा 2 या चित्रपटातील आदर्श शिंदे आणि वैशाली सामंत तसंच सहकाऱ्यांनी गायलेलं क्षितिज पटवर्धन यांचं गीत. संगीत अमित राज यांचं आहे.

आकाशवाणी वर युवावाणीच्या स्वर चाचणीसाठीचे निवेदन. आकाशवाणी जळगावच्या युवावाणी विभागात नैमित्तिक सहाय्यक कंपेररच्या स्वर चाचणीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या संदर्भातील अटी पुढील प्रमाणे आहेत. उमेदवार जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असावा. उमेदवाराचं वय 5 जून 2026 रोजी 18 ते 30 वर्षाच्या आत असावं. उमेदवार 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवाराची स्वर चाचणी झाल्यावर पात्र उमेदवारांना आवश्यकतेनुसार नैमित्तिक करारावर ड्युटीवर बोलवण्यात येईल. ही स्थायी स्वरूपाची सरकारी किंवा निमसरकारी नोकरी नाही याची नोंद घ्यावी. अर्ज करण्यासाठी ₹100 NEFTच्या मार्फत शुल्क रूपात देणं आवश्यक आहे. उमेदवार शासकीय कर्मचारी नसावा. अर्ज प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती करता आकाशवाणी जळगावच्या युववाणी विभागाशी कार्यालयीन वेळेत दिनांक 5 जून 2026 पासून प्रत्यक्ष संपर्क साधावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2026 आहे. त्यानंतर येणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत याची दखल घ्यावी.

सुन कह बस सुन कह ये संतेला अनमाहिम चा हलवा दे तो तुला गपरी माहिम चा हलवा दे तो तुला।

राम राम गंगा राम या चित्रपटातील महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं राजेश मुजुमदार यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीत राम लक्ष्मण यांनी दिलं होतं. चित्रगंगा या कार्यक्रमात आज मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून.

कार्यक्रमात आता ऐकूया महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातील श्रेया घोषाल आणि अजय गोगावले यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत. संगीत अजय अतुल यांनी दिलं आहे.

0: 49 वर्षांचा शब्द सुरांचा वारसा
1: आकाशवाणी आपली जळगाव आकाशवाणी
0: सुरांची बरसात
1: शब्दांचा अमृतगंध
0: मनतृप्तीचा आनंद
1: जिज्ञासेचा कुंभ
0: वाघ यज्ञाचा सुरेल सोहळा
1: श्रोते हो जसा अनमोल दागिना
0: काम करताना कानातून मनाचा ठाव घेणारी
1: ज्ञान समृद्ध जीवनाची सजगता वाढवणारी
0: मनाची लेखणी
1: आणि बुद्धीच्या कागदावर उमटणारी
0: अवीट गोडी अमृतमय करणारी
1: आकाशवाणी
0: आपली जळगाव आकाशवाणी.

पांघरूण या चित्रपटातील विजय प्रकाश यांनी गायलेलं वैभव जोशी यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीत हितेश मोडक यांनी दिलं होतं. चित्रगंगा या कार्यक्रमात श्रोतेहो आता ऐकूया स्वप्नील बांदोडकर आणि केतकी माटेगावकर यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत. संगीत चिनार महेश यांचं चित्रपट आहे टाइमपास.

0: कौटुंबिक श्रुतिका झुंबर
1: आकाशवाणी जळगाव केंद्रावर दर शनिवारी सकाळी ठीक 9:30
0: झुंबर
1: आनंदी कुटुंब
0: मित्रमंडळी
1: त्यांचं रोजचं जगणं
0: भेटीगाठी
1: आणि खुशखुशीत मजेशीर गप्पा म्हणजेच
0: झुंबर आपल्या सर्वांना आवडणारी कौटुंबिक श्रुतिका म्हणजे
1: झुंबर
0: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 झुंबर

श्रोते हो, आकाशवाणीच्या सुवर्णमहोत्सवी जळगाव केंद्रावरून आपण ऐकत आहात चित्रगंगा हा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात. आता ऐकूया सावरखेडा एक गाव या चित्रपटातील अजय आणि सहकाऱ्यांनी गायलेलं दासू यांचं गीत. संगीत अजय अतुल यांनी दिलं आहे.

장난스러운 게 많아.

0: श्रवण सुखाची पर्वणी जळगाव आकाशवाणी
1: सुवर्णमय आठवणींचा दरवळ श्रोत्यांचं मनोरंजन निखळ
0: संस्कृतीशी जोडलेली नाळ परंपरा आणि आधुनिकतेचा सुवर्ण काळ
1: शब्दांचा सुगंध पेरत विविध सुश्राव्य कार्यक्रम प्रसारित होतात
0: सुवर्ण क्षणांची स्वर्णिम साठवण आमचे सुजाण बहुश्रुत श्रोते करतात
1: आकाशवाणी जळगावचा सुवर्ण महोत्सव
0: आकाशवाणी जळगाव एक श्रवण उत्सव

सैराट या चित्रपटातील श्रेया घोषाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीत संगीत अजय अतुल यांचं होतं. आणि श्रोते हो, या गीतासह आजचा चित्रगंगा हा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे सुवर्णमहोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 11 वाजता आहेत. आता दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करी

आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळची 11:05 झाली आहेत. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी अपूर्वा वाणी श्रोते हो आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आजचा कार्यक्रम चित्रपट त्यातला पाऊस आणि गाणी.

श्रोते हो, चांदनी चित्रपटातलं हे लोकप्रिय गीत। पाऊस म्हटल्यानंतर विविध भावना एकत्र होतात। आत्ताची नटखट

श्रोते हो, चित्रपटातला पाऊस म्हणजे फक्त पाणी नसतं. कधी तो प्रेमाची सुरुवात असतो, कधी ती मस्ती असते आणि कधी असतं विरहाचं दुःख.

श्रोते हो, चित्रपटातल्या या गाण्यांमधला पाऊस 3 मिनिटात संपतो, पण विविध भावना घेऊन येतो. आणि आपल्या आयुष्यातला पाऊस तो तर बरसतच असतो. अनेक आठवणी ह्या आपल्या गाठीशी जोडत तो बरसत असतो. जुनं गाणं आठवायला गेलं पावसाचं, तर श्री 420 राज कपूर आणि नरगिस यांनी छत्रीखाली पण तरीही भिजताना, प्यार हुआ इकरार हुआ हे गाणं बघता क्षणी आपल्यालासुद्धा छत्री आठवते, आणि आठवतो तो ओलं चिंब करणारा पाऊस. आणि छत्री नसेल तर नखशिखांत भिजण्याचा आनंदसुद्धा घेता येतो. आणि हो, यावरसुद्धा एक गाणं आहे बरं का, ऐकूया का?

तर अशा प्रकारे पावसात भिजलेली नायिका कोणाला नटखट वाटते, कोणाला नखरेवाली वाटते. पण एकंदरीतच या सगळ्या गाण्यांमध्ये कॉमन काय आहे तर पाऊस. आणि हा असाच पाऊस म्हणजे या पावसाची एक वेगळी नशा असते. आणि हा पहला नशा, पहला खुमार या गाण्यातसुद्धा हा पाऊस आहे, कारण सायकलवर भिजत जाणारा हिरो आणि हे अतिशय सगळ्यांच्या आवडीचं असं गाणं.

आता तुम्ही म्हणाल पहला नशा पहला खुमार तर प्यारचा आहे ना, अर्थात प्रेमाचा. हो, पण प्रेमात पडल्यानंतर माणसं आपोआप सुखावतात. पाऊस नसला तरी चिंब भिजल्याचं फिलिंग येतं त्यांना. आणि फिलिंग्स, हो, आत्ताच त्याने म्हटलं नाही का की आकाशात असल्यासारखं वाटतं. प्रत्येक मुलीलासुद्धा असं वाटतं की बादल पे पाव है.

आता हे बघा ना, या गाण्यामध्ये पाऊस नाही आहे तरीसुद्धा पाऊस आल्याचं फिलिंग आहे. पाऊस नाही आहे म्हटल्यानंतर खरंच अजून आपल्याकडे तसा पुरेसा पाऊस आलेला नाहीच आहे, पण त्या पावसाला ये रे बाबा असं म्हटल्यानंतर जेव्हा तो येतो तेव्हा किती सुखद असं वाटतं ना.

0: बघितलं, पाऊस आला किंवा नाही आला तरीसुद्धा चेहऱ्यावर हसू मात्र आलं आहे ना. हेच तर खरं चिंब भिजणं आहे. आणि या कल्पनेनेच जेव्हा इतका आनंद होतो तेव्हा खराखुरा पाऊस जेव्हा येईल तेव्हा आपण सगळे नक्की भिजणार आहोत. आणि हो, साथीला असणार आहेत अशीच मस्त धमाल गाणीसुद्धा. पण आत्ता थांबायला हवं. मी अपूर्वा वाणी आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांची अनुमती घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 11:30 वाजले आहेत. आता FM 102.1 MHz विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत. आणि 963 KHz तसंच मोबाईल ॲप न्यूज ऑन AIR आपण ऐकणार आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम या संदेशांनंतर.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही NPS संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे NPS संचय काय?
1: NPS संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे ज्यामध्ये

0: अडीचशे रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत.
1: हॅलो
2: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय. तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
1: 10 लाख द्या वाचाल.
3: सर एवढे कुठून आणणार?
1: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
3: सर 2 लाख
4: काय झालं बाबा?
3: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
1: अरे
3: ठेवला
4: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
3: फ्रॉड?
4: पोलीस, बँक, आरबीआय यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
3: तर पैसे गमवाल.
5: आरबीआय सांगते,
6: जाणकार बना, सतर्क राहा.
7: वेळेवर पेरणी, भरपूर उत्पादनाची खात्री.
8: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
7: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
8: सर हे एनपीएस संचय काय?
7: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत.
9: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमची आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
10: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
9: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या किंवा संपर्क करा 86 00 20 21 21.
11: शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग ललित ऐकणार आहोत.

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग ललित आत्ताच आपण ऐकलात. आणि याबरोबरच शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. श्रोते हो, दुपारी 12 वाजेपासून आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

तोयरे वनचरे ही तुकोबा रायांची रचना ऐकली की आपल्या समोर उभी राहते ती हिरव्या कंच वृक्षवेलींनी नटलेली सजलेली आपली वसुंधरा. या वसुंधरेवरील पर्यावरणाचा समतोल राखण्यात आणि मानवाला ऑक्सिजन पुरवण्यात ही हिरवीगार झाडं आणि जंगल यांची अत्यंत महत्वपूर्ण भूमिका आहे. याच वनसंवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी 1 ते 7 जुलै या कालावधीत वन महोत्सव सप्ताह सर्वत्र साजरा केला जातो. सध्या वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आणि शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्यानं लोकांना अधिकाधिक झाडं लावण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठीच हा वन महोत्सव साजरा केला जातो. मैत्रिणींनो, या झाडांचं आपल्या आयुष्यातील योगदान फार मोठं आहे. ही झाडं अन्नधान्य उत्पादनात योगदान देतात, पर्यावरणाचा समतोल राखतात, हवेची गुणवत्ता सुधारतात, हवामान बदलावर नियंत्रण मिळवतात, पाण्याची बचत करतात, जमिनीचं संरक्षण करतात, वन्यजीवांना आधार देतात, दुष्काळाची तीव्रता कमी करतात, जमिनीची होणारी धूप आणि प्रदूषण थांबवतात. जंगलतोड ही एक अत्यंत चिंताजनक बाब आहे आणि या वनमहोत्सवाचा उद्देशच जंगल वाढवणं, ती वाचवणं, यासाठी अधिकाधिक लोकांना एकत्र आणणं हा आहे. चला तर या वनमहोत्सवानिमित्त आपणही प्रत्येक जण एक तरी झाड लावूया, ते वाढवूया आणि जगवूया, हो ना? तरच या सप्ताहाचं खऱ्या अर्थानं सार्थक झालं असं होईल.

मैत्रिणींनो, या सुरेल गीतानंतर आता वळूया वनिता मंडळ कार्यक्रमात आपल्या मालिकांकडे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेत हँडबॉल पटू लवनीत कौर रंधावा यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधलाय राखी पाटील यांनी. चला तर ऐकूया.

0: मैत्रिणींनो, क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेतून वेगवेगळ्या खेळात नाव मिळवणाऱ्या, आपलं करिअर करणाऱ्या आणि देशाचं नाव उंचवणाऱ्या मैत्रिणींशी आपण भेट घेत असतो. या अनुषंगाने वेगवेगळ्या खेळाविषयीची माहिती आपल्याला मिळते. मैत्रिणींनो, आज आपण हँडबॉल या खेळात पारंगत असलेल्या लवनीत कौर रंधावा, पूर्वाश्रमीच्या ललिता अवचट यांना स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे. त्यांचं स्वागत करूया. नमस्कार.
1: नमस्कार.
0: आणि कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: कशा आहात?
1: खूप छान.
0: हँडबॉल या खेळाविषयी आम्हाला फारसं माहीत नाही किंवा इतर मैत्रिणींना माहीत नसावं, तर आज सविस्तर या खेळाविषयी माहिती मिळणार आहे. या खेळाविषयीचा हा प्रवास तुमचा कसा घडला हे जाणून घेण्यासाठी मैत्रिणी तर निश्चितच उत्सुक असतील. पण सुरुवात आपण हँडबॉल या खेळाविषयी जाणून घेऊया. काय या खेळाचा इतिहास होता, या खेळाचे काय नियम आहेत, काय सांगाल?
1: मुख्यतः हँडबॉल हा खेळ आपल्या भारताचा नाही आहे, हा जर्मनीचा प्रसिद्ध खेळ आहे. आणि याची सुरुवात लेट 19th century, 20th अर्ली सेंचुरी मध्ये याची सुरुवात झालेली आहे. आणि सुरुवातीला हा गेम मोठ्या प्रमाणात, म्हणजे आता जो तुम्ही हँडबॉल बघाल तो इनडोर सोबत कमी मॉडर्न गेम मध्ये त्याला सामील करण्यात आलेला आहे. आणि आधी हाच गेम, फुटबॉल जसा मोठा गेम आहे, खेळाचा जो मैदान आहे त्या मैदानामध्ये हँडबॉल खेळला जात होता.
0: बरं, म्हणजे मोठं ग्राउंड, ओपन ग्राउंड.
1: आणि

0: तेव्हा एकाच टीममध्ये आतमध्ये खेळणारे खेळाडू 11 होत होते.
1: बरं,
0: 11-12 मध्ये म्हणजे इन्क्लुडिंग गोलकीपर. पण येणाऱ्या काही वर्षांनंतर म्हणजे 20th सेंचुरीमध्येच किंवा 19th सेंचुरीमध्ये याला मॉडर्न याला प्रकार देण्यात आला. तर हँडबॉल हा सुद्धा खेळ, जसा आधी 11 लोक फुटबॉल या ग्राउंडवर खेळायची, तसाच आता हँडबॉल हा हँडबॉल या खेळामध्ये 20x40 ग्राउंडवर खेळला जातो. टीम मध्ये तर 12-16 राहतात.
1: बरं,
0: नॅशनल इंटरनॅशनल लेवलच्या प्रमाणे. पण आतमध्ये खेळणारे खेळाडू इन्क्लुडिंग गोलकीपर सोबत 7 खेळतात. आणि हा जगातला सगळ्यात म्हणजे सेकंड फास्टेस्ट गेम इन द वर्ल्ड असं म्हटलं तरी चालेल. पहिला गेम सांगून देते आईस हॉकी, दुसरा गेम हँडबॉल. म्हणजे प्रत्येक 30-30, 15-15 सेकंड मध्ये गोल होऊ शकतात, इतका फास्ट गेम आहे. ते डिपेंड करतं. आणि आता आम्ही जेव्हा खेळायचो तेव्हा त्याचं लेवल वेगळं होतं. आणि आता जो गेम झालेला हँडबॉलचा तो अजूनही इतका फास्ट आहे. नवीन मुला मुलींमध्ये खूप साऱ्या घडामोडी आलेल्या आहेत. आणि सुरुवात आपल्या भारतामध्ये या हँडबॉलची सुरुवात 1971-71 वेळेस झालेली आहे. आणि बाहेर तर हा खूप म्हणजे युरोपकडचाच आहे, जर्मनीचा मेन हा गेम होता. आणि भारतामध्येच आपल्या हँडबॉलमध्ये पहिली जी टीम गेली 1971-72 भारताची मुलांची पहिली टीम गेली आहे. आणि दुसरी गोष्ट, मुलींची टीम पहिल्यांदा जेव्हा गेली चायनाला तेव्हा त्या टीम सोबत मला पहिल्यांदा चान्स मिळाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा मला कॅप्टनशिप मिळाली. म्हणजे भारतामध्ये माझे जे सिनियर्स आहेत ज्यांचा गेम बघून मी शिकलेली आहे त्यांना याचा लाभ नाही मिळाला इंडिया खेळायचा, याची मला नेहमी खंत राहील. कारण त्यांचा जो गेम होता त्यांच्यासमोर आम्ही काहीच नाही.
1: बरोबर,
0: कारण त्यांचा गेम बघूनच आम्ही शिकलो आहोत. सोबत कोचेस लोकांची साथ राहिलीच आहे, नो डाऊट. मला जे सौभाग्य मला मिळालं आणि त्यातल्या त्यात भारताची पहिली टीम आणि त्यातल्या त्यात मी पहिली महाराष्ट्राची आणि वरून नागपूरची पहिली कर्णधार.
1: वा वा वा,
0: भारतातली.
1: आणि तुमच्या कर्णधार पदी असताना तुम्ही भारताला ते मेडल मिळवून दिलं. इंटरनॅशनल लेवलवरची ती मॅच होती.
0: बिलकुल बिलकुल. ते दुसऱ्यांदा जेव्हा मला इंटरनॅशनल लेवलचा मला मौका मिळाला, चान्स मिळाला, तेव्हा सुद्धा मला कॅप्टनशिप मिळाली. म्हणजे मी भारतातली पहिली अशी मुलगी असेल की होऊ शकतं आता माझ्या नंतर बऱ्याच मुली झाल्यात कॅप्टन, पण मी दोनदा कॅप्टनशिप केली. दुसऱ्या कॅप्टनशिप वे मध्ये जेव्हा दिल्लीला जेव्हा कॉमनवेल्थ गेम्स होते तेव्हा माझ्या कॅप्टनशिप मध्ये सेकंड सिल्वर मेडल मिळालं, जे इंडियाला पहिलं मुलींचं मेडल आम्ही देण्यामध्ये सक्षम झालो.
1: खूप छान, विजयी ठरलात तुम्ही.
0: बिलकुल.
1: तर अशा रीतीने हँडबॉल हा खेळ कशी सुरुवात झाली काय याबद्दल आम्हाला छान माहिती मिळाली आहे. आणि तुमची कॅप्टन पदीची जी वाटचाल होती तीही पुढे आपण जाणून घेणार आहोत. लवनीत, हे सांगा ना की काय या खेळाचे रूल्स असतात, कशा पद्धतीने हा खेळ खेळला जातो?
0: आपण लहानपणापासून गदागदी कॅच कॅच खेळतो तसाच हा गेम आहे. फक्त इथे गदागदीच्या ऐवजी आपण एक दुसऱ्यांना मारतो. म्हणजे आपले लहानपण जे गेम आहे जे आताच्या लोकांना नाही माहीत, पण त्या गदागदीला जे मारतो आपण दुसऱ्यांना नेम धरून, तोच नेम धरून आपण त्या गोलपोस्ट मध्ये मारायचा ज्याच्यामध्ये गोलकीपर अडवणारा असतो. आणि त्याला आपण डॉस देऊन त्याला न लागता त्या गोलपोस्ट मध्ये गेला पाहिजे म्हणजे गोल होईल.
1: बरं,
0: हा ही त्याच्या मागची मेन भूमिका आहे. म्हणजे हँडबॉल मध्ये आपण कॅच कॅच खेळतो, कॅच कॅच करत आपण धावत जाऊ शकतो. याच्यामध्ये काही लिमिटेशन असतात प्रत्येक गेम मध्ये. आता हँडबॉल म्हटलं तर हातानेच खेळणारा गेम, मग पायाला लागला तर त्याचा फाऊल होईल.
1: बरं,
0: हा ड्रिबलिंग मध्ये त्याच्यामध्ये पण काहीतरी सीमा आहेत, बॉन्डिंग आहेत. ड्रिबलिंग केल्यानंतर एकदा ड्रिबलिंग केल्यानंतर म्हणजे टप्पे मारून, ड्रिबलिंग म्हणजे टप्पे, टप्पे मारल्यानंतर एकदा बॉल पकडला की पुन्हा नाही मारता येणार.
1: बरं,
0: त्याच्यानंतर तुम्हाला पास द्यायचाच आहे. हा जो पास द्यायचा आहे दुसऱ्याला बॉल, तो पण 3 सेकंडच्या आतमध्ये.
1: बरं,
0: हा म्हणजे बऱ्याचशा अशा याच्यातल्या ज्या वाटचाली आहेत किंवा ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या इतक्या फास्ट आहेत. म्हणजे टायमिंग वर खूप डिपेंड करतं. 3 सेकंडच्या आधी तुम्हाला पास द्यायचा आहे आणि तुमच्या हातात बॉल आल्यानंतर 3 सेकंडच्या आतमध्ये तुम्हाला बॉल जर शूट करायचा असेल तर 3 सेकंडच्या आतमध्ये
1: करायचं,
0: नाहीतर लगेच पास करा, शूट करा किंवा ड्रिबल करा. एकदा ड्रिबल केल्यानंतर तुम्हाला पुन्हा ड्रिबल करता येणार नाही.
1: बरं,
0: हाही त्याच्यामध्ये. आणि रनिंग मध्ये सुद्धा 3 स्टेपच्या वरती तुम्ही धावू शकत नाही. जसं बास्केटबॉल मध्ये 2.5 स्टेप्स आहेत, 2 स्टेप घेतल्यानंतर तिसऱ्या हाफ स्टेप मध्ये तुम्हाला एअर मध्ये जावं लागतं. याच्यामध्ये तुम्ही पूर्ण 3 स्टेप घेतल्यानंतर सुद्धा तू घेतल्यानंतर एअर मध्ये जावं लागतं. पण आजकाल इतकं फास्ट झालं की तुम्ही ऑन द स्पॉट जम्प घेऊन लगेच एका स्टेपवर सुद्धा जम्प घेऊन तुम्ही मारू शकता.
1: बरं,
0: हा तर हँडबॉल मध्ये जेव्हा तुम्ही खरंच बघाल, आता नागपूरला जस्ट मागच्या 2 महिन्या आधी म्हणजे एप्रिल मध्ये आपल्या प्रबोधिनी

0: जिथे क्रीडा प्रबोधिनी आहे आपल्या मानकापूर स्टेडियमवर, तिथे हँडबॉल प्री लीग झाले होते. तिथे ऑल ओव्हर इंडियाचे मुलं मुली आले होते. त्याच्यामधनं जसे मुलांना राजेश नायडू या सरांनी त्याची मोठी भूमिका निभावली होती आणि खूप चांगल्या पद्धतीने सक्सेस मिळालं. पहिल्यांदा ऑल ओव्हर इंडियामधनं सगळे चांगल्या चांगल्या लेवलचे खेळाडू मुलं मुली आले होते आणि खरंच अप्रतिम गेम त्यांचा बघण्यात आला. आणि गेम्समध्ये पूर्वीच्या हँडबॉलमध्ये आणि आत्ताच्या हँडबॉलमध्ये किती फरक तो आता आम्ही पण जाणवला की किती फास्ट गेम झालेला आहे.
1: आणि तसंही हा गेम किती चपळाईचा आहे,
0: खूप जास्त
1: तुम्ही सांगताय आणि ते लक्षात घेणं अवघड जातंय.
0: बरोबर,
1: म्हणजे त्या प्लेयर्सला किती प्रॅक्टिस करावी लागते. आता आपण बघतोच की भारत देश प्रत्येक खेळात अव्वल होत चाललेला आहे, खास करून महिला या खेळामध्ये उतरलेल्या आहेत आणि भारत देशाचा झेंडा मोठ्या अभिमानाने खेळाच्या क्षेत्रामध्ये फडकवलेला आहे. आता हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे की खेळाची आवड तुम्हाला आधीपासून होती का?
0: खेळाची आवड तर मला आधीपासून होतं. माझं शिक्षण नागपूरच्या एकदम प्रसिद्ध शाळेत, म्हणजे भिडे गर्ल्स, जी फक्त मुलींची शाळा म्हणून ओळखल्या जाते, भिडे गर्ल्स पासून माझी सुरुवात झालेली आहे. तिथे माझ्या एक मॅडम होत्या, आमच्या डोंगरे मॅडम.

0: त्याचा झेंडा मोठ्या अभिमानाने खेळाच्या क्षेत्रामध्ये फडकवलेला आहे. आता हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे की खेळाची आवड तुम्हाला आधीपासून होती का?
1: खेळाची आवड तर मला आधीपासून होतं. माझं शिक्षण नागपूरच्या एकदम प्रसिद्ध शाळेत म्हणजे भिडे गर्ल्स, जी फक्त मुलींची शाळा म्हणून ओळखल्या जाते, भिडे गर्ल्स पासून माझी सुरुवात झालेली आहे. तिथे माझ्या एक मॅडम होत्या आमच्या, डोंगरे मॅडम, नंतर एनसीसी मध्ये आमच्या चौधरी मॅडम होत्या, चौहान सर एक आमचे खूप स्ट्रिक्ट सर होते जे सुरुवातीचे बिलकुल राईट साईडला आपला झोला लटकवणारे आणि हातात छडी, त्या वेळेला सुद्धा आम्हाला त्यांचा अनुभव आलेला आहे. हँडबॉलच्या आधी खो खो खेळायची. मी तर असं म्हणेन की कुठलाही गेम खेळायचा असेल तर कुठल्याही मुला मुलींनी सगळ्यात पहिले खो खो हा गेम शिकला पाहिजे. कारण जो मुलगा जो जी मुलगी खो खो गेम खेळते आणि जिला खो खो चांगल्याने येतो तो पूर्ण दुनियामधला कुठलाही गेम खेळू शकतो, हे माझं एकदम ब्रीद वाक्य म्हटलं तरी चालेल किंवा एकदम धोरण एकदम पक्क. कारण मी स्वतः खो खो वाली आणि मी हा जेव्हा हँडबॉल गेम चूज केला तेव्हा मला काहीच त्रास झाला नाही. कारण खो खो मध्ये जी स्पीड आहे, जी एजिलिटी आहे म्हणजे जी चपळता आहे, जे फास्टनेस आहे, ते सगळ्या गेम मध्ये मिळतं.
0: बरं.
1: आणि म्हणजे मी तर म्हणेन की खो खो हा सगळ्यात हार्ड गेम आहे. उठून बसणं, बसणं उठणं, त्या बसल्यापासून उठून फास्ट रनिंग आपली स्पीड वेगात येणं, म्हणजे मी खरंच मानेन की म्हणजे मला खो खो या गेमचा खूप जास्त फायदा झाला, ज्याच्यामुळे मी ॲथलेटिक्समध्ये पण करू शकली.
0: बरं.
1: आणि त्याच खो खोचा मला पूर्ण फायदा मला हँडबॉलमध्ये झाला. स्पीडमध्ये म्हणा, ताकद ताकदीमध्ये म्हणा, डॉजिंगमध्ये म्हणा, भरपूर फायदा झाला. मग मी हँडबॉल खेळायला सुरुवात केली आणि खूप लगेच म्हणजे पहिल्याच म्हणजे 5-6 महिन्यामध्येच मी 10वी पर्यंत जिथे खो खो खेळली, 11वी मध्ये मी जीएस कॉलेजमध्ये आल्यानंतर जेव्हा तिथे अशीच नावाच टीम टाकून दिली हँडबॉलची माझ्यामुळे, आम्ही एक दोन माझे मैत्रीण वगैरे होतो आम्ही, आणि त्याच्यामध्ये माझा गेम खूप छान झाला आणि माझं सिलेक्शन पण झालं.
0: म्हणजे तो असा प्रवास सुरू झाला.
1: आणि त्यांना पाहिजेच होता, अरे इतकी हायटेड पोरगी आहे, चांगली जम्प आहे आणि ताकद पण आहे, खूप जोरात बॉल मारते, कॅच पण खूप चांगलं म्हणजे कलेक्शन पण खूप चांगलं आहे. तर ते सगळं बघून माझं आणि मी पहिल्याच वर्षी 1984 स्कूल गेम्समध्ये खेळलो आणि महाराष्ट्राची त्यावेळेला इतकी चांगली टीम राहायची. यशवंत स्टेडियमला मोस्टली हा गेम खेळला जायचा. मी हिस्लॉप कॉलेजमध्ये वैरागडे सरांच्या अंडरमध्ये, बारसे सरांच्या अंडरमध्ये खेळायची तेव्हा तिथे. तर तिथे असे दोन क्लब होते, त्याच्या तिथे एक रेशीमबागला पण क्लब होते. जेव्हा डिस्ट्रिक्ट लेवलच्या ट्रायल्स व्हायच्या तेव्हा आम्हाला कळायचे की इथे ते पण हँडबॉल सुरू आहे. मला काहीच नव्हतं माहीत. मला जेव्हा न्यायचे तिथे मी जायची, खेळायची, आपला गेम दाखवायची आणि गेममुळे हाईटमुळे हाईटचा मला खूप ऍडव्हान्टेज होता. नॅचरल आहे की हाईटचा प्रत्येक गेममध्ये सगळ्यांनाच ऍडव्हान्टेज मिळतो. तर तिथून माझी सुरुवात झाली 84 आणि पहिल्याच स्कूल गेम्सला आम्हाला गोल्ड मेडल मिळालं.
0: म्हणजे अशा रीतीने शाळा आणि कॉलेजमध्ये तुम्ही खेळाचे मैदान गाजवलेले असतील.
1: कॉलेजमध्ये सुद्धा मी युनिव्हर्सिटी लेवलवर म्हणजे जोपर्यंत मी खेळलेली आहे, टचवूड की जोपर्यंत मी खेळली आहे तोपर्यंत मला प्रत्येक वर्षी मेडल्स मिळालेले आहेत. की जबरदस्त टीम म्हणजे आमची महाराष्ट्राची, आजही लोक जे सिनियर लोक आहेत ते अजूनही नावं घेतात माझ्या सिनियर्सचे आमचे. आणि तेव्हा मला असं वाटतं की खरंच का मी इतकी चांगली खेळायची. सगळे म्हणतात की नाही लल्ली म्हणजे माझा गेम खूप छान होता, खूप नॅचरल आहे, त्याच्यामुळे मला इंडिया टीम मध्ये सुद्धा मला चान्स मिळाला.
0: तुम्ही तेवढी मेहनत घेतली,
1: मेहनत खूप,
0: जे काय खेळासाठी गुण लागतात, सराव लागतो, प्रॅक्टिस म्हणा जे किंवा व्यायाम, खाणं पिणं, आहार तसा होता तुमचा आणि तुम्ही ते करून दाखवलं. आणि मुख्य म्हणजे पॅशन, खेळाची आवड तुम्हाला आधीपासून होती आणि तुम्ही या ग्राउंड मध्ये चमकला.
1: बिलकुल.
0: आणि करिअरही तुम्ही याच क्षेत्रात करायचं ठरवलं. तुम्ही आज एका नामवंत शाळेमध्ये स्पोर्ट्स टीचर म्हणून काम करत आहात, अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही घडवत आहात. तर तुमच्या नॅशनल लेवलवरचा आता प्रवास जाणून घेऊया. कोणकोणत्या नॅशनलच्या मॅचेस तुम्ही खेळल्यात, कुठे कुठे खेळल्यात त्याबद्दल सांगा ना.
1: मी खो खो मध्ये ज्युनियर लेवलच खेळले मी 10वी पर्यंत.
0: बरं.
1: हँडबॉलमध्ये मी सिनियर नॅशनल, ज्युनियर नॅशनल, सिनियर नॅशनल, इंटरनॅशनल लेवलचा मी प्रवास सुरू केला इथे. आणि प्रत्येक नॅशनलमध्ये माझ्या हाईट आणि ताकदीमुळे मला माझ्या बॅचमध्ये सगळ्यात पहिले मी अशी असेल की जिला सिनियर मुलींसोबत खेळायचा चान्स मिळाला.
0: बरं.
1: सिनियर नॅशनल सुद्धा मी 86 पासून खेळले आणि त्याच्यामध्ये सुद्धा पहिलं माझं सिनियर नॅशनल स्किल ऑन होतं जे केरळमध्ये होतं, तिथे सुद्धा मला गोल्ड मेडल मिळालं. त्याच्यानंतर मी भद्रेश्वर वेस्ट बेंगॉलला खेळली, त्याच्यामध्ये सुद्धा मला गोल्ड मेडल मिळालं आहे. याच दरम्यान आम्ही युनिव्हर्सिटी खेळलो, त्याच्यामध्ये सुद्धा मला गोल्ड, सिल्वर, म्हणजे इंटर झोन, नंतर वेस्ट झोन, नंतर ऑल इंडिया झोन, तर प्रत्येक ठिकाणी आम्ही जिंकत गेलो आणि प्रत्येक ऑल इंडिया लेवलवर सुद्धा आम्ही मेडल्स घेतलेले
0: आहेत. अगणित बक्षीस तुम्हाला मिळाले.
1: बरोबर. त्याच्यामुळे आणि प्रत्येक नॅशनल्समध्ये आम्हाला मेडल, मला सगळ्यात जास्त म्हणजे याच्या मागे माझा साथ म्हणजे माझ्या आईचा होता.
0: हो.
1: आणि

0: माझी मोठी बहीण जी छाया सावरकर आहे आता अंधश्रद्धा निर्मूलनमध्ये ती श्याम मानवांसोबत काम करते.
1: बरं.
0: तर तिचा मला ती सुद्धा क्रिकेट प्लेअर होती. तिची सुद्धा खूप जबरदस्त स्पीड होती. पण प्रत्येक घरात काही ना काही अडचणी येतात. तर तिचा गेम कमी राहिला. तिने आपल्याला ड्रॉप केलं.
1: बरं.
0: आणि मला तिने पुढे पाठवलं. माझे मुलं सुद्धा दोघे ते पण सुद्धा इंटरनॅशनल. माझे मिस्टर सुद्धा इंटरनॅशनल हँडबॉल प्लेअर आहेत. म्हणजे भारतामध्ये एक अशी माझी एक रंधावा फॅमिली अशी आहे की जी फक्त हँडबॉलमध्ये चौघची चौघही आम्ही इंटरनॅशनल हँडबॉल प्लेअर आहोत. त्यातल्या त्यात आम्ही तिघांनी पण आम्ही कॅप्टनशिप केलेली आहेत. ते सुद्धा भारताचे म्हणजे कोच राहिलेले आहेत. मी सुद्धा कोच आहे. आता शाळेच्या लेवलवर कोचिंग करते आणि अशा प्रकारे नॅशनल लेवलला मी भरपूर मेडल्स घेतलेले आहेत. म्हणजे एक नाही म्हणता येणार, भरपूर मेडल्स घेतले.
1: आता प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये उतरावं.
0: बिलकुल.
1: तुमचं इथे स्वप्न पूर्ण झालेलं आहे. तर तिथल्या मॅचेस कोणत्या, तिथले मेडल्स कोणते ते सांगा ना.
0: इंटरनॅशनल लेवलचा माझा पहिला टूर 1991 मध्ये सुरू झाला होता. जिथे मला याच अशा सिनियर नॅशनल्समध्ये जेव्हा ते लोक येतात, जसे आता आजकाल ते पोलीसमध्ये म्हणा, डिफेन्समध्ये म्हणा, ऑर्डनन्स फॅक्टरी म्हणजे बऱ्याच रेल्वेजमध्ये म्हणा, जसे सिलेक्शन्स होतात प्लेयर्स लोकांची चांगल्या लेवलवर, तसेच आमच्या नॅशनल्सच्या पण वेळेस काही लोक आले होते. तेव्हा आम्हाला नव्हतं कळलं की हे लोक सिलेक्शन नाही. तर असं कळलं तर कसे लोक सेल्फ खेळतात. तर तेव्हा असं पण त्यांनी असं इन जनरल तेव्हा असे जवळजवळ 50-60 मुला मुलींची अशी टीम म्हणजे काढली. त्यांना कॅम्पमध्ये बोलवलं. तेव्हा माझं नाव तिथे आलं होतं पहिल्यांदा. आणि त्याच्यामध्ये मी सिलेक्ट होता जशी कटोती होत राहते. आता 60 आहे तर नंतर 40 राहतील, नंतर 20 राहतील. त्याच्यामधनं मग टीम बेस्ट टीम फायनलच्या वेळेस, म्हणजे टूर आता आहे त्याच्या 15 दिवस आधी फायनल टीम पूर्ण होते. त्याच्यानंतर मग त्या मोजक्या लोकांची टाईम. तशामध्ये असं करत करत मी पहिलं माझं जे इंटरनॅशनल झालं ते 91 चायनाला हायफीमध्ये झालं होतं. तिथे मला पहिल्यांदा कॅप्टनशिपचा पण मौका मिळाला होता. आणि त्याच्यामध्ये आम्ही पहिल्यांदाच आम्ही गेलो होतो खेळायला. तर तिथे मात्र तो अनुभव नव्हता, कारण आम्ही आउटडोर मधनं खेळून गेलो होते. तिथे आम्हाला डायरेक्ट इनडोर गेम मध्ये, इथे आम्हाला इनडोर गेम मध्ये जस्ट जेव्हा जेएन स्टेडियम जवाहरलाल नेहरू दिल्लीला आमचा जेव्हा कॅम्प लागला होता, तो मोजका 4-5 दिवसाचा कॅम्प सुरुवातीला, कारण पहिल्यांदा मुलींची टीम चालली होती. तर तिथे आम्हाला फक्त इनडोर मध्ये, पण तिथे गेल्यानंतर आम्हाला कळलं की इनडोर मध्ये गेम खेळताना बॉलसाठी ते गम म्हणजे असा डिंक एक वेगळ्या प्रकारचा असतो हाताचा,
1: बरं,
0: ते लावून ते खेळतात. जेणेकरून आपल्याला इनडोर मध्ये नॅचरल आहे की तिथे पण एसी असतं पण घाम येतो खेळता खेळता. तर हात आमच्या हातात आम्हाला ती सवय नसल्यामुळे किंवा त्या फॅसिलिटीज आम्हाला इंडियामध्ये तेव्हा मिळाल्या नव्हत्या किंवा त्या करण्यात आल्या नसतील, तर त्याच्यामुळे आम्हाला तिथे आम्ही कुठलंच मेडल घेण्यात आलं नाही. आणि आम्ही प्रत्येक मॅच हरलो तिथे.
1: बरं.
0: पण खूप चांगला अनुभव होता. बाकीच्या दुसऱ्या देशातल्या मुली कशा खेळतात, त्यांचं लुक आणि त्यांचं जे फिटनेस आहे ते पाहून आपल्याला कळलं की आपण तर खूप म्हणजे आधी वाटायचं बापरे आपलं काय सकाळ संध्याकाळ 4-4 तास आपण प्रॅक्टिस करतो, इतका कॅम्प होऊन राहिला. तिथे कॅम्पमध्ये 3-3 सेशनची आमची प्रॅक्टिस. पण त्यांचं पाहून असं वाटायचं की ते तर काहीच नाही आपल्याला.
1: बरं.
0: म्हणजे खूप मेहनत करायची आहे. त्याच्यासाठी मेहनत, त्याच्यासाठी त्या फॅसिलिटीज जे आता आताच्या लोकांना सगळ्यांना मिळत आहे. जसं तुम्ही म्हटलं की मुलींमध्ये खूप जास्त आता आपला भारत देश खूप खरंच आणि स्पोर्ट्समध्ये भरपूर पुढे येत आहे. तर त्या फॅसिलिटीज मिळाल्यामुळे, त्याच्यामुळे नॅचरल आहे, फॅसिलिटीज मिळाल्या की तुमचं डेव्हलपमेंट डे बाय डे वाढेलच आणि त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट येईलच. आता तुम्ही जसं आता कॉमनवेल्थ आता एक झालेलं आहे, कितीतरी आपल्या ऍथलेटिक्सच्या मुला मुलींनी किती चांगले मेडल्स आणि भले त्यांचे रेकॉर्ड पण ते आता काही काही लोकांनी रेकॉर्ड पण केलेत. तर प्रत्येक गेम मध्ये डेव्हलपमेंट येत आहे. तर फॅसिलिटीज वरतं. तेव्हा तर आम्हाला असं वाटायचं की बापरे, मी घडाईकडे पाहत राहायचे की मग गेम संपतो, कारण त्यांची स्पीड, आमच्या हातात बॉल सुटून राहिले घामामुळे, ते ग्रीप मध्येच येत नाहीये.
1: आणि प्रत्येक कसं आपल्याला गेम कसा आपल्याला शिकवतो, काय कमतरता आहे आणि आता पुढे कसा तो गेम आपण आपला चांगल्या पद्धतीने करू शकतो, कसं बेस्ट देऊ शकतो,
0: बिलकुल
1: हे शिकूनच येतं आपल्याला.
0: तिथनं आल्यानंतरच आम्ही जेव्हा आम्ही आमच्या ग्राउंडवर प्रॅक्टिस करायचो ना, तेव्हा आम्ही त्या इंडिया कॅम्प मध्ये आम्हाला कसं कोचिंग करण्यात आलं, कशी मेहनत करून घ्यायची, ते मी इथे येऊन करायची. आणि ते केल्यानंतर माझ्या क्लब मधले म्हणा, ग्राउंडचे मुलं मुली म्हणा, त्यांना आम्ही तशी प्रॅक्टिस करून द्यायचो. त्याच्यामुळे माझ्या पण ग्राउंडच्या ज्युनियर्स मुलींनी बऱ्याच इंटरनॅशनल प्लेअर आहेत. त्याच्यामध्ये मुक्ता देशमुख आहे जे आता भवन्समध्ये जॉब करते, ती सुद्धा इंटरनॅशनल छत्रपती अवॉर्डी आहे. अश्लेषा इंगोल आहे, प्रीती सुपारे आहेत आणि या उत्तम खेळाडू सगळ्या.
1: बरं.
0: म्हणजे फक्त अवॉर्ड म्हणजे तुम्ही समजू शकता की अवॉर्ड त्यांनाच मिळतो की ज्यांनी डिस्ट्रिक्ट लेवलवर, नॅशनल लेवलवर, इंटरनॅशनल लेवलवर काहीतरी मेडल्स आणलेले आहेत, कारण त्यांची अशी मोजमाप होत राहते. या डिस्ट्रिक्ट लेवलवर एवढे पॉईंट, स्टेट लेवलवर एवढे पॉईंट, नॅशनल लेवलवर एवढे पॉईंट, यांचे सगळ्यात जास्त आका

0: म्हणजे मोजमाप म्हणजे
1: हो
0: मोजणी असते
1: बरोबर,
0: ज्यांना सगळ्यात जास्त पॉईंट,
1: हो
0: त्यांना मग ऑल ओव्हर महाराष्ट्रामधनं
1: सिलेक्ट केला जातो,
0: तो अवॉर्ड मिळतो.
1: बरोबर. लवनीत मॅम, आता तुम्ही कोचच्या भूमिकेत जेव्हा शिरलात तर काय आव्हानं तुमच्या पुढे आलीत आणि कशा पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, कसं खेळाचे बारकावे शिकवलेत?
0: प्लेयर मध्ये असताना कसं की आपल्या मनावर असतं केवढी प्रॅक्टिस करायची काय करायची, पण जेव्हा कोचची भूमिका, जेव्हा मी केंद्रीय विद्यालयामध्ये मला ऍज अ कोच म्हणून मला जेव्हा जॉब लागला 1970 मध्ये, तेव्हा शाळेची मुलं, त्यांचे वर्ग, त्याच्यातनं ते स्पोर्ट्सचे पिरियड, त्याच्यामध्ये प्रत्येक मुलांना एवढं शिकवणं शक्य नव्हतं आणि त्याच्यामधनं टीम काढणं तो एक खूप मोठा प्रश्न होता माझ्यासमोर. मग मी शाळा सुटल्यानंतर त्यांना मोजक्या पोरांना, सिलेक्टेड पोरांना, इंटरेस्टेड पोरांना मी घ्यायची आणि मग त्यांना मी आपलं हँडबॉल सुरुवात केली. काही पॅरेंट्स मग ते अभ्यासाला घेऊन राहतात, मग त्यांना समजवणं की नाही, आपला एक टाइमटेबल असतो, खेळायला जेवढा वेळ दिला तसंच अभ्यासाचा वेगवेगळा असतो, म्हणजे अशी समय सारणी करून त्यांना समजून देणं हा मला खूप मोठा एक प्रश्न होता आणि त्याच्यामध्ये मी सक्सेस झाली.
1: म्हणजे थोडंसं काउन्सिलिंग, थोडंसं खेळाकडे बिलकुल लक्ष देणं, कुठला प्लेअर कुठली गोष्ट चांगली करू शकतो, कुठल्या खेळातला बारकावा पटकन उचलू शकतो, हे एका प्रशिक्षकाच्या भूमिकेला खूप महत्वाचं ठरतं.
0: आपल्याला प्रशिक्षकासोबत त्यांचे आई वडील पण बनावं लागतं.
1: बरोबर.
0: कारण हे मुलं, म्हणूनच प्रत्येक शाळेमध्ये म्हणा, प्रत्येक कॉलेज, इव्हन इंडियाचे कोच मध्ये म्हणा, जितके स्पोर्ट्स पर्सन आपल्या आई वडिलांचे जेवढे फ्री राहत नाही ना, तेवढे स्पोर्ट्स टीचर सोबत फ्री राहतात. कारण प्रत्येक स्पोर्ट्स टीचर हा एक आई वडिलांची भूमिका जास्त निभावतो कोचेसपेक्षा. कारण त्या कोचला पहिले हे बघायचं की हा मुलगा ही मुलगी कुठल्या वातावरणामध्ये येते, त्याच्या घरचं वातावरण कसं आहे, त्याच्या घरी तो, कारण ते पोरं बिचारे सँडविच बनतात. आपण इकडनं त्यांना म्हणत राहतो, ते घरचे लोक त्यांना वेगळे म्हणत राहतात, टीचर्स लोक वेगळे म्हणत राहतात, इतर पॅरेंट्स लोक वेग, तो मध्ये असा गुंफलेला असतो. आपल्याला त्याला प्रत्येक त्याला गुंफण्यामध्ये त्याला एक एक काढावं लागतं, त्याला ते पटतं की नाही आपण असं केलं. मग त्याला की नाही, अगर आपने हर चीज में, आप पढाई भी करो, अपने घर के काम भी करो, अपने माँ बाप की भी बात सुनो, टीचर्स की बात सुनो स्कूल में, और अपने कोचेस की, और डिसिप्लिन में रहो, तो बोली कोई भी तुमको तंग नहीं करेगा या कोई भी तुमको डांटेगा नहीं. तर असं जेव्हा त्यांना कळतं की, आणि ते करून पाहतात ना, मग अरे मग तेच टीचर त्यांची तारीफ, अरे देखो खेलता भी है और इसने मार्क्स भी बहुत अच्छे लाया है, ये तो पढ़ने में अच्छा है मॅडम, इसकी कोई प्रॉब्लेम नाही आहे. तर मग जेव्हा त्यांना कळतं की, आणि त्यांना मुलांना काय दोन प्रेमाचे शब्द मिळाले, खुश होतात ते बिचारे. त्यांना प्रेमाने तुम्ही त्यांना उपाशी पण ठेवलं ना, ते उपाशी राहत का की नाही नाही अपना काम हो गया, अपने को ये मिलने वाला है, अपने को ये बताया गया, अपने को परमिशन मिल गई है, कोई बात नाही, आज दोन एक रोटी खाएंगे. तर ते प्रेमाचे भूकेले असतात
1: आणि टीचर्स आणि मुलांचं एक बॉन्डिंग असतं,
0: बॉन्डिंग असतं,
1: सांभाळणं खूप गरजेचं आहे.
0: आणि जेव्हा त्यांना कळतं ना, खरं तर ते कोच मध्ये बघतात की अरे कोच तो अपने को पढाई के साथ खिलाता भी है, मारता भी है, डांटता भी है और हमको हेल्प भी करता है.
1: बरोबर.
0: जेव्हा तो एक समजू लागतो ना,
1: तेव्हा ते गणित सोपं होऊन जातं, खेळ
0: गणित सोपं होतं, दोघांसाठी सोपं होतं.
1: बरोबर. तुम्हाला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाला, अतिशय महत्वाचा हा पुरस्कार. त्या पुरस्काराविषयी तो क्षण कसा होता, ते अवॉर्ड घेताना तो अनुभव जाणून घ्यायचा आहे.
0: खूप खूप चांगला की, कारण तो छत्रपती अवॉर्ड आपल्या महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा शिवाजी महाराजांच्या वरती तो पुरस्कार. आणि जेव्हा तुम्ही आमची ट्रॉफी बघाल, मुकुट जो आहे तो आम्हाला देण्यात आला, त्यांची तलवार,
1: बरं
0: ते असं. तर विचार करा तुम्ही, जो मुकुट आम्हाला मिळालेला तो खेळाडू किती वरच्या लेवलचा असेल आणि तो जेव्हा आम्ही तो हातात घेतो तर एक आतून एक असं वाटतं की आप एक विरांगणा आहोत आपण, खरंच झाशीची, म्हणजे आपण फक्त इतिहासमध्ये किंवा आपण गोष्टीच ऐकलेल्या आहेत टीव्ही वगैरे मध्ये बघितलेल्या पिक्चरमध्ये, तेव्हा स्वतःला जाणतो की आपण एक वीर योद्धा आहोत, विरांगणा आहोत आपण, की आपण पण काहीतरी करून दाखवलं आपल्या देशासाठी किंवा आपल्या राज्यासाठी आणि आपल्या घरच्या लोकांसाठी, आपल्या लोकांसाठी. तो एक खूप अभिमानाचा क्षण असतो. खरंच मी तर म्हणेन की ज्या व्यक्तींनी, जे मुलं मुली खेळतात, त्यांनी हाच एक एम ठेवला पाहिजे की मी माझ्या देशासाठी खेळत आहे तर मी काहीतरी करून दाखवलं पाहिजे आणि मला माझ्या देशाने काहीतरी दिलं पाहिजे. अशा प्रकार, अशी ही जी जेव्हा प्रवृत्ती असते ना, तेव्हा नक्कीच तो
1: खेळ दमदार होतो,
0: खेळ दमदारी होतो आणि तो स्टुडंट त्या लेवलवर नक्कीच पोहोचतो.
1: बरोबर. असा एखादा खेळ तुमचा, म्हणजे नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलवरची एखादी मॅच आहे, अटीतटीचा तो सामना रंगलेला आहे आणि तुम्ही तो गोल केला, असा एखादा प्रसंग आठवतो?
0: मी जेव्हा खेळत होती तेव्हा आमचं एकदम ऑल झालं होतं, जयपूरलाच नॅशनल सिनियर नॅशनल खेळायला गेलो होतो आणि माझी कॅप्टनशिप होती त्यावेळेला. म्हणजे दरवर्षी आम्ही गोल्ड मेडल घेतो पण तो एक वर्ष असा होता की लास्ट ऑल सुरू होतं आणि पेनॉल्टी मिळाली ते आमची तेव्हा, आणि ते पेनॉल्टी मी लास्टला म्हणजे मी मारली होती आणि तो गोल झाला होता आणि तेव्हा आम्ही जिंकलो होतो. तो एक माझा क्षण की ज्याच्यामुळे आम्हाला पूर्ण टीमला एक मेडल मिळालं होतं आणि तो एक क्षण. आणि कॉमनवेल्थ

0: मध्ये सुद्धा इंटरनॅशनल जेव्हा दिल्लीला मला माझ्या कॅप्टनशिप मध्ये जेव्हा मला आम्हाला मेडल मिळालं होतं तेव्हा सुद्धा अशीच पेनॉल्टी मिळाली होती, पण ती पेनॉल्टी मिस झाली होती कारण इतकं ते टेन्शन आणि ते त्याच्यानंतर पुन्हा रिमॅच झाली होती. त्याच्यामध्ये मग आम्ही मात्र जिंकलो होतो. पण असा जेव्हा तो एक पूर्ण धुरा आपल्या अंगावर येते, आपल्या खांद्यावर येते, तेव्हा तो क्षण असा डगमगल्याचा. पण तेव्हा जो कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये जो जिंकतो आणि जो शिकतो तो आयुष्यामध्ये खूप वरती नेतो.
1: बरोबर, कारण अगदी कमी वेळात तुम्हाला सगळं ते साध्य करायचं.
0: बिलकुल. अशीच एक आमची डिस्ट्रिक्ट लेवलवर वर्धेला आमची मॅच होती. तर हँडबॉल मध्ये नियमामध्ये असं आहे की कमीत कमी पाच मुलं किंवा पाच स्टुडंट राहिले तरी तुम्ही मॅच खेळू शकता. आता एका टीम मध्ये सात खेळणं गरजेचं असतं. पण त्यावेळेला काय झालं होतं, आमच्या क्लबचे फक्त पाच मुली सिलेक्ट झाल्या होत्या आणि बाकीच्या क्लबचे सात मुली, आणि त्या सातीच्या साती मुलींनी बायकॉट करून दिला होता. वर्धेला आमची डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स डिस्ट्रिक्ट मॅचेस होत्या नागपूर डिस्ट्रिक्टच्या डिस्ट्रिक्ट लेवलच्या, तर आम्ही नागपूर डिस्ट्रिक्टकडनं गेलो होतो. तेव्हा आम्ही पुढच्या टीममध्ये सात खेळाडू पूर्ण विथ गोलकीपर आणि आमच्या टीममध्ये आम्ही फक्त पाच त्याच्यामध्ये गोलकीपर.
1: बरं,
0: तर आम्ही एक गोलकीपर आतमध्ये झाला तर आम्ही चार जण खेळताय समोर. त्या चार आम्ही या पाच मुलींनी मिळून सगळ्या मॅचेस खेळलो, प्रत्येकाशी खेळलो, नाशिक, पुणे, मुंबई, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला सगळ्यांशी खेळलो. आम्ही फायनलला पोहोचलो आणि आम्ही फायनल सुद्धा वर्धेमध्ये असून वर्धा टीमशी त्यांची होस्ट टीमला आम्ही पाच मुलींनी मिळून जिंकलेला आहे. तो एक अविस्मरणीय क्षण होता आमचा आणि तो एक अविस्मरणीय मॅचचा जो एक रोमांचक जो क्षण आहे तो आयुष्यात आम्ही कधीच विसरणार.
1: बरोबर, इतक्या छान गप्पा होत आहेत पण वेळेअभावी आपल्याला इथे थांबायचं आहे. तर जाता जाता तुम्हाला कुठले पुरस्कार मिळाले ते आमच्या मैत्रिणींना सांगा.
0: मला तर स्पोर्ट्समध्ये आपल्या हँडबॉलमध्ये छत्रपती सगळ्यात महाराष्ट्राचा छत्रपती पुरस्कार मिळाला, शिवछत्रपती पुरस्कार. केंद्रीय विद्यालयामध्ये आल्यानंतर मला बेस्ट स्पोर्ट्स टीचरचा एक इन्सेंटिव्ह अवॉर्ड मिळाला जो जबलपूरला मिळाला आणि त्याच लेवलला नॅशनल लेवलचा पण मिळाला. ऑल इंडियामधनं बेस्ट स्पोर्ट्स टीचर म्हणून मिळाला जो दिल्लीला मला स्मृती इराणीच्या हाताने मिळालेला होता. याच कारकिर्दीत असताना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं साईकडनं स्पोर्ट्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं मला गव्हर्नमेंट ऑब्झर्व्हर म्हणजे गव्हर्नमेंट इंडियाची टीम सिलेक्ट करण्याचा पण खूप मोठा मला मान मिळालेला आहे.
1: खूप छान.
0: जो ज्याच्यामुळे मी राष्ट्रपती भवनमध्ये जे 29 ऑगस्टला जो आपला स्पोर्ट्स डे असतो मेजर ध्यानचंदच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, त्या दिवशी आपल्या राष्ट्रपती भवनमध्ये तिथे आम्हाला सगळे जे गव्हर्नमेंट ऑब्झर्व्हर होते त्यावेळेला माझ्यासोबत पीटी उषा वगैरे पण होती, तेव्हा आम्ही सगळ्यांना आम्हाला तिथे निमंत्रण देण्यात आलेलं होतं आणि तिथे सुद्धा खूप मोठा मान आम्हाला राष्ट्रपतीद्वारा देण्यात आला होता.
1: छान. अर्थात सगळी तुमची मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तुम्ही हे यश गाठलेलं आहे आणि आपल्यासारख्या प्रशिक्षकाची मदत इतर विद्यार्थ्यांना मिळते, ते विद्यार्थीही चमकत आहेत. तुमच्या पुढच्याही वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. खूप छान तुम्ही मनमोकळा संवाद साधला. तर लवनीत मॅडम, तुम्ही इथे आलात आणि मनमोकळा संवाद साधलात. आकाशवाणी नागपूरच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार. जाता जाता कार्यक्रमात कुठलं गीत?
2: क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेत हँडबॉलपटू लवनीत कौर रंधावा यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. आणि मैत्रिणींनो, आता वनिता मंडळ कार्यक्रमात वळूया आपल्या पुढल्या मालिकेकडे. ऐकूया इंद्रधनू या मालिकेत मुकुल चिमोटे यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत. विषय आहे करिअर नेव्हिगेशन.
3: मैत्रिणींनो नमस्कार. आज आपण आपल्या इंद्रधनू या मालिकेमध्ये करिअर नेव्हिगेशन याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सध्या पालक आणि विद्यार्थी करिअरला घेऊन खूप जास्त पॉझिटिव्ह आहेत, कारण करिअर आपल्या यशस्वी आयुष्याचा एक महत्वाचा भाग असतो आणि म्हणूनच आपण त्याला जास्त महत्व देतो. पण त्यातही ते निवडताना बरेचदा कळत नाही की नेमकं काय करावं. मग कधी दुसरे म्हणतात म्हणून निवडलं जातं, तर कधी कधी परिस्थिती नाही म्हणून करिअर निवडलं जातं आणि ते काम आर्थिक स्थैर्य तर देतं पण मानसिक समाधान देत नाही. खरं तर आपल्यामध्ये असणाऱ्या गुणांचा आणि क्षमतांचा विचार करूनच आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपण काम करायला हवं. मैत्रिणींनो, आपलीही मुलं सध्या याच वळणावर आहेत की करिअर करायचं आहे पण ते निवडायचं कसं किंवा कोणतं निवडायचं. तर आज याच छानशा विषयावर म्हणजेच करिअर नेव्हिगेशन या विषयावर आपल्या इंद्रधनू या मालिकेमध्ये अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठीच आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलंय करिअर काउन्सिलर असलेले मुकुल चिमोटे यांना. तर मुकुल चिमोटे, आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
4: नमस्कार मॅडम.
3: सर, हल्ली आपण बघतोय की करिअरला खूप जास्त महत्व दिले जाते आणि जेव्हा घरात एखादं मूल आहे तर पालक मात्र त्याच्या करिअरच्या बाबतीत

0: खूप सजग असतं. अगदी लहानपणापासूनच त्यांचं सुरू असतं की याला काय करायचं किंवा कोणत्या फील्डमध्ये टाकायचं, याचं करिअर कसं छान करता येईल याचा विचार ते अगदी लहानपणापासूनच करत असतात. तर करिअर नियोजनाची सुरुवात नक्की कोणत्या वयापासून करायला हवी?
1: बेसिकली तसं पाहिलं तर 8th ऑनवर्ड्स, म्हणजे जेव्हा मुलगा 8th असतो, दॅट इज अ राईट टाइम की तेव्हा तुम्ही करिअर नेव्हिगेशन आणि त्याच्या पर्सनॅलिटी अनालिसिस अकॉर्डिंगली त्याच्या करिअर बद्दल तुम्ही विचार करणं सुरू करायला हवं. 8th हा राईट टाइम असतो.
0: अच्छा.
1: आणि तसं पाहिलं तर आजकाल 5th ऑनवर्ड 7th पर्यंत पण मुलांना त्यांचे ऍप्टिट्यूड कसे आहेत, त्यांच्यामधल्या स्किल्स काय आहेत हे पण आयडेंटिफाय आजकाल करतात 5th ऑनवर्ड्स. तर तसं स्किल आयडेंटिफिकेशन हे 5th पासून करायला पाहिजे, पण करिअर अनालिसिस आणि या सगळ्या गोष्टींकडे लक्ष आपण 8th ऑनवर्ड्स द्यायला पाहिजे.
0: अच्छा. मग बरेचदा असं होतं की काही विद्यार्थ्यांना एकाच वेळी अनेक क्षेत्रांमध्ये करिअर करायचं असतं, कारण आपण हल्ली बघतोय की आपली मुलं म्हणा किंवा दुसऱ्यांची मुलं, कधी त्यांना MBBS करायचं असतं तर कधी इंजिनिअरिंगकडे जायचं असतं किंवा कधी दुसरा विषय निवडायचा असतो. मग अशा वेळी काय करायला हवं, नेमकं करिअर कसं चूज करायला हवं?
1: बेसिकली हे नॅचरल आहे की कन्फ्युजन होणं एक नॅचरल प्रोसेस असते, की जेव्हा तुम्ही त्या वयात असता तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो आणि तुम्ही मल्टिपल गोष्टींचा विचार करत असता, आणि म्हणूनच सायंटिफिक करिअर प्लॅनिंग एक खूप मोठं एक त्याला हेल्प करू शकतं मुलाला त्याचं करिअर आयडेंटिफाय करायला. जनरली करिअर आयडेंटिफाय करताना त्याची पर्सनॅलिटी कसं आहे, त्याचं नेचर कसं आहे, त्याचं थिंकिंग प्रोसेस कसं आहे, या सगळ्या पॅरामीटर्स, त्याचा ऍप्टिट्यूड हा कसं आहे, या सगळ्या गोष्टींचा नक्की विचार करायला हवा. फक्त स्किल असून करिअर होत नसतं, है ना. फक्त तुमच्याकडे स्किल आहे पण तुमची पर्सनॅलिटी त्याला समजा मॅच करत नाहीये तर ते करिअर बरोबर होऊ शकत नाही. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगेन की एखादा व्यक्ती असेल तो इंट्रोवर्ट असेल आणि त्याला MBA मार्केटिंग करायची इच्छा असेल किंवा त्याला वाटत असेल की कोणी MBA मार्केटिंग आपण करावं, तर ते त्याच्यासाठी योग्य नाहीये. कम्युनिकेशन स्किल एक बेसिक आहे त्या गोष्टीसाठी लागण्यासाठी, आणि आजकाल इंटरडिसिप्लिनरी करिअर्स पण खूप आलेले आहेत.
0: खरंच. तुम्हाला काय वाटतं सर की कोणत्या बाबींचा विचार करायला हवा?
1: बेसिकली माझ्या हिशोबाने 5 पॅरामीटर्स असतात एक करिअर तुमचा पाथवे तय करण्यासाठी. त्यातलं सगळ्यात पहिले असतं पर्सनॅलिटी अनालिसिस. बेसिकली तुमचं कशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे हे फार मोठी गोष्ट आहे, की कोणी कोणी एंटरप्राइझिंग असतं, कोणी कोणी एक्स्ट्रोवर्ट नेचरनी असतं, कोणी इंट्रोवर्ट असतं, कोणी कोणी लॉजिकली गोष्टींचा विचार करत असतं, कोणी फार इमोशनल असतं, तर कोणी कोणी फार इंट्युटिव्ह असतं त्याचं, आणि त्याला काही वेगळे नवीन गोष्टी करायला आवडतात. तर व्हॉट काइंड ऑफ पर्सनॅलिटी तुमची आहे हे आयडेंटिफाय करणं पहिलं पॅरामीटर आहे. जसं मी तुम्हाला पहिले पण उदाहरण दिलं की कुठल्याही क्षेत्रामध्ये, जसं आपण एक लॉचं एक उदाहरण घेऊ की लॉ मध्ये कोणी लॉयर्स असतात दोघांकडे पण डिग्री असते, कोणी लॉयर्स फारच जास्त सक्सेस असते त्यांना त्यांच्या प्रोफेशनमध्ये, त्यांना आर्ग्युमेंटचे सिनियर ॲडव्होकेट लेवल्सवर चालले जातात, त्यांना खूप सारे आर्थिक पण त्यांना फार चांगले, त्यांच्या फीस वगैरे त्यांना रिम्युनरेशन खूप हाय असतं त्यांचं, आणि काही ॲडव्होकेट्स कंटिन्युअसली स्ट्रगल करत असतात. हे एक उदाहरण देतो आहे, दोघांकडे पण डिग्री आहे, मग फरक असतो तुमच्या स्किल्सचा, तुमच्या व्यक्तिमत्वाचा, है ना. हे एक उदाहरण तुम्हाला दिलं, त्यामुळे फर्स्ट थिंग इज पर्सनॅलिटी अनालिसिस. सेकंड मग असतं की करिअर अनालिसिस आणि स्ट्रीम अलाइनमेंट त्याला करणं. करिअर अनालिसिस म्हणजे काय, प्रत्येक करिअरचं एक विशिष्ट स्वरूप असतं. काही काही इन्व्हेस्टिगेटिव्ह जॉब्स असतात की ज्याच्यामध्ये रिसर्च हा पार्ट खूप डेप्थ मध्ये रिसर्च असतो, डॉक्टर्ससाठी झालं, रिसर्चर्ससाठी झालं, एक स्पेसिफिक फॉरेन्सिक मध्ये कोणी काम करतं ते एक इन्व्हेस्टिगेटिव्ह टाईप असतं. काही काही करिअर्स हे फार सोशल असतात, है ना, की त्याच्यात सोशल सर्व्हिस इन्वॉल्ड असते, सोशल समाजाशी तुमचा संबंध इन्वॉल्ड असतो, इंटरॅक्शन इन्वॉल्ड असतं, मास कम्युनिकेशन घ्या किंवा कुठल्याही प्रकारचं तुम्ही पॉलिटिकल सायन्स घ्या किंवा काही करता ज्याच्यामध्ये तुम्हाला समाजाशी जुळून तुम्हाला काम करावं लागतं. तसंच काही काही जे असतात ते बेसिकली रिअलिस्टिक करिअर्स असतात आणि काही कन्व्हेन्शनल करिअर्स असतात. कन्व्हेन्शनल म्हणजे ज्यांना नंबर्सशी खेळायला आवडतं, डेटा अनालिसिस करायला आवडतं, ज्याचं शेअर मार्केटचं अनालिसिस करतोय, फायनान्शियल अनालिसिस करतोय, असं त्याला कन्व्हेन्शनल म्हणतात. रिअलिस्टिक म्हणजे कोणाकोणाला टूल्स सोबत काम करायला आवडतं, मशीन सोबत काम करायला आवडतं, फिरायला आवडतं, रिअलिस्टिक, तर अशा याला म्हणतात करिअर अनालिसिस. तर पहिले पर्सनॅलिटी अनालिसिस, मग करिअर अनालिसिस, मग त्याला स्ट्रीम आयडेंटिफाय करायला पाहिजे. आपल्या समाजामध्ये काय आहे, एक खूप मोठा गैरसमज आहे ट्रेडिशनली, पहिले आपण डिग्री करतो आणि नंतर आपलं करिअर आपण त्याला अलाइन करायचा प्रयत्न करतो. टेक्निकली पहिले तुम्ही करिअर तुमचं बघायला पाहिजे आणि नंतर त्याला सब्जेक्ट तुमचे किंवा तुमचा स्टडी जो आहे तो त्याला अलाइन करायला पाहिजे. एक सायंटिफिक आहे. तर हा झाला सेकंड पॅरामीटर. थर्ड आहे की तुम्ही कुठनं शिकायला पाहिजे. कुठलीही स्ट्रीम ही चांगली किंवा वाईट नसते. म्हणजे कोणाला असं वाटतं की सायन्सच चांगलं आहे, कॉमर्स वाईट आहे किंवा असं बिलकुल नाही आहे. तुम्ही कुठनं शिकताय, त्या एज्युकेशन सिस्टमचा, त्या इन्स्टिट्यूशनचा फार मोठा रोल असतो एका व्यक्तीच्या

0: डेव्हलपमेंटमध्ये. आय आय टी मधनं कोणी इंजिनियर बनतं त्याला वेगळा एक्सपोजर आहे, आणि कुठल्या लोकल कॉलेजमधनं कोणी इंजिनिअरिंग करताय त्याला वेगळं एक्सपोजर आहे. असं प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही इकॉनॉमिक्स पण कराल, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधनं करताय आणि कुठल्या लोकल कॉलेजमधनं करताय, तर तुम्हाला एक्सपोजरचा, क्वालिटी ऑफ टीचिंगचा, रिसर्चचा हा फरक असतो. तर त्यामुळे कुठलीही डिग्री ही चांगली किंवा वाईट नसते स्ट्रीम. कॉलेज इन्स्टिट्यूशन आपण कुठे जायला पाहिजे हे असलं पाहिजे आपल्याला. हे थर्ड झालं. चौथं आहे मग कसं पोहोचायचं तिथे. समजा आपल्याला तिथे जायचं आहे तर आपल्याला काय काय प्रिपेरेशन करावं लागेल, काय काय पॅरामीटर्स पूर्ण करावं लागतील हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. जॉब प्रॉस्पेक्ट त्याच्यामध्ये काय आहे करिअरमध्ये ते आपल्याला माहिती असलं पाहिजे, की येणाऱ्या 10 वर्षामध्ये त्याच्यात काय काय चाललंय, आपण कुठपर्यंत जाऊ शकतो, काय जॉब प्रॉस्पेक्ट आहेत, हे आपण गोष्टी बघायला पाहिजे. आणि नंतर मग आहे एक्झिक्युशन पार्ट. मग पॅरेंट्सचा खूप मोठा रोल येतो याच्यामध्ये, की मॉरल सपोर्ट आणि फायनान्शियल प्लॅनिंग त्या करिअर लागण्यासाठी पालकांना पहिलेपासून सगळ्या माहिती असलं, क्लॅरिटी असली पाहिजे की मला माझ्या मुलाला समजा एमबीबीएस करायचंय किंवा काही करायचंय, त्याला किती पैसा लागणार आहे, किंवा चांगला एमबीए करायचं आहे किंवा परदेशातनं शिक्षण घ्यायचंय तर काय पैसा लागणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आणि मॉरल सपोर्ट हे पाहिजे असतं. या 6 बाबी फार इम्पॉर्टंट आहे, ज्याचा प्रत्येक पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी विचार करून मग आपलं करिअर प्लॅन करायला पाहिजे.
1: खरंच सर, सध्या एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवीन तंत्रज्ञानामुळे करिअर विश्वात अनेक बदल झालेले आपण बघतोय, आणि मुलं सध्या एआयचा खूप अवलंब सुद्धा करतात, म्हणजे बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत सध्या. तर कुठले कुठले बदल होतात आहे सध्या म्हणजे करिअर चूज करताना?
0: बघा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ते ऍक्च्युली पाहिलं तर आपल्यासाठी जास्त ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करत आहे. वर्क मधली इफिशियन्सी वाढते, ठीक आहे तुमची. तुम्हाला आता प्रत्येक क्षेत्रामध्ये एआयचा यूज आहे, म्हणजे असं वैद्यकीय क्षेत्रामध्ये यूज आहे, कुठली डायग्नोसिस वगैरे करायचं असेल तर त्याच्यामध्ये एआय रोल प्ले करत आहे. आज तुम्ही कंटेंट रायटिंग करता किंवा आज तुम्ही एडिटर म्हणून कुठे तुम्ही काम करताय, जर्नलिस्ट म्हणून, तिथे पण एआय तुम्हाला हेल्प करू शकतं. सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये एआयचा फार मोठा रोल आहे. असं कुठलंही क्षेत्र नाही आहे जिथे एआय रोल प्ले करत नाही आहे. पण असं नाही आहे की एआय तुम्हाला अनएम्प्लॉय करून टाकेल. माझं म्हणणं हे की शेवटी मनुष्याच्या बुद्धीनेच कृत्रिम बुद्धिमत्ता तयार केलेली आहे, तर एआय हे आपल्याला सहाय्यक आहे हे आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. आणि तुम्हाला जेव्हापर्यंत विषयाचं ज्ञान नाही आहे, कुठल्याही क्षेत्राचं डोमेनचं नॉलेज नाही आहे, तोच व्यक्ती एआयचा चांगला वापर करू शकतो ज्याला त्याचा डोमेनचं किंवा त्या सब्जेक्टचं परिपूर्ण नॉलेज आहे. एआयला फीड देता आलं पाहिजे, त्याला त्या एआय कडनं काय पाहिजे हे त्याला माहिती असलं पाहिजे. ते जेव्हा तो त्याला विचारतो एक स्पेसिफिक गोष्ट, तेव्हा एआय ते तुम्हाला फारच इझी स्वरूपामध्ये आणि लवकर तुम्हाला ती इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो. तर म्हणूनच आजकाल असं आहे की तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा जाता, आणि आपल्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी एनईपी आहे 2020 जे काही आपल्याला सांगितलंय की इंटर डिसिप्लिनरी किंवा मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच इन एज्युकेशन आणि स्किल आयडेंटिफिकेशन या दोघांवर फार त्यांनी एम्फेसिस केलेला आहे. तर याच्यामध्ये काय आहे की तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करताय तो तुम्ही साइड बाय साइड एआय बद्दलचं नॉलेज किंवा रिलेटेड जे काही कोर्सेस आहेत ते पण ऍडिशनल करायला पाहिजे, किंवा एक मेजर आणि एक मायनर असं तुम्ही कराल तर तुम्हाला इंटरडिसिप्लिनरी करिअर्स भरपूर मिळतील. तर हा जमाना फक्त एक डोमेन करिअर करायचा नाहीये, तुम्हाला मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच ठेवून करिअरचा प्लॅनिंग करायची ही योग्य वेळ आहे. तर एआयला घाबरू नका, एआयला एक्सेप्ट करून है ना तेसा तुमच्या सेल्फ डेव्हलपमेंट साठी उपयोग करू.
1: खरंच खूप छान सर. करिअर निवडताना बरेचदा पालक आणि विद्यार्थी कुठल्या चुका करतात बरेचदा, आणि यात पालकांची भूमिका कशी असते?
0: बेसिकली ट्रेडिशनली तुम्हाला सांगतो मॅडम की भारतामध्ये ट्रेडिशनल करिअर्स 7-1 करिअर्स लोकांना माहिती आहेत, की प्रत्येकाला असं वाटतं की मी एमबीबीएस करावं, डॉक्टर बनावं, है ना, किंवा त्याला असं वाटतं म्हणजे एमबीबीएस डेंटल वगैरे सगळं आलं त्याच्यात, मग त्याला असं वाटतं की मी इंजिनिअरिंग करावं किंवा चार्टर्ड अकाउंटन्सी करावी, सीएस करावं, किंवा त्याला डिफेन्स सर्व्हिसेस मध्ये जायचंय, किंवा गव्हर्नमेंट सर्व्हिसेस मध्ये यूपीएससी वगैरे सगळं त्याला करायचंय, एमबीए करायचंय, लॉ करायचंय. याच्या व्यतिरिक्त लोकांना आपल्या सोसायटीमध्ये करिअर्स बद्दल माहिती नाहीये, आणि 13,000 पेक्षा जास्त करिअर्स आता मुलांना अवेलेबल आहेत. तर सगळ्यात मोठी चूक पालक हे करतात, आपल्या सोसायटीमध्ये हे बघितलं की ओपिनियन ड्रिव्हन मुलांची करिअरची निवड, आपलं हे बघतच नाही की त्या मुलाचं
1: त्याला काय वाटतं,
0: त्याला काय वाटतं किंवा त्याची त्याचं व्यक्तिमत्व किंवा त्याचा एप्टिट्यूड, त्याच्या स्किल्स सेटला आपण बघतच नाही, आपण त्याच्यावरती ओपिनियन्स थोपवतो. हे सगळ्यात मोठी चूक आहे. पियर प्रेशरमुळे आपल्याकडे करिअर्स मुलांना दिले जातात, आणि त्याच्यामुळे समजा नॉन अलाइनमेंट ऑफ करिअर असेल म्हणून डिप्रेशन, सुसाइडल टेंडन्सीज, लॅक ऑफ सक्सेस, लॅक ऑफ हॅपीनेस, स्ट्रेस लेवल खूप वाढणे, डिप्रेशनच्या केसेस होणे, ह्या सगळ्या त्याच्यामुळेच आहे की मुलांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही आणि एक प्रोफेशनल आणि एक सायंटिफिक रित्या करिअर चूज केलं जात नाही. एक

0: मध्ये सर्वे केला होता ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 90% ऑफ द स्टुडंट इन इंडिया यांना योग्य करिअर गायडन्स मिळतच नाही.
1: खरंच सर, पण जेव्हा विद्यार्थी आणि पालकांना योग्य करिअर कोणतं निवडावं हा प्रश्न पडत असेल तर कौन्सिलरची मदत घेणं गरजेचं आहे का? तुमच्या अनुभवांवरून काय सांगणार, कारण तुम्ही एक करिअर कौन्सिलर म्हणून बरेच वर्ष काम करताय.
0: हो, माझा जसा तुम्हाला अनुभव सांगतो मी तुम्हाला, काही मुलांचे पण मला काही एक दोन शेअर करायला नक्की आवडेल. जसा माझाच मुलगा एक आहे, माझा मुलगा सोहम, वेगळ्या प्रकारचा त्याचं नेचर होतं, त्याच्यामध्ये न्यूमेरिकल एबिलिटी किंवा त्याचं गणित चांगलं होतं पण त्याचं फिजिक्स वगैरे जास्त चांगलं नव्हतं आणि त्याच्यामध्ये मार्केटिंग स्किल्स किंवा कम्युनिकेशन स्किल्स वगैरे फार चांगल्या होत्या. आता त्याला कोर ब्रांचेस किंवा इंजिनिअरिंग कडे पाठवणं त्याला ते जमेल की नाही याच्याबद्दल मला पण हे नव्हती. मी त्याच्या सायकोमेट्रिक अनालिसिस किंवा जे टूल्स आहेत ते पण मी केले त्याच्यासाठी आणि मग त्याच्या स्किल्स बघून त्याचा नेचर बघून, खूप इनोव्हेटिव्ह आहे तो मुलगा, तर त्याला आम्ही बिझनेस अँड इंजिनिअरिंग कडे पाठवलं. आता हे बिझनेस अँड इंजिनिअरिंग म्हणजे कसं आहे, मी तुम्हाला जसं मगाशी सांगितलं, इंटरडिसिप्लिनरी. आता तो जर्मनीला वगैरे गेला, फ्री एज्युकेशनला गेला तिकडे, पण बिझनेस अँड इंजिनिअरिंग मध्ये कॉम्बिनेशन ऑफ मॅनेजमेंट, बिझनेस आणि इंजिनिअरिंग. आता याच्यामध्ये त्याला मेजर इंजिनिअरिंग करायचं असेल तोही चॉईस आहे, किंवा त्याला मेजर बिझनेस मध्ये करायचं आहे तोही चॉईस आहे. त्यांनी काय केलं, जेव्हा त्यांनी दोन सेमिस्टर्स वगैरे केल्या आणि त्यांना मग ऑपॉर्च्युनिटी असते, त्यांनी तेव्हा बिझनेस मध्ये मेजर घेतलं, इंजिनिअरिंगला मायनर ठेवलं आणि मग त्याच्यासोबत एआयचे टूल्स शिकला, ब्रँड मॅनेजमेंट वगैरे सगळं त्यांनी केलं आणि आज तो एक सक्सेसफुल करिअर मध्ये आता 25 पण खूप चांगल्या पोझिशनवर तो आता काम करतोय. हे उदाहरण, एक मुलगा होता ज्याला आई वडिलांच्या पियर प्रेशरमुळे त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये तो गेला. इंजिनिअरिंग त्याला जमत नव्हतं पण कसा बसा त्याने इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि तो फार असा डिप्रेस होता की त्याला ते आवडायचंच नाही, हे माझा स्किलच नाही आहे. मग त्याच्याशी जेव्हा माझे काही कौन्सिलिंग सेशन झाले, काय झाले, आज मला तुम्हाला आनंद होतो सांगायला, ही इज अ फेमस इंटरनॅशनल फोटोग्राफर.
1: अरे वा, तर आणि खूप फोटोग्राफीमध्ये आवड होती,
0: त्याला फोटोग्राफीमध्ये आणि तो करत होता इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी होती, सगळं होतं. हे काही मी उदाहरण दिलं तुम्हाला. जसं आपण इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर आपण चार्टर्ड अकाउंटंट कडे जातो.
1: बरोबर.
0: कुठलाही वैद्यकीय सल्ला घ्यायचा आहे आपल्याला तर आपण डॉक्टरकडे जातो. स्वतः सेल्फ मेडिकेशन हे हार्मफुल असतं. बरोबर आहे. इन्व्हेस्टमेंट आपण कुणी अशा माणसाला विचारलं की ज्याला काही समजत नाही इन्व्हेस्टमेंटचं, तर आपली रॉंग इन्व्हेस्टमेंट होऊ शकते. तसंच आपण करिअर ही अशी गोष्ट आहे जी तुमचं आयुष्य घडवते आणि त्याच्यासाठी कौन्सिलरच्या थ्रू तुम्ही हेल्प घेताय. एक सायंटिफिक अप्रोचनी तुमच्या व्यक्तिमत्व, तुमच्या मुलामध्ये काय चांगलं आहे किंवा काय मिसिंग आहे या गोष्टी समजा तुम्ही एक अनालाइज करू शकता, इव्हॅल्युएट करू शकता, तर त्याचा नक्कीच तुम्ही उपयोग करायला पाहिजे. त्यांनी हेल्प हे होईल, हॅपीनेस आपल्या सोसायटीमधला वाढेल, आपल्याकडे एक चांगली डोमेन एक्सपर्टाईज क्रिएट होईल ज्याने नेशन बिल्डिंगला हेल्प होईल. थर्ड आहे, सक्सेस त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांच्या स्किलमुळे जास्त मिळेल, त्यांच्या अर्निंग ऑपॉर्च्युनिटीज जागतिक पातळीवरती वाढतील सगळीकडे आणि डिप्रेशन सोसायटीमधलं कमी होईल.
1: हो खरंच आहे,
0: तर हे त्याचा फायदा आहे
1: खरंच सर. पण यासाठी मानसिक चाचण्या करणं सुद्धा गरजेचं आहे का? मग
0: बिल्कुल असतं.
1: कशा पद्धतीने?
0: जसं तुमचं इमोशनल इक्यू तुमचा कसं आहे याचा पण फार मोठा रोल आहे आणि याच्यामध्ये स्टडी पॅटर्न पण आपण चूज कशा प्रकारचं त्याची स्टडी स्टाईल आहे हे पण आपण बघायला पाहिजे. नाही तर आपण म्हणतो मुलाला मार्कच मिळत नाहीये, तो शाळेमध्ये जातो तो सक्सेसच होत नाहीये, अशातला भाग नाहीये. बेसिकली काही काही मुलं रिडिंग रायटिंगनी त्यांना जास्त मेमराईज होतं, काही काही मुलांना प्रॅक्टिकल कायनेस्थेटिक लर्नर्स म्हणतात की त्यांनी ते टचनी किंवा प्रॅक्टिकल्सनी ते शिकतात. काही काही लोक ऑब्झर्वेशन खूप चांगलं असतं है ना, तर ते बघून शिकतात गोष्टींना, असं वेगळ्या वेगळ्या हे असतात ते पण बघायला पाहिजे. सेकंडली त्याचं फोकस लेवल काय, किंवा त्याच्या मेंटल अबिलिटीज काय, त्याची न्युमेरिकल अबिलिटी कशी आहे, त्याचं लॉजिक कसं आहे ना, लॉजिकल अबिलिटी कशा कसं आहे, त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी एस्पेक्ट्स आहे की नाही, ऑर्गनायझिंग स्किल्स आहेत की नाही, कम्युनिकेशन स्किल्स आहेत की नाही, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फार इम्पॉर्टंट असतात. स्किल आयडेंटिफाय करणं, क्रिएटिव्हिटी आहे की नाही त्याच्यामध्ये. इंजिनिअरिंगला पाठवताय आणि तुम्ही हे बघतच नाहीये की न्युमेरिकल एबिलिटी आणि मेकॅनिकल एबिलिटी आहे की नाही त्याची,
1: हे बघणं खूप गरजेचं आहे.
0: आवश्यक आहे, या सगळ्या गोष्टी फार बघायच्या आहेत. तसंच काही मुलं स्लो लर्नर्स असतात आणि काही मुलं एडीएचडी पण असतात, अटेन्शन डिफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी सिंड्रोम, लर्निंग डिसेबिलिटीज काही मुलांना असतात, सगळं असतं. मग हे सगळं कसं कळणार, मुलं का नाही करतात? एका वर्गामध्ये एक टीचर शिकवतो, कोणी खूप चांगलं शिकतं, कोणाला बिलकुल मार्क्स मिळत नाही, याचा अर्थ असा नाही की त्याच्यामध्ये क्षमता नाही. मार्क बेस्ड सिस्टम वरती इव्हॅल्युएशन ऑफ अ पर्सन हे मुळात बरोबर नाहीये. याच्यामध्ये त्याच्या व्यक्तिमत्वाला नक्की पाहून त्याला सजेसं प्लॅनिंग आपण समजा दिलं
1: तो जास्त तो
0: कॉन्ट्रीब्युट करू शकेल आणि सक्सेस त्याला मिळू शकेल. हे फार इम्पॉर्टंट आहे.

0: खरंच. तर मैत्रिणींनो, आपली ही मुलाखत आपण अशी सुरू ठेवूया. सर, तुम्ही खूप छान गाता असं आम्हाला माहिती आहे, तर तुम्हाला कुठलं गीत आवडतं आणि त्याच गाण्याच्या चार ओळी आम्हाला म्हणून दाखवा ना.
1: आता आपला जो विषय आहे त्याला धरून मी घेतो की रुख

0: तर मैत्रिणींनो या छानशा गीतानंतर वळूया आपल्या या मुलाखतीकडे. इंद्रधनु या मालिकेमध्ये करिअर नेव्हिगेशन याविषयी मुकुल चिमोटे यांच्याशी आपण गप्पा करतोय. सर, आणि गुणांच्या आधारे सुद्धा विद्यार्थ्यांचं भविष्य ठरवलं जाऊ शकतं का? कारण हल्ली आपण बघतो ना की मार्क्स किंवा गुणांना खूप जास्ती महत्व आलेलं आहे, तर काय सांगणार? म्हणजे
1: हो, आपली सिस्टम अनफॉर्च्युनेटली आपल्या इंडियन सिस्टम मध्ये मार्काला तर फार महत्व आहे. मार्क्स असल्याशिवाय, जसं तुम्ही आता कोणी नीट परीक्षा देत आहे, कोणी जेई परीक्षा देत आहे, निगेटिव्ह मार्किंग सिस्टम्स आहेत, पर्सेंटेज आहे, आपल्याकडे कॉम्पिटिशन खूप जास्त आहे आणि त्याच्यामध्ये मार्किंग सिस्टम आहे. तुम्हाला एक सांगू इच्छितो मी की या सगळ्या परीक्षा किंवा कॉम्पिटेटिव्ह परीक्षा किंवा मार्क त्यांना चांगले मिळू शकतात, मिळतात जनरली, की ज्यांचं बेसिकली जे स्ट्रेस मॅनेज व्यवस्थित करतात किंवा जे स्किलफुली पेपर्सला देतात. स्पेसिफिकली मी निगेटिव्ह मार्किंग वगैरेचे जे पेपर असतात, खूप मुलांना मी आत्महत्या करताना वगैरे आपण पेपरमध्ये वाचतो की कोट्यामध्ये यांनी आत्महत्या केली, हे केलं, नीट रिपीट करतोय म्हणून आत्महत्या केली, जेई मध्ये असं झालं, तर हे मुलांना सांगू इच्छितो की तुम्ही घाबरू नका की तुम्हाला कमी मार्क मिळतात आहे. तुम्ही सगळ्यात पहिले तर तुम्ही तुमचे स्किल आयडेंटिफाय करा, त्याच्या अकॉर्डिंगली करिअर प्लॅन करा, तर तुम्हाला त्रास होणार नाही, तुम्ही त्या क्षेत्रात नक्की एक्सेल कराल.
0: बरोबर.
1: सेकंड आहे की मार्क वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे याच्या पण काही स्ट्रॅटेजीज असतात.
0: अच्छा.
1: आणि त्या स्ट्रॅटेजीजनी स्किलफुली समजा आपण प्लॅनिंगनी पेपर्स दिले, जेव्हा आमच्याकडे मुलं येतात तेव्हा आम्ही त्या स्किल्स बद्दलही मुलांना सांगतो की कशा प्रकारचा अप्रोच तुम्ही ठेवायला पाहिजे पेपर्स मध्ये, जेणे तुमचे त्या क्षेत्रामधले मार्क वाढतील पर्टिक्युलरली, तर ते नक्की साध्य करता येतं. पण मार्क बेस्ड सिस्टम तर आहे आपल्याकडे, हे आहे आपल्याकडे, पण परदेशात वगैरे शिक्षणाला फक्त मार्कांना महत्व नाहीये, आज बाकी पण गोष्टींना महत्व आहे, की त्याचा अकॅडमिक प्रोफाईल कसं आहे, त्याचा नॉन अकॅडमिक प्रोफाईल कसं आहे, तो गेम्स मध्ये, सोशल सर्व्हिस मध्ये किंवा बाकीच्या क्षेत्रामध्ये त्यांनी काय काय कॉन्ट्रीब्युशन केलंय, काय काय काम तो करतोय, याला फार मोठं महत्व आहे. आणि तुम्हाला समजा एक मुलगा आहे की ज्याला खूप जास्त मार्क आहे आणि त्याला टॉप मोस्ट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूशन मध्ये ऍडमिशन मिळतंय किंवा कुठल्या मॅनेजमेंटमध्ये मिळतंय, तुम्हाला मिडियम लेवलचे मार्क्स आहेत, तुम्ही एक मेडिकल एज्युकेशन घेताय, पण समजा तुमच्यामधल्या लाईफ स्किल जास्त चांगल्या आहेत, कम्युनिकेशन, क्रिटिकल थिंकिंग, तुम्ही तुमचं प्रोफाईल मल्टीडिसिप्लिनरी अप्रोचनी समजा चांगलं ग्रो केलेलं आहे, तर तुम्हाला करिअरमध्ये त्याच्यापेक्षा जास्त सक्सेस मिळू शकतं. तर तुम्हाला नर्वस व्हायची बिलकुल गरज नाहीये.
0: खरंच सर, एका यशस्वी माणसाच्या मागे कुणाचा तरी हात असतो असं म्हणतात, म्हणजे एखादा गुरु असतोच आपला आयुष्यात. गुरुला खूप महत्व आहे आणि मोठं स्थान सुद्धा आहे, तर करिअर मध्ये सुद्धा मेंटरशिप महत्वाची आहे का?
1: पहा, सचिन तेंडुलकर कधी बनला? जेव्हा का रमाकांत आचरेकरांनी त्याला हेरलं आणि त्याला सांगितलं की स्टान्स कसा घ्यायचा, कसं खेळायचं, त्याच्याकडनं प्रॅक्टिस करून घेतली, त्याला त्याच्या मनावरती त्याला योग्य संस्कार दिले की ज्यांनी त्याचा व्हॅल्यू बेस खूप स्ट्रॉंग झाला आणि तो एवढा मोठा खेळाडू झाला. हे मी उदाहरण कोट करतो. तर मेंटरचा आपल्या एन्शियंट नॉलेज सिस्टम मध्ये चाणक्य होते म्हणून चंद्रगुप्त मौर्य यांनी पूर्ण जगावरती विजय मिळवला, पूर्ण भारतावर. शिवाजी महाराजांना रामदास स्वामींसारखे गुरु होते म्हणून त्यांनी एवढं ते साध्य करू शकले.
0: बरोबर.
1: तर मेंटरचा तर रोल फार इम्पॉर्टंट असतो. मेंटर तुम्हाला पूर्ण एक तुमचं इव्हॅल्युएशन करू शकतो, तुमच्यामध्ये काय बाबी चांगल्या आहेत आणि काय गोष्टी मिसिंग आहेत हे तुम्हाला सांगू शकतो, तुमचं एक करिअर प्लॅन करायला तुम्हाला मदत करू शकतो, तुम्ही एखादं करिअर चूज केलं ते बरोबर आहे की नाही हे इव्हॅल्युएट करू शकतो, ते अचीव्ह करण्यासाठी

0: ज्या ज्या गोष्टी लागतात त्या साध्य करण्यासाठी पण तुम्हाला हेल्प तो गायडन्स करू शकतो.
1: बरोबर
0: आहे ना. तर तसंच करिअरमध्ये मेंटरचा फार मोठा रोल आहे. करिअर आयडेंटिफिकेशन, त्यानंतर अकॅडमिक अँड नॉन अकॅडमिक प्रोफाईल बिल्टअप करण्यासाठी, प्लस काही ट्रेनिंग्स पाहिजे असतील तुम्हाला त्याच्यासाठी, मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच इन एज्युकेशन तुम्हाला मिळो याच्यासाठी तुमचा सर्वांगीण विकास कसा होईल, सो दॅट तुम्ही एक मोठ्या पोझिशनवर कसं काम कराल किंवा मोठा बिझनेसमन कसं व्हाल, एंटरप्राइझिंग कसं व्हाल, याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टींना मेंटर असेल तर जास्त चांगल्या प्रकारे तुम्ही ते करू शकता. आणि नंतर जे आहे की तुम्हाला ऍडमिशन्स, प्रॉपर जागी ऍडमिशन्स मिळणे, तुम्हाला स्कॉलरशिप्स मिळणे, तुमचं प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग होणे, या सगळ्या गोष्टींमध्ये मेंटरचा फार मोठा रोल असतो. तर ऑफकोर्स मेंटरचं रिप्लेसमेंट नाही आहे आज.
1: हो. आणि सर, भविष्यात नवीन करिअर्स कोणती असू शकतात तुम्हाला काय वाटतं? कारण आता सध्याचं जे आपण एआयचं जे युग बघतो आहे, तर काय असू शकतं?
0: आता प्रत्येक क्षेत्रामध्ये खूपच चांगले चांगले करिअर्स आहेत. जसं आता पहिले आपण इंजिनिअरिंग करू. इंजिनिअरिंग मध्ये आजकाल कसं आहे की इंटरडिसिप्लिनरी ब्रांचेस मुलांना करणं फार चांगलं राहू शकतं. जसं मेकॅट्रॉनिक्स झालं की ज्याच्यामध्ये मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर सायन्सेस या तिन्हीचा त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे. रॉबोटिक्स विथ एआय झालं.
1: अच्छा.
0: आज सगळं काही चायनाने, तुम्ही बघा की चायना डिफेन्स सिस्टम्स मध्ये रोबोट्स आणते. आजकाल रोबोटिक सर्जरीज व्हायला लागलेल्या आहेत. सगळं व्हायला लागलेलं आहे. तर येणाऱ्या काळामध्ये या फार चांगल्या प्रचलित गोष्टी आहेत. तसंच आजकाल सेमी कंडक्टर, भारत फार मोठं क्षेत्र इथे होऊन राहिलेलं आहे. त्याच्याशी रिलेटेड तुम्ही कोर्सेस करू शकता. फुल स्टॅक डेव्हलपमेंट झालं, इंटरनेट ऑफ थिंग्स झालं, बिझनेस अँड इंजिनिअरिंग झालं, त्यानंतर लॉजिस्टिक्स इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट झालं. लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन वर पूर्ण वर्ल्ड चाललेलं आहे आज. है ना. आज तो फार मोठा लॉजिस्टिक आणि सप्लाय चेनचा फार मोठा रोल आहे आज वर्ल्ड मध्ये. त्याच्याशी रिलेटेड काही कोर्सेस तुम्ही करू शकता. मरीन इंजिनिअरिंग झालं. असे फार फार चांगले कोर्सेस मुलांना आजकाल आलेलं आहे. क्वांटम फिजिक्स फार मोठा एक रोल प्ले करत आहे आजकाल. तर असे खूप चांगले चांगले कोर्सेस आहे. सायबर सिक्युरिटीचा फार मोठा रोल आहे आजकाल. बायो इन्फॉर्मॅटिक्स आहे. तर त्याच्यामध्ये बायो इन्फॉर्मॅटिक्स बायोलॉजी फील्ड मध्ये फार इम्पॉर्टंट रोल एक प्ले करतं. फक्त तुम्ही समजा असा विचार करत असाल की बायोलॉजी म्हणजे मला तर डॉक्टरच बनायचं आहे, नंतर मला काही अव्हेलेबलच नाहीये माझ्यासाठी, तर असं बिलकुल तुम्हाला डिप्रेस व्हायची गरज नाही. खूप चांगले चांगले तुम्हाला कोर्सेस आहेत आणि तुम्ही करू शकता. आता लॉ, आता कोणी म्हणतं मला लॉयर व्हायचंय, तर फक्त लिटिगेशन नाहीये.
1: बरोबर.
0: आज आर्बिट्रेशन आणि डिस्प्यूट रिझोल्युशन झालं. त्यानंतर आज इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ झालं, कॉर्पोरेट लॉ झालं, आज कॉन्ट्रॅक्ट ड्राफ्टिंग झालं, सायबर क्राईम झालं. ते इतके सारे लॉ मध्ये पण तुम्हाला इतके वेगळ्या सगळ्या काही गोष्टी अव्हेलेबल आहेत की तुम्हाला त्याला धरून तुम्हाला, आता तुम्ही बाहेर जाता युरोपियन लॉ वेगळा असतो, तर असं तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी उपलब्ध आहेत. आता आर्ट साठी तुम्हाला सांगतो की ह्युमॅनिटीज मध्ये आता बेसिकली बरेचदा आपल्याकडे असं होतं की ड्रॉइंग खूप सुंदर असतं मुलाचं. मुलीचं इतकं सुंदर क्राफ्ट वर्क, ड्रॉइंग वर्क, त्याला जेव्हा आपण विचारतो की तू, तर 9वी नंतर सोडून दिलं कारण की 10वी होती, लक्षच नाही दिलं, मी हे सगळं करायचो काही केलं खरंच नाही. तर डिझायनिंग करिअर्स जे आहेत, बॅचलर ऑफ ग्राफिक डिझाईन, बॅचलर ऑफ इंटिरियर डिझाईन, बॅचलर ऑफ फॅशन डिझाईन अँड कम्युनिकेशन, इंडस्ट्रियल डिझाईन, ऑटोमोबाईल डिझाईन, असे वेगळे डिझायनिंग कोर्सेस आहेत तुम्हाला. तर असे खूप सारे आर्ट्स मध्ये पण इतके निरनिराळे चांगले करिअर्स आज अवेलेबल आहे तुम्हाला की तुम्ही नक्कीच त्याचा विचार करायला पाहिजे.
1: खरंच आहे सर. ग्लोबल शिक्षणाच्या वाढत्या संधींच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी परदेशी शिक्षणाचा निर्णय घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या?
0: हा, सगळ्यात पहिले तर असं आहे की क्वालिटी ऑफ एज्युकेशन, की आपण जेव्हा जातो तर फक्त मुलांना क्रेज पाहिजे बाहेर नाही झालं पाहिजे. तुम्ही जे जाताय तुम्हाला एक करिअर गोल तुमचा फिक्स असला पाहिजे की का बरं तुम्ही जाताय हे तुम्हाला क्लिअर असलं पाहिजे माइंडमध्ये. हे सगळ्यात पहिली बाब आहे. तर करिअर प्लॅन असलं पाहिजे तुमच्याकडे लॉंग टर्म, कारण तुम्ही पैसा पण इन्व्हेस्ट करताय बाहेर जाताना. सेकंड असतं की तुम्ही जो काही सब्जेक्ट करताय तेव्हा तुम्ही युनिव्हर्सिटी कशा आहेत, त्यांच्या रिक्वायरमेंट्स काय काय आहेत, तुमच्या अकॅडमिक जे काही तुमचे क्रेडेन्शियल्स आहेत आणि त्या युनिव्हर्सिटीचे रिक्वायरमेंट आहे त्या प्रोग्रामच्या, त्या मॅच होतात आहे की नाही हे सगळं पहिले बघायला पाहिजे. आणि तुम्ही जो काही प्रोग्राम करायचा आहे तुम्हाला त्याचं तुम्ही कोर्स वर्क वाचायला पाहिजे नेहमी. फक्त डिग्रीच्या नावावर नाही झालं पाहिजे. त्या कोर्समध्ये काय काय कंटेंट आहेत ते तुम्ही बघायला पाहिजे. तुम्हाला काय काय त्याच्यामध्ये शिकायला मिळणार आहेत, इंटर्नशिप्स मिळणार आहेत की नाही, रिसर्चच्या काही काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला पाहिजे. डेस्पिरेशन मध्ये निर्णय नका घेऊ, अभ्यासपूर्ण शांत मनाने आणि योग्य सल्ल्याने निर्णय घ्या.
1: बरोबर सर. जाता जाता तुम्ही काय सांगणार आपल्या मैत्रिणींना?
0: सगळ्या मैत्रिणींना, कारण की मातृशक्तीला तर सगळ्यात पहिले माझा सलाम आहे.
1: खरंच
0: की आज मातृशक्ती आहे म्हणून हा समाज आहे हे माझं खरोखरच, म्हणजे माझ्यावरती माझ्या आई होती माझी, म्हणून मी आज जे काही ते इथे घडलो. त्यामुळे तुम्हाला

0: एक आई म्हणून मी जे काही तुमच्याशी शेअर केलं आहे याचं इम्प्लिमेंटेशन तुम्ही करायला पाहिजे. की सगळ्यात पहिले तुमचे पण जे पण तुमचे समजा मुलं आहेत, फॅमिली मेंबर्स आहेत, तुमचे रिलेटिव्ह आहेत, आणि मुलं असो किंवा मुली असो, मुलींमध्ये जास्त डायनॅमिझम आहे, मुलींमध्ये जास्त आज लिडरशिप क्वालिटीज आहेत, लॉयल्टी जास्त आहे, त्यांच्यामध्ये डिसिजन मेकिंग ॲबिलिटीज मुलींमध्ये चांगल्या आहेत, तर त्यांना पण तुम्ही योग्य संध्या दिला पाहिजे, हे माझं पहिले सांगणं आहे. दुसरं आहे की तुम्हाला बिलकुल एक प्लॅनिंगने एक प्रॉपर प्लॅन करून तुमच्या मुलांचं किंवा तुमच्या जे पण निअर अँड डिअर वन्स आहेत ज्यांना तुम्ही जाणता किंवा तुम्ही नाही जाणत, तुमची त्यांच्याप्रती पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर कारण की आपण युवा पिढीला जेव्हा गाईड करू, असं म्हणतात की भारताकडे सगळ्यात जास्त युवा एनर्जी आहे आज, सगळ्या वर्ल्ड मधली हायएस्ट युथ आपल्याकडे, पण ते मिसगाइडेड आहेत. त्यांच्या एनर्जीला प्रॉपर आपल्याला चॅनलाइज करायला पाहिजे. म्हणून तुम्ही करिअर एक फार इम्पॉर्टंट एक गोष्ट आहे मुलाच्या आयुष्यातली, जी मुलाला तर घडवते, कुटुंबाला पण घडवते, पण देशालाही घडवते. आणि म्हणून रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन मुलांना योग्य करिअर मार्गदर्शनासाठी मदत करा. सायंटिफिक अप्रोच किंवा आमच्यासारखे करिअर कॉन्सिलर्स जे असतात त्यांची पण तुम्ही मदत घेऊ शकता. काही गरीब मुलं असतील काही हरकत नाही, गरीब मुलांना पण खूप सोयी आहेत आज सगळ्या गोष्टी, त्यांना पण चांगल्यात चांगलं शिक्षण घेता येतं, खूप त्यांच्यासाठी वेगळ्या वेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, त्यांच्यासाठी वेगळे वेगळे बॅकअप प्लॅन्स पण आहेत सगळे. आणि प्रॉपर एक ऍडवाइस घेऊन तुम्ही तुमच्या मुलांना प्रॉपर त्यांचं करिअर घडू शकता. आणि इन्स्टिट्यूशन लेवलवरती पण या गोष्टी सगळ्या इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे, हे फार एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. की आपल्या स्कूल लेवलवरती कॉलेज लेवलवरती करिअर डेव्हलपमेंट सेंटर्स काढणं आणि त्यांना प्रॉपर काउन्सिलिंग समजा क्लासेसमध्ये आणि या सगळ्या समजा आपण प्रोव्हाइड केली तर एक खूपच चांगली ऊर्जा समाजामध्ये निर्माण होईल आणि आपल्या भारताला डोमेन एक्सपर्टाईज मिळेल आणि एक चॅनलाइज युथ फोर्स मिळेल की ज्यांनी आपल्या देशाची प्रगती होईल, समाजाची प्रगती होईल.
1: खरंच खूप छान सांगितलं सर तुम्ही, आणि आपल्या मैत्रिणींच्या हे नक्कीच कामात येईल अशी आपण अपेक्षा पण करूया. तर मुकुल चिमोटे आपण या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि इंद्रधनु या मालिकेमध्ये करिअर नेव्हिगेशन या विषयावर खूप छान माहिती आपल्या मैत्रिणींना दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
2: इंद्रधनु या मालिके अंतर्गत मुकुल चिमोटे यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली. विषय होता करिअर नेव्हिगेशन. मैत्रिणींनो, या मालिकेबरोबरच आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ इथं संपत आली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे, ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती. आता मी तुमची मैत्रीण कविता कोहळेला इथेच अनुमती द्या. नमस्कार.

वाणी जयराम आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आता ऐकूया. चित्रपट यशोदा. चंद्रकांत खोत यांचं गीत आहे आणि दत्ता डावजेकर यांनी गीताला संगीतबद्ध केलं आहे.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: श्रोते हो, चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया सुलोचना चव्हाण आणि बाळकराम यांच्या स्वरात सवाल माझा ऐका या चित्रपटातील जगदीश खेवडकर यांची रचना, वसंत पवार यांचं संगीत आहे.

अनुराधा पौडवाल आणि विनय कुमार यांनी गायलेलं बन्या बापू या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. मुरलीधर गोडे यांची रचना होती आणि ऋषिराज यांचं संगीत होतं. श्रोते हो कार्यक्रमात आता ऐकूया सोबती या चित्रपटातील गीत आशा भोसले यांच्या स्वरात. गंगाधर महांबरे यांची रचना आहे आणि श्रीनिवास खळे यांनी गीताला संगीतबद्ध केलं आहे.

श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया पारथ या चित्रपटातील गीत. चंद्रशेखर गाडगिळे यांच्या स्वरात, मधुसूदन कालेलकर यांची रचना आहे आणि राम कदम यांचं संगीत.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. दुपारचा 1:30 थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, आणि दुपारी 1:40 अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई

दर्शना जोगदनकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत जपान 16व्या शिखर परिषदेअंतर्गत दोन्ही देशांच्या प्रधानमंत्र्यांची चर्चा. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जिरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत ते पूर्ण होईल असं मराठी भाषा मंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. आणि अमरनाथ यात्रेकरूंचा पहिला जत्था जम्मू इथून कडक सुरक्षा व्यवस्थेत रवाना. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत जपानच्या प्रधानमंत्री साने ताकाइची यांच्याबरोबर वार्षिक शिखर परिषदेमध्ये चर्चा करतील. जपानच्या प्रधानमंत्री ताकाइची यांचं 3 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी काल संध्याकाळी नवी दिल्लीत आगमन झालं. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आज त्यांना पारंपरिक लष्करी मानवंदना देण्यात आली. मोदी त्यावेळी उपस्थित होते. जपानी प्रधानमंत्री 16व्या भारत जपान शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी आले आहेत. त्यांच्या या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये विविध बाबींसंदर्भात अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात येईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ताकाइची यांचं स्वागत करताना भारत आणि जपान इंडो पॅसिफिक तसंच जागतिक स्तरावर शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी संयुक्तपणे कार्य करत राहतील असा विश्वास व्यक्त केला. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते आज आंध्र प्रदेशच्या तिरुपती जिल्ह्यात विकसित भारत जी रामजी योजनेचं

0: औपचारिक उद्घाटन झालं. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण हेही यावेळी उपस्थित होते. यावेळी लाभार्थींना जी रामजी कार्डाचं वाटप करण्यात आलं, तसंच जी रामजी पोर्टलचं उद्घाटनही झालं. जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणारा हा कायदा कालपासून देशात लागू झाला आहे. मनरेगा आणि VBG रामजी योजनेतला फरक सांगताना कृषी मंत्री चौहान यांनी सांगितलं,
1: मनरेगा में केवल 100 दिन रोजगार मिलता था, विकसित भारत जी राम जी योजना में पूरे 125 दिन मजदूर को रोजगार मिलेगा. और रोजगार देने की बात प्रधानमंत्री ऐसे नहीं कह रहे हैं, पहले साल ही विकसित भारत जी राम जी योजना में केंद्र ने जो अपना पैसा दिया है वो है 95,600 करोड़ रुपया, और राज्यों का 40% शेयर मिलेगा, तो एक साल में ही खर्च होंगे 1,51,282 करोड़ रुपया.
0: महाराष्ट्रात विकसित भारत जी रामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीने राबवण्यासाठी त्याचप्रमाणे जुन्या योजनेतील काही बाबी यातही समाविष्ट करण्यात आल्या असून त्या कशाप्रकारे अंमलात येतील हे समजावून सांगण्यासाठी राज्यस्तरावर आमदारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येईल अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत दिली. अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना काल फोनवर बिश्नोई टोळीने जीवे मारण्याची धमकी दिली. विरोधी पक्षांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला आणि राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली. संबंधित सदस्यांच्या संरक्षणाचा आढावा घेण्याचं काम सुरू असून या प्रकरणी पोलीस आयुक्त गरजेनुसार संरक्षण पुरवतील असं आश्वासन प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं. यानंतर शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरचा स्थगन प्रस्ताव नाकारल्याबद्दल विरोधी पक्ष सदस्यांनी नाराजी व्यक्त करून सभात्याग केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2026 पर्यंत त्यांचं काम पूर्ण होईल. तसंच ऐरोलीत भाषा उपकेंद्राचं कामही प्रगतीपथावर आहे अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. विधान परिषदेत अर्धा तास चर्चेवेळी ते बोलत होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या नावाने नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी मराठी भाषा विकास केंद्र स्थापन करायचा निर्णय सरकारनं घेतला असून एका वर्षात त्याची अंमलबजावणी होईल अशी माहिती त्यांनी दिली. यासाठी जिल्हा भाषा अधिकारी नेमायचा निर्णय घेतला असून एका महिन्यात त्याची अंमलबजावणी होईल असं सामंत म्हणाले. विविध साहित्यिकांच्या उत्तम साहित्याचा मराठीत अनुवाद करण्यासाठी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी स्थापन केलेल्या समितीचं पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं ते म्हणाले. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्राकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी नमूद केलं. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी केंद्राची कारवाई 2 वर्षात पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी दिलं. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, निवृत्तीनाथ, निळोबा राय यांचं साहित्य घरोघरी पोहोचवण्यासाठी विभागाने पुढाकार घेऊन अनुदान मंजूर केल्याचा उल्लेखही सामंत यांनी केला. शेती आणि गैरव्यावसायिक कामासाठी गौण खनिजाचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, क्षेत्रस्ता दुरुस्ती, गोठा वगैरे गैरव्यावसायिक कामासाठी करता येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यासाठी शेतकऱ्यांना मंडळ अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल आणि 15 दिवसात त्यांना मंजुरी मिळेल असं बावनकुळे यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमरनाथ यात्रेसाठी भाविकांच्या पहिल्या जथ्याला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज सकाळी जम्मू इथल्या भगवती नगर बेस कॅम्पवरून हिरवा झेंडा दाखवला. यावेळी खासदार जुगल किशोर शर्मा यांनी भाविकांना सुरक्षित यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. 57 दिवस चालणारी ही वार्षिक यात्रा 28 ऑगस्ट पर्यंत सुरू राहील. कडक सुरक्षा व्यवस्थेत भाविकांचा पहिला जथ्था आज पहाटे जम्मू इथून रवाना करण्यात आला. काश्मीर खोऱ्यातल्या बालताल आणि पहलगाम या दोन्ही मार्गावरून ठिकाणी यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून उच्च तंत्रज्ञान आधारित CCTV कॅमेरे आणि RFID ट्रॅकिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. दहशतवादाचं कोणत्याही परिस्थितीत समर्थन केलं जाऊ शकत नाही आणि ही समस्या मुळापासून नष्ट व्हायला

या आपल्या ठाम भूमिकेचा भारताने पुनरुच्चार केला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद विरोधी धोरणाच्या 9व्या आढावा बैठकीत संयुक्त राष्ट्रांमधले भारताचे स्थायी प्रतिनिधी हरीश परवतनी म्हणाले की भारताने अनेक दशकांपासून सीमापार दहशतवादाचा सामना केला आहे. म्हणूनच दहशतवादाच्या सर्व स्वरूपांचा निषेध करण्यावर भारत ठाम आहे. दहशतवाद विरोधी लढ्यात सदस्य राष्ट्रांनी एकत्रितपणे आणि सक्रिय सहभागी होण्याचं आवाहन परवतनी यांनी यावेळी केलं. प्रभावी जागतिक सहकार्यासाठी एक सर्वत्रिक कायदेशीर चौकट आवश्यक असल्याचं सांगत त्यांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादावरच्या सर्वसमावेशक कराराचा लवकरात लवकर अवलंब करण्याच्या भारताच्या आवाहनाचा पुनरुच्चार केला. युक्रेनची राजधानी कीव इथं रशियाच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यात 13 जण मरण पावले तर अनेक जण गंभीर जखमी झाले. काल रात्रभर कीवमधून स्फोटाचे आवाज येत होते असं स्थानिक वृत्तसंस्थेने सांगितलं. गेल्या आठवड्यात युक्रेननं मॉस्कोवर हल्ला केल्यानंतर प्रत्युत्तरात काल रशियानं कीववर हल्ले केले. उत्तर प्रदेशात बरेली इथल्या रेल्वे यार्डात महत्वाच्या दुरुस्ती कामासाठी 30 दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकडे येणारी बरेली लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस गाडी 11 जुलै ते 3 ऑगस्ट या काळासाठी रद्द करण्यात आली आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत काल बेल्जियमनं सेनेगलला 3-2 हरवून जोरदार पुनरागमन करत प्रमुख 16 संघांमध्ये स्थान पटकावलं आहे. दुसऱ्या एका सामन्यात इंग्लंडनं कांगोला 2-1 हरवलं. अंतिम 16 संघात स्थान मिळवण्यासाठी आता येत्या 6 जुलैला इंग्लंडचा सामना मेक्सिकोशी होणार आहे. भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघादरम्यान काल इंग्लंडच्या चेस्टर ले स्ट्रीट इथं नियोजित असलेला 20 षटकांचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यामुळे 5 सामन्यांची ही मालिका 0-0 अशी बरोबरीत आहे. देशाच्या विविध भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. येत्या 2 दिवसात कर्नाटक, गुजरात, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. छत्तीसगड, हिमाचल प्रदेशसह विविध राज्य आणि विदर्भातही पुढील 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची स्थिती राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत जपान 16व्या शिखर परिषदेअंतर्गत दोन्ही देशांच्या प्रधानमंत्र्यांची चर्चा. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जिरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत ते पूर्ण होईल असं मराठी भाषा मंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. आणि अमरनाथ यात्रेकरूंचा पहिला जत्था जम्मू इथून कडक सुरक्षा व्यवस्थेत रवाना. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने. महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रवीण पोटे पाटील यांनी 390 मते मिळविली. पहिल्या फेरीत विजयासाठी ठरविण्यात आलेला 211 मतांचा कोटा प्राप्त झाल्यानं पोटे यांना विजयी घोषित करण्यात आलं. अमरावती स्थानिक प्राधिकारी निवडणुकीत एकूण 427 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणी दरम्यान यातील 6 मते अवैध ठरविण्यात आली. विदर्भातील शिक्षण क्षेत्राचे अभ्यासू नेतृत्व शिक्षक चळवळीतील प्रभावी संघटक माजी आमदार आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य बी टी देशमुख यांचं या महिन्यात निधन झालं. यांच्या निधनानं विदर्भाच्या शैक्षणिक सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली असून शिक्षक विद्यार्थी शिक्षणप्रेमी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र शोक व्यक्त केला. प्राचार्य देशमुख यांचे नाव विदर्भातील शिक्षक चळवळीशी अतूटपणे जोडले गेले होते. शिक्षकांच्या सेवा अटी वेतन पदोन्नती निवृत्ती वेतन विद्यापीठ प्रशासनातील सुधारणा आणि उच्च शिक्षणातील गुणवत्ता वाढ यांसारख्या विषयांवर त्यांनी सातत्यानं आवाज उठविला. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अमरावती जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली. प्रचंड गर्मी आणि उकाड्यातून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. 1 ते 30 जून दरम्यान अमरावती जिल्ह्यात 130.5 अंश मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील बसस्थानकांनी राज्यस्तरीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळविले आहे. ब गटात परतवाडा बसस्थानकाने प्रथम, मोर्शीने द्वितीय तर चांदूर बाजारने तृतीय क्रमांक पटकावला असून क गटात अंजनगाव सुरजी बसस्थानकाला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. एसटी महामंडळाच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त

0: अमरावती प्रादेशिक कार्यालयात आयोजित कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा तसेच 12 कर्मचाऱ्यांना लाल परी गौरवरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसंच 25 वर्षांहून अधिक काळ अपघातविरहित सेवा बजावणाऱ्या 6 चालकांचा सत्कार करण्यात आला. तर एप्रिल 2025 ते मार्च 2026 या कालावधीत सलग 260 दिवस अपघातमुक्त सेवा देणाऱ्या 7 चालकांनाही गौरविण्यात आलं. जिल्ह्यात अनेक ठिकाणी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करणं आणि हवामान बदल, प्रदूषण, जंगलतोड तसंच जागतिक तापमान यांसारख्या गंभीर समस्यांकडे लोकांचं लक्ष वेधणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. हवामानासाठी आणि आपल्या भविष्यासाठी निसर्गाकडून प्रेरणा अशी यंदाची या दिनाची संकल्पना होती. अमरावती विद्यापीठ परिसरात परीक्षा विभागाकडे जाणाऱ्या नवीन रस्त्याच्या दुतर्फा प्रतिकात्मक म्हणून 30 कडुलिंबाच्या झाडांचं वृक्षारोपण या दिवशी प्रकुलगुरू डॉ महेंद्र ढोरे यांच्या हस्ते करण्यात आलं. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीला 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्यानं पर्यटकांनी 30 जून पर्यंत सफारीचा आनंद घेतला. मुख्य वनसंरक्षक आदर्श रेड्डी यांच्या आदेशानुसार 1 जुलैपासून सफारी बंद राहणार असून जुलै ते सप्टेंबर दरम्यान वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी आणि पावसाळी परिस्थितीमुळे 7 सफारी गेट बंद ठेवण्यात येणार आहेत. पावसाच्या स्थितीनुसार काही बफर झोन खुले ठेवण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती वनविभागानं दिली आहे. अमरावतीतील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी भाडेतत्वावर सुरू करण्यात आलेल्या अभ्यासिकेच्या करारातील अनियमिततेचा मुद्दा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गाजला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणात सरकारला धारेवर धरत वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी केली. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी अनियमितता झाल्याचे मान्य करत संबंधित वसतिगृहाचे तत्कालीन प्रभारी गृहप्रमुखांना निलंबित करण्यात आल्याची माहिती दिली. या प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषी आढळणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असंही त्यांनी सांगितलं. तसंच संबंधित भाडे करार रद्द करण्यात आला असून कोणतेही भाडे अदा करण्यात आलेले नसल्याचंही स्पष्ट केलं. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी जिल्ह्याचा गतिमानी विकास आणि बळकटीकरणासाठी आवश्यक यंत्रणांना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीनं भरीव निधीची मागणी केली. डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मुक्याच्या 152 एकर जागेवर अमरावती विभागीय कृषी संकुल उभारण्यासाठी मंत्रालयात आधीच ठराव मंजूर झाला असून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील या 70 कोटींच्या विभागीय कृषी संकुलाच्या प्रकल्पाला हिरवी झेंडी दिली आहे. हे संकुल अमरावती विभागातील सर्व शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्वाचे असल्यानं संकुल उभारण्यासाठी 70 कोटींची पुरवणी मागणी मंजूर करण्याची विनंती खोडके यांनी शासनाला केली. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने. वाचक स्वर नेहा क्षीरसागर.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, दुपारचे 1:45 झाले. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आता ऐकूया. कार्यक्रमात सुरुवातीला प्रद्युम्न गद्रे यांनी गायलेलं बाभ बोरकर यांचं गीत.

संध्या देशमुख यांच्या स्वरात कांचन संगीत यांची रचना पण ऐकली. विश्वनाथ ओक यांनी गीताला संगीतबद्ध केलं होतं. श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1:55 होत आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये आज ऐकूया प्राग सिनेमा या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख.
1: कला संस्कृतीचा सखोल अभ्यास असणारं केवळ पुस्तकी ज्ञानातून नाही तर चित्रपट क्षेत्रातल्या आपल्या अनुभवाच्या आधाराने विवेचन करू शकणारं जगभरातल्या अनेक कलापंडितांच्या आणि कलाकृतींच्या सान्निध्यात राहिलेलं व्यक्तिमत्व म्हणजे अरुण खोपकर. अरुण खोपकरांनी लिहिलेलं पहिलंच पुस्तक होतं गुरुदत्त 3 अंकी शोकांतिका, जे लिहिलं गेलं तेव्हा काळाच्या बरंच पुढे होतं. पाश्चात्य टर्मिनॉलॉजीचा विचार बाजूला ठेवून आपल्या भाषेत गुरुदत्तसारख्या लोकोत्तर कलावंताचा सिनेमा कसा समजून घ्यावा हे त्यांनी या पुस्तकात मांडलं. अनेक भारतीय आणि पाश्चात्य भाषांमध्ये उपलब्ध असलेल्या या पुस्तकाची बरोबरी मराठी चित्रपट समीक्षेत अजून झालेली नाही. या लेखनानंतर खोपकर चित्रपट निर्मितीत गुंतले आणि 2.5 दशकाहून अधिक काळ त्यांनी नवं काही लिहिलं नाही. पण गेल्या 10-12 वर्षात मात्र खोपकरांनी आपल्या लेखनातून मराठी पुस्तक विश्वात महत्त्वाची भर घातली आहे. प्राग सिनेमा हे त्यांचं सर्वात अलीकडलं पुस्तक. अनुनाद आणि कालकल्लोळ या कलाविचाराचा मागोवा घेणाऱ्या त्रयीतला हा 3रा भाग. प्राग सिनेमाबद्दल थोडक्यात काही सांगणं तसं अवघड आहे.

0: याचं एक कारण म्हणजे या संकल्पनेचा नवेपणा आणि ज्या विस्ताराने ती मांडली जाते तिचं आकलन मोजक्या शब्दात करून देण्यातलं आव्हान. तरीही त्याबद्दल बोलणं आवश्यक आहे, कारण माझ्या मते या प्रकारचं कला, साहित्य, वास्तुकला, सिनेमा, तत्वज्ञान यामधल्या विविध प्रवाहांचा परस्परांच्या संदर्भाने विचार करणारं पुस्तक आपल्याकडे बहुधा नाहीच. सिनेमा हे अनेक कलांचं मिश्रण आहे हे आपण ऐकलेलं असतं, आणि चटकन विचार केला तर हे विधान सहज पटण्यासारखंही आहे. पण ते मान्य करताना आपण त्याचा अर्थ खरोखर किती समजून घेऊ शकतो आणि कलांमधला हा संबंध खरोखर किती खोलवर गेला आहे हे आपण लक्षात घेत नाही. खोपकर आपल्या पुस्तकात हा संबंध उलगडून दाखवतात आणि अनेक उदाहरणांसह तो आपल्यापर्यंत पोहोचवतात. खोपकरांनी आपल्या प्रास्ताविकात म्हटलंय की सिनेमाची पूर्वतयारी म्हणजेच प्राक सिनेमा. पण म्हणजे त्यांना नक्की काय म्हणायचंय? सिनेमाची निर्मिती जरी तांत्रिकदृष्ट्या 1895 साली झालेली असली तरी त्यातले अनेक घटक त्या आधीपासून अस्तित्वात होते. चित्रकलेमधून आलेला दृश्य विचार, लेणी आणि भित्तीचित्रांपासून साहित्यापर्यंत अनेक जागी आलेला कथनशैलीचा विचार, अशा काही जागा आपल्याला कळण्याजोग्या आहेत. मात्र केवळ सिनेमाच्या निर्मितीचा पूर्व विचार किंवा सिनेमाच्या जन्मकथेचा माग इतकाच या पुस्तकाचा आवाका नाही. ही मूलतत्व स्वतंत्रपणे कोणत्या कलाविचाराशी जोडलेली आहेत, तिथे त्यांचा विस्तार काय पद्धतीने होत गेला आणि सिनेमाशी त्याचं नातं कसं जोडता येऊ शकेल हे सारं या पुस्तकात दिसतं. उदाहरणार्थ रंग हे चित्रपटाचं एक अंशतत्व, त्याचा एक घटक मानला तर हा रंग आपल्याला विविध कलांमध्ये, विविध चित्रकारांच्या कामात, स्थापत्यशास्त्रात, संगीतात कसा भेटत गेला आणि अखेर चित्रपटात त्याचं स्थान काय याचा सखोल आढावा खोपकरांनी घेतलाय. विविध धर्मांच्या आणि संस्कृतीशी जोडल्या गेलेल्या मंदिरांमधून रंगाचा, प्रकाशाचा वापर कसा होतो, या स्थापत्याची मांडणी विशिष्ट पद्धतीने का करण्यात आली असावी हे ते उलगडून सांगतात. चित्रपटात वापरलेल्या कथनशैलीचा महाकाव्याशी असलेला संबंध ते विशद करू पाहतात. या सगळ्या उदाहरणांमधून आपल्यापर्यंत पोचते ती ही सिनेमा पलीकडल्या सिनेमाची कहाणी. असा सिनेमा जो आपल्या आजूबाजूला पसरलेला आहे, जो आपल्या आयुष्याशी संबंधित आहे, ज्याचा आपला पुरातन परिचय आहे, मात्र तो असल्याची जाणीव आपल्याला आजवर होऊ शकलेली नाही. प्राग सिनेमा आपल्याला ही जाणीव करून देतो आणि आपली दृष्टी कायमची बदलून टाकतो.
1: पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये प्राग सिनेमा याविषयी गणेश मतकरी यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. आणि याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

0: श्रोते हो, दुपारचे 2 वाजलेत. पुन्हा प्रस्तुत करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. कार्यक्रमात ऐकूया जनावरांना होणारा जंतांचा प्रादुर्भाव याविषयी माहिती. वाचन केलं आहे सुवर्णा कुलकर्णी यांनी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. पावसाळ्यामध्ये जनावरांना कुरण चराव्यास उपलब्ध असल्यामुळे जंतांचा प्रादुर्भाव होतो. गोलकृमीच्या जीवनचक्राचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येईल की विष्ठेद्वारे कुरणावर पडलेली जंतांची अंडी अर्भक अवस्थेत विकसित होतात. त्यांच्या वाढीसाठी पावसाळा ऋतूमध्ये आर्द्रता आणि तापमान उपलब्ध असतं, म्हणून अर्भकांची योग्य वाढ होऊन ते गवताच्या पात्यावर दवबिंदूच्या सहाय्यानं वास्तव्य करतात. असं गवत खाल्ल्यानंतर जंतांचा जनावरांना प्रादुर्भाव होतो. ज्या पडकावर मागील वर्षी जंतांची अंडी पडलेली आहेत ते पाऊस पडल्यानंतर विकसित होतात, त्यांचा प्रादुर्भाव होतो. पाऊस पडल्यानंतर नव्यानं वाढत असलेलं गवत वासरं आणि शेळ्या मेंढ्यांनी खाल्ल्यानंतर हमखास जंतांचा प्रादुर्भाव होतो. पावसाळा आणि हिवाळा ऋतूचा काही भाग जोपर्यंत गवत उपलब्ध आहे गवताच्या पात्यावर दवबिंदू साचतात तोपर्यंत जंतांचा प्रादुर्भाव होतो. म्हणून गवत उपलब्ध असलेल्या पूर्ण कालावधीसाठी जंतनाशकाची मात्रा द्यावी लागते. जंतनाशक देण्याचे काही फायदे आहेत, त्यामध्ये गायीच्या दुग्धोत्पादनामध्ये 0.35 ते 0.60 म्हणजेच 350 ते 600 मिलीलिटर प्रतिदिन वाढ संभवते. एका वेतामागे साधारणपणे 170 ते 516 लिटर दूध वाढी

0: गाईची नोंद आहे. वजनामध्ये 18 ते 43 किलोनं वाढ संभवते. गाईची कालवड 28 ते 68 दिवस अगोदर माजावर येते, त्यामुळे एवढ्या कालावधीचा दूध मिळण्याचा फायदा होतो. मेंढीमध्ये जंतामुळे 40% लोकर उत्पादन घटतं. जंताचा प्रादुर्भाव झालेल्या जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती घटते, ते इतर आजारांना बळी पडू शकतात. प्रौढ जनावरांना विष्ठेद्वारे बाहेर टाकल्या जाणाऱ्या जंतांची अंडी संख्या घटते. पर्यायानं अशा पडकावर इतर जनावरांना जंतांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणामध्ये होतो. आरोग्य, उत्पादन वाढ आणि पुनरुत्पादन यामध्ये फायदा संभवतो. जंतनाशकाची मात्रा देण्याचं वेळापत्रक ठरवण्याचं जे नियोजन आहे, तर याच्यामध्ये जनावरांचं वय, पाऊस पडल्यास सुरुवात झाली तो दिनांक आणि गवताची उपलब्धता हे तीन घटक महत्वाचे ठरतात. गाय म्हैस यांच्यासाठी वासराचा वयोगट, प्रसूतीपूर्व आणि पश्चात, तसंच कालवड माजावर येण्यापर्यंतचं वय, यावेळेस जंतनाशकाची मात्रा देणं योग्य ठरतं. शेळी मेंढीच्या सर्व वयोगटात मात्रा देणं आवश्यक असतं. प्रथम पावसाचा दिनांक त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रथम मात्रा द्यावी. पावसाळा, हिवाळ्याचा कालावधी जोपर्यंत कुरणावर चरण्यासाठी गवत उपलब्ध आहे तोपर्यंत दर 35 ते 40 दिवसांनी जंतनाशकाची मात्रा द्यावी. म्हणून पावसाळा ऋतूतील पहिला पाऊस यांचा दिनांक ते गवताची उपलब्धता हा शेवटचा दिवस ठरावा. या दरम्यान मात्रा द्यावी. म्हणून जंतनाशक देण्याचं वेळापत्रक हे प्रतिवर्ष पावसाचा दिनांक आणि ठिकाण यावर अवलंबून असतं. प्रत्येक ठिकाणासाठी ते वेगळं असतं, कारण प्रत्येक ठिकाणी त्या भौगोलिक परिस्थितीनुसार पाऊस पडत असतो. गवताची उपलब्धता त्यावर अवलंबून असते. जनावरांना जंतापासून संरक्षण देण्यासाठी नियमितपणे किंवा ठराविक कालांतरानं काही प्रसंगी जंतनाशकाची मात्रा दिली जाते, याला डिवर्मिंग म्हणतात. परंतु काही कारणानं काही जंतनाशकाच्या प्रतिकार शक्ती विकसित होते, म्हणजेच अल्बेंडाझॉल या जंतनाशकाविरुद्ध हिमॉनकस कॉन्टुरट्स जंतानं प्रतिकार शक्ती विकसित केली आहे असं आपण म्हणतो. नेहमी दिलेल्या अल्बेंडाझॉलच्या मात्रेला दाद न देता ते प्रतिकार करतात, त्याला जंतनाशकांना प्रतिकार असं म्हणतात. हा प्रतिकार ते आपल्या जनुकीय पातळीवर घडवतात आणि पुढील पिढ्यांमध्ये देखील परावर्तित करतात. म्हणून असे जंतनाशक कायमस्वरूपी या जंतांच्या विरुद्ध निकामी ठरतं. पर्यायी एक चांगलं जंतनाशक कुचकामी ठरतं. म्हणूनच ही एक घातक प्रक्रिया असून यामागे अनेक कारणं सांगता येतील, परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे हे मानवनिर्मित असतं आणि यासाठी अनेक चुका कारणीभूत ठरतात. यामुळे अनेक पटींनी आर्थिक नुकसान होतं, म्हणून हे टाळणं अतिशय आवश्यक आहे.
1: जनावरांना होणारा जंताचा प्रादुर्भाव याविषयी माहिती आपण ऐकली. वाचन केलं होतं सुवर्णा कुलकर्णी यांनी. कृषीवाणी हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:05 झाली आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण पीयूजे ऑब्स्ट्रक्शन म्हणजे किडनी आणि लघवीच्या नळी जोडण्याची जे ठिकाण आहे तिथे असलेल्या अडथळ्यावरती माहिती घेऊन येऊया. किडनीमध्ये लघवी जिथे तयार होते आणि ज्या नळीशी ती लघवीच्या पिशवीमध्ये येते त्या ठिकाणी एक फनेलसारखा भाग असतो. या भागाला रिनल पेल्विस म्हणतात. हा कधीकधी इथे अडथळा होऊ शकतो ज्याच्यामुळे किडनीला सूज येते आणि किडनीमध्ये लघवी तुंबून राहते. याला आपण पीयूजे किंवा पेल्वी युरेट्रिक जंक्शन ऑब्स्ट्रक्शन असं म्हणतो. साधारणपणे 1000 ते 1500 नवजात बालकांपैकी एका बालकामध्ये हा विकार दिसून येतो. जवळपास 7 ते 70% रुग्णांमध्ये डावी किडनी अफेक्टेड असते. सर्वप्रथम प्रत्येक किडनीची सूज म्हणजे पीयूजे ऑब्स्ट्रक्शन नसते. सर्वप्रथम हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की हायड्रोनेफ्रोसिस म्हणजे किडनीला आलेली सूज ही स्वतः एक आजार नसून त्यामागे असलेल्या एखाद्या कारणाचे लक्षण आहे. हायड्रोनेफ्रोसिससाठी बरीच कारणं आहेत, जसं वेसाको युरेट्रिक रिफ्लक्स, मेगा युरेटर, पोस्टिरियर युरेथल वाल्व. या सगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने यांचा इलाज करणं गरजेचं असते. पीयूजे ऑब्स्ट्रक्शनची लक्षणं कोणती? तर

0: त्या मुलांमध्ये पोटात किंवा कमरेच्या बाजूला दुखणे, उलटी होणे, वारंवार युरिनमध्ये इन्फेक्शन होणं, मात्र अनेक मुलांमध्ये कोणतीही तक्रार नाही असंही असू शकते. यासाठी पुढील तपासण्या म्हणजे सोनोग्राफी, MCU किंवा रिनल स्कॅनची आवश्यकता पडते, ज्याने आपल्याला किडनीचे कार्य, अडथळ्याची तीव्रता आणि लघवीचा प्रवाह कसा चाललाय हे समजू शकते. महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक PUJला ऑपरेशनची गरज पडत नाही. काही लहान मुलांमध्ये ही समस्या वेळेनुसार सुधारू शकते आणि फक्त नियमित फॉलोअप आवश्यक असतो. पण जर किडनीचं कार्य कमी होत असेल, सूज वाढत असेल किंवा मुलाला त्रास होत असेल तर शस्त्रक्रियाचा सल्ला दिला जातो. प्रत्यक्षात जन्मापूर्वी निदान झालेल्या फक्त सुमारे 20-30% मुलांमध्ये शस्त्रक्रियेची गरज पडते. या शस्त्रक्रियेचा यशाचं प्रमाण 95% जास्त आहे. हायड्रोनेफ्रॉसिस म्हणजे निदानाचा शेवट नाही तर योग्य कारण शोधण्याची सुरुवात आहे. योग्य वेळी तज्ज्ञ बालशल्य विशारदांचा सल्ला घेतल्यास बहुतेक मुलांना उत्कृष्ट उपचार आणि चांगले परिणाम मिळतात. किडनी सुजलेली दिसली म्हणजे लगेच ऑपरेशन लागेल असं नाही, पण योग्य तपासणी आणि फॉलोअप मात्र आवश्यक आहे. उद्याच्या भागात आपण लहान मुलांमधील लॅप्रोस्कोपी आणि रोबोटिक सर्जरीवर चर्चा करूया.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित केला.
1: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास, आशाएं.
2: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
3: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
2: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
4: के हम खो गए प्यार की रागिनी में.
2: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
0: दुपारचे 2:10 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
5: परिसर.
6: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, गेल्या अनेक वर्षांपासून जलसंधारण, सांडपाणी व्यवस्थापन आणि नदी पुनरुज्जीवनासाठी अत्यंत मोलाचे काम करणाऱ्या जलनायक डॉक्टर स्नेहल दोंडे आज आपल्यासोबत आहेत. मॅडम, नद्यांच्या पुनरुज्जीवनाच्या कार्यामध्ये तुम्ही GIS आणि रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा आणि एकूणच त्या पाणलोट क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी कसा वापर करून घेतला?
5: आता मी सांगू, मी काही इंजिनियर नाही आहे किंवा मी GIS रिमोट सेन्सिंगची एक्सपर्ट नाही आहे, पण मी MIT एक कोर्स झाला होता पुण्यात, त्याच्यातलं मी एक वर्कशॉप अटेंड केलं. त्यातनं मला असं समजलं की एक खूप गरज आहे की जो फील्डमध्ये काम करणारा माणूस आणि जो ॲक्च्युली हा रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाईट इमेजिंगवर काम करणारे जे आहेत त्यांचा एक इंटिग्रेशन होणं खूप गरजेचं आहे. ते एक कलेक्टिव्ह अप्रोच होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मी काय केलं की गुगल अर्थचा जो आपण जर वापर केलं त्याच्यात आपल्याला दिसतात की आपण मागे जाऊ शकतो. सपोज आज 2026 आहे, आपण 2010-2000 त्याच्या आधीच्या पिरियडला पण नदी कशी होती, कशी वाहत होती आणि तिथे कसं ग्रीनरी होता, ग्रीन झोन कसं होता, म्हणजे किती वनक्षेत्र किती होता किंवा कांदळवन किती होता, आणि या सगळ्याच्या मार्फत आपण समजू शकतो की आपल्या नदीवर एन्क्रोचमेंट आहे की आपला ॲग्रिकल्चरल लँड कमी झालं आहे की आपला ग्रीन कवर कमी झाला आहे किंवा आपल्या कुठला एरिया, म्हणजे सपोज एक नदीची स्ट्रेच जर

0: 30 किलोमीटरची आहे, तर आपण समजू शकतो कुठला पॅचला म्हणजे कुठली स्ट्रेचला सर्वात जास्त पोल्युशन आहे. कारण त्यात एक सेन्सर्सची जी प्रोव्हिजन आहे ह्या रिमोट सेन्सिंग आणि जी आय एसमध्ये, ते त्यातनं आपल्याला स्वॉट ॲनालिसिस जेव्हा आपण करतो त्यातनं किती पोल्युशन आहे किंवा कशासाठी आहे, कुठला केमिकल्सचा वापर होतो आहे तिथे, किंवा त्या ती माती कशा प्रकारच्या आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाईट इमेजिंग थ्रू माहिती पडतं. म्हणजे आपल्याला एक सोपं जर सांगितलं तर गॅप ॲनालिसिस, हा एक गॅप ॲनालिसिस असतो की कुठे आपल्याला कसं प्रकारच्या काम करणं गरजेचं आहे. तर एक आपल्याला इनिशियल प्राइमरी सर्वे जे करायला फील्डवर जाऊन फाइंड आउट करा किंवा 10 जागेत जा तुम्ही डेटा कलेक्ट करा सर्वे करा, पण हा जेव्हा आपण रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाईट इमेजेसचा आपण जेव्हा वापर करतो ऑटोमॅटिकली ते काय करतात, आपल्या जो भुवन पोर्टल किंवा गव्हर्नमेंटच्या कुठलाही वेबसाईट किंवा पब्लिकेशन जे झालेले त्यातला डेटा आपल्याला ऑटोमॅटिकली प्रोक्युअर करून आपल्याला ते एक प्रॉपर एक ॲनालिसिस मॅप करून देतात. तर त्या मॅप थ्रू मग आपल्याला काम करायला
1: या पद्धतीचा वापर करू.

0: मी डेटा कलेक्ट करा, सर्वे करा, पण हा जेव्हा आपण रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाईट इमेजेसचा आपण जेव्हा वापर करतो, ऑटोमॅटिकली ते काय करतात, आपल्या जो भुवन पोर्टल किंवा गव्हर्नमेंटच्या कुठलाही वेबसाईट किंवा पब्लिकेशन जे झालेले त्यातला डेटा आपल्याला ऑटोमॅटिकली प्रोक्युअर करून आपल्याला ते एक प्रॉपर एक ॲनालिसिस मॅप करून देतात. तर त्या मॅप थ्रू मग आपल्याला काम करायला.
1: या पद्धतीचा वापर करून तुम्ही आतापर्यंत जे काही कामं केले आहेत त्यापैकी एखाद्या कामाबद्दल आम्हाला सांगा.
0: हां, तर आता मी जेव्हा आता आपण मुंबईत बसलेलो आहोत, तर मुंबईच्या जेव्हा मी मला मँग्रोव्हचा क्रीक एरिया म्हणजे जे मी म्हटलं आता नदी उगम ते संगम, आता संगम कुठे आहे, क्रीक एरिया, तर त्या क्रीक एरियात असतात आपले मँग्रोव्स कांदळवन. आता आपल्याला दिसत आहेत की जेव्हा कुठलाही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होते तर त्याच्यासाठी कांदळवन कापलं जातो. कांदळवन कापताना पण त्याच्या नुसतं ते काय करतात की किती झाडं कापले, पण झाडं कापले म्हणजे हे काही टेरेस्ट्रियल झाडं नाही आहे जे आपल्याला जमिनीत दिसतात झाडं तसे नाही आहेत. एक एक कांदळवनचं झाडचं खाली पण हजारो कांदळवनचे छोटे छोटे रोपं असतात, ते काउंट होत नाही. दुसरं, त्या रोपावर डिपेंड राहणारे जेवढे क्रिएचर्स असतात म्हणजे जसं मायक्रोब्स आहे म्हणजे हे सूक्ष्मजीव आहे किंवा क्रॅब्स आहेत, बायवाल्व्स आहेत, असे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे ऑर्गॅनिझम्स आहे त्याच्या कसल्याही प्रकारचं रेकॉर्ड केलं जात नाही. म्हणून मग मी काय केलं की हा जो रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाईट इमेजिंग थ्रू पूर्ण मी हे मॅपिंग केलं आपल्या मुंबई रिजनचं की किती मँग्रोव्स 20 वर्ष 50 वर्ष आधी होते आणि तसंच म्हणजे 5-5 वर्षाचा गॅपमध्ये बघितलं की किती कमी होत गेले आणि त्याचं कारण काय आहे हे सगळं आपल्याला ह्या रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाईट थ्रू समजते. आणि त्याच्यात आपण कम्युनिटीला पण एंगेज करतो, कारण जेव्हापर्यंत कम्युनिटी एंगेज होत नाही कुठलाही सोल्युशन आपल्याला मिळणार नाही आहे. कारण हे काय 1-2 माणसाचं काम नाही आहे, सगळ्यांना मिळून जेव्हा आपण एकत्र येऊन जेव्हा पर्यावरणाला वाचू तेव्हाच काम होणार.
1: श्रोते हो, आजच्या भागात आपण इथेच थांबूया. उद्या आपण मॅडमांकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की सांडपाण्यावर प्रक्रिया करताना कोणकोणत्या महत्त्वाच्या निकषांचा आपल्याला विचार करावा लागतो. धन्यवाद.
2: दुपारचे 2:15 थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून दोपहर समाचार.
3: आकाशवाणीचे दोपहर समाचार के साथ मैं कनकलता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और जापान की प्रधानमंत्री सनाए तकाइची के बीच वार्षिक शिखर सम्मेलन स्तर की बातचीत. दोनों देशों के बीच आर्थिक और ऊर्जा सुरक्षा, फार्मास्यूटिकल्स और एआई सहित कई समझौते हुए. श्री मोदी ने कहा, भारत जापान के द्विपक्षीय संबंध समय की कसौटी पर खरे उतरे. संयुक्त राष्ट्र महासभा में अंतर्राष्ट्रीय आतंकवाद पर व्यापक सम्मेलन को लेकर भारत के प्रस्ताव को एक बार फिर से समर्थन मिला. जम्मू के भगवती नगर आधार शिविर से तीर्थयात्रियों के पहले जत्थे के रवाना होने के साथ ही श्री अमरनाथ जी यात्रा शुरू. दक्षिण पश्चिम मॉनसून की दिल्ली में दस्तक, उत्तरी तथा पश्चिमी राज्यों के कुछ हिस्सों में आगे बढ़ा. फीफा विश्व कप में अमेरिका ने बोस्निया और हर्जेगोविना को नॉकआउट राउंड में 2-0 से हराकर 2002 के बाद पहली जीत दर्ज की. बेल्जियम ने सेनेगल को हराकर राउंड ऑफ 16 में प्रवेश किया. अब समाचार विस्तार से. भारत और जापान ने आर्थिक तथा ऊर्जा सुरक्षा, फार्मास्यूटिकल्स, रक्षा तथा एआई सहित विभिन्न क्षेत्रों में कई समझौते किए हैं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आज नई दिल्ली में जापान के प्रधानमंत्री सनाए तकाइची के साथ वार्षिक शिखर सम्मेलन स्तर की वार्ता की. सम्मेलन में दोनों पक्षों ने द्विपक्षीय सहयोग के सभी पहलुओं की समीक्षा की. संयुक्त संवाददाता सम्मेलन को संबोधित करते हुए प्रधानमंत्री मोदी ने कहा कि आज के समय में सामूहिक विश्वास सबसे बड़ी संपत्ति है और भारत जापान की द्विपक्षीय साझेदारी समय की कसौटी पर खरी उतरी है. श्री मोदी ने कहा कि इस परिकल्पना को साकार करने के लिए भारत और जापान ने एआई के क्षेत्र में एक संयुक्त वक्तव्य जारी किया है. प्रधानमंत्री ने कहा कि जापान की सटीक प्रौद्योगिकी और भारत की सॉफ्टवेयर क्षमताओं का संगम वैश्विक एआई विकास को नई गति और शक्ति प्रदान करेगा.
4: प्रधानमंत्री ताकाइची, और मेरा विश्वास है कि टेक्नोलॉजी पार्टनरशिप हमारे सहयोग का सबसे मजबूत स्तंभ बनेगी. इसी विजन को साकार करने के लिए आज एआई के क्षेत्र में हमने ज्वाइंट स्टेटमेंट भी जारी किया है. भारतीय एआई इकोसिस्टम के कई प्रमुख संस्थानों में भी आज अपने जापानीज पार्टनर के साथ एग्रीमेंट्स किए हैं.
3: प्रधानमंत्री ने कहा कि ऊर्जा सुरक्षा के क्षेत्र में कई महत्वपूर्ण निर्णय लिए गए हैं। उन्होंने

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. दुपारचे 2:30 वाजलेत. नाद ब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता ऐकूया. आजच्या कार्यक्रमात श्रद्धा जैन यांनी गायलेला राग मेघ ऐकूया. विलंबित ख्याल एक तालात निबद्ध असून बोल आहेत बदरवा बरसे. द्रुत ख्याल एक तालात निबद्ध असून बोल आहेत घरी पलचीन. त्यांना तबला साथ केली आहे मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियम साथ आहे सुधांशु घारपुरे यांची. ऐकूया श्रद्धा जैन यांनी गायलेला राग मेघ.

श्रद्धा जैन यांनी गायलेला राग मेघ आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियम साथ होती सुधांशु घारपुरे यांची. श्रोते हो शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक संध्याकाळी 5:02 आपण ऐकू शकाल शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम.

0: श्रोतेहो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जी रामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. राज्यात विकसित भारत जी रामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीने राबवण्यासाठी पंचायत ते राज्यस्तरावर कार्यशाळा आयोजित करण्यात येणार. मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत ते पूर्ण होईल असं मराठी भाषा मंत्र्यांचं विधान परिषदेत आश्वासन. आणि मुंबईत चेंबूर इथं झाड दुर्घटना प्रकरणी सहाय्यक अभियंता निलंबित. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते आज विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं. आंध्र प्रदेशाच्या तिरुपती जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण उपस्थित होते. यावेळी लाभार्थींना जीरामजी कार्डांचं वाटप करण्यात आलं. तसंच जीरामजी पोर्टलचं उद्घाटनही झालं. जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणारा हा कायदा कालपासून देशात लागू झाला आहे. मनरेगा आणि व्हीबी जीरामजी योजनेतला फरक सांगताना कृषी मंत्री चौहान यांनी सांगितलं,
1: मनरेगा में केवल 100 दिन रोजगार मिलता था, विकसित भारत जीरामजी योजना में पूरे 125 दिन मजदूर को रोजगार मिलेगा. और रोजगार देने की बात प्रधानमंत्री ऐसे नहीं कर रहे हैं. पहले साल ही विकसित भारत जीरामजी योजना में केंद्र ने जो अपना पैसा दिया है वो है 95,600 करोड़ रुपया और राज्यों का 40% शेयर मिलेगा. तो एक साल में ही खर्च होंगे 1,51,282 करोड़ रुपया.
0: राज्यात विकसित भारत जीरामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीने राबवण्यासाठी त्याचप्रमाणे जुन्या योजनेतील काही बाबी यातही समाविष्ट करण्यात आल्या असून त्या कशाप्रकारे अंमलात येतील हे समजावून सांगण्यासाठी राज्यस्तरावर आमदारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. याशिवाय प्रत्येक जिल्हा स्तरावर देखील ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांच्यासाठी अशीच कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश दिले जातील अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना काल फोनवर बिश्नोई टोळीने जीवे मारण्याची धमकी दिली. विरोधी पक्षांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला आणि राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली. संबंधित सदस्यांच्या संरक्षणाचा आढावा घेण्याचं

0: काम सुरू असून या प्रकरणी पोलीस आयुक्त गरजेनुसार संरक्षण पुरवतील असं आश्वासन प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं. सर्व सदस्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. संबंधित सदस्यांनी सरकारला किंवा अध्यक्षांना या प्रकरणाची सविस्तर माहिती द्यावी, त्यावर आवश्यक ती कारवाई करू असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरचा स्थगन प्रस्ताव नाकारल्याबद्दल विरोधी पक्ष सदस्यांनी नाराजी व्यक्त करून सभात्याग केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत त्याचं काम पूर्ण होईल. तसंच ऐरोलीत भाषा उपकेंद्राचं कामही प्रगतीपथावर आहे अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. विधान परिषदेत अर्धा तास चर्चेवेळी ते बोलत होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या नावाने नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी मराठी भाषा विकास केंद्र स्थापन करायचा निर्णय सरकारनं घेतला असून एका वर्षात त्याची अंमलबजावणी होईल अशी माहिती त्यांनी दिली. जिल्हा स्तरावर हे काम फक्त जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत मर्यादित राहू नये यासाठी जिल्हा भाषा अधिकारी नेमायचा निर्णय घेतला असून एका महिन्यात त्याची अंमलबजावणी होईल असं सामंत म्हणाले. विविध भाषांमधल्या उत्तम साहित्याचा मराठीत अनुवाद करण्यासाठी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी स्थापन केलेल्या समितीचं पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं ते म्हणाले. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्राकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी नमूद केलं. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी केंद्राची कारवाई 2 वर्षात पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी दिलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी मंचाची स्थापना करण्याविषयी सामंत म्हणाले.
1: मराठी भाषेचं जतन आणि सातारा समुद्रापलीकडे मराठी भाषा पोहोचवणं, त्याचं संवर्धन करणं ही भूमिका आमच्या विभागाची असते. आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं 75 आंतरराष्ट्रीय मराठी मंच उभारण्याचा निर्णय हा मराठी भाषा विभागानं घेतलेला आहे. वर्षभरामध्ये ते देखील मंच आम्ही उभारणार आहोत.
0: ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, निवृत्तीनाथ, निळोबाराय यांचं साहित्य घरोघरी पोहोचण्यासाठी विभागाने पुढाकार घेऊन अनुदान मंजूर केल्याचा उल्लेखही सामंत यांनी केला. वेरूळ इथले शिक्षक सुरेश बोरसे यांना वैजापूरचे तपास अधिकारी आणि इतरांनी जबर मारहाण केल्याच्या आणि या घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी 2 पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात आलं असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत लेखी निवेदनात दिली. विक्रम काळे आणि इतरांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. या प्रकरणी एकंदर 8 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून 7 आरोपी अटकेत आहेत असंही त्यांनी सांगितलं. शेती आणि गैरव्यावसायिक कामासाठी गौण खनिजाचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, शेतरस्ता दुरुस्ती, गोठा वगैरे गैरव्यावसायिक कामासाठी करता येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यासाठी शेतकऱ्यांना मंडळ अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल आणि 15 दिवसात त्यांना मंजुरी मिळेल असं बावनकुळे यांनी सांगितलं. यवतमाळ जिल्ह्यात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनेक वर्ष भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या न दिल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्याचं निलंबन करण्याची घोषणा गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत केली. किरण सरनाईक यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. शालेय विद्यार्थ्यांना गणवेश किंवा इतर शैक्षणिक साहित्य शाळेच्या भांडारातून किंवा संस्था अथवा शाळा सांगेल त्या विशिष्ट दुकानांमधून खरेदी करण्याची सक्ती होत असल्याच्या तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास संबंधित शाळेवर कारवाई करण्याचे निर्देश 15 एप्रिल रोजीच्या परिपत्रकात दिले आहेत अशी माहिती पंकज भोयर यांनी दिली. ज्या शाळा असं करतील त्या शाळांची यादी सभासदांनी द्यावी, त्या सर्व शाळांवर कारवाई करू असं आश्वासन त्यांनी दिलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत चेंबूर इथं झाड कोसळून शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सहाय्यक अभियंता योगेश पार्टे यांना निलंबित केलं आहे. झाडाच्या लगतच्या असलेल्या रस्त्याच्या पुनर्बांधणीच्या कामात निष्काळजीपणा केल्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचं यासंबंधीच्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. मुंबई शाळेच्या बसवर झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना शाळा, महाविद्यालयं, गृहनिर्माण संकुलं, रुग्णालयं यांच्या आवारातल्या तसंच प्रमुख वाहतूक चौकांजवळच्या झाडांची पुन्हा तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. छाटणी केलेल्या झाडांच्या रचनात्मक स्थिरता तपासण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. रस्त्यात झाडांच्या फांद्यांमुळे वाहतुकीला अडथळा होऊ नये याची दक्षता घेण्यासही त्यांनी सांगितलं आहे. धोकादायक स्थितीत असलेल्या झाडांची माहिती देण्याचं आवाहन त्यांनी

नागरिकांना केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या मिरजोळी उक्षी मार्गावर शिळगावाजवळ आज सकाळी दोन एसटी बसची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात 11 महाविद्यालयीन विद्यार्थी आणि एका बसचा चालक जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी जखमी विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही विद्यार्थ्यांना प्रथमोपचार करून सोडण्यात आलं. एका बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अपघातामुळे काही काळ या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत लंडन इथं केनिंग्टन ओव्हल मैदानावर आज इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका यांच्यात दुसरा उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. हा सामना रात्री 11 वाजता सुरू होईल. येत्या रविवारी 5 जुलै रोजी लॉर्ड्स मैदानावर उपांत्य फेरी जिंकलेल्या संघाचा सामना अंतिम फेरीत पोहोचलेल्या ऑस्ट्रेलियाबरोबर होणार आहे. मुंबईत काल रात्रीपासून पावसानं पुन्हा एकदा वेग घेतल्यानं काही ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या तर उपनगरी रेल्वेसेवा विस्कळीत झाल्यानं नागरिकांचं जीवन प्रभावित झालं. गेल्या 24 तासात शहरातल्या काही भागांमध्ये 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. आज रात्री 1:30 सुमाराला समुद्राला उधाणाची भरती येऊन सुमारे 4.25 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट दिल्यानं आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. हवामानशास्त्र विभागानं आजही मुंबई ठाणे पालघर परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या काळात 50 ते 60 किलोमीटर ताशी वेगानं वारे वाहण्याचा अंदाजही वर्तवला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सतत पावसामुळे नद्यांची पाणी पातळी आणि धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारं शीळ धरण 100% भरलं असून त्यामुळे शहराचा पाणी प्रश्न मिटला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही पावसानं दमदार हजेरी लावली आहे. राधानगरी दूधगंगा कासारी कुंभी पाडगाव घटप्रभा सरफनाला कोदे या धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 13 फुटांवर पोहोचली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जी रामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. राज्यात विकसित भारत जी रामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीने राबवण्यासाठी पंचायत ते राज्यस्तरावर कार्यशाळा आयोजित करण्यात येणार. मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून 2027 पर्यंत ते पूर्ण होईल असं मराठी भाषा मंत्र्यांचं विधान परिषदेत आश्वासन. आणि मुंबईत चेंबूर इथं झाड दुर्घटना प्रकरणी सहाय्यक अभियंता निलंबित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, दुपारचे 3:10 आणि 35 सेकंद झाले आहेत. अस्मिता वाहिनीची आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट सायंकाळी 5 वाजता दुसऱ्या सभेत. तोपर्यंत नमस्कार. दरम्यान आपण ऐकू शकाल AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम.

नमस्कार. आकाशवाणी मुंबई केंद्राची RN7 ही आहे संदेश वाहिनी. महाराष्ट्रातील सर्व केंद्रांसाठी RN7 वरून आता संदेश देत आहोत. सुरुवातीला अस्मिता वाहिनीवरून आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांविषयी. आज संध्याकाळी 6:30 वाजता कामगार सभा, यामध्ये महिला बचत गटाच्या माध्यमातून सक्षमीकरण याविषयी एरकॉल फर्नांडिस यांची मुलाखत. 7:15 वाजता आजचं विधिमंडळ समालोचन. 7:30 वाजता माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात चक्रीय अर्थव्यवस्था आणि ग्रामसमृद्धी या विषयावर अक्षय खोब्रागडे यांची मुलाखत. रात्री 9:15 वाजता स्पॉटलाईट, 9:30 वाजता कंट्री वाईड, 9:45 इन्साईट्स हे तिन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. रात्री 10:00 वाजता प्रादेशिक आणि लोक एवं सुगम संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम, यामध्ये अंबल अँटोनी, मार्गी मधू. रात्री 10:30 वाजता ICC वुमेन्स T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघादरम्यान खेळल्या जाणाऱ्या उपांत्य फेरीतील सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतून प्रत्यक्ष धावतं वर्णन आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. रेडिओ सेट, DTH आणि DRM वर तुम्हाला ऐकता येईल. हे होते अस्मिता वाहिनीवरून आज प्रसारित होणारे काही उर्वरित कार्यक्रम. आता अस्मिता वाहिनीवरून उद्या म्हणजेच शुक्रवार दिनांक 3 जुलैला प्रसारित होणारे कार्यक्रम. सकाळी 6:30 वाजता जगूया आनंदी, 6:40 आणि दुपारी 2 वाजता कृषीवाणी, मत्स्य तलावातील पाणी व्यवस्थापन याविषयी माहिती. 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा, लहान मुलांमधील शस्त्रक्रिया भाग 3 तज्ज्ञ डॉक्टर भालचंद्र जयकर. 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर, नदी पुनरुज्जीवन. परिसर या कार्यक्रमात नदी पुनरुज्जीवन आव्हाने आणि दिशा भाग 3 डॉक्टर स्नेहल दोंडे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत. आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती. 7:00 वाजता आणि दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिके, पावसाळी कवितांवर आधारित सरीवर सरी या मालेत कवी नाधो महानोर यांच्या मनचिंब पावसाळी या कवितेचा मधुरा लिमय यांनी घेतलेला काव्यवेध. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 9:00 वाजता अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन भाग 53.

लेखक नितीन साळुंखे. सकाळी 10:20 गांधी वंदना असे होते गांधीजी यू आर राव लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन. वाचक स्वर दिनेश अडावतकर यांचा. सकाळी 11:05 सहज संवाद. यामध्ये चला श्रीमंत बनूया, सहभाग आर्थिक समुपदेशक विनायक कुलकर्णी, संवादक दिनेश अडावतकर. दुपारी 12:00 वनिता मंडळाच्या कार्यक्रमात प्लास्टिक पिशवी मुक्त दिनानिमित्त पर्यावरण प्रेमी डॉक्टर स्वाती पांडे यांच्याशी संवाद. आजची रेसिपी यामध्ये खमंग थालीपीठ. पावसाला हाय प्लास्टिकला बाय, ललित आणि काही कविता. लेखन मंगला चौरे यांचं. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती. दुपारी 1:40 अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून संक्षेपित करण्यात येईल. संध्याकाळी 5:30 युववाणी. छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती. इंटरनॅशनल प्लास्टिक बॅग बँड डे च्या अनुषंगाने पर्यावरणप्रेमी निखिल खंडेलवाल यांच्याशी संवाद. संध्याकाळी 6:30 स्वस्थ भारत आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती. हार्निया कारण लक्षण आणि उपचार या विषयावर डॉक्टर प्रीती जयकर यांची मुलाखत. 7:15 आजचं विधिमंडळ समालोचन. संध्याकाळी 7:30 माझा आवार माझा शिवार राज्यस्तरीय कृषी प्रसारण पुणे केंद्राची निर्मिती. 4 जुलै या आंतरराष्ट्रीय सहकार दिनाच्या अनुषंगाने सहकार विभाग आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या विविध योजना याविषयी हेमंत जगताप वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ साखर संकुल पुणे यांची मुलाखत. 7:15 लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती. 7:15 स्पॉटलाइट 9:30 करंट अफेअर्स हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून संक्षेपित करण्यात येतील. नादब्रह्मांतर्गत उद्या प्रसारित होणारे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम सकाळी 10:30 पंडित उल्हास बापट यांचं संतुरवादन राग पारिजात. दुपारी 2:30 पंडित शिरीष भालेराव यांचं व्हायोलिन वादन राग मुलतानी. संध्याकाळी 5:02 प्रशांत अग्निहोत्रे यांचं बासरीवादन राग पुरिया कल्याण. 10:30 पंडित वाल्मिक धांडे यांचं संतुरवादन राग रसिकप्रिया. सकाळी 10:30 विदुषी श्रुती सडोलीकर यांचं गायन राग दुर्गा. अस्मिता वाहिनीवरून आज आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आत्ताच आम्ही दिली आणि याबरोबरच आजचे आर्यन संदेश संपले. नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. अस्मिता वाहिनीच्या सायंकालीन दुसऱ्या प्रसारण सभेला आता सुरुवात होत आहे. संध्याकाळी ठीक 5 वाजता आपण ऐकू शकाल ठळक बातमीपत्र.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. भारत आणि जपान दरम्यान आज आर्थिक आणि ऊर्जा सुरक्षा, औषध निर्माण, संरक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अशा विविध क्षेत्रातले सामंजस्य करार झाले. 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेल्या जपानच्या प्रधानमंत्री साने ताकाइची यांच्याबरोबर 16व्या वार्षिक शिखर परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी द्विपक्षीय चर्चा केली, त्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाद्वारे कोणाच्याही जमिनीच्या मालकी हक्कात बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न नाही, फक्त त्यांच्या हक्काला, श्रमाला ओळख देण्याचा हा प्रयत्न आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज विधानसभेत केलं. या विधेयकावरच्या चर्चेत त्या बोलत होत्या. हे विधेयक वारसा, उत्तराधिकारी आणि मालमत्तेसंदर्भातल्या विद्यमान कायद्यात बदल करत नाही, फक्त महिलांच्या कृषी क्षेत्रातल्या योगदानाला कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न आहे, असं त्या म्हणाल्या. मुंबईच्या साकीनाका भागात आज एका 55 वर्षीय इसमाचा उघड्या गटारात पडून मृत्यू झाला. मुंबईत चेंबूर इथे झाड कोसळून शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सहाय्यक अभियंता योगेश पार्टे यांना निलंबित केलं आहे. झाडाच्या लगतच्या असलेल्या रस्त्याच्या पुनर्बांधणीच्या कामात निष्काळजीपणा केल्यामुळे ही कारवाई केल्याचं यासंबंधीच्या पत्रकात म्हटलं आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 579 अंकांची वाढ झाली आणि तो 77,502 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 170 अंकांनी वधारून 24,176 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

संध्याकाळचे 5 वाजून 2 मिनिटं झाली आहेत. प्रसारित करत आहो नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात पंडित मानसकुमार चमुआ यांच्या व्हायोलिन वादनात राग श्री आपण ऐकणार आहोत. मध्यलयगत जपताला द्रुतगत 3 तालामध्ये निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ मिलिंद जोशी यांनी केली आहे. ऐकूया तर पंडित मानसकुमार चमुआ यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग श्री. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती आहे.

नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित मानसकुमार चमुआ यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग श्री आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ मिलिंद जोशी यांनी केली होती. नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे. संध्याकाळचे 5:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम युववाणी.

नमस्कार मित्रांनो, नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या यू आणि कार्यक्रमात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. या नभाने या भुईला दान द्यावे, या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे, या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे. कोणती पुण्ये अशी येती फळाला, कोणती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लखडू न जावे, जोंधळ्याला चांदणे लखडू न जावे. मित्रांनो, खरं तर प्राचीन काळापासूनच आपल्याकडे वृक्षपूजा होत आली आहे. तुकाराम महाराजांनी सुद्धा वृक्षवल्ली आम्हा सोयरे असं सांगून पर्यावरणाला आपले नातेवाईक म्हटलंय. बालपणीच्या पाळण्यापासून मृत्यूनंतरच्या सरणापर्यंत वृक्ष आपल्या सोबत असतात. म्हणूनच वृक्षांना आपल्या जीवनाचं प्रमुख अंग म्हटलं जातं. अन्न, वस्त्र, निवारा, शुद्ध हवा हे सगळं आपल्याला वृक्षांकडूनच तर मिळतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की हे सगळं मी आज का सांगतेय. तर मित्रांनो, देशात वृक्षारोपणाची चळवळ उभी राहावी आणि लोकांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण व्हावी या हेतूने भारताचे तत्कालीन अन्न आणि कृषी मंत्री KM मुन्शी यांनी 1950 साली वनमहोत्सवाची सुरुवात केली. वनमहोत्सव हा भारतामध्ये दरवर्षी 1 जुलै ते 7 जुलै या पहिल्या आठवड्यात साजरा केला जातो. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाळ्याला सुरुवात झालेली असते. मातीत पुरेसा ओलावा असतो जो नवीन रोपं लावण्यासाठी आणि ती रुजण्यासाठी अगदी योग्य असतो. म्हणूनच या वनमहोत्सवासाठी हा काळ निवडण्यात आलाय. या महोत्सवात वृक्षारोपणाबरोबरच पर्यावरणाचं संतुलन कसं राखायचं, वाढतं प्रदूषण कमी करणे, जमिनीची धूप थांबवणे आणि जंगलाचे क्षेत्र वाढवून निसर्गाचा समतोल राखणे यासाठी लोकांना प्रोत्साहित केलं जातं. सोबतच ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी जास्तीत जास्त झाडं लावणे हाच एकमेव प्रभावी उपाय आहे असा संदेश सुद्धा याद्वारे दिला जातो. मित्रांनो, ज्येष्ठ कवी बाभ बोरकर त्यांच्या एका कवितेत असं म्हणतात, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, मंगलाने बांधलेले सुंदराचे सोहळे. आणि म्हणूनच शेवटी मला इतकंच वाटतं की आपणही सगळ्यांनी मिळून वृक्षारोपण करूया, या मंगल कार्यात सहभागी होऊयात आणि आपल्या वसुंधरेचं संरक्षण करूया.

0: नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या युवा आणि कार्यक्रमात मित्रांनो आता वेळ झाली आहे मालिकांकडे वळण्याची. सुरुवातीला ऐकूयात सांजवेळ ही मालिका रूपल गरिबे ह्या आपल्या मैत्रिणीसोबत.
1: हॅलो आणि नमस्कार मित्रांनो, मी रूपल तुम्हा सर्व श्रोत्यांचं सांजवेळा मालेत मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही कधी संध्याकाळच्या वेळी आकाशाकडे शांतपणे बघितलंय का? सूर्यास्ताचे रंग, घरी परतणारे पक्षी, मंद वारा आणि वातावरणात पसरलेली प्रसन्न शांतता, हा क्षण म्हणजेच संधी प्रकाश. मित्रांनो, या संधी प्रकाशाला भारतीय शास्त्रीय संगीतात अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्वाचं स्थान आहे. यावेळेस गायले जाणारे राग केवळ आपल्याला आनंद देत नाहीत तर मनालाही नीरव शांतता देतात. म्हणूनच आज मी तुमच्या सोबत संधी प्रकाश राग या विषयावर संवाद साधणार आहे. संधी प्रकाश म्हणजे दिवस आणि रात्र यांच्यामधला संक्रमणाचा काळ. पहाटे अंधारातून प्रकाशाकडे जाणारा क्षण आणि संध्याकाळी प्रकाशातून अंधाराकडे जाणारा क्षण, या दोन्ही वेळांना संधी प्रकाश असे म्हणतात. निसर्गात यावेळी शांतता, स्थिरता आणि एक वेगळाच भाव अनुभवायला मिळतो. भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये प्रत्येक राग गाण्यासाठी विशिष्ट वेळ सांगितलेली आहे. त्यामागे केवळ परंपरा नाही तर मानवी मन, निसर्ग आणि स्वर यांचा अतिशय महत्वपूर्ण संबंध आहे. संधी प्रकाशाच्या वेळी सादर केले जाणारे राग संधी प्रकाश राग म्हणून ओळखले जातात. या रागांमध्ये गंभीरता, अंतर्मुखता, शांतता आणि आध्यात्मिक भाव जाणवतो. दिवसभराचा गोंगाट मागे पडून मन शांत होऊ लागतं. त्यामुळे या वेळेला गायलेले राग मनावर विशेष परिणाम करतात. संध्याकाळच्या संधी प्रकाशातील काही प्रमुख राग म्हणजे यमन, मारवा, पुरिया, पुरिया धनाश्री आणि श्री. पहाटेच्या संधी प्रकाशात भैरव, रामकली, ललित आणि जोगिया या रागांचे वैशिष्ट्य म्हणजे स्वरांची मांडणी, त्यातील गंभीरता आणि भावपूर्ण सादरीकरण. प्रत्येक रागाची स्वतःची वेगळी ओळख असते, स्वतःचा वेगळा स्वभाव असतो आणि स्वतःचा वेगळा रंग असतो. योग्य वेळी योग्य राग ऐकल्यास मन प्रसन्न होते, एकाग्रता वाढते आणि मानसिक शांतता मिळते. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण मानसिक तणाव अनुभवतो, अशा वेळी काही मिनिटे संधी प्रकाश राग ऐकले तर मनाला विलक्षण शांतता मिळते. म्हणूनच संगीताला औषध असेही मानले जाते. संधी प्रकाश राग आपल्याला निसर्गाशी जोडतात, मनाला स्थिर करतात आणि जीवनात सौंदर्य अनुभवण्याची दृष्टी देतात. ते केवळ मनोरंजन नसून आपल्या सांस्कृतिक परंपरेचा अमूल्य वारसा आहेत. तर चला आज आपणही अशाच संधी प्रकाश रागावरील एक गाणं ऐकूया.

0: मित्रांनो, आताच आपण सांजवळ ही मालिका ऐकलीत रुपल गरिबे ह्या आपल्या मैत्रिणीसोबत. यानंतर ऐकूयात तरुणाई या मालिकेअंतर्गत रिबिल्डिंग इंडिया या विषयी अश्लेषा पाठक यांची रोहिणी सूर्यवंशी यांनी घेतलेली मुलाखत.
1: तरुणाई या मालिकेमध्ये आज आपल्याशी एक मैत्रीण, तिचं एक टॅलेंट आहे, हिडन टॅलेंट, ते आपल्या समोर ती सांगण्यासाठी आलेली आहे. तर आश्लेषा पाठक, आजच्या कार्यक्रमात मी तुझं खूप खूप स्वागत करते मनापासून. नमस्कार.
2: नमस्कार
1: आश्लेषा. तर साधारण मला सांग की तुझं शिक्षण काय झालेलं आहे?
2: तो माझं MSc बायोटेक्नॉलॉजी झालेलं आहे, नागपूरहूनच झालेलं आहे. आणि मी मागच्या 2 वर्षापासून प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करते.
1: मला सांग, साधारण आपल्या विद्यार्थ्यांचा आपण कल बघतो तो इंजिनिअरिंग ठिकाणी आपल्याला जास्त बघायला मिळतो, मेडिकल म्हणा या ठिकाणी जास्त बघायला मिळतो. तुझं MSc बायोटेक आहे, सध्या एका चांगल्या कंपनीमध्ये कार्यरत आहेस, तर तू हे फील्ड निवडण्याचं नेमकं कारण काय होतं?
2: मुख्यतः जसं मी म्हटलं, दर 10 पैकी 9 मुलांप्रमाणे मी पण बायोटेक्नॉलॉजी घेतलं, कारण की माझं पण मेडिकल नाही झालं पहिल्या अटेम्प्टमध्ये. मी पण BSc पहिल्या वर्षी परत एकदा नीट दिली होती. साधारणतः सगळ्या मुलांचं हेच कारण असतं, जो दुसरा पर्याय असतो की हे नाही झालं म्हणून ते. माझा पण सुरुवात तरी माझी तशीच होती, पण माझ्या शिक्षणाच्या दरम्यान आपल्याला पॅन्डेमिक पाहायला मिळालं. आणि त्या पॅन्डेमिक मध्ये मला सुद्धा या प्लेन सायन्स फील्डचं महत्व खूप छान कळलं. आणि माझं घरून सुद्धा पूर्ण बायोलॉजी बॅकग्राऊंडच आहे, तर हे क्लोज जेवढं मेडिकलच्या जवळ असेल तेवढी जवळ ही फील्ड आहे.
1: आणि वेगळी अशी फील्ड आहे आणि यातही यालाही तितकंच महत्व आहे असं आपल्याला म्हणता येईल.
2: आता खूप वाढलेलं आहे, म्हणजे असं व्हायला नको होतं की पॅन्डेमिक लागला, पण पॅन्डेमिक झाल्यामुळे आपल्याला कळलंय की प्लेन सायन्स आणि रिसर्चला पण पुष्कळ महत्व आहे.
1: आणि लोकांमध्ये पण त्याची जागृती आलेली आहे, त्यामुळे लोकही अवेअर झालेले आहेत त्याच्याबद्दल.
2: करेक्ट.
1: अच्छा, तर आता आज आपण खास तुला आपल्या कार्यक्रमात जे आमंत्रित केलेलं आहे ते यासाठी की तू एक सुंदर असतं पुस्तक लिहिलेलं आहे, जे तुझ्या वयाला बघता एक पुस्तक लिहिणं ही फारच कौतुकाची गोष्ट आहे असं म्हणता येईल. तर साधारण रिबिल्डिंग भारत या असं तुझ्या पुस्तकाचं नाव आहे आणि अ जर्नी फ्रॉम नो भारत टू नो भारत असं तुझं ब्रीदवाक्य आहे असं आपण म्हणूयात. तर मला सांग की सर्वप्रथम तर या वयात, म्हणजे जिथे मुलींना बऱ्याच गोष्टींची म्हणजे आवड असते, म्हणा की नटण्या थटण्याची आवड असते, फिरण्याची आवड असते, बरेच वेगवेगळे छंद असतात, तर या वयात तुला पुस्तक लिहावं असं का वाटलं सगळ्यात महत्वाचं?
2: फिरण्याची आवड मला पण आहे. पुस्तकाचं असं की ब्रेन ड्रेन हा विषय मला खूप आधीपासून होता माझ्या डोक्याशी. हा विषय होता की लोक भारत सोडून बाहेर का जातात, शिक्षणासाठी जातात, काही संधी मिळतात त्याच्यासाठी जातात, गडबडी होते की ते वापस येत नाहीत, त्यांना काही कारणांमुळे वापस येता येत नाही बरेच वर्ष. तर मला हा प्रश्न खूप होता की बाहेर जाऊन जे करता येत आहे ते इथे का नाही करता येत आहे, तर शोधत मी नेहमीपासून होती. आणि जानेवारीच्या दरम्यान IVU एंटरप्राइज जे माझे पब्लिशर आहेत त्यांच्या रश्मी सूर्यवंशी म्हणून मॅडम आहेत, आम्ही बरेच वर्षांपासून टचमध्ये होतो. त्यांनी मला फोन केला एकदा की असं असं एक आपला कार्यक्रम आहे, आपण जवळपास 15 महिला लेखिकांना आपण एकत्र एका जागेवर आणणार आहोत असं, आणि त्या खूप वेळ सांगतच होत्या. मग मी त्यांना म्हटलं, मॅम तुम्हाला काही मदत हवी का माझी, कारण मला एक्सपेक्टेड नव्हतं. त्या मला म्हणाल्या की नाही मदत नाही, मला माझी इच्छा आहे की तू पुस्तक लिहावं.
1: अच्छा.
2: मी पहिले तर त्यांना म्हटलं, मॅडम माझं काहीच वय हो, मी काय लिहिणार, आणि विषय तर माझ्या डोक्याशी तेव्हाही होताच. पण मग त्यांनी खूप मला एनकरेज केलं की नाही नाही लिही तू, आपल्याला युवा महिला लेखिकाच हव्या आहेत म्हणून. तर मग मी पण घेतला विषय सिरियसली, म्हटलं चला ठीक आहे लिहूयात. आणि मग ब्रेन ड्रेन मनात तर माझं ठरलं होतं की लिहायचं तर ब्रेन ड्रेनवरच, पण वेळ खूप कमी होता. म्हणजे January 15 आसपास त्यांनी मला सांगितलं असेल आणि February endला आम्हाला सबमिट करायचं होतं,
1: बापरे,
2: तर वेळ तर खूपच कमी होता. म्हणून मला अजूनही वाटतं की विषय खूप छान हा अजून मांडला जाऊ शकतो. तर आय होप की याचे अजून 4 पुस्तकांची ही सिरीज असू शकते. त्याचं कारण असं की मी नेस्ट भारत नावाच्या एका ग्रुप सोबत कार्यरत आहे. नेस्ट इज निवेदिता एंडेवर फॉर सोशल ट्रान्सफॉर्मेशन. आणि त्याचं ध्येयवाक्य आहे, आम्ही रोज

0: म्हणतो ते भारत को मानो, भारत को जानो, भारत के बनो और भारत को बनाओ. तर मी जुलै 2025 पासून पण यांच्यासोबत कार्यरत होतेच. तर ते भारत को मानो पण थोडं कठीण झालं आजच्या जनरेशनमध्ये. लोकांना पहिले एक्सेप्टच करायला वेळ लागतो की आपण किती चांगल्या देशात राहतो. आपण विसरून गेलोय आपण काय होतो आधी. आपल्याकडलं शिक्षण केवढं चांगलं होतं, आपल्याकडे किती चांगली इंडस्ट्री होती, हे आपण सगळं विसरून आता फक्त बाहेर जायला पाहतोय. तर याच सगळ्या कंटेक्स्टवरती हे पुस्तक लिहिलं गेलं, रिबिल्डिंग भारत. आणि याचं एम हेच आहे की 14-15 वर्षाच्या वयात जर का हे पुस्तक वाचलं गेलं कुठल्या विद्यार्थ्याकडून, तर त्यांना अटलिस्ट एक आपण ओळख करून द्यावी की आपण काय होतो आधी. त्यांना कदाचित त्या गोष्टी आता माहिती नाही, त्यांच्या आजी आजोबांकडून ऐकल्या गेल्या नाहीत किंवा काही कारण असतील, पण या गोष्टी परत सांगितल्या गेल्या पाहिजेत. तर हे या पुस्तकाचं मेन आहे. याच्यातून अगदी खूपच छोटं पुस्तक आहे, 120 पानांचं पुस्तक आहे, पण त्या गोष्टींमधून लहान मुलांना कळेल की आपण काय होतो आधी. हा त्याचा मागचा हेतू.
1: तर मला असं सांग की लिखाणाची तुला आवड आहे का, म्हणजे तू पुस्तकच लिहिलेलं आहेस तर मग तुला तसं वाचन लिखाण तुला याची आवड आहे का?
0: वाचनाची खूप आहे, लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. लिहिताना मला असं वाटलंय की मला लिहायला आवडेल अजून, पण वाचनाची खूप आहे. लिहिण्याचा अटेम्प्ट पहिला आहे म्हणून मी एकदम असं म्हणणार नाही की लिहिण्याची आवड आहे का. वाचायला मला खूप आवडतं.
1: तू जो विषय घेतलेला आहेस, ज्या विषयाला तू हात घातलेला आहेस, तो खूपच वास्ट विषय आहे तसं पाहता. आणि खूप खोलवर जर आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करायला गेलो तर नक्कीच या सगळ्या गोष्टींशी अवेअरनेस म्हणा आपल्या पालकांसोबतच त्या मुलांनाही असायला पाहिजे. सुरुवातीला तर पालकांना असायला हवी, तेव्हाच ते आपली जी शिकवण आहे ती आपल्या मुलांमध्ये रुजवतील. तर मला सांग की ह्या पुस्तकामध्ये एक्झॅक्टली काय आहे, म्हणजे जसं काही पार्ट्स त्याच्यामध्ये तू आहेस असं म्हणालीस, तर काय आहे सुरुवातीला?
0: पुस्तकाचं मेन दोन पार्ट्स आहेत. पहिला पार्ट असा आहे की ज्याच्यामध्ये मी हा प्रॉब्लेम जो आहे ह्याला इंट्रोड्यूस केलेलं आहे, याची खोली जाणवून दिलेली आहे थोडीशी. आधी असं होतं की आपण जवळपास स्वातंत्र्याच्या काळाचा विचार करूया, 1900 आसपास एखाद्यानी घरच्या पुलांनी देशाबाहेर शिकायला जायचं. सावरकरही देशाबाहेर शिकायला गेले होते पण ते वापस आले. आणि त्या काळात असं होतं की कोणी बाहेर जायचं हा पूर्ण कुटुंबाचा, अजून आजूबाजूच्या 2-3 लोकांचा, सगळ्यांचा मिळून निर्णय असायचा की अरे बापरे आता बाहेर जाणार, दूर जाणार, मग बोलणं होणार नाही, बरेच वर्ष कळणार नाही कुठे आहे काय आहे. आणि मग त्यांचं तेव्हा ठरलं जायचं की या वेळ वापस येणार, इथे येऊन मग इथे पुढचं काम करणार. कट टू आता 2025, जिथे आपण पाहिलं तर कुटुंबातले कित्येक भाऊ बहीण बाहेर आहेत, मैत्रमैत्रिणी कित्येक बाहेर आहेत. ही आता एवढी कॉमन गोष्ट झाली आहे ना की कोणी आपल्याला म्हटलं की हा माझा ना मास्टर्स तो युएसला होता आहे, मला जॉब मिळाला, ग्रीन कार्ड मिळालं, आपली इन्स्टंट रिएक्शन असते की अरे वा काँग्रेस, अरे वा खूप खूप अभिनंदन, अरे वा मग सेट आहे आता, आता तिथेच. हे खूप कॉमन झालं. आम्ही विसरून गेलोय की आपण का थांबायचो इकडे, तो डिसिजन किती कलेक्टिव्ह असायचा सगळ्यांचा. तर फर्स्ट पार्ट मध्ये हा प्रॉब्लेम इंट्रोड्यूस केलेला आहे. त्याची थोडी स्केल सांगितली आहे की किती लोक वर्षाला बाहेर जात आहेत, किती लोक आपला भारतीय पासपोर्ट गिव्हअप करतायत, सिटिझनशिप सुद्धा सोडतायत. म्हणजे एनआरआय एक गोष्ट आहे आणि मग काही असं जे पीआयओ म्हणतात त्याला, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन म्हणतात, की ज्यांनी सिटिझनशिप सुद्धा आता तिथली घेतलेली आहे, तर त्यांचे नंबर्स पण याच्यात मेन्शन आहेत. आणि असं होतं की एखादं कुटुंब किंवा एक व्यक्ती जेव्हा बाहेर जातो तेव्हा नुसतं तो जात नाही, त्याची बुद्धी पण बाहेर जाते, त्याच्यासोबत येणारी संपत्ती पण बाहेर जाते. या दोन्हीचा पण आपण नंबर्स घेतले आहेत की किती याचं नुकसान असू शकतं आपल्याला. आणि मग दुसरा पार्ट जो माझा सगळ्यात आवडता आणि मी खूप मनापासून लिहिलेला पार्ट आहे, तो आहे आपुलकी कशी निर्माण करते. कारण देशाबाहेर जी लोक असतात ती फक्त आईवडिलांना फोन करण्यापुरते असतात, त्यांचं आईवडिलांची खूप, म्हणजे आपण का फोन करतो शेवटी आईवडिलांना, कारण प्रेम असतं, एक आपुलकी असते, त्यांची काळजी असते. ती काळजी ही फक्त आईवडिलांपुरती नाही तर पूर्ण देशासाठी असली पाहिजे. म्हणजे माझं घर हे फक्त माझं घर नाही तर पूर्ण देशच माझं घर आहे, की आपुलकी कशी निर्माण करता येईल, कारण ते असेल तरच बाहेर जायला कोणी बघणार नाही. ज्याच्यासाठी आपुलकी आहे ना आपण त्याच्याच साठी वापस होतो, त्याच्याच साठी काम करतो.
1: बरोबर.
0: तर ती आपुलकी निर्माण करणं आणि मग ती मुख्यतः कशी करायची, तर त्याच्यात माझ्या लहानपणीचं इन्स्पिरेशन आहे. माझे दोन्ही साईडचे आजी आजोबा, आई वडील आणि या पुस्तकाचं नाव ठेवणारे मनमोहनजी, सगळ्यांनी मला एवढ्या गोष्टी सांगितल्यात ना नेहमी. मी काय, माझी बहीण काय, आम्ही कधी घरी कुठला प्रश्न विचारल्यावर ना आम्हाला कोणी नाही नाही म्हटलं की हा आम्ही मोठ्यांनी सांगितलं असं करायचं म्हणजे करायचं, असं नव्हतं कधीच. आम्हाला त्या प्रश्नाचं नीट उत्तर मिळालेत नेहमी, की आपण का करतोय, महालक्ष्मी आपण का करतोय, गणपती का करतोय, त्याच्या मागे तुमचं आणि समाजाचं काय कनेक्शन आहे, ताट जे वाढलं असतं आपलं त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट किती सायंटिफिक असते. या सीझनमध्ये हेच का खाल्लं पाहिजे, संक्रांतीला तिळगुळच का खाल्लं पाहिजे, तर हे सगळे कारण आम्हाला लहानपणीपासून सांगितलं गेलं. म्हणून मी आणि ताईंनी कधी फॉलो करायचं म्हणून एखादी गोष्ट फॉलो नाही केली, आम्हाला त्याचा आदर होता कारण आम्ही त्याच्याशी कनेक्ट करू शकलो. तर अशा गोष्टी जोपर्यंत आपण

0: तर सांगणार नाही आमच्या पुढच्या जनरेशनला, तोपर्यंत त्यांना तो सेन्स ऑफ बिलॉंगिंग ती आपुलकी त्यांना नाही होणार. आणि ती झाली जर का तर मग त्यांनाही वाटेल की नाही मग बाहेर कशाला जाऊ, मी काहीतरी काम करून हे इथे गोष्टी इम्प्रूव्ह करेल याच्यासाठी काम करेल. तर तिसरा पार्ट मेनली त्याच्यावर फोकस करतो.
1: अच्छा, तर मला सांग की हे पुस्तक आता जसं तुझं झालं आहे पब्लिश, तर यशामध्ये तुला कोणी कोणी मदत केली, घरच्यांची कशी त्याच्या मागे भूमिका होती आणि बाहेर तुला लोकांनी कशी मदत केली?
0: घरच्यांची तर पूर्णच भूमिका, म्हणजे या पुस्तकात ॲज गुड ॲज माझी पूर्ण पर्सनॅलिटी मी ओतलेली आहे आणि ती शेप करणारे घरचे होते, त्यामुळे त्यांचा कंटिन्युअस सपोर्ट होता. आय व्ही एंटरप्राईजला मी मेन्शन करेल नक्कीच, कारण रश्मी मॅडम ज्यांचं मी नाव घेतलं, रश्मी सूर्यवंशी, त्यांचा सपोर्ट नसता तर मला थोडं कठीण झालं असतं, कारण वेळ खूप कमी होता. त्यांनी मला टाईम टू टाईम खूप एनकरेज केला आणि मुख्यतः त्या स्वतः सुद्धा बाहेर राहून आलेल्या आहेत, त्यांच्या घरचे बरेच लोक बाहेर राहून आले आहेत. आणि जेवढं त्यांचं काम आजच्या दिवशी भारतासाठी म्हणून आहे ते खरंच वाखाणण्याजोगं आहे, तर त्यांचा खूप जास्त सपोर्ट होता मुख्यतः पुस्तकासाठी. आणि माझे बरेच मित्रमैत्रिणी आहेत, मी त्यांची नावं पण याच्यात मेन्शन केलेले आहेत. पुस्तक लिहिताना सुरुवातीला असं झालं होतं की हे खूप बायस्ड पुस्तक होत होतं की नाही लोक चाललेच आहे चाललेच आहे चाललेच. माझे मित्रमैत्रिणी जे वेळ वाचत होते, दररोज मी एक चॅप्टर लिहिला की रोज वाचून काढणारे खूप मित्रमैत्रिणी आहेत, त्यांनी मला म्हटलं की अरे असं एकाच बाजूनी म्हणून कसं चालेल, लोक वापस पण येतात. कारण आता त्या मनाने पुष्कळ बदललेलं आहे. 2012-14 एक वेळ होता जेव्हा सगळे लोक जायलाच पाहत होते बाहेर, आता असं आहे की बरेच लोक वापस येत आहेत, काही कारणास्तव असो पण येत आहेत वापस. असं झालं की मग तो बुक चॅप्टर पूर्ण बदलायचा की अरे नाही लोक तर वापस पण येत आहेत. तर त्या सगळ्या मित्रमैत्रिणींचा पण खूप जास्त सपोर्ट आहे.
1: म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल का की एक स्टॅटिस्टिकली तू त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला, वास्तव स्थिती काय आहे याचा विचार करून तू त्या सगळ्या गोष्टींना तुझ्या पुस्तकामध्ये सामावण्याचा प्रयत्न केलेला आहे.
0: एका बाजूला झुकू नाही दिलेलं, बॅलन्स्ड ठेवलंय की लोक वापस पण येत आहेत.
1: आणि मला असं म्हणायचं होतं की जी वास्तव परिस्थिती आहे, फॉर एक्झाम्पल की एका पर्टिक्युलर रेशो मध्ये लोक चालले आहेत बाहेर, बरोबर आहे, आणि ते बाहेर किती जात आहेत, तिथनं कोणी कोण किती वापस येत आहे, आणि आपण एरा वाईज जर आपण विचार केला तर त्या पर्टिक्युलर त्या काळामध्ये किती लोक गेले किती लोक आले, त्याच्यानुसार त्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे छोटा छोटा अभ्यास करून तू याच्यामध्ये पूर्ण नमूद केलेला आहेस.
0: बरोबर. याच्यात संजय बारू म्हणून एक ऑथर आहेत, त्यांचं पुस्तक आहे सिसेशन ऑफ द सक्सेसफुल नावाचं.
1: अच्छा,
0: त्याचा मी पुष्कळ अभ्यास केला, कारण त्याच्यामध्ये हे जे एक्झॅक्ट तुम्ही आता म्हणालात की कुठल्या वेळी लोक कधी गेले, स्वातंत्र्याच्या आधी पण गेले, नंतर पण गेले, आणि आता एक त्यांनी वेव्ज ऑफ मायग्रेशन असं त्याला म्हणतात.
1: बरोबर.
0: तर ते त्या पुस्तकात खूप छान मेन्शन आहे, त्याचा पण सपोर्ट याला आहे.
1: अच्छा, तर मला असं सांग की याच्यामध्ये आता जसं तू मला आता बोलता बोलता सांगितलंस की तुझा एक चॅप्टर झाला की तू तुझ्या मित्रमैत्रिणींना तो वाचायला द्यायचीस, तर त्यांच्याकडून तुला कसा प्रतिसाद होता आणि आता हे पुस्तक जे तुझं पब्लिश झालेलं आहे तर याला कसा रिस्पॉन्स आहे, आणि पहिल्यांदा ज्यांनी वाचलं म्हणा की त्यांचा काय प्रतिक्रिया होती त्याच्यावर?
0: एक दोन जण होते ज्यांनी स्पेशली पहिल्या चॅप्टर वरती खूप छान प्रतिक्रिया मला मिळाल्या, कारण त्याच्यात खूप असं विचार करून विणलंय, असं अगदी नॉर्मल कॉन्व्हर्सेशन सुरू असताना अचानक त्या प्रॉब्लेमची जाणीव ते करून देतं, टोचऱ्या प्रॉब्लेमची जाणीव, तर जी आधी लोकांना नव्हती त्यांनी म्हटलं की आम्हाला आत्ता लक्षात येत आहे खरंच ग असंच आहे बघ, तर मग त्या अशा मेजर प्रतिक्रिया होत्या की अरे हो यार आम्ही तर कधी विचारच नाही केला की हा एवढा मोठा प्रॉब्लेम असेल किंवा बॅलन्स नसेल. एक एक जण म्हणजे मी तर ऑनेस्टली स्पीकिंग एव्हरी बडी हू लिव्ह इंडिया, माझ्यासाठी इट्स अ पर्सनल लॉस. म्हणजे मला मागच्या बऱ्याच वर्षापासून असं वाटतं की एक एक जण जाणारा माझा पर्सनल लॉस आहे, यांनी नव्हतं जायला हवं, मी काहीतरी करायला हवं यांच्यासाठी की ज्यांनी हे थांबतील. त्याच्यात मनमोहनजींनी मला सांगितलेली एक गोष्ट आहे आणि त्याच्यावर सगळ्या लोकांच्या खूप छान प्रतिक्रिया होत्या, आय होप की ते इतर लोकांपर्यंतही पोहोचावं म्हणून ती गोष्ट सांगेन की आपण नेहमी गाणं म्हणतो पहा सारे जहाज अच्छा हिंदोस्ता हमारा, पुढली लाईन काय हम बुलबुल हे इसकी ये गुलसीता हमारा, गुलसीता म्हणजे बगीचा, बुलबुल म्हणजे पक्षी. बगीच्याला आग लागल्यावर सगळ्यात पहिलं कोण जातं? बुलबुल. तर आपण चुकीचं आहे, आपण नको म्हणायला मग असं. तर या पुस्तकाचं एंड एका बंगाली गाण्यावर होतं, त्याचं नाव आहे अमार जन्मभूमी. खूप सुंदर गाणं आहे, सगळ्यांनी ऐकायला हवं. त्याच्यात एक लास्ट लाईन आहे की आम्ही येते शेते जन्मो जनी येते शेते मोरी, माझा जन्म इथेच झाला आणि मी इथेच स्मरण पावणार, तरच मी धन्य आहे, तर माझं आयुष्य धन्य आहे अशी माझी जन्मभूमी. त्या गाण्यावर मुख्यतः याचं एंड केलेलं आहे पुस्तकाचं, की विचार करायला लावावं. आणि जेवढ्यांनी वाचलं त्यांनी मला सगळ्यांनी म्हटलं की आम्ही गाणं ऐकलं, मग आता पुस्तक संपल्या संपल्या ते गाणं ऐकायचा इम्पॅक्ट जो होता त्यांना सगळ्यांना कुठेतरी ती जाणीव झाली की हो हा प्रॉब्लेम आहे आणि आपण काहीतरी करायला हवं. ते स्वतः जरी जात नसले तरी ते सगळ्या लोकांना काँग्रेट्स काँग्रेट्स म्हणत होते बाहेर जाताना, आता ते काँग्रेट्स म्हणायच्या आधी विचार करतील. अजून तरी माझी इच्छा आहे की एखाद्या 14 किंवा 15 वर्षाच्या मुलाचा मला रिव्ह्यू मिळावं ज्याला काहीच माहिती नाही, त्यांनी वाचून मला सांगावं. तर कोणी 14-15 वर्षाचं मुलं ऐकत असेल तर प्लीज माझं पुस्तक वाचा आणि मला सांगा तुम्हाला कसं वाटतं, कारण पुस्तक इज एम्ड फॉर 13-14-15 वयाच्या मुलांनी वाचावं अशी माझी इच्छा आहे. सध्या तरी सगळ्या मोठ्यांनी

0: बरोबर. असं म्हणता येईल आपल्याला की हे पुस्तक तू प्रकाशित केल्यानंतर तुला त्याचा फीडबॅक असा मिळतोय की तुला त्याच्यातून समाधान वाटतंय?
1: थोडस. मला अजून मोठं पुस्तक लिहायला नक्की आवडेल. मी म्हटलं ना, भारत को मानो भारत को जानो, तर भारत को जानोचं पुस्तक झालंय, पण भारत को मानो भारत के बनो आणि भारत को बनावचं पुस्तक होईल, त्या दिवशी मला समाधान मिळेल.
0: आता मला असं सांग, ह्या सगळ्या मागे कुठेतरी देशभक्ती जी आपल्या मनात लहानपणापासून जी रुजते आहे ती कुठेतरी कमी पडते असं तुला वाटतं का?
1: कमी पडते म्हणता नाही येणार, कदाचित आपण ओळखच करून दिलेली नाही त्या देशभक्तीची.
0: आपल्या जनरेशनला जर आपण विचार केला तर आपण त्या सगळ्या स्टोरीज आणि ते त्याच्यामध्ये रमणारा आपलं एक जनरेशन होती मला असं वाटतं. पण आताचे जे युथ आहेत, म्हणजे जे जो वयोगट आपण घेतला जे 14-15 वर्ष वगैरे वगैरे, तर साधारण त्यांना सगळ्या गोष्टी आयत्या मिळालेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांना तो स्ट्रगल आई वडिलांचा सुद्धा त्यांना तो स्ट्रगल बघावा नाही लागलेला आहे तसं पाहिलं तर साधारण असं तुला वाटतं का की नेमका हाच तो प्रॉब्लेम इथनच तो क्रिएट होतो असं तुला वाटतं का?
1: नक्कीच इथूनच क्रिएट होतो, कारण अजून त्यांना ती खोली कळलेली नाही या गोष्टींची, ती कळायला हवी. मग त्याच्यासाठी काही इंटर्नशिप करू देत, काही अजून काम करू देत. काम करायला गेलं की पटापट कळतात या गोष्टी.
0: बरोबर, म्हणजे तेच प्रात्यक्षिकाचं महत्व जास्त आहे.
1: बरोबर.
0: अच्छा, आता मला सांग, ही तुझ्या या रिबिल्डिंग भारत या पुस्तकाची ही जी आवृत्ती आहे, याच्यानंतर तुला काय वाटतं की आणखी तुझ्या किती आवृत्ती येतील आणि तू किती इच्छुक आहे लिहिण्यासाठी आणि आम्हाला आणखी कुठलं तुझं पुस्तक पुढे म्हणजे वाचायला मिळेल?
1: भारत को मानो आणि भारत के बनो बनाव या गोष्टींवरती जे लिहायचं, तर मुख्यतः भारत के बनो आणि बनाव या दोन पुस्तकांमध्ये मी अशा गोष्टी म्हणजे अशा गोष्टी कव्हर करायचा विचार केलाय. काही लोक असे असतील जे खरंच बाहेर राहून वापस आले आणि इकडे काहीतरी खूप महत्वाचं काम करतायत ज्याच्यामुळे कदाचित कोणी दुसरं बाहेर जाणार नाही, अशा काही लोकांना मी ओळखते, त्यांच्या गोष्टी कव्हर केल्या जातील त्या पुस्तकात, दोन्ही पुस्तकांमध्ये. आणि भारत को मानो मध्ये अजून याच्यात ज्या जे विषय आहेत त्यांना अजून खोलीत घेतलं जाईल. सध्या या पुस्तकात फक्त असं वरवरून अंदाज दिलेला आहे की आपल्याकडे शिक्षण किती चांगलं होतं, आपल्याकडे आधी इंडस्ट्री किती चांगली होती, यांचा प्रत्येक एकाएकावरती त्याच्यात अजून खोल अभ्यास असेल भारत को मानव मध्ये. आणि जसं त्याचं नाव टायटल आहे, त्याचा उद्देश पण तोच आहे की लोकांनी भारताला मानव की भारत काय होता आधी ते पुस्तक सांगेल. याच्यात प्रॉब्लेम आहे होईल आहे, या पुस्तकात जो प्रॉब्लेम आहे तो, आणि बनो आणि बनाव मध्ये कदाचित त्याचं सोल्युशन मी सांगू शकेन.
0: आणि नक्कीच तुझे हे जे पुस्तक तू आता प्रकाशित करणार आहेस आणि ही पण तुझी जी आवृत्ती आहे ही नक्कीच याला खूप मोठी मदत करेल मला असं वाटतं. आणि हा जो तुझा प्रवास होता तुझा पुस्तक लेखनाचा, तर मला असं वाटतं की म्हणजे ही कुठेतरी कशाची तरी काही गोष्टींच्या क्रांतीची सुरुवात आहे असं मी म्हणेल. कारण नक्कीच तुझा हा जो विषय आहे आणि तुझं या विषयावरचं जे ज्ञान आहे आणि तू स्वतः यूथ असून सुद्धा तू या सगळ्या गोष्टींचा इतका विचार इतक्या सुंदर पद्धतीने तू मांडते आहेस, तर नक्कीच ही फारच कौतुकाची आणि तुझ्यात वाखाणण्यासारखी ही गोष्ट आहे. तर मला सरतेशेवटी असं सांग की तू यूथ आहेस, तर आता तू लेखिका सुद्धा आहे, तर आपल्या तू यूथला तू काय संदेश देशील आपल्या आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून?
1: अशाच अजून खूप साऱ्या गोष्टी त्यांनी वाचाव्यात. आई वडिलांना प्रश्न नेहमी करा, विचारा की आपण हे का करतोय, नक्की का करतोय, कोणीतरी सापडेल जो नीट उत्तर देईल आणि त्या उत्तरातून त्यांना अजून शोधता येईल की भारत नक्की काय आहे आणि त्यांचं भारताशी काय कनेक्शन आहे आणि ते का महत्वाचं, हे त्यांनी नक्की शोधून काढावं कोणानं कोणाला प्रश्न विचारून. मुख्यतः हे एक सजेशन राहील आहे. आणि इथे रुजले ना तर मग अजून काहीतरी काम करावं ज्याने इतर लोक बाहेर जाणार नाहीत.
0: तर मित्रमैत्रिणींना आजच्या आपल्या तरुणा या मालिकेत आपल्या बरोबर होती आश्लेषा पाठक, जी एका पुस्तकाची लेखिका आहे अतिशय कमी अशा वयात. रिबिल्डिंग भारत असं तिच्या पुस्तकाचं नाव. तेव्हा आज आपण तिच्याशी बातचीत केलीत आणि तिचे विचार जाणून घेतलेत. तर आश्लेषा, आज तू आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलेली आहे, तुझे विचार आमच्या बरोबर शेअर केलेस, आपल्या युथला इतका छान संदेश दिलास आणि तुझ्या पुस्तकाच्या माध्यमातून आज तू युथशी जो संवाद साधणार आहेस किंवा याच्यातून तू लोकांना जे प्रेरित करणार आहेस त्यासाठी तुझं आकाशवाणीतर्फे मी खूप खूप आभार मानते. धन्यवाद.
1: थँक्यू सो मच मला बोलवल्याबद्दल.
0: धन्यवाद.
2: मित्रांनो, आताच आपण तरुणा या मालिकेत रिबिल्डिंग इंडिया या विषयी अश्लेषा पाठक यांची रोहिणी सूर्यवंशी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. यासोबत वेळ झाली आहे आजच्या भागात इथेच थांबण्याची. तुम्हाला आपला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला पत्राद्वारे जरूर कळवा. त्यासाठीचा आमचा पत्ता आहे द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सिव्हिल लाईन्स नागपूर 440001. त्याचबरोबर तुम्ही आम्हाला आकाशवाणी .nagpur@gmail.com या ईमेल आयडी वर मेलही करू शकता. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आजच्या युवा आणि

कार्यक्रमाची निर्मिती नागपूर आकाशवाणी केंद्र, सादर करते अतुल साखरकर. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात पुढच्या युववाणी कार्यक्रमात संध्याकाळी ठीक 5:30 वाजता. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.

0: and strengthening of multilateral frameworks. India believes that counterterrorism should not be hollowed out by false equivalences or politicized narratives.
1: Governor of Bihar, Lieutenant General retired Sayyed Atta Hasnain, and Minister of State for External Affairs Pavitra Margarita will visit Iran tomorrow to attend the funeral ceremony of the late Supreme Leader of Iran, Grand Ayatollah Sayyed Ali Khamenei. The southwest monsoon today has further advanced into entire Delhi, some more parts of Gujarat, remaining parts of Uttar Pradesh, most parts of Madhya Pradesh, Haryana, Punjab, and some parts of Rajasthan. And that is the end of this news bulletin.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलो हट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:10 झाली आहेत. प्रसारित करत आहो गीतबहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला लता मंगेशकर यांनी गायलेलं थांब लक्ष्मी कुंकू लावते चित्रपटातलं प्रभाकर जोग यांनी स्वरबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत.

गीतबाहेर चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत उंबरठा या चित्रपटातल्या लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं सुरेश भट यांचं गीत.

0: लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे.
1: श्रोतो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
2: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनी

यानंतर संध्याकाळी 6:20 संस्कृत समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो कामगार सभेचा कार्यक्रम.

0: कामगार सभा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कामगार सभेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रुती हो, आजच्या कामगार सभेच्या या कार्यक्रमात आपल्या भेटीला आल्या आहेत बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करणाऱ्या एस्कॉल फर्नांडिस. मंडळी, या बचत गटाचं काम कशा प्रकारे चालतं आणि त्याद्वारे महिलांचं सक्षमीकरण कशा प्रकारे केलं जातं हे आज आपण एस्कॉल यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर एस्कॉलजी, या आकाशवाणीच्या स्टुडिओत आणि कामगार सभा या कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद हर्षदा मॅडम. मी आशा किरण कम्युनिटी सेंटर वाकोला, म्हणजे मुख्य विभाग सांताक्रूज, तसे नंतरनी चर्चचं जी NGO आहे त्याच्यामध्ये मी काम करते.
0: बर.
1: हां, तर मी तिथं फील्ड ऑफिसर म्हणून गेली 18-19 वर्षे काम करत आहे. आणि आमचा मुख्य एकच हेतू असतो की महिला सक्षमीकरण.
0: बर.
1: म्हणजे ज्या गरजू महिला आहेत, वस्तीत राहतात, त्यांना काहीच माहिती नाही आहे. आता काही जणांना तर अजूनपर्यंत हे बचत गट म्हणजे सुद्धा काय माहिती नाही.
0: बर.
1: पण आमचा मुख्य हेतू आहे काय, हे BMC कडून जे बचत गट होतात आणि त्या बचत गटातून महिलांना फायदा होतो तो व्हावा म्हणून आम्ही त्यांच्या मागून काम करत असतो.
0: बर. पण हे काम आता नेमकं तुम्ही पहिलं सुरू कधी केलं,
1: सुरू
0: आणि कसं केलं?
1: हा, पण ह्या संस्थेला झाली 25 वर्षे.
0: बर.
1: पण मला झाली 18 वर्षे. पण जेव्हा मी जॉईन झाली ना तेव्हाचपासून माझ्या हातात हे काम आलं, बचत गट बनवायचं. तर मला ते ट्रेनिंग दिलं गेलं तिथून, एक तर सेंटरमधून मला ट्रेनिंग दिलं आणि दुसरं म्हणजे BMC मधून सेंटर दिलं.
0: म्हणजे सगळं हे तुमचे बचत गट येतात ते महापालिकेच्या अंतर्गत येतात?
1: होय होय. महापालिका म्हणजे ते प्रायव्हेट नाही आहेत. प्रायव्हेट नाहीत म्हणजे महापालिकेच्या, म्हणजे सरकार मार्फत आहेत ते, म्हणून आम्ही ते बनवतो. तर मग त्याच्यासाठी काही फॉर्मॅलिटी आहे, तर त्याच्यात वयाची अट असते, 18 वर्षाच्या वर आणि 60 वर्षाच्या खाली.
0: आणि पण तुम्ही काम कसं सुरू केलं?
1: हां, सुरू कसं केलं तर म्हणजे जेव्हा आम्हाला सांगितलं ना तुम्ही हे काम करा, तर आम्ही काम केलं तर आम्ही मग एक विचार केला की गावात गेल्यावर, म्हणजे एरियामध्ये गेल्यावर ज्या महिला गरजू आहेत, घरातून बाहेर पडत नाहीत, अशा महिलांची आम्ही भेट घेतली. सुरुवातीला भेट घेतली, घर घर जाऊन व्हिजिट केली आम्ही आणि त्या महिलांची पहिली ओळख केली. ओळख करता करता आम्ही त्यांना हे बचत गटाचा विषय काढला. विषय काढल्यावर काही महिला बोलतात काय हे बचत गट, आम्हाला माहिती नाही, आणि समजा आम्ही पैसे भरले तर ते आम्हाला मिळणार काय? कारण याच्यापूर्वी काही लोक म्हणजे प्रायव्हेट गट बनवायचे, प्रायव्हेट गट बनवायचे आणि त्यांचे पैसे जमा करायचे पण बँकेत नाही भरायचे.
0: बरं.
1: हां, स्वतः ते आपल्याकडे ठेवायचे. पण हे कसं आहे, आम्ही आशा किरण सेंटरमध्ये काम करतो, स्टाफ आहे, त्यांना आम्ही जबाबदारीने काम करतो हे दाखवून देतो. समजा तुमच्या पैशाचा काय घोळ झाला, काय झालं, तुम्ही आशा किरणमध्ये येऊन विचारू शकता.
0: बरोबर.
1: हां, मग त्या महिला तयार झाल्या. तयार झाल्यावर आम्ही त्यांना सांगितलं असं बृहन्मुंबईचे जे बचत गट आहेत त्याच्यात बराचसा फायदा आहे, तुम्ही व्हाल काय? तर त्या मग तयार झाल्या. मग आम्ही सुरुवात कशी केली, 10 महिलांना एकत्र केलं आणि त्यांना बचत गटाची माहिती दिली.
0: बरं.
1: माहिती दिली तर दर महिन्यात तुम्ही 100 रुपये भरा, मग तुम्ही 5 वर्षाने ते तुम्हाला किती मिळतील. हां, आणि कंटिन्यू भरलं की 6 महिन्याने तुम्हाला BMC कडून अनुदान भेटणार आहे फ्रीमध्ये, 2000 ते परत तुम्हाला करायला नको. हां, तेव्हा महिला तयार झाल्या. मग त्यांचे आम्ही ग्रुप बनवला, परत त्यांना आम्ही सांगितलं आता अकाउंट खोलायचं आहे तर तुमच्यामधून 3 पदाधिकारी निवडायचे, अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार, ह्यांची जबाबदारी राहील की बँकेमध्ये जायचं, पैसे भरायचे, काढायचे, चेकवर सही करायची सुद्धा त्यांची जबाब. नंतर बायका तयार झाल्या. तयार झाल्यावर आम्ही त्यांना BMC मध्ये नम्रता जुळे म्हणून मॅडम आहेत त्यांना जाऊन भेट दिली आणि

0: ते सर वगैरे भेटले तर त्याने त्यांचं सगळं डॉक्युमेंट्स पाहिलं. त्याला मेन आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड आणि फोटो लागतात.
1: बरं,
0: आणि रेशन कार्ड कसं पाहिजे तर ऑरेंज, त्याला त्याच्यात एंट्री आहे. व्हाईट रेशन कार्ड आहे, जास्त उत्पन्न आहे, त्याला बचत गटामध्ये एंट्री नाही आहे. तर मग त्यांनी सुरुवात केली. सुरुवात केल्यावर आम्ही त्यांना अकाउंट खोलून दिले. दर महिन्यात त्यांची मीटिंग घेतो, पैसे जमा करतात, स्लिप भरून बँकेत भरतात. पहिल्या बोलायच्या, नाही मला जमणार, काय बँकेत जाणार वगैरे. पण आज त्याच महिला बँकेची कामं स्वतः करतात.
1: वा,
0: हां. आणि पहिल्या कशा, आता त्या आमची आठवण पण काढायला लागल्या का, तर पहिल्यांदा बाहेरून कर्ज घ्यायचे 5% 10%.
1: बापरे.
0: हो, आणि गरीब महिला अजून गरीब व्हायच्या.
1: हो, बरोबर.
0: तर आता कसं आहे, हे कायदेशीर सगळे बचत गट आहेत, तर त्याच्यात त्यांना फक्त 2% पैसे घेता येतात आणि दर महिन्यात थोडे थोडे भरायचे.
1: बर.
0: हो, तर त्या महिला आता खूप खुश आहेत आणि तसं ते सगळं करतात. पण दर महिन्यात त्यांचं बसून सगळं काही हिशोब घेतला जातो, म्हणजे कुणी कुणाला फसवू शकत नाही आणि पैसे कुणाच्या घरात नाही, पैसे सगळे बँकेत जातात.
1: बरोबर.
0: मग बचत गट झाला सुरू की 6 महिने कंटिन्यू भरले आहेत पैसे, त्यांचं रेकॉर्ड बघितलं जातं, मिनिट्स लिहितात ते बघितलं जातं आणि BMC कडून त्यांना अनुदान येतं. 10 महिला असल्या तर 20,000, 15 असल्या तर 30,000. तर असं जे अनुदान आलं, अनुदान चेक मार्फत त्यांच्या अकाउंटमध्ये येतं. मग ते आल्यावर त्या महिला त्यातून कर्ज घेतात. आणि हे जे पहिलं जे अनुदान दिलं जातं आणि काही 1-2 वर्ष झाली गटाला की त्यांना सबसिडी मिळते. सबसिडी घेऊन त्या बँकेत ठेवून 5-5 लाखाचं लोन काढून बिझनेस करतात.
1: बरोबर.
0: हो, आणि आज काही महिला बिझनेस करतात, म्हणजे कोणता मोठमोठा, कोण पापड बनवतात, कोण डेकोरेशन करतात, म्हणजे ते डेकोरेशन बलून वगैरे डेकोरेशन, त्याच्यासाठी त्यांना लोन मिळतं. आणि जी BMC मधून जी सबसिडी मिळते ना, ती त्यांना परत द्यायला नको. लोन घेतात ना, ते परत द्यायचं.
1: बरोबर.
0: हा, आणि ग्रुप जे बनवतात, पहिला 10 जणांचा होता, तर आता त्यांनी उद्योगासाठी 5 जणांचा बनव, करणाऱ्या नाही, करणाऱ्या नाही, तर ते सबसिडी फक्त 5 जणांना भेटणार, बाकीच्यांना भेटणार नाही, असं आहे. आणि तसंच BMC कडून त्यांना ट्रेनिंग्स मिळतात, यंत्रसामुग्री मिळते. दरवर्षी ना फॉर्म भरले जातात, घर घंटी मशीन, इलेक्ट्रिक मशीन, असे कितीतरी महिलांना भेटलेले आहेत.
1: बरोबर.
0: हो, तर हे सगळं काम आम्ही करतो, म्हणजे कशाला, आम्हाला आमच्या रक्तात थोडं सोशल वर्क पण आहे, म्हणजे पैशाच्या.
1: म्हणजे मी तुम्हाला तेच विचारणार होतं की हे एवढं सगळं आता, म्हणजे आपण लष्कराच्या भाकऱ्या म्हणतो, तर ते करण्याचं, सगळं एवढं करण्याचं तुम्हाला करावंसं का वाटलं?
0: कारण ना, एखाद्याच्या खानदानात असतं ते सोशल वर्क, एखाद्याच्या खानदानात. पण काही जण पगारासाठी करतात, तर मी ना ह्या जॉबला नव्हती तेव्हा पण सोशल वर्क करायची.
1: बरं.
0: हा, आणि कसं करायची तर मला काय माहिती पण नव्हतं. कुणाला घर दाखवलं, त्याने घर घेतलं, कुणाला भाड्याला घर पाहिजे, त्याच्यावर जे कमिशन खातं ते आम्हाला माहिती नव्हतं. म्हणजे लोक कसे आता ते उद्योग करतात ना, फक्त दाखवलं, जा बाबा तिथे घर आहे तू घे, असं करायचं. पण त्याच्यामुळे लोकांची आम्ही सेवा करतो ते, म्हणजे असं स्वार्थ करत नाही, पण देवाने खूप दिलेलं आहे, म्हणजे देव आम्हाला देतो. हो, आणि एक असा अनुभव आहे, हे बचत गट बनवता बनवता महिलांशी आमचा संपर्क साधला जातो. काही महिलांना बरीचशी वेगवेगळी माहिती देतो आम्ही. तर एक महिला ना जीवाला खूप कंटाळलेली आणि ती जीव द्यायला गेलेली.
1: बरं.
0: हो, तर सेंटरमध्ये अशीच ती आली सहज म्हणून आणि बसली. तर मी बोलली, तू कुठे चाललीस? तर असं समाधान नवरा त्रास देतो, चिठ्ठी लिहून ठेवलेली हातामध्ये. तर का जातेस तू, नको जाऊ, असं करू नकोस. मी तिला समजवलं आणि तिने ना तो हे बदलला आपला विचार. आणि नंतर ती बचत गटात, म्हणजे पैसे थोडेसे हातात घोळायला लागले ना तिच्या. काही लोक पैशासाठी काय काय काय काय करतात बिचारा.
1: बरोबर.
0: घरकाम करतात, लोकांची भांडी करतात, तरी पण त्यांना पुरासा पगार मिळत नसतो. दुसरी गोष्ट, ह्या आशा किरण सेंटरमध्ये बचत गट बनवल्यापासून ना महिला खूप सुधारलेल्या आहेत. त्यांना बघा, बँकेत जातात. एक तर माझा असा बचत गट आहे ना, अनपढ महिला लाखांचा हिशोब करतात.
1: बरं.
0: त्यांना टेंडर मिळतं, खाऊचं टेंडर मिळतं, ते करतात सगळं. त्यांना आम्ही पहिलं शिकवलेलं, सही करायला पण शिकवलेली. पण आज आमची त्यांना गरज लागत नाही, हे मेन. आणि आमचे जे मॅनेजर आहेत फादर, ते काय बोलतात, तुम्ही फक्त महिलांना सांगून, म्हणजे त्याच्या पाठीमागे लावू नका, शिकवा आणि सोडून द्या, म्हणजे त्या तशा करत जातील.
1: म्हणजे खऱ्या खुऱ्या सक्षम झाल्या पाहिजे.
0: आणि सगळ्या महिला सक्षम झालेल्या आहेत की आता त्यांना आमची गरज पण नाही असं वाटतं.
1: हो,
0: गरज नाही. कारण त्यांना बघा, बँकेत जायला येतं, पैसे काढायला येतात आणि आता ते उद्योग करतात. तर उद्योगासाठी लोन आम्ही HDFC बँकेमधून सुद्धा, आम्हाला आमच्या बचत गटांना लोन दिलं जातं. कसं माहित आहे, ते बचत गटाचं नाव आहे आणि आमच्या अशी दर महिन्यात पैसे बँकेत जातात, लाखो रुपयांचे व्यवहार होतात. त्या उद्देशाने ते आम्हाला 7-8 लाख रुपयापर्यंत लोन देतात.
1: बर
0: हो, एक तर असा

0: गट आहे ना ते बलून डेकोरेशन करतात, म्हणजे त्यात मी पण आहे, म्हणजे जॉबला लागायच्या अगोदर मी त्याच्यात होती. तर तो गट आम्ही 3 वेळा लोन घेतलं. आता पेड करून आमचं हे फक्त 2 हप्ते राहिलेले आहे, ते संपले की आमचं संपलं मग. असं होय.
1: हे सगळं जे तुम्ही सांगताय काम असं छान तुमचं चालतंय, महानगरपालिकेकडून सुद्धा तुम्हाला मदत येते आणि वेगवेगळी प्रशिक्षण असतात त्याचा लाभ तुम्ही महिलांना देतात, तर यामध्ये तुम्हाला अडचणी कशा प्रकारच्या जाणवतात?
0: अडचणी म्हणजे काय माहितीये, आता बघा बीएमसी कडून आम्हाला कळवण्यात येतं, एक ग्रुप आहे आमचा की फॉर्म भरा तुम्हाला यंत्रसामुग्री भेटणार आहे, आणि मग ती यंत्रसामुग्री सॉडतीद्वारा निकालली जाते, म्हणजे काढतात नंबर. तर काही महिला म्हणतात हा तिला मिळालं मला नाही मिळालं, म्हणजे असं हे त्यांना वाईट वाटतं ना की थोड्यांना मिळालं थोड्यांना. तर त्यांना आम्ही समजवतो तुम्ही ना आता भरला आला नाही ना पुढच्या वेळी भरा फॉर्म.
1: बरोबर.
0: म्हणजे असं जवळजवळ सगळ्या महिलांना मिळालेलं पण आहे. कधी कधी 10 महिने झाले तरी अनुदान येत नाही, मग त्या बोलतात मॅडम तुम्ही बोललेला 6 महिन्याने अनुदान येतं असं. तर मग त्यांचा काय अडथळा असतो माहिती, त्यांनी मिनिट्स वगैरे व्यवस्थित लिहिलेलं नसतं. बीएमसीमध्ये चांगलं रेकॉर्ड पाहिजे आणि दर महिन्याचे पैसे दर महिन्यात बँकेत गेले पाहिजे, ह्या महिन्याचे त्या महिन्यात गेले नाही, कारण मॅडम तिथे रेकॉर्ड बघतात.
1: बरोबर.
0: हां, जर सगळ्यांचं क्लिअर आहे ना तर 6 महिन्याने अनुदान येतं, आणि जर क्लिअर नाही तर मग उशीर होतो.
1: पण हे सगळं महिलांना समजत नाही, त्यामुळे त्यांना वाटतं अरे इथे तर कामच होत नाही.
0: होय होय असं वाटतं. पण त्यांना आमची कसं माहितीये, हर महिन्यात आमची मीटिंग घेऊन आम्ही त्यांना समजावतो.
1: बरं.
0: आणि जसं बाकीच्यांसारखं नाही की केलं आणि सोडलं, कारण आमची संस्था कशी करते ते शेवटपर्यंत करत असतो. आणि शिवाय संस्थेमध्ये ना महिलांचे खूप कार्यक्रम घेतो आम्ही, महिला दिवस, एकता बंधन, त्याच्यात महिला खूप खुश होतात. पहिला स्टेजवर जायला घाबरायच्या, आता ना वर जाऊन नाटक वगैरे करायला लागलं.
1: बरं.
0: खूप बरं वाटतं आणि खूप हॉल भरतं आमचं महिलांनी. हो, म्हणजे जे त्यांना प्रश्न आहेत ना तेवढे आम्ही सोडवतो. आता तुम्ही म्हणाल फक्त बचत गट नाही, आमच्या संस्थेमध्ये सगळं रेशनिंगचं काम, घरकामगार संघटना, लहान मुलांचे प्रोग्राम, युवांचे प्रोग्राम, सगळं काय केलं जातं. परत आता मुली ज्या वयात आलेल्या असतात त्यांच्यासाठी पण आम्ही ट्रेनिंग देतो. त्या पण मुली कुठच्या असतात, बचत गटातील महिलांच्या मुली असतात त्या.
1: बरोबर.
0: हां, म्हणजे त्यांना बघा पाळी आली किंवा काय झालं किंवा लोकांचे स्पर्श कसा असतो, चांगला स्पर्श, सगळं काय शिकवतो. या सेंटरमध्ये हर काम होतं, पण जास्त प्रमाणात आम्ही बचत गटच करतो, का त्याचा फायदा आहे ना, फायदा आहे म्हणून महिला येतात. आता दर महिना, आता बघा गेल्या महिन्यात एक बचत गटाचं वाटप केलं 7 वर्षांनी, तर प्रत्येकाला त्यांची जी वर्गणी होती ती आली. शिवाय त्यांना एकट्या एकट्याला 22,000 रुपये व्याज मिळालं.
1: बापरे.
0: तर त्यांना असे सगळे गटना 5-5 वर्ष झाले की आम्ही वाटप करतो. आणि मुख्य काय आहे माहितीये, बचत गट झाला ना सुरू की तुम्ही तो 5 वर्षाच्या आधी सोडायचा नाही, सोडला तर त्या बाईला अनुदान भेटणार नाही असा नियम आहे.
1: बरोबर.
0: तर तुला सोडायचं आहे ना तर तुझे पैसे घे, जे जमा आहे ते जा, नाही व्याज भेटणार नाही अनुदान भेटणार. म्हणून त्या महिला 5-5 वर्ष टिकून राहतात. 5 काय 10 वर्षे पण हे गट आम्ही चालवत आहे आणि मी कामाला लागायच्या अगोदरपासून ते गट चालू आहेत 25 वर्षापर्यंत.
1: बरोबर. जेव्हा हे आता एवढं काम चालतं तर महापालिकेमार्फत सुद्धा वेगवेगळी प्रशिक्षणांचा तुम्ही उल्लेख केला, तर ती कशा प्रकारची असतात?
0: ती आता बचत गट बनवले ना तर महिलांचा काहीतरी म्हणजे पुढे व्हायला पाहिजे, तर ते सर आहेत ना बीएमसीचे सर, सीडीओ वगैरे आहेत, ते लोक ट्रेनिंग ठेवतात का, तर आता तुमच्या पैसा जमा झाले ना तर उद्योग करा तुम्ही.
1: बर.
0: उद्योग करा. उद्योग करण्यासाठी ते ट्रेनिंग देतात आणि ते व्यवसाय करायला काय काय लागतं ना, म्हणजे जसं काय ह्यांना काय नॉलेज पाहिजे व्यवसाय केला, तर ते तुम्ही अमुक व्यवसाय केला तर त्याचे पॅकिंग कसं करायचं, कसं सेल करायचं, ते सगळं शिकवतात. शिकवल्यावर ना महिलांना कळतं. आणि शिवाय तिथून त्यांना ते बोलतात आम्ही तुम्हाला लोन देणार आहोत म्हणून. तर आता हे 4 दिवसाचं एक ट्रेनिंग झालं, त्या दिवशी 4 दिवसाचं झालं, तर ते दिल्लीवरून ट्रेनर आलेले, त्याने महिलांना खूप काही व्यवसायाबद्दलच शिकवलं, म्हणजे तुम्ही कुठचा व्यवसाय करावा आणि कुठच्या व्यवसायामध्ये तुम्हाला फायदा भेटणार आहे हे सर्व काही शिकवलं. तर दुसरं ट्रेनिंग आता होणार आहे तेव्हा ते लोनबद्दल काहीतरी बोलतील त्यांना. आणि ते घरघंटी मशीन वगैरे का देतात, तर त्याच्यावर तुम्ही कमवावं पैसे म्हणून.
1: बरोबर.
0: म्हणून ते एक एक फॅसिलिटी काढतात ते लोक. आणि बाकी तसं त्याच्यात विशेष असं काही नसतं, पण त्यांचा सुद्धा खूप हेतू असतो की महिलांचा फायदा व्हा.
1: बरोबर, अगदी बरोबर.
0: होय हो.
1: एस्कॉलजी, आता हे तुम्ही सांगितलं महिला बचत गटाचं काम तुम्ही करता, तर आता त्याच्यामध्ये सुद्धा अनेक डॉक्युमेंटेशन करावं लागतं किंवा ते कसं महिलांपर्यंत पोचलं पाहिजे ते, तर ते काम तुम्ही कशा प्रकारे करता?
0: हां, आता महिलांपर्यंत पोचलं पाहिजे म्हणजे आम्ही महिला आलेल्या नाही आहेत आमच्या सेंटरमध्ये आलेल्या नाहीत, त्याच्यासाठी आम्ही प्रोग्राम

0: ठेवतो.
1: बरं,
0: हां, प्रोग्राम ठेवला ना, जसं एकता बंधन, महिला दिवस, तर मग ज्या बचत गटात महिला आहेत ना, त्यांना आम्ही सांगतो तुम्ही दुसऱ्या महिलांना पण घेऊन या, म्हणजे त्यांना पण आम्ही माहिती देऊ शकतो. आणि परत त्यांना आम्ही माहिती देतो ते देतो, परत आम्ही त्यांच्या घरीपर्यंत जातो, घर घर व्हिजिट करून आम्ही त्यांना जानकारी देतो आणि त्यांना सांगतो असं असं फायदा आहे, तुम्ही ह्याच्यात भाग घ्या म्हणून. तर मग त्या बायका तयार होतात का, कारण ते एक दुसऱ्याचं बघतात ना. आता पहिला तयार होत नव्हत्या, एक दुसऱ्याचं अरे बापरे ती मीटिंगला जाते, ती आशा किरणमध्ये जाते, तिने चांगलं कपडे वगैरे घालून ती लोक कशी प्रोग्रामला जातात, मग त्या त्याच्यावर येतात. मग तिथून आम्ही सुरुवात करतो त्यांना. एकदा आमच्या आल्या ना की त्यांना आम्ही सोडत नाही, म्हणजे असं सगळं काही सांगूनच सोडतो त्यांना माहिती देऊन. आमचा एकच हेतू असतो की त्यांचा फायदा व्हा, आमचं काय एक नाही, पण आम्हाला पगार मिळतो. आम्ही त्यांना सांगतो आम्हाला पगार मिळतो, तुमच्यामुळे आम्हाला फायदा नाही, पण तुम्ही हा जो गव्हर्नमेंटचं मिळतं ना फायदा, तो तुम्ही घ्या, असं आम्ही त्यांना सांगून सांगून त्यांना आम्ही तयार करतो. आता दुसरी गोष्ट काय, आता बघा बचत गटात नाही महिला, त्या घरकामगार संघटनेत आहेत, घरकामगार आहेत. घरकामगारांमध्ये आमच्या 110 महिला आहेत घरकामगार वाकवल्यात, तर त्यांना पण आम्ही हे केलं, तर आता त्यांचे पण आम्ही बचत गट बनवतो. हो, बीएमसी कडून आम्हाला मागे हे दिलेलं ऑर्डर की तुम्ही घरकामगार महिलांचा बचत गट बनवा, कारण त्यांना पण फायदे घेऊ दे, मग त्या घेतात.
1: बरं, हो, म्हणजे असं वेगवेगळ्या स्तरांवर तुमचं काम चालतं. हा,
0: कशा प्रकारे त्यांना करतो, तर आम्ही आता गेलो ना मीटिंगला, इथं 10 महिला राहतात, तर 11 घराकडे आम्ही जातो, म्हणजे जिला माहिती नाही ना तिला पण आम्ही सांगतो की, आणि त्या बघतात ना मीटिंग येताना, मग त्या एक्सेप्ट करतात.
1: म्हणजे सुरुवातीला महिलांचा प्रतिसाद कसा असतो आणि हे समजल्यावर त्या कशा प्रकारे तुम्हाला सहकार्य करतात.
0: हा, पहिला कसा असतो म्हणजे त्यांच्या दारावर गेलं ना की ते आम्हाला अवॉइड करतात, म्हणजे त्यांना वाटतं का ह्या कशाला आल्या, आम्हाला हे कशाला सांगतात, आम्हाला माहिती आहे. हा, आणि जेव्हा त्यांना आम्ही एकदाच नाही सांगत, 4 वेळा सांगितलं, मग त्यांना आम्ही सांगतो कार्यक्रमाला या, बघा बाकीच्या महिला कशा पुढे गेलेल्या आहेत, तेव्हा नंतर ना ते आल्या की नंतर ते समजून घेतात. पण आज ना आमचा जो एरिया आहे, म्हणजे जसे वाकोल्यामध्ये खूप भाग आहेत, अशोकनगर, यशवंतनगर, शिवाजीनगर, हे सगळे नगर आम्ही कव्हर केलेले आहे, तर आता तिथे कसं महिला, आता तिला कळलं ना तर ती सांगते, तिला कळत असं करून ना पुरा एरिया आम्ही कव्हर केलेला आहे वाकोल्याचा. तर ह्या आता ज्या महिला आहेत त्या स्वतः सांगतात की आमचा बचत गट बनवा म्हणून. तर त्या दिवशी तर मी गावदेवीला जात होते ना, एक महिला मला हात करते, तर मी तिला ओळखत पण नव्हती, तर ती बोलली मॅडम तुम्ही बोललेला ना तिथे आमचा, तर मी बोलली तुम्ही 10 महिला एकत्र करा आणि मला बोलवा, मी एनी टाईम येते, कारण आमचा जॉबच आहे ना तो. 10 ते 6 दुपारी आम्ही फील्ड बाहेर चाललो, सकाळी फक्त ऑफिसमध्ये असतो, आणि तिथं ना सगळी कामं केली जातात, सिनियर सिटीजन कार्ड बनवतो, या संजय गांधी पेन्शन योजना वगैरे त्याच्यावर काम करतो, सगळी कामं करतो आम्ही.
1: बरं बरं, म्हणजे हे सगळ्या दृष्टीने ज्या ज्या सरकारी योजना असतात त्या सगळ्या तुम्ही महिलांपर्यंत, म्हणजे अगदी तळागाळापर्यंत पोचाव्या ह्यासाठी तुमचा प्रयत्न असतो. एस्कॉल जे आता आमचे जे कामगार बंधू ऐकत असतील, श्रोते ऐकत आहेत, तर त्यांना ह्या सगळ्याबद्दल जर तुम्हाला इतकी माहिती आहे, तर या सगळ्याची जर माहिती हवी असेल तर ते तुमच्यापर्यंत पोचू शकाल का, तुम्ही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आमच्या श्रोत्यांना देऊ शकाल का?
0: हा, अवश्य देईन मी नंबर, पण आपण असं रेडिओ वर बोललो म्हणजे सगळे विषय त्याच्यात आले ना, तर मी तुम्हाला एकदम खासपणे देऊ शकते गॅरंटी की मी तुम्हाला माहिती देऊ शकते, आणि असे नाही देणार की पूर्ण बचत गट सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याला काय काय लागतं, काय करतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला किती फायदे आहेत. हां, ते माझं कामच आहे. आणि दुसरी गोष्ट, मला ते खूप आवडतं म्हणजे दुसऱ्यांना सांगायला. आम्ही रस्त्यातून चालताना सुद्धा कोण एखादी अनोळखी बाई दिसली, ओळखीची नाही, तिला पण आम्ही ह्या माहिती देतो. आणि एकच, आता तुम्ही कुठच्या विभागात राहता, एज ईस्टमध्ये राहता तर त्या विभागातच तुम्ही करू शकता, अंधेरीला राहता तर त्या विभागात, ते तुम्हाला आम्ही बीएमसीचं हे पण देऊ, म्हणजे माहिती तुम्ही तिथं करू शकता.
1: बरोबर.
0: हां, जर समजा माहीमला राहता किंवा दादरला राहता तर तिकडे पण आमचं सेंटर आहे, तिथं आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करून देऊ.
1: बरं.
0: आणि जर माहिती मी तुम्ही विचारा मी सांगू शकते.
1: बरं.
0: तर मी ना माझा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देते, तो तुम्ही लिहून घ्या. 9967467946.
1: परत एकदा सांगा ना आमच्या श्रोत्यांना, म्हणजे जर लिहून घेतलेला नसेल तर अवश्य लिहून घ्या.
0: 9967467946.
1: मंडळी जर काही शंका असतील तर नक्की तुम्ही एस्कॉल फर्नांडिस यांच्याशी संपर्क साधून आपले जे काही प्रश्न असतील त्यांचं त्या अतिशय छान पद्धतीने निरसन करतात, आणि तुमच्या महिला सक्षमीकरणामध्ये त्यांना, म्हणजे खूपच त्यांना इच्छा असते की सगळ्यांना

0: मदत करावी, तर तुम्ही नक्कीच त्यांना संपर्क करू शकता एस्कॉलजी. आणि आता शेवटी जाता जाता आमच्या हे तुम्ही जे महिला सक्षमीकरण एवढं करता, तर कामगार महिलांना तुम्ही काय सांगाल?
1: कामगार महिलांना मी एकच सांगते, बघा आपण कुणाला देत नाही आपल्या पॉकेटमधलं. जर गव्हर्नमेंटकडून मिळत असेल आणि आमचं कर्तव्य आहे की तुम्हाला मिळवून देणं, आणि आम्ही जे मिळवून तुम्हाला देणार आहे ना तुम्ही अवश्य घ्यावे. का? कारण मी माझ्याकडचं देत नाही. मी महिलांना हे पण सांगते, मी तुम्हाला दिलं नाही ते तुम्हाला तिकडून मिळते ते घे. कुठून पण आम्हाला माहिती मिळू दे की महिलांसाठी काहीतरी फायदे आहेत, ते आम्ही त्यांना लगेच कळवतो. आणि तुम्ही माझा हा नंबर आहे ना अवश्य फोन करा. मी दोन वेळा करा, कारण पहिला फोन करा, दुसऱ्या वेळी मी लिहून तुम्हाला सगळं काही वाचून दाखवेन. हां, म्हणजे मध्ये मध्ये चुकायला नको. हां, ओके.
0: एस्कॉलजी खरंच ही आता बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण ह्या संबंधी तुम्ही जितकी सुंदर माहिती सांगितलीत, अगदी म्हणजे नियोजनबद्ध कशा प्रकारे करायचं सगळं काम हे तुम्ही समजावून सांगितलं, त्याबद्दल आमच्या सर्व श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे तुमचे अगदी मनापासून आभार.
1: हर्षदा मॅडम, मला इथे यायला जो चान्स दिला ना त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.

बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला कामगार सभेचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

कामगार सभेचा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AI या ॲपसहित 558 किलो हट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत एकमतानं मंजूर. राज्य सरकार सूरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवनगौरव पुरस्कार सुरू करणार. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. आणि टीईटी पेपर फुटी प्रकरणी जम्मू आणि पाटण्यातून आणखी 3 जणांना अटक. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत एकमतानं मंजूर झालं. या विधेयकाच्या माध्यमातून कोणाच्याही जमिनीच्या मालकी हक्कात बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न नाही, केवळ त्यांच्या हक्काला श्रमाला ओळख देण्याचा हा प्रयत्न असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज विधानसभेत केलं. या विधेयकावरच्या चर्चेत त्या बोलत होत्या. हे विधेयक वारसा उत्तराधिकारी मालमत्तेसंदर्भातल्या विद्यमान कायद्यात बदल करत नाही, केवळ महिलांच्या कृषी क्षेत्रातल्या योगदानाला कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न असल्याचं त्या म्हणाल्या. या अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद स्थापन केली जाईल. याशिवाय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य संनियंत्रण समिती आणि कृषी सचिवांच्या अध्यक्षतेखाली महिला शेतकरी सक्षमीकरण कक्ष स्थापन केला जाईल. संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केलं आहे. अशावेळी महिला शेतकऱ्यांना कायदेशीर ओळख देण्याचा प्रयत्न करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. या विधेयकात शेतीची व्यापक व्याख्या केली आहे. या जमीन नसली तरी शेतीशी निगडीत कामं करणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांचा दर्जा दिला जाणार आहे. त्यात पशुपालन, कुक्कुटपालन, मासेमारी, दूध उत्पादन यासारखी कामं करणाऱ्या महिलांना सुद्धा शेतकऱ्यांचा दर्जा मिळणार असल्याचं कृषीमंत्री म्हणाले.
1: कुठल्या एखाद्या महिलेच्या नावावरती सातबारा करा, अर्धा एकर करा किंवा कोणाला सातबारा करू नका, हा उद्देश आमचा नाही आहे. आमचा उद्देश एकच आहे की या कृषी क्षेत्राशी संलग्न ज्या ज्या महिला आमच्या शेतमजूर ज्या महिला काम करतात त्यांना शेतकरी म्हणून त्यांना प्रमाणपत्र देणं आणि त्यांना एक स्वतःचे एक ओळखपत्र शेतकरी म्हणून निर्माण करणं हा आमचा खरं यामधनं उद्देश आहे. शेतीची ओळख म्हणून नुसतं प्रमाणपत्र नाही तर महिला शेतकऱ्यांची स्वतंत्र ओळख आम्हाला करायची आहे. तिला समान ओळख करून समान संधी, आर्थिक सक्षमीकरण आणि निर्णय प्रक्रियेमध्ये योग्य स्थान हे आमच्या महिलाला मिळवून देणं हा आमचा खरं तर उद्देश या विधेयकामध्ये आहे.
0: हा कायदा लागू झाल्यावर महिला शेतकऱ्यांना ओळखपत्र दिलं जाईल. याच्या आधारे महिला शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल. त्यांना कृषीसाठी अर्थसहाय्य मिळेल असं ते म्हणाले. यात एकल महिला शेतकऱ्यांवरही विशेष लक्ष दिलं जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी या विधेयकाला एकमतानं पाठिंबा द्यावा असं आवाहन त्यांनी चर्चेदरम्यान केलं होतं. त्याला सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला आणि विधेयक एकमतानं मंजूर झालं. राज्यात विकसित भारत जीरामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीनं राबवण्यासाठी तसंच यात समाविष्ट केलेल्या जुन्या योजनेतल्या काही बाबी कशाप्रकारे अंमलात येतील हे समजावून सांगण्यासाठी राज्यस्तरावर आमदारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. याशिवाय प्रत्येक जिल्हा स्तरावर देखील ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांच्यासाठी अशीच कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश दिले जातील अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. राज्यातल्या गायत संगीत क्षेत्रात आयुष्यभर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ आणि ख्यातनाम कलावंतांचा सन्मान करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग सूरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवनगौरव पुरस्कार सुरू करणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. हा पुरस्कार 10 लाख रुपयांचा असेल असं त्यांनी सांगितलं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत त्याचं काम पूर्ण होईल. तसंच ऐरोलीत भाषा उपकेंद्राचं कामही प्रगतीपथावर आहे अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत दिली. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या नावानं नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी मराठी भाषा विकास केंद्र स्थापन करायचा निर्णय सरकारनं घेतला असून 1 वर्षात त्याची अंमलबजावणी होईल. जिल्हास्तरावर भाषा अधिकारी नेमायचा निर्णय घेतला असून 1 महिन्यात त्याची अंमलबजावणी होईल असं सामंत म्हणाले.

0: लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी केंद्राची कारवाई 2 वर्षात पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी दिलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी मंचाची स्थापन करण्याविषयी सामंत म्हणाले,
1: मराठी भाषेचं जतन आणि सातार समुद्रापलीकडे मराठी भाषा पोहोचवणं, त्याचं संवर्धन करणं ही भूमिका आमच्या विभागाची असते. आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं 75 आंतरराष्ट्रीय मराठी मंच उभारण्याचा निर्णय हा मराठी भाषा विभागानं घेतलेला आहे. वर्षभरामध्ये ते देखील मंच आम्ही उभारणार आहोत.
0: ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा, निवृत्तीनाथ निळोबाराय यांचं साहित्य घरोघरी पोहोचवण्यासाठी विभागानं पुढाकार घेऊन अनुदान मंजूर केल्याचा उल्लेखही सामंत यांनी केला. वेरूळ इथले शिक्षक सुरेश बोरसे यांना वैजापूरचे तपास अधिकारी आणि इतरांनी जबर मारहाण केल्याच्या आणि या घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी 2 पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित केलं असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. या प्रकरणी एकंदर 8 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून 7 आरोपी अटकेत आहेत असंही त्यांनी सांगितलं. शेती आणि गैरव्यावसायिक कामासाठी गौण खनिजाचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, शेतरस्ता दुरुस्ती, गोठा वगैरे गैरव्यावसायिक कामांसाठी करता येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते आज विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं. आंध्र प्रदेशाच्या तिरुपती जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण उपस्थित होते. यावेळी लाभार्थींना जीरामजी कार्डाचं वाटप करण्यात आलं, तसंच जीरामजी पोर्टलचं उद्घाटनही झालं. भिवंडीतल्या चर्चित टीईटी पेपर लीक प्रकरणात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं आणखी 3 आरोपींना अटक केली आहे. फरार आरोपी कपिल दहिया याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती, त्यानंतर ठाणे पोलिसांनी त्याला जम्मू इथून अटक केली. तसंच या प्रकरणाशी संबंधित आणखी 2 आरोपी सोनू सिंह आणि मिथुन सिंह यांना बिहारमधल्या पटना इथून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ पवन बनसोड यांनी आकाशवाणीला दिली. अनुसूचित जमाती जात पडताळणी प्रक्रिया अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं अधिक पारदर्शक, सुलभ, विश्वासार्ह आणि लोकाभिमुख करावी. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व जातवैधता प्रमाणपत्रांचं सुरक्षित डिजिटल पडताळणी व्यवस्थेत रूपांतर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ते आज विधानभवन इथे महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेच्या 52व्या बैठकीत बोलत होते. मुंबईत साकी नाका परिसरात आज एका व्यक्तीचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. मॅनहोलवर जाळी बसवण्याचं काम सुरू असताना ही व्यक्ती मोबाईलवर बोलत तिकडून जात होती, त्यावेळी मॅनहोलमध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला. मृताच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत महापौर ऋतू तावडे यांनी जाहीर केली आहे. तर कामात हलगर्जी केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेनं सहाय्यक आयुक्तांसह 3 अभियंत्यांना निलंबित केलं आहे. येत्या 8 दिवसात सर्व मॅनहोलची पाहणी करून त्या ठिकाणी सुरक्षेची व्यवस्था करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडला, तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडला, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत एकमतानं मंजूर. राज्य सरकार सूरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार सुरू करणार. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. आणि टीईटी पेपर फुटी प्रकरणी जम्मू आणि पाटण्यातून आणखी 3 जणांना अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: आम्ही बोलत आहोत प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची. ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत.
1: कुछ पाने की हो आस आस कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
2: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
3: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
2: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
4: के हम खो गए प्यार की रागिनी में.
2: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: वासुदेव ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: हाय, मी शर्वरी.
4: नमस्कार, मी रोहित.
5: मी सुखदा.
6: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो.
4: आम्ही चर्चा करतो.
5: आम्ही गप्पाही मारतो.
6: आम्ही मजा मस्तीही करतो.
4: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
3: आपुलकी आधार.
4: प्रत्येक मंगळवारी
5: दुपारी 12 वाजता
6: वनिता मंडळात
4: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
5: आपुलकी या घरात.

आम्ही बोलत आहोत प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

0: प्रसारित करत आहो आजचं विधिमंडळ समालोचन. प्रथम विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन गौरीशंकर घाळे.
1: महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक सभागृहात एकमतानं मंजूर. शेतीकामासाठी गाळ, मुरमावरील रॉयल्टी रद्द. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा. शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावर विरोधकांचा सभात्याग. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक सभागृहात चर्चेनंतर एकमतानं मंजूर करण्यात आलं. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हे विधेयक मांडलं. संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केलं आहे. अशावेळी महिला शेतकऱ्यांना कायदेशीर ओळख देण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचं कृषीमंत्री भरणे यांनी चर्चेला सुरुवात करताना सांगितलं. या विधेयकात शेतीची व्यापक व्याख्या केली आहे. यात जमीन नसली तरी शेतीशी निगडीत कामे करणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांचा दर्जा दिला जाणार आहे. त्यात पशुपालन, कुक्कुटपालन, मासेमारी, दूध उत्पादन यासारखी कामं करणाऱ्या महिलांना

शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावर विरोधकांचा सभात्याग. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्ये. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक सभागृहात चर्चेनंतर एकमतानं मंजूर करण्यात आलं. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हे विधेयक मांडलं. संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केलं आहे. अशावेळी महिला शेतकऱ्यांना कायदेशीर ओळख देण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचं कृषीमंत्री भरणे यांनी चर्चेला सुरुवात करताना सांगितलं. या विधेयकात शेतीची व्यापक व्याख्या केली आहे. यात जमीन नसली तरी शेतीशी निगडीत कामे करणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांचा दर्जा दिला जाणार आहे. त्यात पशुपालन, कुक्कुटपालन, मासेमारी, दूध उत्पादन यासारखी कामं करणाऱ्या महिलांना सुद्धा शेतकऱ्यांचा दर्जा मिळणार आहे. हा कायदा लागू झाल्यावर महिला शेतकऱ्यांना ओळखपत्र दिलं जाईल, त्यांना कृषीसाठी अर्थसहाय्य मिळेल. त्यामुळे सर्वांनी या विधेयकाला एकमतानं पाठिंबा द्यावा असं आवाहन त्यांनी केलं. तर या विधेयकाच्या माध्यमातून कोणाच्याही जमिनीच्या मालकी हक्कात बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न नाही, केवळ त्यांच्या हक्काला, श्रमाला ओळख देण्याचा हा प्रयत्न असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधेयकावर बोलताना सांगितलं. हे विधेयक वारसा, उत्तराधिकारी, मालमत्तेसंदर्भातल्या विद्यमान कायद्यात बदल करत नाही, केवळ महिलांच्या कृषी क्षेत्रातल्या योगदानाला कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न असल्याचं त्या म्हणाल्या. बळीराजाला आता स्वतःच्या शेती सुधारण्यासाठी, विहीर, गोठा किंवा शेतघर बांधण्यासाठी लागणाऱ्या माती आणि मुरुमासारख्या गौण खनिजांसाठी शासनाला एक रुपयाचीही रॉयल्टी अर्थात स्वामित्व धन द्यावं लागणार नाही. तसंच शेतकऱ्यांच्या मालकीचे ट्रॅक्टर किंवा बैलगाड्या अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणाऱ्या पोलीस किंवा महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. राज्याची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असल्यानं ग्रामीण भागाचा विकास जलद गतीने व्हावा हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. जलसंपदा आणि जलसंधारण विभागाच्या अखत्यारीतील जलकुंभ, गावतळी, शेततळी, पाझर तलाव, गाव नाले, महसुली नाले, बंधारे, मालगुजारी तलाव, लघुसिंचन तलाव किंवा स्वतःच्या शेतातून गाळ, माती आणि मुरुम काढायला आता पूर्ण मुभा असेल. पावसाळ्यात शेतात आणि शेतरस्त्यांवर होणारा चिखल दूर करणं, खड्डे भरणं, विहीर खणणं, जनावरांचा गोठा बांधणं आणि शेतघर दुरुस्तीसाठी या गौण खनिजाचा थेट वापर करता येईल. या कामासाठी शेतकऱ्याला केवळ स्थानिक तलाठ्याकडे एक साधा अर्ज करावा लागेल. संबंधित मंडळ अधिकाऱ्याने अर्जावर 15 दिवसांच्या आत परवानगी देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तलाव किंवा नाले जलसंधारण विभागाचे असतील तर त्या विभागाचे आणि महसुली नाले असल्यास तहसीलदारांचं ना हरकत प्रमाणपत्र घ्यावं लागणार असल्याचं महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस सदस्य साजिद पठाण यांना बिष्णोई टोळीकडून पुन्हा धमकी देण्यात आल्याच्या मुद्द्यावर काँग्रेस सदस्य विधानसभेत आक्रमक झाले. सुरक्षित वाढ करण्याची मागणी करत काँग्रेस सदस्यांनी कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मंगळवारी एका लक्षवेधी संदर्भात उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिष्णोई टोळीवर निर्णायक कारवाई करण्याचं जाहीर केलं. त्यानंतर बुधवारी काँग्रेसचे आमदार साजिद पठाण यांना पुन्हा एकदा बिष्णोई टोळीकडून जीवे मारण्याची धमकी आल्याचं काँग्रेस सदस्य नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. त्यावर या संदर्भात राज्य सरकारला सूचना करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्यातील विधानसभा आमदार, विधान परिषद आमदार, लोकप्रतिनिधी आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी ही सरकारची आहे. पठाण यांना आलेल्या धमकीची गंभीर दखल घेत त्यांच्या सुरक्षिततेची गरज लक्षात घेता या संदर्भात योग्य तो निर्णय घेण्याची सूचना विधानसभा अध्यक्षांनी केली. लातूरमध्ये 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब उघडकीला आल्याचं सांगत या प्रश्नावर चर्चा करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना दिली. पावसाळी अधिवेशन सुरू असताना 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्येची घटना ही अत्यंत चिंताजनक असल्याचं सांगत सरकारने यावर तातडीने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी वडेट्टीवारांनी केली. मात्र तालिका अध्यक्ष समाधान आवतडे यांनी चर्चेची मागणी नाकारली. त्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढतं आर्थिक संकट आणि आत्महत्येंची मालिका यावर सभागृहात सविस्तर चर्चा होणं आवश्यक असताना सरकारनं या विषयाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप विरोधकांनी केला. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न आणि आत्महत्या हा विषय सर्वात प्राधान्याचा असून त्यावर चर्चा नाकारली म्हणून विरोधकांनी सभागृहातून सभात्याग केला. कांदिवली पश्चिमेत माथाडी कामगारांसाठीच्या कापड बाजार आणि दुकान मंडळाच्या 27 एकर भूखंडाच्या हस्तांतरण आणि पुनर्विकासात शर्तभंग झाल्याचं सरकारनं मान्य केलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून बांधकाम न झालेली 26,900 चौरस मीटरची अतिरिक्त जागा पुन्हा

0: शासन जमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतील अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत यासंदर्भातील तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राष्ट्रीय महामार्ग 52 भूसंपादनात बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी पदाचा गैरवापर करून बदली झाल्यानंतर मागील तारखांचे आदेश काढत तब्बल 241 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सभागृहात दिली. 68 कोटी रुपयांचा मूळ निवाडा थेट 310 कोटींवर नेऊन हा भ्रष्टाचार करण्यात आला असून या प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून वाटप झालेल्या रकमेची वसुली केली जाणार असल्याची माहिती महसूल मंत्र्यांनी दिली. सदस्य प्रकाश सोळंके, काशीनाथ दाते, राजेश क्षीरसागर, नरेंद्र भोंडेकर, धर्मवीर आत्राम, सुधीर मुनगंटीवार, अमित देशमुख, नितीन पवार आणि मोहन मते यांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन वाटपातील गैरव्यवहाराबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना महसूल मंत्र्यांनी या मोठ्या कारवाईबाबत माहिती दिली. राज्यातील सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत 2388 अनुदानित वसतिगृहं चालवली जात असून यात कार्यरत असणाऱ्या 4 संवर्गातील वेतन श्रेणीच्या संदर्भात कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा प्रस्ताव विभागाकडे प्राप्त झाला आहे. सध्या हा प्रस्ताव वित्त विभागाच्या अभिप्रायासाठी पाठवण्यात आला असून त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेनंतर हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येईल अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहाला दिली. या वसतिगृहात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणी संदर्भात तारांकित प्रश्न सदस्य देवराव भोंगळे यांनी केला होता. त्यावर नितीन राऊत, नाना पटोले आदींनी उपप्रश्न केले.
1: विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलत. लेखन गौरीशंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन अनुराग कांबळे.
0: मराठी भाषेच्या उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची माहिती. समग्र शिक्षा अभियानातील या कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे ठेवणार, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या हिशोबाच्या पावत्या देण्यात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचं तत्काळ निलंबन करणार, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची घोषणा. शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदीची सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई करणार, राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं रेल्वे प्रशासन, राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेणार, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्र. विधान परिषदेच्या कामकाजाची सुरुवात गुरुवारी सकाळी विशेष बैठकीनं झाली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेसाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला असून केंद्राच्या मंजुरीची प्रतीक्षा असली तरी राज्य शासनाने मराठी भाषा संवर्धनासाठी विविध महत्वाकांक्षी उपक्रमांची अंमलबजावणी सुरू केली आहे अशी माहिती उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. नियम 92 अन्वये अर्धा तास चर्चेत सदस्य उमा खापरे, जगन्नाथ अभ्यंकर, अमित गोरखे, मनीषा कायंदे यांनी चर्चेत सहभाग घेतला. त्यावेळी सामंत बोलत होते. उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेची प्रक्रिया ही विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कार्यपद्धतीनुसार होत असून त्यासाठी आवश्यक प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी इथे मराठी भाषा विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. तसंच प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र जिल्हा भाषा अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी 1 महिन्यात करण्यात येईल असंही मंत्री सामंत यांनी सांगितलं. मुंबईतील मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून ते डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे. ऐरोली इथं 34 कोटी रुपये खर्चून भाषा भवनाचं उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील साहित्यिकांचं साहित्य विविध भाषांमध्ये पोहोचावं यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने अनुवाद समिती पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, निवृत्तीनाथ आणि निळोबा राय यांचं साहित्य मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनानं आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिलं आहे अशी माहिती सामंत यांनी दिली. कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या समग्र शिक्षा अभियानातील या कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन त्याविषयीचा प्रस्ताव

0: सादर करण्याचे निर्देश दिले असून तो मिळाल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत तो समोर ठेवण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी दिली. सदस्य निरंजन डावखरे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावर ते उत्तर देत होते. राज्यात सुरू असलेली ही विद्यालयं मुलींच्या शिक्षणासाठी सुरू असून या विद्यालयांचा विकास करता येईल याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याचा विचार सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या हिशोबाच्या पावत्या देण्यात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचं तत्काळ निलंबन केलं जाईल अशी घोषणा शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी केली. सदस्य किरण सरनाईक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली. तसंच पुढील 3 महिन्यांच्या आत ज्या कर्मचाऱ्यांच्या पावत्या प्रलंबित आहेत त्यांना देण्यासाठी विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात येईल. तसंच ही माहिती पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं. प्रलंबित पावत्यांविषयी चर्चा करण्यासाठी शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्याकडून चौकशी करून 15 दिवसात त्याचा अहवाल मागवण्यात येईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. राज्यभरात किती कर्मचाऱ्यांच्या पावत्या प्रलंबित आहेत याची माहिती घेण्यासाठी एक विशेष समिती नेमण्याविषयी राज्य सरकार सकारात्मकपणे विचार करेल असंही भोयर यांनी स्पष्ट केलं. विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातूनच पुस्तकं गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करायला भाग पाडणाऱ्या राज्यातील काही खासगी तसंच CBSE ICSE बोर्डाशी संलग्न शाळांवर शासन कठोर कारवाई करेल असं राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं. शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याबाबत सदस्य सुधाकर अडवाले यांनी प्रश्न उपस्थित केला. प्रश्नाला उत्तर देताना भोयर यांनी स्पष्ट केलं की अशा प्रकारच्या सक्तीला शासनाचा ठाम विरोध असून यापूर्वीही काही शाळांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येक विभागीय उपसंचालक कार्यालयांतर्गत सहाय्यक संचालकांच्या नियंत्रणाखाली नोडल अधिकारी नेमले जाणार आहेत. या अधिकाऱ्यांमार्फत शाळांमधील खरेदी प्रक्रियेवर बारकाईनं देखरेख ठेवली जाईल आणि नियमभंग करणाऱ्या शाळांवर तात्काळ कारवाई केली जाईल. लोकप्रतिनिधींनी या मुद्द्यावर मांडलेल्या तक्रारींच्या आधारे संबंधित शाळांची स्वतंत्र यादी तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या यादीच्या आधारे तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात येईल असंही भोयर यांनी नमूद केलं. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं रेल्वे प्रशासन राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल. तसंच प्रत्यक्ष स्थानकांना भेटी देऊन सुरक्षेचा आढावा घेण्यात येईल असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलं. सदस्य रवींद्र फाटक यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी साध्या वेशातील पोलीस भरारी पथकांची नेमणूक केली असून संशयितांची तपासणी करण्यात येते. 177 उपनगरीय रेल्वे स्थानकांमध्ये 900 CCTV कार्यरत असून ते वाढवण्यासाठी केंद्राशी पत्रव्यवहार करण्यात येईल असंही कदम म्हणाले. रेल्वे प्रवासादरम्यान नेमके कुठे अपघात होतात ते शोधून त्याचे झोन तयार केले आहेत. काय उपाय करावेत हे सुचवण्यासाठी जॉईंट कमिशनर दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल. तसंच सर्वच लोकल 15 डब्यांच्या करून प्रवाशांचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असंही राज्यमंत्री कदम म्हणाले.
1: आपण ऐकत होतात विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन.
2: 311.5 meters अर्थात 963 kHz वर तसंच 102.1 FM वर आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. 7:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम शेत शिवार.

0: मंडळी नमस्कार. शेतशिवार या कार्यक्रमात आपण सर्वांचं सहर्ष स्वागत.
1: मंडळी, आज 1 जुलै कृषी दिन, या निमित्तानं भालोद जिल्हा जळगाव इथले कृषीभूषण नारायण चौधरी यांची किशोरी वाघुळदे यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित करत आहोत.
0: मंडळी नमस्कार. मंडळी, आज 1 जुलै कृषी दिन. कृषीप्रधान भारत म्हणून

ओळखल्या जाणाऱ्या आपल्या या देशात कृषी संस्कृतीचं स्मरण आणि शेतकरी कृतज्ञतेचं प्रतीक म्हणून 1 जुलै म्हणजेच या कृषी दिनाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कृषी दिवस हा नैसर्गिकरित्याच पेरणीच्या मुहूर्तावर आलेला एक पावन पर्व आहे. महानायक वसंतराव नाईक यांनी हरितक्रांती आणि श्वेतक्रांती घडवून आणली. याशिवाय पंचायत राज आणि रोजगार हमी योजनेचे देखील वसंतराव नाईक हे शिल्पकार मानले जातात. ते पहिले शेतकरी मुख्यमंत्री आणि शेतकऱ्यांचा राजा म्हणून ओळखले जातात. भूमिहीनांना लाखो एकर जमीन त्यांनी वाटप केली. शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये स्वाभिमान आणि समृद्धी फुलवण्याचं तसंच कृषी संस्कृतीला नवसंजीवनी देण्याचं ऐतिहासिक कार्य महानायक वसंतराव नाईक यांनी केलंय. मंडळी, आज महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंतीच्या निमित्तानं 1 जुलै हा कृषी दिवस म्हणून आपण ओळखतो. आज आपल्या स्टुडिओत भालोद इथले

0: असेच लोक फक्त शेती करतात, पण असं करावं का की शेतीकडे शिकलेल्या मुलांनी सुद्धा वळावं? तुमचं काय मत आहे?
1: माझं असं मत आहे की जास्तीत जास्त शिकलेल्या तरुणाने शेतीकडे वळावं, म्हणजे नक्कीच त्यामध्ये तो बाहेरून त्याचं काही नवीन तंत्रज्ञान आणू शकेल. आणि जे कमी शिकलेले आहे त्यांना असा इगो वाटणार नाही की आपण शेती करतो, आणि ते पण त्याला फॉलो करतील. आणि नक्कीच त्या जे पहिले पारंपरिक शेती करतात त्यांना जर ही जोड मिळाली नवीन शिकलेल्या माणसाची, शिकलेल्या तरुणाची, तर नक्कीच त्यांचा विकास होत जाईल.
0: नक्कीच. आणि मग आपली जी शेती आपण सांगितली ही आपण पारंपरिक पद्धतीने करता की आधुनिक?
1: आम्ही दोघं जोड, पारंपरिक पण त्याच्यामध्ये जोड असतेच, आणि जे नवीन तंत्रज्ञान येत आहे बाहेरून ते पण अडॉप्ट करण्यात अग्रेसर आमचा परिसर किंवा आम्ही असतो नेहमी.
0: बर. आणि आपली जी शेती आहे ही वारसा हक्काने मिळालेली आहे की तुम्ही स्वतः खरेदी केलेली
1: आहे? वारसा हक्काने, वडिलांचा व्यवसाय शेतीच होता, पण तेव्हा शेतीचं प्रमाण आमच्याकडे कमी होतं.
0: बर.
1: नंतर मी ग्रॅज्युएशन केल्यानंतर मी डायरेक्ट माझ्या रिझल्ट नंतरच दुसऱ्याशी शेतीच्या कामाला लागलो. मी BSc मध्ये ग्रॅज्युएशन माझं झालेलं आहे.
0: बरं.
1: आणि रिझल्टच्या दुसऱ्या दिवशी मी शेतीला लागलो.
0: वा.
1: आणि तेव्हापासून शेतीमध्ये पूर्णपणे 24 तास शेतीमध्ये टाइम द्यायचा मी ठरवलं, आणि तेव्हापासून माझी शेती 3-4 पटीने वाढली.
0: वा, खूप छान. म्हणजे आता आपण आधी बोललो तसंच ना की शिकलेल्या व्यक्तीने शेती केली तर ती कशी फुलवली जाते.
1: बरोबर.
0: याचं एक जिवंत उदाहरण तुम्ही आहातच. एक सामान्य शेतकरी ते कृषीभूषण हा प्रवास कसा होता?
1: नाही, यामध्ये असं आहे की पारंपरिक तर आपण जे म्हणतो, आता वाडवडील शेती करत होते, परंतु काही कालांतराने आपलं वातावरणात बदल होत जातात, मग ते बदल स्वीकारायचे. ते बदल आपण ही पिढी स्वीकारू शकेल, पण बऱ्याच वेळा असं होतं की शेतकरी कुटुंबातील खालची पिढी ते बदल स्वीकारत नाही. त्यांना असं वाटतं की आपण जे करत होतो तेच चांगलं होतं, पण ते बदल स्वीकारावे लागतील. मग ते स्वीकारण्यासाठी मला थोडासा वडिलांची संघर्ष म्हणा, किंवा त्यांच्याकडून सगळं माझ्या ताब्यात घ्यायचं असं म्हणा, की नाही आपल्याला त्यांच्याशी तात्विक, आपण टेक्निकल म्हणतो की बा आता आपल्याला हेच पीक पेरायचं आहे, आपल्याला आज पेरायचं आणि आपल्याला 10 दिवसांनी पेरायचं आहे, असे जे काही पॉईंट येतात ते आपण ते अडॉप्ट करून तसा संघर्ष बऱ्याचपैकी शेतीमध्ये असा करावा लागला मला. आणि वेगवेगळे पिकं घेताना जे नवीन पिकं मी आपल्या परिसरात, आमच्या परिसरात हळदीचं पीक आमच्या एक मी गट स्थापन केला होता 17 वर्षापूर्वी, तेव्हा हळदीचं पीक आणलं. बटाट्याचा मी, बटाटा आपल्याकडे होतच नाही अशी धारणा होती, मग तेव्हा वडील पण म्हणायचे असं काही तू पेरू नको, पण बटाटा एक चांगलं पीक म्हणून आमच्या परिसरात चांगला झालं, आणि हळद तर एक प्रमुख पीक झालेलं आहे. तर सध्या असे नवीन नवीन पिकं, जे मिरची एक होतं की बा मिरचीचा प्रयोग मी मोठ्या प्रमाणावर केला, लोक आपल्याकडे 5-10 आर पेरायचे, मी 12 एकरची सुरुवात केली.
0: बर.
1: तेव्हा मला सगळे असं की बा तू असं करू नको, याच्यामध्ये तोटा होईल, असं होईल तसं होईल, पण याच्यात असं काही झालं नाही. त्याच्याकडे लक्ष दिल्याने शेतीमध्ये जास्तीत जास्त वेळ तुम्ही जर शेतात राहिले किंवा शेतीविषयात गुंतून राहिले तर तुम्हाला नक्कीच कुठे त्याच्यातून तोटा होणार नाही असं मला वाटलं. आणि असं करत करत मी वेगवेगळे पिकं घेत, नवीन नवीन पिकांचे प्रयोग, प्रयोगामध्ये बऱ्यापैकी माझा खर्च झाला असेल किंवा लॉस पण आला असेल, पण तो लॉस आला म्हणून आपण ते सोडून दिलं असं नाही. मग त्यासाठी मी भरपूर प्रवास केला, म्हणजे हळदीसाठी आम्ही अख्खा भारत फिरलो, बटाट्यांसाठी त्याचं मार्केट कुठे आहे, त्याला कसं स्टोरेज केलं जाईल, असे सगळे प्रकार करत करत बराच प्रवास केला. तेव्हा कुठेतरी हे पीक आपल्या परिसरात प्रमुख झाले, माझ्यासोबत बाकीची टीम होती आमची शेतकऱ्यांची. असं म्हणजे खालच्या पिढीशी थोडस चर्चा करून म्हणा किंवा थोडस त्यांच्या विरोधात जाऊन असे निर्णय घेतले म्हणून थोडंसं आणखी बऱ्यापैकी झालं. पण ते असे विरोध नाही घेतले, आम्ही त्यांच्याशी चर्चा करून, मी नक्की त्यांचा सल्ला होताच सोबत, पण त्यांच्या सल्ल्यामध्ये आपले विचार ॲड केले, आणि असं दोघांचं, वडिलांचं, माझं कॉम्बिनेशन ॲड करूनच मी थोडंसं पुढे पाऊल टाकत गेलो. आणि
0: थोडीशी हिंमतीची जोड तुमची त्याला लागली?
1: हिंमतीची जोड मी वडिलांकडून शिकलोय.
0: बरं. वा, खरे तर पहिले गुरु आपले आई वडीलच असतात ही गोष्ट आहेच. बरं, आता जी आपली शेती आहे ही करत असताना आपण खतं कुठली वापरतात, म्हणजे सेंद्रिय की रासायनिक?
1: सेंद्रिय पण वापरले जातात. आम्ही हिरवळीचं खत मोठ्या प्रमाणावर, मी स्वतः 25-30 एकर दरवर्षी हिरवळीचं खत शेतामध्ये पेरतो.
0: बरं.
1: आणि शेणखत प्रत्येक शेतामध्ये वापरल्याशिवाय पिकच घेत नाही. आणि रासायनिक खताचं कॉम्बिनेशन, त्याला NPK कॉम्बिनेशन नक्की आहे. पूर्णपणे 100% सेंद्रिय नाही, पण दोघांचं कॉम्बिनेशन कसं करायचं हे आता बऱ्यापैकी आम्हाला अवगत आहे, आणि गांडूळ खत माझे स्वतःचे दोन प्लांट आहेत.

0: बरं.
1: मी माझ्या स्वतःच्या शेतीमध्ये माझं तयार केलेलं गांडूळ खत जवळजवळ 2006 सालापासून ते आजपर्यंत 18 वर्षापासून मी ते वापरतो आहे.
0: बरं, म्हणजे फक्त सेंद्रिय खत नाही वापरत, त्याला रासायनिक खतांची जर जोड
1: जोड
0: दिली
1: आहे.
0: तर मग हे जे बुरशी लागण्याचे वगैरे जे प्रकार आपण ऐकतो, फक्त सेंद्रिय खतच जर वापरली तर बुरशी लागण्याचं प्रमाण असतं असं म्हटलं जातं.
1: शेणखतांमध्ये ते थोडं जास्त येतं.
0: हा, शेणखत जर थोडंसं ओलसर असेल तर बुरशी लागते,
1: अपरिपक्व असलं तर त्याच्यामध्ये बुरशीचे प्रमाण जास्त येते.
0: हो, आणि पाण्याचं व्यवस्थापन कसं आहे आपल्याकडे?
1: पाण्याचं व्यवस्थापनासाठी आपण पहिल्यापासून पहिले पद्धत होती सरीवरंबा पद्धतीची, म्हणजे फ्लड इरिगेशनची. आणि आता आम्ही शेतीत लागलो तेव्हापासून त्याच्यानंतर काही वर्षांनी ड्रीप इरिगेशन सुरू झालं. जवळजवळ 93-94 पासून जवळजवळ 50% आपला आमचा एरिया सुरू होऊन गेला आता ड्रीप इरिगेशनला. आता त्याच्यामध्ये इनलाईन सिस्टीम आली आणि हरभऱ्यासारखं पीक असलं तर स्प्रिंकलरची सिस्टीम आली. असे इरिगेशन ड्रीपद्वारे 100% ड्रीप आमच्याकडे आहे.
0: आता सध्या मुख्य पीक कुठलं आहे?
1: मुख्य पीक आमचं हळद आणि केळी.
0: बर, आणि आत्ताच आपण बटाट्याबद्दल बोललात तर त्या बटाट्यांवरती आपण जेव्हा प्रयोग केला त्याच्यानंतर आतापर्यंत तुम्ही बटाट्याची लागवड करता?
1: आतापर्यंत बटाटा घेतो, माझा दरवर्षी बटाटा थोडा थोडा 1-5 एकर 7 एकर बटाटा असतोच.
0: बर,
1: हो. आणि बटाट्याचं उत्पन्न आपल्या काळ्या जमीनमध्ये एकदम चांगलं होतं. उत्पन्न नक्कीच त्याचा थोडा साईज वाढून येते, जास्त साईज एकदम गोल येत नाही, पण त्याचं वजन एकदम चांगल्या प्रमाणात आपल्याकडे येतं.
0: बर,
1: आणि बटाट्याचं पीक आपण कोल्ड स्टोरेजला ठेवू शकतो.
0: हो, आणि तण नियंत्रणाबद्दल काय सांगाल?
1: तण नियंत्रणासाठी आपण नक्कीच हिवाळ्यामध्ये पहिल्यांदा खोलगट नांगरटी केली पाहिजे. आणि त्याला नांगरटीनंतर जेव्हा आपण पेरणी कराल पावसाळ्यामध्ये तेव्हा आता तण नियंत्रणासाठी काही बीजनाशक आलेले आहेत. तसं बीजनाशकाचा वापर आता थोडा थोडा प्रमाणात सुरू केलेला आहे आम्ही. आणि खुरपुरपतवार.
0: हो, आता आधुनिक पद्धतीने शेती करण्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर यंत्रसामग्री काय आपल्याकडे?
1: यंत्रसामग्री आमच्याकडे हळदीपासूनचं पेरणी यंत्र आहे. आणि त्याला पेरणी यंत्रापासून तर ते हार्वेस्ट होईपर्यंत सगळे मशिनरी माझ्याकडे आहेत. आणि त्या मशिनरी आम्ही जवळजवळ 15 वर्षापूर्वीच सगळ्या अभ्यास करून बनवल्या होत्या. हळद कशी जास्त प्रमाणात शिजवता येईल, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये जिथे हळदचा बेल्ट आहे तिथे ते पाण्यामध्ये कढाई ठेवून त्याच्यात हळद टाकून ती शिजवली जात होती. नंतर आम्ही कराडवरून एक प्राध्यापक आहेत तिथे त्यांच्या मार्गदर्शनाखाली बॉयलर बनवले आणि वाफेवरती कशी मोठ्या प्रमाणात शिजवली जाईल. दिवसभरात 400-500 क्विंटल शिजवली जाते आणि त्याच्यानंतर त्याला पॉलिश मशीन्स, त्याचे पावडरचे मशीनचे प्लांट आता आपल्या परिसरात बऱ्यापैकी सुरू झाले आहेत. असं हळदीमध्ये आहेच. आणि दुसरे जे कोरडवाहू आपण पिकं घेतो त्याच्यामध्ये पेरणी यंत्र जे नवीन नवीन येत आहे ते शेतकऱ्यांनी स्वीकारायलाच पाहिजे. आणि ते आमच्याकडे आम्ही कधीपासूनच त्याच्यामध्ये स्वीकारून त्याद्वारे शेती करतो आहे.
0: बरं, आपले काही शेतकरी बांधव जर हे यंत्र हे विकत घेऊ शकत नसतील तर त्यांनी काय करावं?
1: त्यांना माझा असा सल्ला असेल, जर छोटा शेतकरी असेल किंवा 4 एकर 2 एकरचा 4-5 एकरचा शेतकरी असेल त्या सर्व शेतकऱ्यांनी, आपण कुठेतरी बसून पारावर चर्चा करतच असतो सर्वांनी, कुठेतरी एकत्र 5-5-10-10 शेतकऱ्यांनी एकत्र यायला पाहिजे. आणि असे छोट्या छोट्या मशिनरी त्यांनी घ्यायलाच पाहिजे. त्यांनी एकाची कपॅसिटी आर्थिक नसली तर 10 जण मिळल्यावर कोणाची तरी कपॅसिटी होते. आता याच महिन्यापूर्वीचा माझा विषय आहे की एका छोट्या शेतकऱ्याने ट्रॅक्टर घेतलं आणि त्या ट्रॅक्टरला मला तो भेटला, का रे तू ट्रॅक्टर घेतलं का रे बेटा? हो काका. मग आता तू काय करणार पुढे? मी त्याला सांगितलं की नाही म्हणे आता माझ्याकडे पैसे नाही. मी त्याला फवारणी जशी आपण करतो फवारणी यंत्राने तशी त्याला त्याचं 2 लाखाचं एक यंत्र घेऊन दिलं फवारणीचं.
0: बर.
1: आणि त्याला सांगितलं तू याच्याद्वारे फवारणी कर, माझ्या शेतात झाल्यावर दुसरीकडे भाड्याने कर. त्याचा आज 1 महिन्यातच त्याचं जवळजवळ 1 लाख रुपयाचा धंदा झाला.
0: वा, खूप छान. बरं, मजुरांचं व्यवस्थापन कसं करता?
1: मजुरांचं व्यवस्थापन आता खरं सांगायचं ही एक समस्या शेतकऱ्यांसमोर येऊन ठेपलेली आहे. शेतमजूर शेतामध्ये जास्तीत जास्त वेळ काम करायला कोणी तयारच नाही. तोच मजूर जर इंडस्ट्रीयल क्षेत्रात आला तर तो मजूर 10-12 तास काम करतो. त्याच्यापेक्षा दुप्पट रोज घेऊन तो 10-12 तास काम करतो आणि शेतामध्ये त्याची 4 तास काम करण्याची मानसिकता कोणाचीच नाही आहे. म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने जास्तीत जास्त नवीन यंत्राद्वारे शेती कशी करता येईल आणि लेबर कमीत कमी कसे लागतील, लेबर लागणारच आहे. मग हेच लेबरांना आता पुढे शेतकऱ्यांना असा सल्ला राहील की आपण कुठेतरी त्या तुमच्या 3-4 एकरमध्ये छोटा उद्योग सुरू करा, तिथे पण त्याला काम द्या. असं काहीतरी कॉम्बिनेशन करून जर पुढे शेतीचा पॅटर्न

0: केला की तुमचाच बिझनेस, तुमची शेती तुमचाच बिझनेस, तर कुठेतरी त्याचा
1: शेतीपूरक व्यवसाय,
0: शेतीपूरक व्यवसाय त्याने सुरू केला पाहिजे, म्हणजे मजुरांचं पण व्यवस्थापन चांगलं होईल, त्यांना जास्तीत जास्त पैसे देता येतील.
1: हा, आणि त्यामुळे काय मग हे आपलं वातावरण जे आहे हे स्थिर नाहीये, त्यामुळे पाऊस पडला नाही पडला तरी सुद्धा ते शेतीपूरक असल्यामुळे मग तो शेतकरी भुकेलाही राहणार नाही.
0: बरोबर,
1: ही पण गोष्ट आहे.
0: बरोबर.
1: आता आपल्याकडे जे उत्पादन होतं त्याचं विक्री व्यवस्थापन कसं करता आपण?
0: विक्री व्यवस्थापनासाठी खरं आपल्या परिसरातील सर्वसामान्य शेतकरी कधी त्याच्या मालाची विक्री करायला त्याचं गाव किंवा त्याचं शहर सोडून कुठे बाहेर गेलाच नाही, म्हणून शेतकऱ्यांनी कृषी पर्यटन मोठ्या प्रमाणावर केलं पाहिजे. आणि त्याचं मार्केट व्यवस्था कशी आहे, ज्या पिकाचं जे तुमचं मार्केटमध्ये विकलं जाईल ते त्याने पिकवायला किंवा ते पॅकिंग करून ग्रेडिंग करून ते विकायला ते शिकलं पाहिजे. म्हणून म्हणजे त्याने जसं आपण तीर्थक्षेत्रांच्या वाऱ्या करतो तशा त्याने कुठेतरी मार्केटच्या किंवा बाजारात काय लोकांना हवं आहे असं त्याने केलं पाहिजे.
1: बरं, आपल्या शेतीच्या कामामध्ये मजुरांबद्दल आपण बोललो, महिला वर्गाच्या बाबतीत आपण काय सांगाल, म्हणजे त्यांचं सहकार्य किंवा त्यांची मदत शेतीला कुठं होते आणि ती गरजेची आहे का?
0: हो, शेतीमध्ये महिलांचं निंदण्याचं काम आहे, तण नियंत्रणाचं काम, ज्यामध्ये आपण तो उल्लेख झाला नाही पण फक्त महिलाच हे तण नियंत्रणाचं काम त्या जास्तीत जास्त करू शकता. आणि ज्या महिलांना शेती करायची आहे त्यांनी जर मॅनेजमेंट शिकली तर नक्कीच पुरुषांपेक्षा जास्त वेळ महिला शेतांमध्ये देऊन आणि महिला मजुरांशी संपर्क करून नक्कीच त्या शेतीमध्ये पुढे जाऊ शकतात व कुटुंबाला पण चांगला एक आधार होऊ शकतात. त्यांनी शेतीमध्ये स्वतः काम करायचं आणि मॅनेजमेंट जरी केली, जरी त्या मोठ्या कुटुंबातल्या असल्या, जास्त शेती ज्यांच्याकडे आहे त्या महिलांनी जरी मॅनेजमेंट केली तरी त्या चांगल्या प्रमाणात शेती करू शकतात.
1: नक्कीच. बरं, आता निसर्गाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर निसर्गाच्या मनमर्जीमुळं खूप नुकसान बऱ्याचदा होतं, म्हणजे अवकाळी पाऊस, कमी जास्त प्रमाणात पाऊस, तर हे जे प्रकार आहेत यामुळं मग जे नुकसान होतं याला सामोरं कसं जावं याबद्दल काही मार्गदर्शन कराल?
0: याला सामोरं आता कसं, शेतकऱ्यांनी समजा केळी पीक आपण पेरतो त्याला वादळाने ते पडतं, मग त्याने ते काहीतरी तटरक्षक चारही बाजूंनी त्याला अशा भिंतीसारखं भिंत नाही बांधता येणार पण त्याला सजीव भिंत केली पाहिजे, म्हणजे कुठेतरी असे दाट दाट झाडी लावली पाहिजे की त्याच्याने तुमचा उष्ण वारामध्ये जाणार नाही, जोरात वारा आला त्याला ते विरोध करू शकेल, थंडीला विरोध करू शकेल, असं काहीतरी सजीव कुंपणं उभं केली पाहिजे. आणि पाणी कमी जास्त होतं तेव्हा त्याने त्याच्या शेतातलं पाणी त्या शेतात जिरवणं शिकलं पाहिजे. आणि जी आंतरपीक पद्धती होती ती कुठेतरी पारंपरिक जी पद्धत होती आपल्या पूर्वजांची ती कुठेतरी त्याने आता सुरू करायला पाहिजे, कारण प्रत्येक पिकाचं स्पेसिंग हे खूप वाढलेलं आहे आणि जमिनीमध्ये जे नांगरटीनंतर जे टिलर कडायची पद्धत होती ती आता रोटरमुळे काय झालं की जमीन पहिल्याच पाण्यामध्ये एकदम येऊन जाते, प्लेन सरफेस होऊन जातो आणि ते पाणी शेतातून वाहून जातं. म्हणून कुठेतरी सर बांधावरती पहिले सरीवरंबा पद्धतीमध्ये पाणी साचून राहायचं, ते जिरून जायचं जमीनमध्ये, आता तसं राहिलं नाही, म्हणून त्याने पारंपरिक याच्यामध्ये थोडंसं जाऊन मध्ये त्या पिकामध्ये आंतरपीक तरी सुरू केलं, म्हणजे पाण्यात एकदम वाहून जाणार नाही असं काहीतरी करता येईल त्याला.
1: हा, म्हणजे आधुनिकीकरणाचं आपण ज्या वेळेला ते स्वीकारतोय तेव्हा आपण आपलं पारंपरिक जी पद्धती ती सोडणं योग्य नाही.
0: हा, सोडणं योग्य नाही, थोडं थोडं त्या प्रमाणात राहिलं पाहिजे त्याने.
1: मला एक सांगा की शेती करणं म्हणजे कुठलंही काम करायचं आहे किंवा आपण एखादा व्यवसाय सुरू करतो त्याच्यामध्येही काही नुकसान होण्याची शक्यता बरीच असते, तसं शेतीच्या बाबतीमध्ये सुद्धा काही लोकांचे समज गैरसमज आहेत की शेती केल्यानंतर फक्त फायदाच होतो असं नाही तर नुकसानही होतं, तर अशा झालेल्या नुकसानींना त्यांनी सामोरं ते कसं जाऊ शकतात? म्हणजे थोडक्यात मला हे अपेक्षित आहे तुमच्याकडून की जर समजा नुकसान होत असेल तर त्या लोकांनी शेतीकडे वळायचंच नाही हे मनातलं काढून टाकून त्या नुकसानींना आपण सामोरं कसं जाऊ शकतो, अशा नुकसानींचे काही उदाहरणं द्याल का?
0: नुकसान बऱ्यापैकी होतं ना, समजा एखाद्या शेतकऱ्याचा वादळ आलं त्याच्यामध्ये केळी पडली, त्याला आता शासन कुठेतरी विचार करून त्याला विमा कवच किंवा दुसरं काहीतरी नंतर भरपाई असे या प्रमाणातून शासन देत आहे. शासन आज सर्व शेतकऱ्यांच्या मागे आहे. कोरडवाहू पिकांमध्ये समजा आपला कुठला कापसावर लाल्या रोग आला तेव्हा शासन तुमचा मदत करायला तयार आहे. म्हणजे शासन नक्कीच या शेतकऱ्याच्या मागे सध्या या 10-12 वर्षापासून आपण पाहतोय की शासन नक्की या शेतकऱ्याच्या मागे त्याला मागे पडू देत नाहीये, त्याला नुकसानीत जाऊ देत नाहीये. तरी पण शेतकऱ्यांनी पण विचार करून त्याच्या पिकाची फेरपालट असे 2-3 प्रकार जर केले, शासन तर आहेच, पण फेरपालटमधून आज आपल्याला केळीमध्ये लॉस आला, आपण पुढे पपई पेरूया, आपण पपईमध्ये लॉस झाला, आपण दुसरं फळ पीक दुसरं कुठलं तरी घेऊया, संत्री मोसंबीकडे वळूया, टरबूज

0: एक कमी दिवसांचं पीक आहे ते आपण शॉर्ट टर्म पीक घेऊया,
1: हां
0: असे काहीतरी प्रयोग शेतकऱ्याने सुरू केले पाहिजे.
1: हां
0: एकच पीक त्याने करायला नको.
1: नक्कीच. बरं, जाता जाता कृषी दिन आज आहे, तर या कृषी दिनाच्या निमित्तानं समाजाला आणि समस्त शेतकरी बांधवांना आपण काय आवाहन कराल?
0: मी तरुण वर्गाला असं सांगेल की या दिनानिमित्त मी एवढं बोलू शकतो की आपण सर्व असं सर्वांनी असं बाहेर शिकून कुठेतरी आपल्या महाराष्ट्रातील पुण्या मुंबईला जायचं किंवा अशा एखाद्या सिटीमध्ये स्थायिक व्हायचं, नोकरी करून एखाद्या फ्लॅटमध्येच राहायचं, त्याच्यापेक्षा जर तुम्ही थोडीफार जेवढी शेती असेल तेवढी शेतीमध्ये जर तुम्ही तुमचा वेळ दिला, तिथे जर शेती केली, तर तुम्ही नक्कीच खेड्यामध्ये राहाल. आणि खेड्यामध्ये असं आज असं वाईट काहीच नाही आहे, खेड्यामध्ये पण शिक्षण आहे. आता आम्ही खेड्यामध्येच राहतोय, आमची मुलं पण शिकली, आमची मुलं पण कुठेतरी त्यांचा त्यांचा बिझनेस करताय किंवा शेतीमध्ये काय करतील समजा, पण आमच्या खेड्यातली मुलं पण शिकताय, ते पण डॉक्टर होत आहे, ते पण सगळ्या क्षेत्रात जात आहे. खेड्यामध्ये प्रदूषण सुद्धा नाही, तब्येतला एकदम चांगला आहे राहायला. मग जर खेड्यामध्ये येऊन त्यांनी शेती केली, त्यांचा स्वतःचा व्यवसाय होईल, त्यांना एक स्टेटस तयार होईल. आज नोकरीवाला म्हटला म्हणजे त्याला तो त्याचं लग्न झालं, दोघं नवरा बायको नोकरी करतात, त्यांना कोणालाच वेळ द्यायला वेळ नसतो. पण इथे तुम्ही तुमच्या वेळेचे तुम्ही मालक राहाल. तुम्ही जर पूर्ण वेळ शेतात द्या आणि शेतीसाठी खरोखर नवीन जे शेतकरी आहेत त्यांनी शेती पर्यटन सुरू करावं, शेतामध्ये मार्केट फिरावं आपल्या भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर, नक्कीच आपण कसं आपलं विकलं जाईल म्हणून आपण शेतामध्ये काय पेरावं हे नियोजन शेतकऱ्यांनी शिकावं, आणि त्याप्रमाणे जर शेतीमध्ये जर ते लागले तर नक्कीच शेतकऱ्यांचं स्टेटस असं वाढतं राहील. आणि असं कोणी म्हणणार नाही की कोणी शेती करू नका, शेतीकडे वळायला लोक शिकतील असा आदर्श तरुणांनी आता पुढील समाजाला दिला पाहिजे असं मला वाटतं.
1: नक्कीच, खूप खूप धन्यवाद आज आपण इथं आलात आणि कृषी दिनाच्या निमित्तानं आपल्या शेतीबद्दलही छान माहिती सांगितलीत आणि तरुणांना आपल्या शेतकऱ्यांनाही आपण आवाहन केलं. आकाशवाणीच्या वतीनं आणि समस्त शेतकरी बांधवांच्या वतीनं आपले खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद ताई, आपण मला बोलवलं, कृषी दिनाच्या निमित्ताने सर्व शेतकऱ्यांशी मला चर्चा करता आली. सर्व शेतकऱ्यांना माझा कृषी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार.
1: धन्यवाद. आताच आपण 1 जुलै या कृषी दिनानिमित्त भालोद जिल्हा जळगाव इथले कृषीभूषण नारायण चौधरी यांची किशोरी वाघुळदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.
2: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
3: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
2: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
3: सर, हे एनपीएस संचय काय?
2: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.

आपला भारत देश हा कृषी प्रधान देश. या धरतीला सुजलाम सुफलाम करण्यासाठी शेतकरी आपला घाम पेरतो आणि त्यातून माणिक मोती तो काढतो. अशा शेतकरी राजाला सदैव आमची साथ. रोज सकाळी 6:40 कृषीवाणी आणि संध्याकाळी 7:30 शेत शिवार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या बळीराजाला योग्य मार्गदर्शन, नव्या संधीच्या वाटा, सोबतच पूरक व्यवसायासंबंधी मार्गदर्शन. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी जळगाव. याबरोबरच आजचा शेत शिवार हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेट येत्या कार्यक्रमात. नमस्कार.

0: शेतशिवार शेतकरी बांधवांसाठीचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. निवेदन किशोरी वाघोळदे यांचं होतं. कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे.
1: शेला पांघरून नवा

0: श्रोते हो, अशा हाकेच्या अंतरावर तुमच्या सोबत असते सदैव जळगाव आकाशवाणी. रोज सकाळी 6:40 कृषीवाणी आणि संध्याकाळी 7:30 शेत शिवार या दोनही कार्यक्रमात तुमच्या शंकेचं समाधान, सोबतच मनोरंजन, मनसोक्त गप्पा, तर कधी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती. मग विचार काय करता? सदैव ऐकत रहा आकाशवाणी जळगाव. यानंतर ठीक 8:05
1: आकाशवाणी मुंबई
0: राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या
1: नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत जपान भागीदारी दृढ करण्याचा निर्धार दोन्ही देशांनी केला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जी रामजी योजनेचं उद्घाटन. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर. टीईटी पेपरफुटी प्रकरणी जम्मू आणि पाटण्यातून आणखी 3 जणांना अटक. आणि कर्नाटकात दगडखाणीत मोठा खडक कोसळून 7 कामगारांचा जागीच मृत्यू, 5 जण जखमी. आणि आता बातम्या विस्तारानं. भारत जपान संबंध नेहमीच विशेष राहिले असून यापुढं ही भागीदारी दृढ करण्याचा निर्धार दोन्ही देशांनी केला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारत जपान संयुक्त आर्थिक मंचाला ते आज नवी दिल्ली इथं संबोधित करत होते. ते म्हणाले,
2: भारत जापान संबंध वाकई बहुत स्पेशल है. हमारी इकोनॉमिक पार्टनरशिप की सफलता के कई उज्जवल उदाहरण है. अभी अभी हमने हरियाणा के खरखोदा में मारुति सुजुकी के नए प्लांट का उद्घाटन किया. जब जापान की एक्सपर्टीज और इन्वेस्टमेंट भारत के स्पीड और स्केल के साथ जुड़ती है तो पूरी दुनिया को फायदा होता है.
1: भारत ही जगातली सर्वात जास्त वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून गेल्या 12 वर्षांमध्ये सातत्यानं सुधारणा या कायझान तत्वज्ञानाचा अंगीकार करून सरकारने भारताचा आर्थिक डीएनए बदलून टाकला आहे, असंही ते म्हणाले. 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेल्या जपानच्या प्रधानमंत्री साने ताकाईची यांच्याशी प्रधानमंत्री मोदी यांनी 16व्या भारत जपान शिखर परिषद स्तरावर चर्चा केली. त्यानंतर विमा, कृत्रिम बुद्धिमत्ता, संरक्षण आणि आरोग्य क्षेत्रातल्या विविध सामंजस्य

0: करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. महत्वाच्या क्षेत्रातल्या भागीदारीमुळे मुक्त आणि पारदर्शी ऊर्जा व्यापार शक्य होईल असा विश्वास ताकाईची यांनी व्यक्त केला. हरियाणात खारखोडा इथल्या मारुती सुझुकीच्या चौथ्या कारखान्याचं उद्घाटन उभय नेत्यांच्या हस्ते झालं. भारत आणि जपान यांच्यातली धोरणात्मक भागीदारी दृढ होण्यासाठी गुंतवणूक हा घटक मुख्यत्वे कारणीभूत ठरला आहे असं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज केलं. एका खासगी दूरचित्रवाणी वाहिनीनं आयोजित केलेल्या भारत जपान सामरिक संवादामध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या कौशल्यपूर्ण मनुष्यबळासाठी नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत, मात्र सर्वांसाठी समान विकास यावर सरकारचा कटाक्ष आहे असं गोयल म्हणाले. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते आज विकसित भारत जी रामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं. आंध्र प्रदेशाच्या तिरुपती जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण उपस्थित होते. यावेळी लाभार्थींना जी रामजी कार्डांचं वाटप करण्यात आलं, तसंच जी रामजी पोर्टलचं उद्घाटनही करण्यात आलं. जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणारा हा कायदा कालपासून देशात लागू झाला आहे. मनरेगा आणि या योजनेतला फरक सांगताना कृषी मंत्री चौहान यांनी सांगितलं,
1: मनरेगा में केवल 100 दिन रोजगार मिलता था, विकसित भारत जी राम जी योजना में पूरे 125 दिन मजदूर को रोजगार मिलेगा. और रोजगार देने की बात प्रधानमंत्री ऐसे नहीं कह रहे हैं, पहले साल ही विकसित भारत जी राम जी योजना में केंद्र ने जो अपना पैसा दिया है वो है 95,600 करोड़ रुपया और राज्यों का 40% शेयर मिलेगा, तो एक साल में ही खर्च होंगे 1,51,282 करोड़ रुपया.
0: अमरनाथ यात्रेसाठी भाविकांच्या पहिल्या जथ्याला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज सकाळी जम्मू इथल्या भगवती नगर बेस कॅम्पवरून हिरवा झेंडा दाखवला. 57 दिवस चालणारी ही वार्षिक यात्रा 28 ऑगस्ट पर्यंत सुरू राहील. उत्तराखंडच्या पिथौरागड जिल्ह्यात होत असलेल्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं आदि कैलास आणि ओम पर्वत यात्रांसाठी इनर लाईन परमिट देण्याचं काम थांबवलं आहे. यात्रेकरूंच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा निर्णय घेतल्याचं धारचुलाचे उपविभागीय दंडाधिकारी आशिष जोशी यांनी सांगितलं. हवामानाची स्थिती सुधारल्यानंतर परवाने देण्याचं काम पुन्हा पूर्ववत करण्यात येईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत एकमतानं मंजूर झालं. या विधेयकाच्या माध्यमातून कोणाच्याही जमिनीच्या मालकी हक्कात बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न नाही, केवळ त्यांच्या हक्काला श्रमाला ओळख देण्याचा हा प्रयत्न असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधानसभेत केलं. या विधेयकावरच्या चर्चेत त्या बोलत होत्या. या अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद स्थापना केली जाईल. याशिवाय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य संनियंत्रण समिती आणि कृषी सचिवांच्या अध्यक्षतेखाली महिला शेतकरी सक्षमीकरण कक्ष स्थापन केला जाईल. संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केलं आहे. अशावेळी महिला शेतकऱ्यांना कायदेशीर ओळख देण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. या विधेयकात शेतीची व्यापक व्याख्या केली आहे. यात जमीन नसली तरी शेतीशी निगडीत कामं करणाऱ्या महिलांना शेतकऱ्याचा दर्जा दिला जाणार आहे. त्यात पशुपालन, कुक्कुटपालन, मासेमारी, दूध उत्पादन यासारखी कामं करणाऱ्या महिलांना सुद्धा शेतकऱ्यांचा दर्जा मिळणार असल्याचं कृषी मंत्री म्हणाले. हा कायदा लागू झाल्यावर महिला शेतकऱ्यांना ओळखपत्र दिलं जाईल. त्याच्या आधारे महिला शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल. त्यांना कृषीसाठी अर्थसहाय्य मिळेल असंही ते म्हणाले. संगीत क्षेत्रात आयुष्यभर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ आणि ख्यातनाम कलावंतांचा सन्मान करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग सुरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार सुरू करणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. हा पुरस्कार 10 लाख रुपयांचा असेल असंही ते म्हणाले.

0: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत त्याचं काम पूर्ण होईल. तसंच ऐरोलीत भाषा उपकेंद्राचं कामही प्रगतीपथावर आहे अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत दिली. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी केंद्राची कारवाई 2 वर्षात पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी दिलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी मंचाची स्थापना करण्याविषयी सामंत म्हणाले,
1: मराठी भाषेचं जतन आणि सातार समुद्रापलीकडे मराठी भाषा पोहोचवणं, त्याचं संवर्धन करणं ही भूमिका आमच्या विभागाची असते. आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं 75 आंतरराष्ट्रीय मराठी मंच उभारण्याचा निर्णय हा मराठी भाषा विभागानं घेतलेला आहे. वर्षभरामध्ये हे देखील मंच आम्ही उभारणार आहोत.
0: भिवंडीतील चर्चित टीईटी पेपर लीक प्रकरणात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं आणखी 3 आरोपींना अटक केली आहे. फरार आरोपी कपिल दाहिया याच्या विरोधात लुक आउट नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतर ठाणे पोलिसांनी जम्मू इथून त्याला अटक केली. तसंच या प्रकरणाशी संबंधित आणखी 2 आरोपी सोनू सिंग आणि मिथुन सिंग यांना बिहारमधील पाटणा इथून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ पवन बनसोड यांनी आकाशवाणीला दिली. कर्नाटकात दक्षिण बेंगळुरूजवळ मडापट्टणा दगडखाणीत मोठा खडक 40 फूट उंचीवरून कोसळून त्याखाली 7 कामगारांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत 5 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे कामगार मध्य प्रदेश आणि इतर राज्यातून रोजंदारीवर काम करण्यासाठी तिथं गेले होते असं पोलिसांनी सांगितलं. खाण मालकानं मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 10 लाख तर जखमींना प्रत्येकी 5 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचं कबूल केलं आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत जपान भागीदारी दृढ करण्याचा निर्धार दोन्ही देशांनी केला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जी रामजी योजनेचं उद्घाटन. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर. टीईटी पेपर फुटी प्रकरणी जम्मू आणि पाटण्यातून आणखी 3 जणांना अटक. आणि कर्नाटकात दगडखाणीत मोठा खडक कोसळून 7 कामगारांचा जागीच मृत्यू, 5 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 आणि 30 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहो लोकसंगीताचा कार्यक्रम. अंबादास काशीनाथ तेवरे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातला हा पोवाडा. निर्मिती आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात अंबादास काशीनाथ तेवरे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातला हा ऊर्जेचा पोवाडा. निर्मिती आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची. लोकसंगीताचा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे.

रात्रीचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला रंजना जोगळेकर यांच्या स्वरातलं किशोर दीक्षित यांचं गीत.

रंजना जोगळेकर यांच्या स्वरातलं किशोर दीक्षित यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत राजा बढे यांची गीतरचना शुभा जोशी यांच्या स्वरामध्ये.

भावधारा या कार्यक्रमात आपण ऐकत होतात शुभा जोशी यांच्या स्वरातलं राजा बढे यांचं गीत. याबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड, 9:45 इन्साईट्स, रात्री 10 प्रादेशिक लोक आणि सुगम संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम, तसंच रात्री 10:30 ICC वुमेन्स T20 विश्वचषक स्पर्धा 2026 अंतर्गत इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघादरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट उपांत्य सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतून प्रत्यक्ष वर्णन दिल्ली केंद्रावरून संपेपर्यंत रेडिओ सेट DTH आणि DRM आम्ही सहक्षेपित करू. नियोजित कार्यक्रम केवळ मोबाईल ॲपवर आपल्याला ऐकता येतील. तत्पूर्वी 8:45 समाचार संध्या, 9:00 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड, 9:45 इन्साईट्स आणि रात्री 10 प्रादेशिक लोक आणि सुगम संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम. सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.